गीतबहार आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन प्रसारण सभेला सुरुवात होणार आहे. प्रतीक्षा आहे फक्त काही क्षणांची.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 12 भाद्रपद शके 1948, दिनांक 3 सप्टेंबर इसवी सन 2026. पहाटेचे 5:55 आणि 39 सेकंद झाली आहेत. आमची पहिली सभा आता सुरू होत आहे. या प्रातकालीन सभेत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीनं, राग भैरवी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

गोविंद पोवळे यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया शांताराम नांदगावकर यांचं गीत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात गिरीबल यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते भूमानंद बोगम. श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपवरून देखील ऐकत आहात.

तालासुरात तल्लीन झालेला, ऊन पावसाच्या लपंडावात रममाण झालेला, हिरवाईने नटलेला आणि सण समारंभाने सजलेला श्रावण मास सध्या सुरू आहे. जिकडं तिकडं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण. खरं तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा खासच असतो. ह्या काळात केवळ देवादिकांची नव्हे तर निसर्गाची देखील पूजा केली जाते, त्यानिमित्त त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. श्रोते हो, निसर्ग आणि ऋतुचक्रावर आधारित आपले भारतीय सण आयुष्यात खरा रंग भरतात. श्रावण महिन्यात औचित्य दिसणाऱ्या इंद्रधनुष्याप्रमाणे आपलं जगणंही सप्तरंगी होऊन जातं. हिरवागार निसर्गसंपन्न भारत म्हणजे सणांची रांगोळी, रंगांची उधळण आणि आपुलकीचा ओलावा. अहो, इथल्या मातीलाही इथल्या संस्कृतीचा गंध येतो आणि म्हणूनच आपण भारतीय आहोत याचा अभिमान मनात दाटून येतो. मंडळी, हे सण उत्सव म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग. सर्व भेदाभेद विसरून एकमेकांना मिठी मारण्याची आणि आनंदाची लयलूट करण्याची हीच तर खरी पर्वणी.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, सकाळचे 6:35 होत आहेत। आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा आणि हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। सुरुवातीला आजचे काही ठळक कार्यक्रम। थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:40 प्रसारित होईल शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी। आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल जनावरातील फाशी रोग याविषयीची माहिती। हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:00। सकाळी 7:15

आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा पोषक आहार याविषयीच्या माहितीचा भाग तिसरा, तज्ज्ञ डॉक्टर पुष्पलता डोंबरे. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर पर्यावरणपूरक आहार भाग तिसरा, संगीता खरात यांची मुलाखत. सकाळी 7 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके आडवाटेवरली पुस्तकं या मालेत रोमानियन साहित्यिक दुमित्र सेपेनिकच्या पिजन पोस्ट या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. आजचे प्रायोजित कार्यक्रम असे आहेत, सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि सकाळी 8:15 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. सकाळी 9 नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 114. सकाळी 11:05 स्वरसंवाद. आजचा विषय आहे कृष्ण देवापेक्षा सखा, कृष्ण सुदामा, कृष्ण अर्जुन, राधा कृष्ण आणि आजच्या काळातला आपला सखा. आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत सुलभा सौमित्र. दुपारी 12 वनिता मंडळ. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवळे यांची मुलाखत आणि त्यानंतर प्लास्टिक फ्री किचन ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत. श्रोते हो, हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दुपारी 1:40 अहिल्यानगर जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. संध्याकाळी 5:30 युववाणी. गणेशोत्सवाची सुरुवात हा प्रासंगिक कार्यक्रम आणि त्यानंतर वेधविश्वाचा ही मालिका अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची फूड इंडस्ट्री याविषयी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आकाशवाणी नागपूर केंद्रानं. संध्याकाळी 6:30 कामगार सभा. कचरा व्यवस्थापनातल्या संधी कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ रोहिणी शिंदे यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 किसानवाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गो कृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत. रात्री 8:00 महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि हाँगकाँग या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. या दरम्यान प्रसारित होणारे कार्यक्रम आपण मोबाईल ऍपवर ऐकू शकता. रात्री 8:00 लोकसंगीत, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि रात्री 10:15 इन्साईट्स आणि रात्री 10:00 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. या कार्यक्रमात सलीम अल्लाह हवाले यांचं गझल गायन आणि गोपाल सिंग खिची यांनी सादर केलेली राजस्थानी लोकगीतं हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन राग देसी, 2:30 वरदा गोडबोले यांचं गायन राग धनश्री, 5:02 रणजित पाठक यांचं संतूर वादन राग पुरिया कल्याण. श्रोते हो, हे होते अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे आजचे काही ठळक कार्यक्रम. आता एक नजर आजच्या हवामानावर. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात हलकासा पाऊस पडला. कमाल तापमान कुलाबा इथं 32 आणि सांताक्रूज इथं 31 सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 27 आणि सांताक्रूज इथं 25 सेल्सिअस अशी झाली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 83%. पावसाची नोंद सांताक्रूज इथं 2.5 मिलीमीटर. पुढील 24 मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 32 सेल्सिअस आणि किमान तापमान 26 सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता हवामान विषयक विशेष कोणताही इशारा नाही. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळचे 6:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाविषयी. पुढील 24 ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे.
कार्यक्रमात आता आपण ऐकूया जनावरातील फाशी रोग।

0: याविषयीची माहिती।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। जनावरांमध्ये फाशी हा एक संसर्गजन्य साथीचा रोग बॅसिलस अँथ्यासिस या जीवाणूमुळे होतो। हा आजार अतितीव्र स्वरूपाचा असून जनावरांना रोगाची लक्षणं दिसतात न दिसतात तोपर्यंत तडकाफडकी ती मरून पडतात, म्हणूनच याला फाशी असं म्हणतात। फाशी म्हणजे तत्काळ मरण। यामध्ये 106 ते 107 अंश ताप येतो, श्वसनाचा भयंकर त्रास होतो, जनावरांच्या डोळ्यातून लाल रंगाचे रक्तमिश्रित अश्रू येतात, जबरदस्त पोट दुखतं, एकाएकी कळा येतात, जनावरांच्या योनीभोवतालचा भाग, कासेच्या पुढचा आणि मागचा भाग, जबडा, कानाची पाळी आणि शरीराच्या खालच्या भागात पाणी साठल्यामुळे तो लिबलिबीत लागतो, शेणात रक्त आढळतं, शेण बाहेर टाकताना जनावर कळा देतं, पोटफुगी होते, जनावरं आचके देऊन मृत्यूमुखी पडतात, बैल शेतात काम करता करता किंवा चरता चरता रानात कोसळतो आणि मृत्यूमुखी पडतो, मेल्यावर जनावराच्या शरीरावरच्या छिद्रांमधून म्हणजे नाक, तोंड, कान, योनीमार्ग, गुदद्वारातून काळपट रंगाचं रक्त वाहतं, रक्त साकळत अगर गोठत नाही, जनावरांमध्ये मृत्यूनंतरचा निसर्गत येणारा ताठरपणा दिसून येत नाही, सगळ्या प्रकारची लक्षणं एकवटून येऊन काही मिनिटात खेळ संपतो असा हा महाभयानक रोग आहे। या आजाराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या आणि कोणत्याही वयाच्या जनावरांना हा आजार उद्भवतो। विशेष म्हणजे हा महाभयंकर आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो, म्हणून या आजाराबाबत फार सावधगिरीची दक्षता घ्यावी लागते। फाशीनं मेलेल्या गुरांच्या शरीरातून बाहेर पडलेले जंतू जमिनीत कवच करून राहतात, उबदार हवामान मिळाल्यानंतर जोमाने वाढतात, खाद्यावाटे पाण्यावाटे जखमेतून शरीरात प्रवेश करतात। वर्षानुवर्ष हा रोग एखाद्या ठराविक भागात पावसाळ्यात ठराविक काळात ठराविक ठिकाणी उद्भवलेला आढळून येतो। प्रतिबंधक उपाय म्हणून या आजारानं जनावर मेलं आहे अशी नुसती शंका जरी आली तरी कातडी न काढता खोल खड्ड्यात पुरून टाकावं, शवविच्छेदन अजिबात करू नये, पुरताना त्या खड्ड्यात जंतुनाशकाचं भरपूर द्रावण फवारावं, तसंच जनावराचं शव पुरताना चुना आणि मीठ यांचा भरपूर वापर करावा, अर्थात मेलेलं जनावर जाळून टाकणं हा सर्वात चांगला उपाय आहे। या आजारावर पेनिसिलिन उच्च मात्रेत देणं हा उपाय संधी मिळाली तर करावा, मात्र हे त्वरित होणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी हा आजार उद्भवतो त्या ठिकाणच्या जनावरांना दरवर्षी प्रतिबंधक लस नियमितपणे टोचून घ्यावी, आजारी जनावरं बांधलेली जागा जंतुनाशकाच्या द्रावणाने फवारून घ्यावी, जनावराच्या छिद्रातून काळपट रंगाचं रक्त येत असेल तर पुरण्या अगोदर त्वरित कार्बोलिक ऍसिडच्या द्रावणात कापसाचे बोळे बुडवून त्या बोळ्यांनी छिद्र बंद करावीत, म्हणजे इतर जनावरांमध्ये त्याचा प्रसार होणार नाही आणि त्वरित त्या शवाची विल्हेवाट लावावी।
0: जनावरातील फाशी रोग याविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत। या माहितीचं वाचन केलं होतं स्वप्निता शिंदे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव। मंडळी, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता। आता ऐकूया एक निवेदन। शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तर मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून। सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे। तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245144334 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा। हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर। चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया। निवेदन संपलं। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:15 वाजत आहेत। प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा।

0: आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा।
1: श्रोते हो नमस्कार। दूध बिस्किट हा एक नाश्ता आहे की सवय? सकाळची घाई उठायचं, कामाला जायचं आणि नाश्त्याची वेळ, मग काय करायचं तर एक कप चहा किंवा दूध आणि त्यासोबत 5-6 बिस्किटं, झाला आपला नाश्ता। पण श्रोते हो, जरा विचार करा, दूध आणि बिस्किट म्हणजे खरंच संतुलित नाश्ता आहे का? आज आपण याच रोजच्या आणि अगदी सामान्य सवयीबद्दल बोलणार आहोत। दूध हे पोषक अन्न आहे, त्यातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात, त्यामुळे दूध हा आपल्या आहारात महत्त्वाचा भाग असू शकतो। पण त्यासोबत काय घ्यावे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। आता वळूया बिस्किटांकडे। बिस्किट म्हणजे हलका पदार्थ असा आपला समज आहे, पण अनेक प्रकारची बिस्किटं ही मैदा, रिफाईन फूड, रिफाईन फ्लोअर, साखर, चरबी किंवा डालडा आणि मीठ किंवा बेकिंग पावडर यापासून बनलेले असतात। म्हणजेच बिस्किटमध्ये चारही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप काही पौष्टिक नाही आहेत, जसं मैदा, रिफाईंड फ्लोअर, साखर आणि डालडा। आता तुम्ही म्हणाल, पण मॅडम मी तर फक्त चारच बिस्किटं खाते। हो, पण प्रश्न फक्त चार बिस्किटांचा नाही, त्या चार बिस्किटांनी तुमच्या शरीराला आवश्यक पोषण किती मिळतं? दुसरा प्रश्न, 2 तासांनी तुम्हाला पुन्हा भूक लागते का? जर लागते तर कदाचित आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश करण्याची गरज आहे। दूध बिस्किट खाण्याऐवजी दूध, फळ आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले किंवा पोहे आणि वाफवलेली उसळ, दही खाल्लं तर पोट तर भरेलच, पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जेबरोबरच प्रथिनं आणि फायबरही मिळतील। अंडी खात असाल तर एखादं अंडं, एखादी पोळी जरी खाल्ली तर तोही चांगला नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो। मुद्दा आहे बिस्किटांना नाश्त्याचा पर्याय बनवायचा की नाही। कधीतरी चहासोबत बिस्किटं खाल्ली तर हरकत नाही, पण रोजच जर तुम्ही बिस्किटांवर किंवा खारी टोस्ट, बटरवर अवलंबून राहत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण यामुळे तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्सची कमतरता दिसून येते। खास करून लहान मुलांमध्ये बरीचशी मुलं पहिलाच सकाळचा नाश्ता म्हणजे दूध बिस्किट, शाळेत घाई घाईने शाळेत जाताना दूध बिस्किट, लहान लहान मुलंसुद्धा प्रवासात वगैरे जाताना किंवा कुठे आई युजली दूध बिस्किट्स देते। अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून आली आहे, आणि ही कशामुळे आढळली तर विटॅमिन्स आणि मिनरल्सचं पोषण कमी। आणि कसं आहे की जर आपल्याला जे जिभेला आवडतं तेच आपण सतत खायला लागतो, आणि मग अशी मुलं दूध बिस्किट पाहिजे म्हणून रडायला लागली की मग आई पण देते, ही सवय जर लागली तर मुलांमध्ये विटॅमिन डेफिशियन्सी घडून येते। तर याच्यासाठीच दूध बिस्किट ही सवय म्हणून नक्कीच चांगली नाही आहे। बिस्किट घेताना तुम्ही फक्त त्याचं ब्रँड न बघता त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत हेही पाहायला शिका। सतत दूध बिस्किट खाण्यामुळे मिल्क बिस्किट सिंड्रोम नावाचा आजार असं म्हणता येणार नाही, पण विटॅमिन डेफिशियन्सी जी होते त्यालाच मिल्क बिस्किट सिंड्रोम असं म्हणतात। म्हणूनच सकाळच्या जेवणात शक्यतो प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट ह्या तिघांचाही समावेश असला पाहिजे। दूध पौष्टिक आहे, पण दुधासोबत बिस्किटं घेतली तर हा नाश्ता बॅलन्स होत नाही। आजपासून सकाळी चहा बिस्किट न घेता छोटासा बदल करा। बिस्किटांच्या जागी एखादं फळ किंवा मूठभर शेंगदाणे, बदाम, अक्रोड किंवा पोहे घालून दुधात तसंही तुम्ही खाऊ शकता, कारण चांगल्या दिवसाची सुरुवात फक्त पोट भरून होत नाही तर योग्य पोषणानेच होते। श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत पचन संस्थेशी निगडीत फायबर आणि पाणी याविषयी माहिती।
0: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात। उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका असलेल्या श्रीमती संगीता

0: खरात यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. मॅडम, कालच्या भागामध्ये आपण आपल्या आहाराची निवड कसं करतो, याने आपण आपल्या स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन कसं करतो याबद्दल जाणून घेतलं. आज थोडंसं आम्हाला सांगा की यामध्ये भरडधान्यांचा काय रोल आहे, किंवा तुम्ही एक अजून एक संकल्पना सांगितली आदिम धान्य, ते पण आम्हाला थोडं समजावून सांगा.
1: गेल्या भागामध्ये मी जे म्हटलं होतं की आपण गहू आणि तांदळाला जे पर्याय आपण निवडले पाहिजेत, तर ही जी सगळी धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो यासारखी ही जी धान्य आहेत, तर ही धान्य यांनाच इंग्रजीमध्ये मिलेट्स असं म्हटलं जातं. आपल्याकडे मराठीत त्यांना भरडधान्य, तृणधान्य किंवा आपल्या शासनामध्ये त्याला श्रीधान्य म्हणून असं ओळख करून देण्यात आलेली आहे. आणि ती अतिशय पौष्टिक धान्य आहेत. जर शास्त्रीय वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या म्हणायचं झालं तर हे C4 टाईप ग्रासेसचे हे प्रकार आहे हा. आणि कोणत्याही खताशिवाय, कोणत्याही त्याच्यावर काही कीड पडत नाही. स्थानिक धान्य आहेत. जरीही मी नावं घेतलेली असली तरी ज्वारीच्या भारतामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या अशा हजारो जाती आहेत, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःच्या स्थानिक अशा. त्याच पद्धतीने बाजरीचं आहे, त्याच पद्धतीने नाचणीचं आहे. नाचणी तर हिमालयावर पण उगवली जाते आणि अगदी थेट कोकणामध्ये तिथपर्यंत खाली म्हणजे केरळपर्यंत अगदी गोव्यापर्यंत नाचणी उगवली जाते. पण प्रत्येक ठिकाणची नाचणी ही वेगळी वेगळी आहे. अर्थात जी हिमालयात उगवून येते ती आपल्याकडे येणार नाही आणि जी आपल्याकडची नाचणी आहे ती तिकडे रुजणार नाही, पण तिकडे आहे. आणि हे खूप पारंपरिकरित्या ही धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. इतकी वर्ष ती धान्य आपल्या आहारामध्ये असल्याने आपल्या शरीराला कुठेतरी त्याची एक काय म्हणता येईल सवय आहे, आपण ते खाल्लेलं आहे. जिभेला मे बी आता गेली 50 वर्ष वेगळं वळण जरी पडलेलं असलं तरी ही सगळी खायची सवय एक मानव जातीला अशा अर्थाने म्हटलं आपण तर गेली 10,000 वर्ष तरी मानव हे सर्व धान्य खातोय. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील मानवजात जिथे असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली, मानवी वस्तीला सुरुवात ज्या भागांमध्ये झाली तर तिथे ही गेली इतकी हजारो वर्ष ही सर्व धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. जसं सांगितलं की ह्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक लागत नाही, स्वतःच अतिशय मजबूत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आता हवामान बदलामुळे जे काही अचानक संकट येतात, मध्येच गारपीट काय होते, पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी प्रचंड होतं, यावर्षी कदाचित असेल की नाही माहिती नाही, अशा प्रकारची जेव्हा तुमच्या आजूबाजूला परिस्थिती असते त्यावेळी तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारी अशी ही धान्य असतात. आणि ही धान्य केवळ तुम्हाला अन्न सुरक्षा देत नाहीत तर पोषण सुरक्षा देतात. आणि जेव्हा ही धान्य आपण जर एखाद्या डाळी किंवा कडधान्य यांच्याबरोबर जर ह्यांचा आपण संयोग घडवून आणला, म्हणजे साधी गोष्ट की आपली खिचडी, हा जर आपण प्रयोग असा आपल्या आहारामध्ये चालू ठेवला की ही आदिम धान्य, त्याची खिचडी किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तर याचे आंबवलेले पदार्थ म्हणजे आपण इडली करतो जसं, मात्र तांदळाच्याऐवजी आपण ही धान्य घेतली, डाळ आहे, उडदाची डाळ आहे, आपण ते आंबवलंय, तर तेव्हा त्याच्यातली प्रथिनांची जी पातळी आहे ती मांसाहाराच्या जवळ जाईल इथपर्यंत ती मोठ्या प्रमाणावर वरती वाढते. तर इतकी पौष्टिक धान्य ही आहेत, म्हणजे केवळ नुसतं पोट भरतात असं नाही तर ते तुम्हाला पोषण सुरक्षा देतात, जे आपल्या भारतासमोरची खूप मोठी समस्या आहे कुपोषण, त्याच्यावर हे कुठेतरी उत्तर आहे.
0: श्रोते हो, आज आपण पर्यावरणाचं संवर्धन करत असताना भरड धान्य किंवा मॅडमांनी जसं सांगितलं आदिम धान्य यांचा काय रोल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पर्यावरण संवर्धनामध्ये रानभाज्यांचा काय रोल आहे याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार
2: श्रोतेहो, आता ऐकूया संस्कृत मधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6:55 मिनिटांनी.

0: आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया रोमानियन साहित्यिक दुमित्री सेपेनिक यांच्या पिजन पोस्ट या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, आपल्याला कधी असं एखादं स्वप्न पडलंय का की ज्यामध्ये आपण एकाच जागी पुन्हा पुन्हा अडकता, कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा तोच रस्ता, तीच माणसं आणि तेच प्रसंग आपल्यासमोर पुन्हा पुन्हा येत राहतात. स्वप्नातला हाच एक विचित्र आणि गूढ अनुभव जर एखाद्या पुस्तकात उतरवला तर काय होईल. तर आज अशाच एका अद्भुत आणि वेगळ्या साच्यातील कादंबरीची आपल्याला सफर घडवणार आहोत. या कादंबरीचं नाव आहे पिजन पोस्ट आणि लेखक आहे रोमानियाचा एक अत्यंत प्रयोगशील आणि बंडखोर साहित्यिक दुमित्रू सेपेनिक. हा रोमानियन साहित्यातल्या ओरिनिझम म्हणजेच स्वप्न वास्तववाद या चळवळीचा जनक मानला जातो. रोमानियातील निकोलाय चाउशेस्कूच्या हुकुमशाही राजवटीच्या काळात त्याच्या लेखनावर बंदी घालण्यात आली आणि त्याला देशातून हद्दपारही करण्यात आलं. पण या अन्यायाला त्यानं आपल्या अनोख्या लेखणीनं उत्तर दिलं. पिजन पोस्ट ही त्याची एक अत्यंत वेगळी आणि आधुनिकोत्तर कादंबरी आहे. या कादंबरीची रचना एका साध्या सरळ रेषेत चालणाऱ्या कथेसारखी अजिबात नाहीये. कादंबरीतला लेखक स्वतः एक कथा लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. त्या कथेत एक कबूतर आहे, काही संदेश आहेत, सायकलवरून जाणारी एक मुलगी आहे आणि एक रस्ता आहे. पण गंमत अशी की हीच दृश्य अगदी थोड्या फरकांसह पुस्तकात पुन्हा पुन्हा येतात. जसं स्वप्नात एकच प्रसंग निरनिराळ्या रूपात आपल्यासमोर येतो तसंच या कादंबरीतही घडतं. सेपेनिग्न या पुस्तकातून मेटाफिक्शनचा म्हणजेच कथेच्या निर्मिती प्रक्रियेवर आधारित कथेचा एक सुंदर प्रयोग केला आहे. तो वाचकाशी थेट संवाद साधतो. कादंबरीची रचना करताना त्याला नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत हे तो वाचकांना सांगतो. एखादं पात्र पुढे कसं न्यायचं किंवा कथेतलं कबूतर नेमका कसला गूढ संदेश घेऊन चाललंय याचा शोध लेखक आणि वाचक दोघंही एकत्रच घेतात. दिसायला ही जरी एक गमतीशीर स्वप्नवत सफर वाटत असली तरी त्यामागे एक अत्यंत खोल राजकीय आणि सामाजिक अर्थ दडला आहे. हुकुमशाही राजवटीत राहणाऱ्या माणसाला येणारी अस्वस्थता, त्याचं तुटलेपण आणि साचलेपण त्यानं या पुनरावृत्ती होणाऱ्या दृश्यांमधून दाखवलं आहे. जिथं काळ पुढे सरकत नाही आणि माणूस एकाच वर्तुळात गिरक्या घेत राहतो असा एक अस्वस्थ करणारा हा अनुभव आहे. तर श्रोते हो, पिजन पोस्ट ही कादंबरी लेखनाविषयीची कादंबरी आपल्याला वास्तव आणि कल्पित यांच्यामधल्या सीमारेषेचा पुन्हा विचार करायला भाग पाडते. पण फक्त गुंतागुंतीची रचना एवढंच तिचं बलस्थान नाहीये, ती एक अत्यंत रंजक आणि वाचनीय कादंबरी सुद्धा आहे. जगणं आणि लिहिण्याच्या अनेक पातळ्या एकत्र आणताना ही कादंबरी आपली वाचनीयता गमावत नाही हे तिचं मोठं यश आहे. गंभीर कादंबरी लिहिण्यासाठी वास्तववादाचं दडपण बाळगण्याची गरज नसते हे लेखक यातून दाखवून देतो. कादंबरीचं लेखन आणि वाचन हा एक उत्कंठावर्धक खेळ असू शकतो हे सुद्धा यातून लक्षात येतं. ही कादंबरी महत्वाची आहे ती यामुळेच.
0: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला रोमानियन साहित्यिक दुमित्री सेपेनिक यांच्या पिजन पोस्ट या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आज कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल 1:55. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:05 होत आहेत.
1: जगातील सर्वात मोठं मंदिर अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया प्राध्यापक क्षितिज पाटुकले लिखित कॉफी टेबल बुकचा लोकार्पण सोहळा.
2: यात आहे अंगकोरवाट मंदिर समूहाची रंजक माहिती, इतिहास, वारसा आणि भरपूर सुंदर फोटो.
1: माननीय रवींद्रजीत चव्हाण, विवेक गणपुले, दुर्गेश

0: परुळेकर आणि अलकाताई मुतालिक यांच्या उपस्थितीत
1: यावेळी अंगकोर वाट मंदिर स्थापत्य ही डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात येईल. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
0: रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ देशकर भवन राजाजी पथ स्वामीनारायण मंदिरासमोर रामनगर डोंबिवली पूर्व.
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोते हो, आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या.
3: केंद्र सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
4: पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये कुलपती पदक प्रदान करणार. काँग्रेसच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. आणि दिशा सालियन

हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्वपूर्ण उपक्रमांचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. राज्यातील आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विभागानं काम करावं अशी सूचनाही त्यांनी केली. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. राज्य शासनाच्या विविध महत्वपूर्ण योजना आणि धोरणांचा प्रत्यक्ष परिणाम तपासण्यासाठी तसंच सार्वजनिक निधीच्या खर्चातून अपेक्षित परिणाम साध्य होत आहेत का याचं मूल्यमापन करण्यासाठी महाराष्ट्र टेक्निकल असिस्टन्स सेल महाटॅक स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज यांच्या सहकार्यानं हा कक्ष कार्यरत केला जाणार आहे. याद्वारे शासनाला वस्तुनिष्ठ माहिती आणि डेटा आधारित निर्णय घेण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत महाटॅकच्या स्थापनेसंदर्भात सादरीकरण करण्यात आलं. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी यासाठी राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर सॉफ्ट लोन योजना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तत्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल यासंदर्भात आढावा बैठक झाली. साखर कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढवण्याकरता विविध उपपदार्थांसाठी समावेशक धोरण ठरवण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नाही असं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावावी तसंच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्याच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल आणि राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी काल मुंबईत लोकभवन इथं राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची दखल घेणारं असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हावं यासाठी विनावाहक बससेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत अशी सूचनाही सरनाईक यांनी यावेळी केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारचं जागतिक धोरण अयशस्वी ठरलं असून आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत आहोत अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल नाशिक इथं केली. काँग्रेस पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत आयोजित 10 दिवसांच्या निवासी शिबिराचा समारोप काल राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. या 10 दिवसांच्या शिबिरात प्रशिक्षणार्थींना स्वावलंबनाचे धडे देण्यात आले तसंच ध्यानधारणा आणि मार्शल आर्टही शिकवण्यात आलं. शिबिराच्या समारोप प्रसंगी सर्व जिल्हाध्यक्षांशी राहुल गांधी यांनी व्यक्तिगत संवाद साधून त्यांची मतं जाणून घेतली. नाशिकमध्ये सध्या बेमुदत धरणं आंदोलन करत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या 24 प्रतिनिधी

0: दिनशी गांधी यांनी चर्चा केली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियन यांनी केला होता. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची आमदार प्रसाद लाड यांनी काल भेट घेतली. जरांगे यांनी केलेल्या मागण्यांचा मसुदा त्यांना वाचून दाखवला तसंच यावर तातडीनं अंमलबजावणी करणार असल्याचं सांगितलं. मात्र याबाबत शासन निर्णय काढल्यानंतरच उपोषण सोडणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं तसंच लातूर इथंही आंदोलन करण्यात आलं. बीड पुणे रेल्वे येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर धावणार असून त्यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. डिसेंबर अखेर बीड मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्यात सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्राची कौशल्य शक्ती आता जगभर या कार्यक्रमांतर्गत इस्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या राज्यातील 103 कुशल बांधकाम कामगारांपैकी 60 जणांची पहिली तुकडी आज रवाना होत आहे. राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काल मुंबईत या कामगारांशी संवाद साधला. इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांनी कठोर परिश्रम करून आपल्या कुटुंबासह राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा असं लोढा यावेळी म्हणाले. क्रिकेट. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या टी20 आशिया करंडक 2026 स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगच्या संघाशी होणार आहे. रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. राज्यात गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. आजही राज्यात सर्वच विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरंभ. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई पुणे आणि नागपूरच्या विद्यापीठांमध्ये कुलपती पदक प्रदान करणार. काँग्रेसच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराचा नाशिक इथं समारोप. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: मग काय,
4: स्वतःपासून सुरुवात कर.
5: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात

0: दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया। तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं। आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल। तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल। तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या, रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा। रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान।
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते।
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं।
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा।
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
3: श्रोते हो, आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
2: प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, सकाळचे 7:22 झाली आहेत। जाणून घेऊया आजचा दिनविशेष। आज आहे 3 सप्टेंबर। प्रख्यात शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे यांची आज जयंती। त्यांचा जन्म आजच्याच दिवशी 1923 साली सातारा जिल्ह्यातील पसरणी इथं एका शेतकरी कुटुंबात झाला। त्यांचे वडील माळकरी होते। ते वारकरी पंथाची भजनं कीर्तनं करत असत। त्यांची आई निरक्षर पण जात्यावर दळताना ओव्या रचणारी आणि गाणारी होती आणि त्यामुळेच गायकीचा वारसा शाहीरांना आईवडिलांकडून मिळाला होता। महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले आणि मराठी माणसाच्या मनात घर करून बसलेले शाहीर साबळे, त्यांचं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फार मोठं योगदान आहे। शाहिरांचं जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आता महाराष्ट्राचं राज्यगीत झालंय। शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर केवळ महाराष्ट्रानंच नाही तर संपूर्ण जगानं प्रेम केलं। त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत असो, प्रत्येक गाणं हे माणसाच्या काळजाला हात घालणारं। शाहीर साबळे यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलाच्या विशेष मालिकेच्या चौथ्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, उपलब्ध पाणी पुरेसं असणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते स्वच्छ आणि गुणवत्तापूर्वक असणंही महत्त्वाचं आहे. वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे जलप्रदूषणाचं आव्हान अधिक गंभीर होत आहे. जलसंपत्तीचं शाश्वत व्यवस्थापन करताना जलगुणवत्तेचं संरक्षण कसं केलं जातं, जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणती नियामक भूमिका बजावली जाते आणि जलस्रोत प्रदूषित करणाऱ्या घटकांवर प्रदूषकाने किंमत मोजावी हे तत्व कशा प्रकारे लागू होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून. मॅडम, दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: मॅम, विशेषतः शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बघितलं तर हक्कदारीचं किती महत्त्व आहे?
2: हक्कदारीचं महत्त्व, कारण शेतकरी आपण इंडिव्हिज्युअल शेतकरी म्हणून बघत असतो, पण बेसिकली त्याला वॉटर युजर असोसिएशनच्या मार्फत त्याला बघितलं गेलं पाहिजे असं इरिगेशन ॲक्ट 1976 आलेला आहे आणि नवीन जो ॲक्ट आला होता 2005 सोबतच MWRRA आला होता, तो MMISF ॲक्ट आहे, म्हणजे महाराष्ट्र मॅनेजमेंट ऑफ इरिगेशन सिस्टम्स बाय फार्मर्स, म्हणजे फार्मर्सनी फार्मर्ससाठी पाणी वापरण्याची पद्धती आहे ती आहे वॉटर युजर असोसिएशन मार्फत. वॉटर युजर म्हणजे जो शेतकरी असतो तो विविध विभागातील असतो आणि त्याची कृषी पद्धती त्यांनी लागू केलेली असते. तिथे आसपास आपल्याकडे जर महाराष्ट्रात पाहिलं तर 7 प्रकारची मुख्य पिके घेतली जातात, ते म्हणजे गहू, तांदूळ, तेलबिया, नंतर मग चणा डाळ, नंतर ऊस, कापूस, हे 7 मुख्य म्हणजे 60% पोर्शन यांचं आहे. तर या प्रत्येक प्रोडक्टची जी वॉटर सायकल आहे ती डिफरंट असते आणि एरिया वाईज जर तुम्ही पाहिलं तर विदर्भामधले सगळे जे प्रोड्यूस असतात ते सारखे असतात आसपास प्रत्येक शेतामधले, तर त्यांची रिक्वायरमेंट पण आसपास सारखी असते. तर आता याचं नियोजन ते शेतकरी जास्तीत चांगल्या पद्धतीने करू शकतात, म्हणून ही पद्धती तुम्हाला पाणी हवंय तर तुम्हीच करावी म्हणून वॉटर युजर असोसिएशन हे फॉर्म केल्या जातं आणि हे MMISF ॲक्टद्वारे हे निर्गमित करण्यात आलेलं आहे. ही पद्धती फक्त आपण दुसऱ्या देशांकडनं शिकलेलो आहोत. आपल्याकडे काय होतं की फ्रॅगमेंटेशन खूप आहे, म्हणजे लँड होल्डिंग जी आहेत ना लोकांची ती 1 एकर, 2 एकर, 5 एकर अशामध्ये जास्ती आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं सलग पिकं दिसत नाही. प्रत्येक शेतामध्ये 2 ते 3 प्रोड्यूस दिसतात अशा प्रकारे. तर याचा फायदा सगळ्यात जास्ती जो होत असतो तो इरिगेशनसाठीच, आणि इरिगेशनसाठीच हे एन्टायटलमेंट आलेलं आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायला आवडतं. कारण शेतकरी आता त्याला लागणाऱ्या पाण्याचं नियोजन करू शकतो की त्याला कुठल्या रोटेशनमध्ये पाणी हवं आहे, म्हणजे उन्हाळ्यात किती हवे आहे, त्याला रबीमध्ये किती हवे आहे, खरीपमध्ये किती हवं आहे, तर हे त्याचं तो नियोजन करू शकतो. सोबतच आपल्याला माहिती आहे की जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची चोरी देखील होत असते, ज्यावेळेस तो पूर्ण सेक्टर शेतकऱ्यांनीच चालवलेला असतो त्यामुळे पाण्याची चोरीसुद्धा तिथे थांबल्या जाते. नंतर पाण्याचं जे आपण टॅरिफ असतं ते टॅरिफसुद्धा देण्यामध्ये त्यांना आता काही प्रश्न नसतो, कारण आता त्या प्रत्येकाला म्हणजे टेलेंटच्या शेतकऱ्यालासुद्धा पाणी मिळेल याची सोय यामार्फत केलेली आहे आणि त्याची जबाबदारी पण त्या सगळ्या शेतकऱ्यांचीच असते. त्यात त्यांची गव्हर्निंग बॉडी असते आणि गव्हर्निंग बॉडी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघतात आणि याच्यामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग आहे, कारण या वॉटर युजर असोसिएशनच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये कंपल्शन आहे की महिलेला सुद्धा ती कमिटीमध्ये असायला हवी. म्हणून सर्वतोपरी जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं आहे जर इरिगेशन इफेक्टिव्हली व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या एरियामध्ये वॉटर युजर असोसिएशन ही स्थापन केली पाहिजे आणि त्याचं नियोजन स्वतः केलेलं पाहिजे.
1: खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की जेव्हा आपण म्हणतो की शेतकरी हा आपल्या देशाचा राजा आहे किंवा कणा आपण म्हणतो, तर तिथेही किती छान पद्धतीने ही जबाबदारी किंवा प्राधिकरण

0: याकरता केले, कारण 2005 मध्ये आपला ऍक्ट आला, 2011 मध्ये तो रिवाईज झाला, 2016 मध्ये रिवाईज झाला. टाइम टू टाइम वेगवेगळे आपले जी आर्स आलेत, गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स आलेत. त्याच्यानंतर आपल्या पाण्याचे टॅरिफ जे आहेत ते पण 4 टॅरिफ आले, 2011 मध्ये आले, 2018, 2022 आणि आता 2026 मध्ये आले. तर जसजसं या प्रत्येक याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जातं तसतसे नवनवीन संकल्पना आणि निकष त्याच्यामध्ये ॲडिशनल येतात. त्याला अपडेट करणं एंटायटलमेंटमध्ये फार गरजेचं आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, आज नवीन टेक्नॉलॉजीज आलेली आहे. आजपर्यंत आपण वॉटर ऑडिट करतच नव्हतो, म्हणजे ती जरी कंपल्सरी असलं तरी वॉटर ऑडिट, वॉटर बजेटिंग होत नव्हतं. मग ते कंपल्शन करणं, आज आपण जे पाण्याची क्वालिटी चेक करण्याचे जे ऑर्डर्स आता पास केले आहे, पण त्याच्याशी रिलेटेड त्यांना सक्षमीकरणाचे जे निकष त्या एंटायटलमेंटमध्ये यायला हवे ते कुठेतरी टाकलेले नव्हते, कारण ते आधी आलेले नव्हते. तर या सगळ्या अपडेशन होणं पण त्याच्यामध्ये फार गरजेचं होतं. आपल्याकडे फिजोमीटर हे जे होतं हे ग्राउंड वॉटरसाठी आहे. आता आपण सगळीकडे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी एसटीपी लावत आहोत. मोठ्या ज्या सोसायटीज आहेत त्यांना सुद्धा एसटीपी लावणं बंधनकारक आहे. आता सुरुवातीला ते तसं नव्हतं, मग आता त्याचे निकष कसे असतील तर ते आधीच्या निकषांमध्ये नव्हतं, तर त्याला इन्क्ल्यूड करून आत्ताचे जे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते आपण त्या निकषामध्ये इन्क्ल्यूड केलं, ते आपण याच्यामध्ये इन्क्ल्यूड केलेले असतं. तर म्हणून हे अतिशय महत्त्वाचे असतं की सध्याच्या तारखेला जे तुम्हाला निकष लागलेले आहेत ते तुम्ही कन्सॉलिडेटेडली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि त्याचं कम्प्लायन्स करू शकता.
1: म्हणजे प्रत्येक वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल करून अधिक चांगल्या पद्धतीने कामगिरी होत आहे. अगदीच आपण जसं म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्रपणे पाणी देण्याऐवजी ह्या पाणी वापर संस्थांमधूनच पाणी देण्यात यावं, हे का आणि मुळात पाणी वापर संस्था यांची नेमकी जबाबदारी किंवा भूमिका काय आहे?
0: पाणी वापर संस्था MMISF ऍक्टद्वारे पाणी आता पाणी वापर संस्थेला देणे बंधनकारक आहे. इंडिव्हिज्युअल पाणी वापर करताना पाणी देणं आणि त्याच्या प्रत्येक व्यक्तीसोबत ॲग्रीमेंट करणं कुठेतरी शासनाला सुद्धा अशक्य होत असतं आणि त्याचं नियोजन करणं सुद्धा अशक्य होतं. आणि मोठ्या प्रमाणात पाणी चोरी आणि त्याचं व्यवस्थापनामध्ये जे दिरंगाई होत होती या गोष्टीला लक्षात घेतात MMISF ऍक्ट 2005 मध्ये पारित झाला. त्या ऍक्ट अनुसार जेव्हा वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्या जाते तेथे तेथील जे शेतकरी असतात त्यांना त्या पाण्याचं व्यवस्थापन आणि नियोजन करण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांना ज्या रोटेशनमध्ये पाणी हवं असेल त्या रोटेशनमध्ये तिथे त्यांना पाणी मिळतं. दुसरं त्याचे खूप सगळे फायदे आहेत. एक म्हणजे त्यांना बऱ्याचशा सवलती आहे, 25% सवलत वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केल्याबरोबर त्यांना पाण्याच्या दरांमध्ये मिळतं. मायक्रो इरिगेशन केल्यानंतर ॲडिशनल 25% त्यांना सवलत मिळतं. सोबतच त्यांनी वॉटर टॅरिफ लागला त्याचा परतावासुद्धा त्यांना परत मिळतो. म्हणजे त्यांना इफेक्टिव्ह कॉस्ट जी मिळते वॉटर युजर असोसिएशनला ती आसपास जर समजा 8 पैसे दर 1000 लिटरच्या मागे असेल तर ती त्याच्या 10% म्हणजे 0.08 पैसे दर 1000 लिटरच्या मागे या दरामध्ये त्यांना पाणी मिळतं. पण तुम्ही विचार कराल की इतक्या कमी पैशात का द्यायचं, तर वॉटर कॉन्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की आपण पाण्याचे दर का लावतो. पाण्याचे दर लावण्याच्या मागे पैसे वसूल करणे किंवा त्यांना खूप चार्जिंग करणं हा विषय नाही आहे. पाण्याचं संवर्धन करणं, त्याचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्याचा व्यवस्थित वापर व्हायला हवा त्याकरिता आपण पाण्याचे दर लावत असतो. तर इफेक्टिव्ह कॉस्ट त्यांना एकतर फार कमी पडते, दुसरं म्हणजे हा जो पैसा त्यांना मिळतो हा वॉटर युजर असोसिएशन जवळ ते ठेवतात. बरेचदा ते लोक परत पण करतात ॲग्रिकल्चरिस्टला आणि बरेचदा त्याच्या व्यवस्थापनामध्ये जसं तुमच्या पाटसाऱ्या खराब झाल्या तर पाटसाऱ्या दुरुस्त करण्यामध्ये किंवा पाण्याचं कुठेतरी फ्लो थांबला असेल तर ते दुरुस्त करण्यामध्ये किंवा धरणामध्ये कुठेतरी भगदाड पडलं असेल छोटं मोठं, म्हणजे नॉट मोठं सर्व्हिस मेंबर, तर ते जर छोटं काही असेल तर ते छोटं मोठं काम करून त्यांचे जितके काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यामध्ये हा हे जे पैसा आहेत तर ते वापरू शकतात. आणि सोबतच जर त्यांना वाटलं की आम्हाला व्यवस्थापन करायला थोडा जास्ती पैसा लागत आहे तर आपला जसं 8 पैसे दर असेल तर ते 8 च्या ऐवजी 10 पैसे सुद्धा पारित करू शकतात इंटरनली आणि

0: हा पैसे ते आपल्या मेंबर्सकडनं पैसे घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करू शकतात. म्हणून एक सक्षम बनवण्याची वॉटर युजर असोसिएशनची संकल्पना आहे, जी आपण फक्त महाराष्ट्रातनं सुरू केली आणि बाकी कुठे देशात चालू असेल तर त्याची पूर्वकल्पना ॲक्च्युली आज मला नाही.
1: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जलगुणवत्ता, जलप्रदूषण आणि प्रदूषकाने किंमत मोजावी या महत्त्वाच्या तत्वांविषयी जाणून घेतलं. जलसंपत्तीचं संरक्षण केवळ शासन किंवा नियमन यंत्रणेची जबाबदारी नसून पाणी वापरणाऱ्या प्रत्येक घटकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. आजच्या काळात जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणेही आवश्यक आहे. उपलब्ध जलसंपत्तीचं अचूक आकलन, पाण्याचा वापर, निरीक्षण आणि नियोजन यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका काय असू शकते याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत दिलखुलासच्या पुढील भागात. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: संपूर्ण देशामधल्या कोट्यावधी जनतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारं एकच माध्यम आकाशवाणी। बहुजन हिताय, बहुजन सुखाय या ध्येयाशी सुसंगत माहिती, मनोरंजन आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण कार्यक्रम देणारं सशक्त माध्यम आकाशवाणी। काल, आज आणि उद्या सुद्धा आकाशवाणी।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:40 होत आहेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे। नमस्कार तन्मय।
4: नमस्ते।
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते। हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत। मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत। तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत। मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे। म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत। पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही। त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे। तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं। त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे। रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत। त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो। अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते। आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो।
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com। तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल।
4: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते। या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे। याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं, तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे। पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते। तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं।
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणार करणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 8:15 प्रसारित करत आहोत आणखी एक प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि एअर एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.

0: नमस्कार मॅडम.
1: तर डॉक्टर, गेल्या दोन भागांमध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर पंचकर्मांनी होणारे उपचार याविषयीची माहिती देत होतात. पंचकर्मामध्ये बस्ती, वमन, विरेचन, नस्य असे वेगवेगळे प्रकार येत असतात. तर त्याविषयीच आता आम्हाला अजून काही जाणून घ्यायला आवडेल.
0: गेले आपण तीन भाग, म्हणजे पहिल्या भागात बस्ती, दुसऱ्या भागात वमन, तिसऱ्या भागात विरेचन असं बघतोय. आता चौथा भाग म्हणजे पंचकर्माचं बोलतोय म्हणून तर ह्या नस्याबद्दल बोलूयात. नस्य म्हणजे काय? तर साधं सरळ समजायच्या भाषेत सांगायचं तर नाकात थेंब टाकणं कशाचेही औषधाचे. औषधी सिद्ध दूध, औषधी सिद्ध तूप, औषधी सिद्ध तेल, ऊसाचा रस, दुर्वांचा रस, औषधांचे स्वरस, औषधांचे काळे, वेगवेगळ्या औषध सिद्ध स्वरूपात असू देत, स्वरस स्वरूपात असू देत, काढ्या स्वरूपात असू देत, नाकात टाकणं म्हणजे नस्य. मग ते का केलं जातं? खरं तर काय आहे, उर्ध मूळ अधक काय, वनस्पती कशी असते, वृक्षवरती असतो, मूळ जमिनी खाली आहे. माणसाचं मात्र नेमकं उलट आहे. माणसाचं मूळ जे आहे ते वरती आहे आणि बाकी शाखा ज्या आहेत त्या खाली आहेत. म्हणजे आपल्या मनुष्य प्राण्याचं डोकं हे शरीराचं मूळ आहे. त्यामुळं जसं आपण म्हणतो वनस्पतीला खत पाणी घालतो मुळाला, तसं शरीराचं पोषण होण्यासाठी, शरीराची वाढ चांगली होण्यासाठी, शरीर निरोगी राहण्यासाठी नस्य आयुर्वेदानं सांगून ठेवले. ते वेगवेगळ्या लोकांसाठी, म्हणजे आजारी लोकांसाठीही नस्य आहे, ज्यांना विकार उत्पन्न होतात त्यांच्यासाठी नस्य आहे. नस्याचे वेगवेगळे काळ सांगून ठेवलेत, अगदी झोपेतनं उठल्यापासून, शौचाला जाऊन आल्यानंतर, मलमूत्राचं विसर्जन झाल्यानंतर, दंतमंजन झाल्यानंतर, जेवल्यानंतर, अपानवायूचं निसरण झाल्यानंतर, नंतर दुपारची झोप जर कोण घेत असेल तर ते घेऊन उठल्यानंतर, असे म्हणजे बरेच काळ नस्याचे सांगून ठेवलेले आहेत. तर हे नस्य म्हणजे काय? शरीराचं पोषण करण्याची कन्सेप्ट. थोडक्यात तुम्ही बघितलं असेल की सगळ्यात कॉम्प्लिकेटेड सर्जरी कुठली असेल तर ब्रेन सर्जरी. तिथं कोणतंही औषध डायरेक्ट पोचत नाही. आयुर्वेदात मात्र नस्य ही एकमेव गोष्ट आहे, नस्य ही एकमेव प्रोसेस असे आहे ज्याच्यामुळं आपल्याला जे औषध मेंदूपर्यंत डायरेक्ट पोचवायचं आहे ते आपल्याला पोचवता येऊ शकतं. खरं तर हे नस्य, हे जसं मी सांगतोय, सार्वधिक विकारांमध्ये उपयोगी येतं. म्हणजे ह्याच्यात ही प्रकार असतात, म्हणजे ह्याच्यात जसं मी तुम्हाला आपण काही भाग बघतोय की वमन आहे, विरेचन आहे, बस्ती आहे, तसं नस्यांमध्येही प्रकार सांगून ठेवलेत. एकाला ब्रहण म्हणजे बळ देणारं, म्हणजे एखाद्या अवयवातलं वातक वाढून बळक्षय झाला असेल तर बळ वाढवण्यासाठी आणि इतरही त्याचे प्रकार सांगता येतील.
1: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
0: हे जसं एखाद्या अवयवाचं बळ वाढवण्यासाठी, मेंदूचं बळ वाढवण्यासाठी बलक्षय झाला असेल, इंद्रियांची क्षमता कमी झाली असेल, तर ती ताकद वाढवण्यासाठी जसं नस्य आहे, तसे दोष काढून टाकण्यासाठी सुद्धा विरेचन नस्यासारखा प्रकार आहे. म्हणजे त्यात शिंका येतात, त्यातनं दोषांचं वहन होतं. म्हणजे तुम्ही बऱ्याचदा, मी तुम्ही इतके वर्ष प्रेक्षक ऐकत असाल, अंजन म्हणून एक प्रोसेस मी सांगतो डोळ्यात घालायचं अंजन ना, आणि त्यात स्पेसिफिक आपण बऱ्याचदा अच्युतन सांगतो एरंड तेलाचं. यानं काय होतं, डोळ्यात टाकलं की इरिटेशन होतं, डोळ्यातले दोष वाहून जातात, किंवा पोट साफवायसाठी आपण औषध घेतो त्या पद्धतीने हे अंजनं काम करायला लागतात. तसं हे दोष आहेत, म्हणजे विरेचन नसल्याचा प्रकार आहे. काही औषधं अशा पद्धतीनं टाकली जातात नाकात की जे दोष साठलेले आहेत ते नाकावटी नासास्राव होऊन ते बाहेर पडतात आणि विकार शांती व्हायला लागते. खरं तर ह्या गोष्टींचा फायदा नेमका कशासाठी होतो, हे ब्रहण आणि विरेचन असं ज्यावेळी विचार करतो त्यावेळी ब्रहण म्हणजे एखाद्या विकार क्षयात्मक असेल, म्हणजे झिजेच्या स्वरूपात असेल, आणि दुसरा एक दोष संचय होऊन विकार उत्पन्न झाले असतील तर, म्हणजे आता समजवायच्या भाषेत झालं तर म्हातारपणामुळं येणारी, म्हणजे जसं आपण म्हणतो की ऐकायला कमी येतं आहे म्हातारपणामुळं, दिसायला कमी येतं आहे, किंवा विस्मृती व्हायला लागते, हे क्षयात्मक झालं. आणि बऱ्याच वेळेला जसं मी मागच्या भागात सांगितलं की रक्तपित्त आहे, आणि अशा वेळेला रक्तात पित्ताचा उद्रेक झाला असेल तर अशा वेळेला आपल्याला ते कुठून तरी काढून टाकायचं आहे. तिथं साठलेला भाग आहे ना, साठलेले दोष आहे ते काढून टाकायचे, त्यासाठी विरेचन म्हणजे ते काढून टाकायची प्रोसेस. ह्या पद्धतीनं नस्याचा विचार करता येतो.

0: नस्य ही एकमेव गोष्ट अशी आहे म्हणजे आयुर्वेदातली की ज्याचा फायदा आपल्याला ऑप्टिक नर्व आणि पडद्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं करून घेता येऊ शकतो.
1: डॉक्टर, याविषयीची अधिक माहिती आम्हाला जाणून घ्यायचीच आहे, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: तर ह्या नस्यामुळं बऱ्याच वेळेला असं होतं की ऑप्टिक ॲट्रोपी म्हणून एक विकार आहे. बऱ्याच वेळेला पित्तामुळं नसांना सूज येते, वातामुळं नसांना सूज येते, जिरलेल्या कफामुळं पर्यंत मागच्या नसांना सूज येते आणि ती सूज वारंवार अपडाऊन होऊन नंतर ते नसा सुकायला लागतात. काचबिंदू नावाचा विकार आहे ज्याच्यामध्ये डोळ्यावरती प्रेशर येतं आणि मग प्रेशर येऊन नसांवरती प्रेशर येतं, नसा सुजतात, सुकतात आणि परत ती सुकायला लागते, त्याला म्हणतात ऑप्टिक ॲट्रोपी. तसेच मेंदूच्या काही विकारांमध्ये किंवा मेंदूमधलं प्रेशर वाढलं तर त्याचा परिणाम नसांवरती येऊन नसा सुजतात सुकतात आणि ऑप्टिक ॲट्रोपी येते. रेटिनाटिस पिगमेंटोजा म्हणजे रातांदळेपणाच्या काही पेशंटमध्ये पडदा आधी खराब होतो, नंतर नसा सुकायला लागतात आणि त्याला ऑप्टिक ॲट्रोपी म्हणतात. ह्या सगळ्या केसेसमध्ये नसांपर्यंत कोणतंही औषध इन्स्टंट पोचत नाही किंवा ट्रीटमेंट करताना बऱ्याचदा त्याला मर्यादा यायला लागते, तर ही मर्यादा नस्यानं आपल्याला सोडवता येते किंवा घालवता येते. नस्य हे डायरेक्ट ऑप्टिक नर्ववरती काम करणार आहे, हे नस्य हे डायरेक्ट मेंदूवरती काम करणार आहे. बऱ्याच वेळेला मेंदूवरती वाताचा परिणाम होऊन मेंदूच्या आणि पर्यायानं ऑप्टिक नर्वची झीज व्हायला लागते. त्याच्यासाठी आपल्याला हे नाकातले ड्रॉप टाकले, नस्य केलं तर त्याचा फायदा ही जी झीज आहे हे थांबवण्यासाठी होते. नसांची झीज थांबते, मेंदूची झीज थांबते आणि आपल्याला तो विकार बळावून जे अंधत्व कायमचं येतं हे घालवता येतं. ह्याच्यासोबत ज्या वेळेला पोटातले विकार असतील किंवा बऱ्याच वेळेला बायकांना पाळीच्या संबंधित तक्रारी असतील, बीजगणितीशी संबंधित तक्रारी असतील, मानसिक विकाराशी संबंधित काही गोष्टी असतील, तर अशा विकारांमध्येही आपल्याला नस्याची मदत घेता येऊ शकते. नस्य हे जसं मी सांगितलं क्षयात्मक आहे का दोष वाढून झालेला आहे त्यानुसार औषध कोणतं, नस्याचा कोणता प्रकार हे ठरवावं लागतं. त्यामुळं योग्य वेळी योग्य वैद्यांच्या सल्ल्यानं तुम्ही जर निदान करून घेतलं तर आपल्याला वमन, विरेचन, बस्तीचे दोन प्रकार, नस्य ह्या पद्धतीचा, ह्या पंचकर्माचा वापर करून शारीरिक दोषां किंवा शारीरिक विकारांचा परिणामस्वरूप येणारे नेत्रविकार असतील किंवा फक्त डोळ्यांचेच विकार असतील तर ह्या पंचकर्माच्या माध्यमातून दोष कमी करून आपल्याला ते कायमस्वरूपी घालवता येऊ शकतील. फक्त एवढंच आहे, योग्य वेळी ते करणं गरजेचं आहे, ते वैद्यांनी ठरवायला पाहिजे. वैद्यांच्या सल्ल्यानं योग्य वेळी ट्रीटमेंट करणं गरजेची गोष्ट आहे.
1: तर डॉक्टर, गेल्या चार भागांमध्ये आपण डोळ्यांच्या विकारांवर पंचकर्माचा कसा उपयोग होऊ शकतो आणि त्याचे उपचार नेमके काय आहेत याची खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, पुढच्या भागात पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. आज इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
3: जगातील सर्वात मोठं मंदिर अंगकोरवाट विष्णुधाम कंबोडिया, प्राध्यापक क्षितिज पाटुकले लिखित कॉफी टेबल बुकचा लोकार्पण सोहळा.
4: यात आहे अंगकोरवाट मंदिर समूहाची रंजक माहिती, इतिहास, वारसा आणि भरपूर सुंदर फोटो.
3: माननीय रवींद्रजीत चव्हाण, विवेक गणपुले, दुर्गेश परुळेकर आणि अलकाताई मुतालिक यांच्या उपस्थितीत
4: यावेळी अंगकोरवाट मंदिर स्थापत्य ही डॉक्युमेंटरी फिल्म दाखवण्यात येईल. सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
3: रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ देशकर.

प्रसन्न म्हैसाळकर यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता प्रसारित होणारं समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र, 8:15 वाजता प्रसारित होणारं मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून बातमीपत्र आणि त्यानंतर आकाशवाणी पुणे केंद्रावरून ठीक 8:30 वाजता प्रसारित होणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 8:00 वाजता.

आह। लोकसंख्या वाढ आणि भविष्यातील पाण्याची गरज यांसारख्या वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी संवेदनशीलता बाळगावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। जलशक्ती मंत्रालयाद्वारे आयोजित पाण्याबाबतच्या 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात ते काल नवी दिल्लीत बोलत होते। पाणी बचतीचं तंत्रज्ञान स्वीकारावं, भारतीय उत्पादनाशी संबंधित घटकांना कार्यक्षम उपाययोजना विकसित करण्यास सक्षम करावं, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींची माहिती देणाऱ्या विशेष प्रदर्शनांचं आणि कार्यशाळांचं आयोजन करावं अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या। केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। बचत गटांना दिल्या जाणाऱ्या कर्जाची सरासरी रक्कम वाढवण्यासाठी तसंच वैयक्तिक स्तरावरील उपक्रमासाठी कर्ज रक्कम दुप्पट करण्यावर या बैठकीत प्रामुख्याने भर दिला जाईल। या बैठकीला रिझर्व्ह बँक, वित्तीय सेवा विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, नाबार्ड, केंद्रीय मंत्रालय, राज्य ग्रामीण उपजीविका अभियान आणि इतर प्रमुख संबंधित संस्थांचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती ग्रामीण विकास मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली आहे। महिलांमधील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेशात आजपासून 17 सप्टेंबरपर्यंत HPV लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे। राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये या मोहिमेअंतर्गत 14 वर्ष वयोगटातील एकंदर 10 लाख पात्र किशोरवयीन मुलींना HPV लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। पात्र मुली आणि त्यांच्या पालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन लखनौचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर NB सिंग यांनी केलं आहे। सरकारच्या आर्थिक जबाबदाऱ्यांची वेळेवर पूर्तता करण्याच्या एकूण क्षमतेबाबत दिल्या जाणाऱ्या मूल्यांकनात जपान क्रेडिट रेटिंग संस्थेने भारताची दीर्घकालीन परकीय चलन आणि स्थानिक चलनविषयक श्रेणी एका टप्प्याने वाढवून ए अशी केली आहे। रेटिंगमधील ही सुधारणा भारताची भक्कम आर्थिक वाढ, विकासाचा पाया बळकट करण्यात आर्थिक धोरणाची परिणामकारकता आणि आर्थिक प्रणालीची सुधारलेली सुदृढता दर्शवते असं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। जागतिक स्तरावरील आव्हानात्मक परिस्थिती असतानाही ही सुधारणा झाली आहे। दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली। त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं CBIला दिले आहेत। मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपया यामधील फॉरेक्स स्वॅप सुविधेअंतर्गत गेल्या 31 ऑगस्टपर्यंत 126 अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक परकीय चलन प्राप्त झालं आहे अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल दिली। पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुपयाचं मूल्य घसरत असताना डॉलरचा ओघ वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जूनपासून विशेष फॉरेक्स स्वॅप सुविधा सुरु केली होती। रशियाने युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध संपवण्यासाठी शांतता कराराच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी दर्शवल्यास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर आणखी एक शिखर परिषद स्तरावरील चर्चा करण्यास आपण तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। रशिया युक्रेन युद्धविरामासाठी चर्चा करण्याच्या उद्देशाने ट्रम्प आणि पुतीन यांची यापूर्वी ऑगस्ट 2025 अलास्का इथं भेट झाली होती। नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 पोहोचली आहे आणि 4000 अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत। नेपाळच्या पूर दुर्घटनेत मृत झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून DNA चाचणी करण्यात येणार आहे। मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 ठिकाणी DNA नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रिया करण्यात येणार आहे। दरम्यान भारताने पूरग्रस्त नेपाळमधील मदतकार्याची व्याप्ती आणखी वाढवली आहे। भारताकडून

आपत्कालीन साहित्याची पाचवी खेप काल नेपाळला पोहोचली असल्याचं नेपाळमधील भारताच्या राजदूतांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या विमानातून 5.5 टन आवश्यक औषधांसह बोगद्यातील बचाव कार्यासाठी लागणाऱ्या विशेष उपकरणांनी सज्ज असलेले 11 सदस्यांचं बचाव पथकही दाखल झालं आहे. गेल्या महिन्याच्या 26 तारखेला नेपाळ तिबेट सीमेवर आलेल्या पुरामुळे उत्तर आणि मध्य नेपाळमध्ये मोठं नुकसान झालं आहे. भारताने दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी काल संसदेत बोलताना भारताचे आभार मानले. उत्तर प्रदेशमधील अयोध्येत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे माजी प्रमुख निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची काल नियुक्ती करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येत झालेल्या बैठकीनंतर या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. भारतात वाढत्या रस्ते अपघातांच्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करत रस्ते सुरक्षा विचार करण्याची बाब असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित एका परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये एकंदर 1,80,000 लोकांचा मृत्यू होतो. देशातील रस्ते अपघात आणि त्यातील जीवितहानी कमी करण्यासाठी अधिक जनजागृती आणि वाहन चालवताना जबाबदार वर्तनाची गरज असल्याचं ते म्हणाले. EOS-05 हा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV-F17 या प्रक्षेपकाद्वारे पहाटे 3 च्या सुमारास उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाईल. EOS-05 या उपग्रहामुळे पृथ्वी निरीक्षणाची क्षमता अधिक बळकट होईल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी काल तिरुमला इथं दिली. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि महाराष्ट्र राज्यांदरम्यान गेल्या 14 वर्षांपासून असलेली भागीदारी अधिक व्यापक करण्याचा निर्धार काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि न्यू साऊथ वेल्सचे प्रमुख क्रिस मेन्स यांच्या उपस्थितीत काल विविध क्षेत्रांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. संयुक्त अरब अमिरात इथं सुरू असलेल्या महिलांच्या T20 आशिया करंडक स्पर्धेत अ गटात आज संध्याकाळी भारताचा दुसरा सामना हाँगकाँगशी होणार आहे. रात्री 8 वाजता सामना सुरू होईल. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हवामान. मध्य प्रदेशमधील पूर्वेकडील भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर लडाख महाराष्ट्र ओडिशा तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार. बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत बैठक. नेपाळमधील पूरबळींची संख्या 1200 भारताकडून मदतीची 5वी खेप पोहोचली. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि हाँगकाँग यांच्यात लढत. आणि मध्य प्रदेशातील काही भागात आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

अनिरुद्ध भिडे यांनी गायलेलं स्वरबद्ध केलेलं गीत आताच आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया सोनाली कर्णिक यांनी गायलेलं अनुराधा महापणकर यांचं गीत, संगीतकार हेमंत सपकाळे.

0: दीपाली देसाई यांनी गायलेलं अरुण सांगोळे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
2: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
1: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो,

श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत गायलंय अभिषेक नलावडे यांनी. गीतरचना डॉक्टर प्रभाकर गुणे यांची, संगीतकार प्रणव हरिदास.

0: या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्याहो, सकाळचे 9 वाजून गेलेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई
1: भुवन. हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागटा

0: श्रोतहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा 9वा भाग.
1: संस्थानिकांच्या बेनामी मालमत्ता हा त्या काळातला वेगळाच विषय होता. एखाद्या संस्थानाचा राजा आहे म्हणून त्याला संस्थानाच्या बाहेर कुठेही मालमत्ता खरेदी करणं सहज शक्य नव्हतं. त्यासाठी सरकारचे कडक कायदे होते. अशी मालमत्ता खरेदी करण्यासाठी सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असे. सरकार परवानगी द्यायचं पण मोठं शुल्क कर म्हणा ना आकारायचं. यातनं मार्ग काढण्यासाठी दोन प्रकारांनी या मालमत्ता खरेदी केल्या जायच्या. यातला एक प्रकार म्हणजे दरबाराच्या नावानं ती मालमत्ता खरेदी करायची, म्हणजे ती संस्थानाची मालमत्ता व्हायची. दुसरा प्रकार होता राजाच्या किंवा राजघराण्यातल्या व्यक्तींच्या नावानं मालमत्ता खरेदी करण्याचा. ही त्या राजाची किंवा राजघराण्यातल्या त्या सदस्याची वैयक्तिक मालमत्ता व्हायची. असं असलं तरी किती मालमत्ता खरेदी करायच्या यावरही सरकारची मर्यादा होती. मग त्यातनं मार्ग काढण्यासाठी काही संस्थानिक मुंबईत बेनामी मालमत्ता खरेदी करत असत. बेनामी मालमत्ता म्हणजे कागदोपत्री वेगळ्याच माणसाची मालकी असलेली पण प्रत्यक्षात त्या त्या संस्थांच्या किंवा राजाच्या पैशानं खरेदी केलेली मालमत्ता.
2: यापूर्वी आपण ऐकलेल्या सॉमरसेट हाऊसची मालकी ज्या होळकरांकडे होती त्या तिसऱ्या तुकोजी होळकरांची अरोरा बिल्डिंग नावाची आणखी एक मालमत्ता युजेस रोडवर होती. अपार्टमेंट ब्लॉक असलेल्या या इमारतीत त्यांचा सेवक वर्ग राहत असे. या इमारतीचे कागदोपत्री मालक शंकरराव गावडे हे होते. शंकरराव हे होळकर दरबाराचे व्यवस्थापक आणि तुकोजीरावांच्या खाजगी कामात मदत करणारे त्यांचे सहाय्यक होते. अरोरा बिल्डिंगच्या नावाचाही उल्लेख बावला मर्डर केसमध्ये वारंवार होत असे. या खुनातल्या आरोपींमध्ये शंकरराव गावडे यांचाही समावेश होता. ते या खुनाच्या दरम्यान या इमारतीत राहिला होते. खुनासाठी वापरण्यात आलेली लाल रंगाची नवी कोरी मॅक्सवेल गाडी या इमारतीच्या गराजमधूनच ताब्यात घेण्यात आली होती. या सर्व गोष्टींमुळं ही इमारत होळकरांची बेनामी मालमत्ता आहे असा संशय सरकारला आला होता. पण खुनापूर्वी शंकरराव गावडे यांनी हुशारीनं त्या इमारतीची विक्री कॅप्टन जाधव नावाच्या व्यक्तीला केली असल्याचं निष्पन्न झालं. पुढं सरकारनं होळकर किंवा गावडे यांच्या विरुद्ध काहीच कारवाई केली नाही. मात्र तुकोजीरावांच्या अत्यंत विश्वासातल्या गावडेंवर तुकोजीरावांची खप्पामर्जी झाली आणि गावडे पुढची बरीच वर्ष होळकरांच्या इंदुरातल्या कैदखान्यात खितपत पडले. अरोरा बिल्डिंग ही इमारत नावरूप बदलून आजही युजेस रोडवर उभी आहे.
1: बेनामी मालमत्तेचं दुसरं उदाहरण ग्वाल्हेरच्या दरबाराचं. ग्वाल्हेरच्या जीवाजीराव शिंदे यांच्या ज्या समुद्र महाल इमारतीबद्दल आपण याआधी या मालिकेत ऐकलं ती मालमत्ता ही त्यांची बेनामी मालमत्ता आहे असा सरकारचा आरोप होता. ही मालमत्ता 1908 जीवाजीरावांचे स्वीय सहाय्यक कर्नल कैलास नारायण हक्सर यांच्या नावानं खरेदी करण्यात आली होती. मुंबई सरकारनं या व्यवहाराला तीव्र हरकत घेतली होती. ही मालमत्ता बेनामी असल्याचं कागदोपत्रीही सिद्ध झालं होतं. परिणामी 1926 ही मालमत्ता वाढीव शुल्क आकारून जीवाजीरावांच्या नावावर करावी लागली. देशभरातल्या काही संस्थानिकांच्या नामी बेनामी मालमत्तांची माहिती ऐकल्यावर मुंबईपासून दूर असलेल्या या संस्थानिकांनी आपापले महाल मुंबईत का उभारले असावेत असा प्रश्न साहजिकच मनात उभा राहतो. या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना ह्या मागची कारणं कुठेतरी 1857 सालचा सैन्य

0: आपला उठाव आणि त्या घटनेला समांतरपणे जाणारी मुंबईत घडून आलेली औद्योगिक क्रांती यामध्ये असल्याचं लक्षात आलं.
1: 1857 मध्ये सैन्यात उठाव झाला आणि त्याचा परिणाम म्हणून 1858 साली ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिनं भारतातला कारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन आपल्या हातात घेतला. देशाचा कारभार आपल्या हाती घेतल्यानंतर भारतातल्या संस्थानिकांची खालसा केलेली लहान मोठी राज्यही थेट ब्रिटिश सिंहासनाच्या अंमलाखाली आली. कारभार हाती घेताना राणीनं आपल्या जाहीरनाम्यातून इथल्या प्रजेला अनेक आश्वासनं दिली होती. देशातल्या सर्व संस्थानिकांची प्रतिष्ठा आणि हक्क मान्य करून त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल आणि भविष्यात त्यांच्या भूभागावर कोणत्याही शत्रूचं आक्रमण किंवा अतिक्रमण होणार नाही याची हमी जाहीरनाम्यात दिली होती. त्याचप्रमाणे ठराविक मोबदला घेऊन संस्थानिकांच्या राज्याचं शत्रूपासून संरक्षण करण्याची जबाबदारीही राणीच्या सरकारनं घेतली होती. राणीनं आपल्या जाहीरनाम्यातून दिलेलं हे आश्वासन देशभरात अस्तित्वात असलेल्या 500 जास्त संस्थानिकांना अधिक आकर्षित करणारं होतं. त्यांचे संस्थानांतर्गत अधिकार कायम राहणार होते पण संरक्षणासारख्या मोठ्या जबाबदारीतून त्यांची सुटका होणार होती. सत्ता आणि संपत्तीत लोळणारे संस्थानिक निर्धास्त झाले होते.
0: त्याच सुमारास मुंबईत औद्योगिक क्रांतीचं पर्व सुरू झालं होतं. 1853 मध्ये मुंबईत प्रवासी रेल्वे सुरू झाली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईतली पहिली कापड गिरणी सुरू झाली होती. 1861 साली अमेरिकेत सुरू झालेल्या यादवी युद्धामुळं अमेरिकेतून इंग्लंडच्या मँचेस्टरला होणारी कापसाची निर्यात बंद झाली आणि त्यामुळं इंग्लंडमधून भारतीय कापसाला प्रचंड मागणी आली. रेल्वेनं हा कापूस मुंबई बंदरात आणि तिथून बोटीनं इंग्लंड पर्यंत जाऊ लागला. याचा फायदा उठवण्यासाठी देशभरातले भांडवलदार मुंबईच्या दिशेनं धावू लागले. यात पारशी समाज मोठ्या प्रमाणावर उतरला आणि त्या खालोखाल गुजराती, मारवाडी आणि मुसलमान समाज होता. मुंबईत भराभर कापड गिरण्या सुरू झाल्या. भांडवल पुरवण्यासाठी अनेक बँका, व्यापारी पेढ्या, आयात निर्यातदार संस्था सुरू झाल्या. अशा वेळी सर्वच प्रकारच्या जबाबदारीतून मुक्त झालेले आणि प्रचंड संपत्ती हाती असलेले संस्थानिकही मागे राहणं शक्य नव्हतं. त्यांनीही इतरांच्या भागीदारीत मुंबईत अनेक प्रकारच्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली. त्यामुळं या संस्थानिकांना वरच्यावर मुंबईला येण्याची गरज निर्माण झाली. मुंबईत मुक्कामाची सोय करण्यासाठी, वखारी कार्यालय उघडण्यासाठी त्यांनी मुंबईत जागा खरेदी करायला सुरुवात केली. याशिवायही अनेक तत्कालीन कारणामुळं या संस्थानिकांनी मुंबईत महाल बांधले. त्याबद्दल माहिती घेऊया पुढच्या भागात.

अज्ञात मुंबई आज आपण ऐकत होतो मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा 9वा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं वाचन क्रमशः वाचन आताच आपण ऐकलं. आज आपण ऐकला भाग 114. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई

विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरात पारंपरिक ओवी रचना आता आपण ऐकलीत. संगीत होतं राहुल रानडे यांचं आणि चित्रपट काकस्पर्श. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार आनंद घन.

एक डाव भूताचा या चित्रपटासाठी श्रीकांत पारगावकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार भास्कर चंदावरकर. श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने, वाह
2: बसला। अनोख्या पासून बचाव करा,
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
0: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे, संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी।
4: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे।
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।

आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत. चित्रपट आहे प्रपंच.

सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत होतं प्रपंच या चित्रपटातलं. गीतरचना गदी माडगुळकर यांची. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 9:30 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया शुभा जोशी यांनी गायलेलं अनिल कांबळे यांचं गीत.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं अनुराधा कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया अर्चना प्रभुदेसाई यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत.

0: अर्चना प्रभुदेसाई यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.
4: हाय मी शर्वरी.
5: नमस्कार मी रोहित.
6: मी सुखदा.
4: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
5: आम्ही चर्चा करतो.
6: आम्ही गप्पाही मारतो. आम्ही मजा मस्तीही करतो.
5: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का. कारण
4: आपुलकी आधार
5: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
5: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
6: आपुलकी या घरात.

विवेक केळकर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ऐकूया एक निवेदन स्वरसंवाद या कार्यक्रमाविषयीचं. श्रोतेहो, कृष्णानं अर्जुनाला फक्त युद्ध करायला सांगितलं नाही तर त्याने त्याला जगायला शिकवलं. काय करावं या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने अर्जुनाला कर्तव्य समजावलं, पण त्याआधी त्यानं त्याचं मन समजून घेतलं. म्हणूनच कृष्ण सखा आहे जो आपल्याला संकटातून बाहेर काढतोच, पण त्याआधी आपण संकटात का अडकलो आहोत हे समजून घेतो. म्हणून कृष्णाला देव्हाऱ्यात शोधण्यापेक्षा कधी कधी त्याला आपल्या मनात शोधा. तुमच्या एखाद्या जुन्या मित्राच्या हसण्यात, आईच्या मायेच्या स्पर्शात किंवा अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणाऱ्या हातात, अगदी तुमच्या स्वतःच्या अंतर्मनात कदाचित तिथंच तुमचा कृष्ण, तुमचा सखा तुमच्याशी काहीतरी बोलत असेल. श्रोते हो, आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमात आपण बोलणार आहोत याच विषयावर. कृष्ण देवापेक्षा सखा, कृष्ण सुदामा, कृष्ण अर्जुन, राधा कृष्ण आणि आजच्या काळातला आपला सखा या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत सुलभा सौमित्र. तेव्हा अवश्य फोन करा आज सकाळी 11:05 ते 11:40 या वेळेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 45

14 41 29 आणि 45 15 41 30 मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी आणि बाहेर गावाहून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा एसटीडी कोड लावावा. तेव्हा अवश्य फोन करा. आज सकाळी 11:05 आजचा विषय आहे कृष्ण देवापेक्षा सखा आणि आजच्या काळातला आपला सखा या विषयावर. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि कार्यक्रम सुरू आहे भावधारा. कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची रचना.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार कानू घोष. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचं हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ऍपवरून देखील ऐकत आहात.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका.

0: किसान वाणी
1: शेती अधिक उत्पादनक्षम किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी शेती विषयक ज्ञान तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर किसान वाणी शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी शेतीच्या प्रगतीसाठी
2: आता ऐकूया हॅलो फार्मर्स या कार्यक्रमाविषयीचं निवेदन शेतकरी बांधवांनो शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तर मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉ शिवाजी अरगडे तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी ठीक 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ऍपवर चला संवाद साधूया शेती अधिक सक्षम बनवूया निवेदन संपलं
3: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं मंदार आपटे यांनी गायलेलं आहे संगीत दिलं आहे प्रणव हरिदास

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

पाहुणी या चित्रपटासाठी आरती हवालदार, रश्मी गाडगीळ आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं राम कदम यांनी. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत थोरली जाऊ या चित्रपटातलं गीत. स्वर आहेत रंजना जोगळेकर, अपर्णा मयेकर, शोभा जोशी आणि उत्तरा केळकर यांचा. गीतरचना सुधीर मोघे यांची, संगीतकार सुधीर फडके.

0: रूप पाहता लोचनी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ऐकूया एक निवेदन स्वरसंवाद ह्या कार्यक्रमाविषयीचं. कृष्णानं अर्जुनाला फक्त युद्ध करायला सांगितलं नाही तर त्याने त्याला जगायला शिकवलं. काय करावं या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने अर्जुनाला कर्तव्य समजावलं, पण त्याआधी त्याने त्याचं मन समजून घेतलं. म्हणूनच कृष्ण सखा आहे जो आपल्याला संकटातून बाहेर काढतोच, पण त्याआधी आपण संकटात का अडकलो आहोत हे समजून घेतो. तेव्हा श्रोते हो, आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमात आपण बोलणार आहोत कृष्ण देवापेक्षा सखा, कृष्ण सुदामा, कृष्ण अर्जुन, राधा कृष्ण आणि आजच्या काळातला आपला सखा या विषयावर. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. तेव्हा अवश्य फोन करा आज सकाळी 11:05 ते 11:40 या वेळेत. आमचे फोन नंबर जसे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी आणि बाहेरगावाहून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. निवेदन संपलं.
1: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे

0: चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
0: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

0: पुढचं पाऊल या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोगे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: गीतबहार कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया बाई पण भारी देवा या चित्रपटातलं गीत साईप्रसाद निंबाळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतरचना वलय मुळगुंद यांची, संगीतकार साई पियुष.

मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन श्रोते आपल्याला ऐकवत आहोत नादब्रह्म कार्यक्रमात. बासरीवर वाजवलेला राग देसी, त्यांना विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालातनीबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केलेली आहे. ऐकूया मिलिंद शेवरे यांनी बासरीवर वाजवलेला राग देसी.

मिलिंद शेवरे यांनी बासरीवर वाजवलेला राग देसी आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही श्रोतेहो सहक्षेपित करत आहोत.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

नमस्कार श्रोते हो, स्वर संवाद कार्यक्रमात आपल्यासोबत आज मी सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही देखील खूप मजेत. आणि प्रत्यक्ष जेव्हा तुमच्याशी संवाद करण्याची वेळ येते असा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा आम्हाला खूप खूप आनंद होतो. माझ्या सोबतच आमचे सहकारी तंत्रज्ञ सहकारी असतात, ड्युटी ऑफिसर इकडे असतात, आणि असा आमचा सगळा अशी म्हणजे अशी आमची सगळी टीम असते आणि आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. आमचे अधिकारी असतात. श्रोते हो, आजचा विषय थोडासा आपल्या खूप जिव्हाळ्याचा आणि खूप आतला खोल मनातला असा आहे. काय की कृष्णाने अर्जुनाला फक्त युद्ध करायला सांगितलं नाही, त्याने त्याला जगायला शिकवलं. काय करावं या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने अर्जुनाला कर्तव्य समजावलं, पण त्याआधी त्याने त्याचं मन समजून घेतलं. म्हणूनच कृष्ण सखा आहे जो आपल्याला संकटातून बाहेर काढतोच, पण त्याआधी आपण संकटात का अडकलो आहोत हे समजून घेतो. आणि म्हणूनच कृष्णाच्या आठवणींसोबत मनात अलगद उमटतो तो बासरीचा स्वर, कान्हा. कधी आपणही मनातल्या कृष्णाशी बोलतो, कृष्णा हे माझ्याच बाबतीत का? कृष्णा आता पुढे काय? कृष्णा मला हे जमत नाही. आणि गंमत अशी की उत्तर कुठूनच येत नाही, पण मन थोडं शांत होतं, हो ना? कदाचित तो उत्तर देत नसतो, तो आपल्याला उत्तर शोधण्याची ताकद देत असतो. म्हणून कृष्णाला देव्हाऱ्यात शोधण्यापेक्षा कधी कधी त्याला आपल्या मनात शोधलं पाहिजे.

0: श्रोते हो, तुमच्या एखाद्या जुन्या मित्राच्या हसण्यात, आईच्या मायेच्या स्पर्शात, अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणाऱ्या हातात, किंवा अगदी तुमच्या स्वतःच्या अंतर्मनात कदाचित कदाचित तिथेच तुमचा कृष्ण, तुमचा सखा तुमच्याशी काहीतरी बोलत असेल. कृष्ण देवापेक्षा सखा, कृष्ण सुदामा, कृष्ण अर्जुन, राधा कृष्ण आणि आजच्या काळातला आपला सखा, बोलूया याच विषयी आज. फोन येत आहेत, फोन घेते. हॅलो हॅलो, नमस्कार. हा बोला, नमस्कार.
1: नमस्कार ताई.
0: हा बोला. हा
1: हा, आकाशवाणी मुंबई तिथं वाहिनी ना?
0: हो हो.
1: ताई, आपला विषय गोकुळाष्टमीचा आहे ना?
0: कोण बोलताय तुम्ही?
1: मी रंजना चौबे बोलते संभाजीनगर इथून.
0: हा बोला ना. हा
1: ताई, मला गोकुळाष्टमी बद्दल बोलायचं होत. हॅलो.
0: हा बोला ना, तुमचा फोन लागलेला आहे, तुम्ही ऐकू येते आम्हाला? बोला, ऐका.
1: सध्या श्रावण महिना, श्रावण महिना चालू आहे, खूपच सणांची वर्दळ चालू आहे, छान वाटतं सगळं. आणि त्यात म्हणजे श्रावण महिना हा गोपाळ कृष्णांचा विशेष मानला जातो, हे की नाही? तर म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशीच आम्ही पाण्याची बोर केली, तर देवाच्या कृपेने आमच्या बोरला खूप पाणी लागलं ते. हॅलो. हा, तर ते गोपाळ

0: आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. श्रोतेहो स्वरसंवाद कार्यक्रमात आज आपण बोलतो आहोत की आपला कृष्ण आपला सखा आणि आपल्याशी काहीतरी बोलतच असेल. कृष्ण देवापेक्षा सखा, कृष्ण सुदामा, कृष्ण अर्जुन, राधा कृष्ण आणि आजच्या काळातला आपला सखा. हॅलो हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, नीता शिरे बोलते.
0: हा बोला. हा,
1: विषय छान आहे का माहिती नाही, पण कृष्ण ह्या देवाबद्दल आपुलकी खूप आपल्यातला एक वाटतो.
0: हा,
1: त्यांचं ते रूप इतकं गोड आहे ना, आणि एकूण त्याच्याबद्दलचा आदर, त्यांनी अर्जुनाचं सारथ्य केलं होतं, त्याच्यामुळे हे सगळे जे त्याचे त्याचे गुण आहेत, अतिशय गोड गुण आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व देव असूनही त्याला व्यक्ती म्हणावं असं वाटतं, हे काहीतरी वेगळेपण आहे या कृष्ण ह्या रूपामध्ये.
0: बरोबर,
1: विषय छान आहे. लोक फक्त विषयांतर करून सण साजरे करतायत, ते थोडस काळजीचं कारण आहे, पण देव हा खूप छान आहे. खूप समाधान मिळतं त्या देवाच्या मूर्तीकडे बघितलं, फोटोकडे बघितलं, आनंद होतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला.
1: हा, मी गणेश पाटील बोलतोय.
0: हा बोला. हा
1: आजचा विषय खरोखरच थोडासा विचार करण्यासारखा आहे. तुम्ही सुरुवातीला छान एक्सप्लेन केलं, कारण तुम्ही कृष्ण ही जी प्रतिमा आहे आपल्या डोळ्यासमोर, ती कृष्णाची प्रतिमा तुम्ही नुसताच खेळ, कृष्णाचे खेळ म्हणा हे तसं न बघता, त्यांनी जे अर्जुनाला जे गाईड केलं त्या युद्धाच्या वेळेला, तो सार तुम्ही लक्षात घ्या. कृष्णाच्या लीला अनेक आहेत. आता त्यापैकी आपण जर लक्षात घेतल्या कृष्णाचं वागणं, कृष्णांनी केलेलं गाईड, त्यांनी केलेला उपदेश, हा खरोखरच आचरणात आणण्यासारखा आहे. माझे एक मित्र आहेत, त्यांचं नावच श्रीकृष्ण आहे.
0: अच्छा.
1: तर ते

0: आता साधारण माझ्या वयाचेच आहेत, पण त्यांचा मी आलेख जर बघितला त्यांच्या जीवनाचा, तर त्यांनी खरंच म्हणजे नावाप्रमाणे इतरांना गाईड केलं आणि स्वतःचा जो पसारा आहे, बिझनेस आहे, तो इतका वाढवला की खरोखरच आपण आदराने त्यांच्याकडे बघू शकतो. आणि मी केव्हाही म्हणजे भेटल्यानंतर बोलतो की श्रीकृष्ण नावाचा खरोखरच हा सध्या जी आपल्याला बघायला मिळत नाही जो तो हा समोर आपलेली व्यक्ती ती खरोखर श्रीकृष्णाची व्यक्ती मूर्तिमंत उभी आहे असं वाटतं.
1: अच्छा,
0: तर असं जर तुम्ही आचरणात आणलं श्रीकृष्णाच्या लीला, हे नुसतं तुम्ही जन्माष्टमी साजरी करता वगैरे हे ठीक आहे, पण ते जो तो जो आनंद आहे तो तुम्ही स्वतःच्या आचरणामध्ये आणून जर तुम्ही त्याचा श्रीकृष्णाचा खरोखरच उद्देश सार्थ केला, तर मला असं वाटतं की आपण खऱ्या अर्थाने जन्माष्टमी साजरी केली असं होईल.
1: बरोबर, धन्यवाद आपण फोन केला.
0: थँक्यू.

हेलो। स्वरसंवाद कार्यक्रम श्रोते हो, आपण ऐकता आहात। श्रोते हो, कृष्ण म्हटले की डोळ्यासमोर येतो तो मोर पिसांचा मुकुट, हातातली बासरी, ओठावरचं गोड हसू आणि त्या हसण्यात दडलेलं एक विलक्षण गूढ। पण आज कृष्णाकडे देव म्हणून नाही तर एका वेगळ्या नात्याने आपण पाहूया। कृष्ण सखा, आपला मित्र, आपला सोबती, आपल्याशी मन मोकळं करता येईल असा कोणीतरी। कारण देवासमोर आपण हात जोडतो, पण सख्यासमोर आपलं मन उघडतो आपण।

0: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
0: हॅलो नमस्कार बोला. हॅलो
2: हॅलो
0: हा स्वरसंवाद कार्यक्रम बोला.
2: स्वरसंवाद कार्यक्रम बोला. हॅलो
0: हा बोला ना.
2: हॅलो
0: हॅलो बोला.
2: हा मी प्रतिभा म्हात्रे बोरुलीहून बोलते.
0: हा बोला.
2: हॅलो तुमचा आवाज बरोबर येत नाहीये.
0: आता येतोय का? हा
2: हॅलो
0: हॅलो येतोय आता आवाज.
2: हा आता मी चलत बोलते कारण तुमचा आवाज मला हे नाही.
0: अच्छा
2: आता क्रिष्णा म्हणून सगळं आहे आपल्याला सुदामा क्रिष्णा. मी एक हे उदाहरण देते की माझी मैत्रीण ती खूप गरीब म्हणजे तिचे आई वडील एका खोलीमध्ये ते राहत होते पण तिच्याकडे गेल्यानंतर ते त्यांचं वागणं किंवा ते खाऊ घालणं ते त्यावेळेला मला इतकं प्रेमाने द्यायचे त्यावेळेला तिचं जे वागणं आहे ते मला सुदामा म्हणूनच आठवायचं. सुदामाची रोल ही करते आणि तीच व्यक्ती मला जेव्हा माझ्या वयाने मोठी होती तीच व्यक्ती मला जेव्हा मी ऑफिसच्या कामासाठी गेली तेव्हा ते उपदेश ते गायडन्स द्यायची ते इतके त्यावेळेला मला ती क्रिष्णा म्हणून आठवायची. इतका तिचे दोन्ही पण रूप आहेत तिच्या याच्यात होता. आज ती नाहीये पण वेळोवेळी मला तिची खूप आठवण येते म्हणून ते मी आज तुम्हाला सांगते. धन्यवाद
0: धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार, बोला.
1: हॅलो,
0: हा नमस्कार.
1: हा नमस्कार, मी रंजना चौधरी बोलते संभाजीनगर मधून.
0: हा बोला. हा
1: हा हॅलो, ते गोकुळाष्टम बद्दल बोलायचंय ना. ते उद्या गोकुळाष्टमी आहे, तर कृष्णाचा जन्म म्हणजे श्रावण महिन्यात झाला आहे ना, तर हा श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो.
0: हॅलो हॅलो. हॅलो, नमस्कार.
1: हा, मी निशा पाटील ठाण्याहून बोलते.
0: हा बोला.
1: हा, तर आपल्याला कृष्णासारखा उपदेश देणारे आयुष्यात भरपूर भेटतात, अगदी पदपदी भेटतात, आणि आपण त्यांचं अनुकरण करतो, त्यांनी सांगितलेला सल्ला करतो, सगळं काय व्यवस्थित होतं. मला आठवत आम्ही ऑफिसमध्ये जेव्हा ऑफिसर झाले तेव्हा सगळे बोलले, काही काम दिलं ना नाही म्हणायचं नाही, आपण करत राहायचं, आपोआप मार्ग सापडत जातो, आजूबाजूचे मदत करतात. मी तसंच करत गेली आणि सक्सेसफुल झाली. पण आजच्या काळात मी सांगते, इतकं बिझी सगळेजण असतात की आपल्याला एखादा प्रॉब्लेम आला तर लागली सोडवायला कोणाला कोण वेळ असेल असं नसतं, आणि आपलं त्यावेळेला आपल्याला कोणीतरी मार्गदर्शन करावं असं वाटतं. मग हल्ली काय झालंय, कॉम्प्युटर सगळ्यांकडे असतो, नंतर मोबाईल असतो, तर मोबाईलवर गुगलवर आपण पटकन प्रश्न टाकला, आपलं काय बाबा प्रॉब्लेम आहे तो पटकन उत्तर मिळतं. म्हणजे आजच्या युगात हे गुगल म्हणजेच आपला कृष्ण आहे, आणि तो आपल्याला वेळोवेळी बरोबर अगदी ऍडवाइस करत असतो, आणि आपल्याला खरंच त्यातनं मार्ग निघतो. म्हणून हल्ली का अगदी कृष्णासारखा रक्तामासाचा असं

0: किंवा पौराणिक असं सांगणारा पौराणिकासारखा मैत्र मिळेलच असं नाही. माणसांना मुळी वेळच नसतो आपल्या काही डिफिकल्टी ऐकायच्या, तेव्हा आपण आपल्या शेवटी गुगलवर शोधतो आणि आम्ही मार्ग शोधतो.
1: बरोबर,
0: एकदम काढतो
1: एकदम तुम्ही रोखोक आणि एकदम व्यवहारिक बोललात. धन्यवाद.
0: धन्यवाद.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: लेणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।
0: तुझ्या कळ्या तुझी फुले।
1: श्रोतेह, कृष्णाचा विचार केला की सगळ्यात आपल्याला आधी आठवतं ते गोकुळ, मातीचे रस्ते, यशोदेची हाक, गोपाळांची टोळी, गाईचे कळप आणि सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाची उधळण करणारा तो छोटासा कान्हा। कधी लोणी चोरायचा, कधी मित्रांसोबत खोड्या करायचा, कधी यशोदा माईच्या रागापासून पळायचा, हे सगळं आपल्याला माहिती आहे। देव असूनही तो माणसासारखा जगला, म्हणूनच कदाचित तो आपल्याला इतका जवळचा वाटतो, कारण आपल्यालाही ना काय आहे की कधी गंभीर व्हावंसं वाटतं आणि कधी अगदी लहान मुलांसारखं सगळं विसरून हसायला पाहिजे असं वाटतं, हसावंसं वाटतं। कृष्ण आपल्याला हेच तर शिकवतो, आयुष्य कितीही कठीण झालं तरी आपल्या मनातला कान्हा जिवंत असला पाहिजे, ठेवला पाहिजे।

कृष्ण म्हणजे दुःख नाहीसा करणारा चमत्कार नाही, तर दुःख असतानाही हसण्याचं कारण देणारा मित्र. कृष्ण म्हणजे प्रश्नांची सगळी उत्तरं नाहीत, तर प्रश्नांच्या गर्दीत आपला हात न सोडणारा सखा. आणि म्हणूनच देव खूप असतील, पण सखा कृष्णासारखा एकच. थांबूया इथेच, पुन्हा भेटूया. नमस्कार.

विठ्ठल शिंदे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा संपला. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

0: लेणी।
1: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम।
0: तुझ्या कळ्या तुझी फुले।
1: आता वनिता मंडळाचा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
1: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
2: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय मैत्रिणींनो, श्रावण महिन्याचे हे दिवस, त्यामुळे अगदी भरपूर मजेत आहात ना? या दिवसातला उत्साही वातावरण आणि कोणत्या ना कोणत्या कारणानं मैत्रिणी भेटतात. घरातही अनेक वेगवेगळे पदार्थ आपण बनवतो, छान घराची सजावट करतो. सख्यांनो, श्रावणात तर अगदी सणांची रेलचेलच असते. आषाढ तळावा, श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडावा असं हे समीकरण आपल्याला परिचित आहे, त्यामुळे त्या त्या सणाला तो पारंपरिक पदार्थ अजूनही आपण हमखास करतो. सारेच सण हे ऋतूनुसार येतात आणि खरं तर हे पारंपरिक पदार्थ बनवण्यामागे देखील शास्त्रीय दृष्टिकोन दडलेला आहे. हे सर्वच पारंपरिक पदार्थ आरोग्यासाठी हितकारक असतात. सख्यांनो, दिवसेंदिवस आपली जीवनशैली बदलते. आपला बराच वेळ मोबाईल स्क्रोल करण्यात जातो, बऱ्याचदा तर योग्य प्रमाणात पाणी पिण्याचं सुद्धा राहूनच जातं. मैत्रिणींनो, वय कोणतंही असो, आपला आहार पोषक घटक द्रव्यांनी परिपूर्णच हवा. आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या डाळी, कडधान्य, पालेभाज्या, हंगामी फळं यांचा योग्य वापर करून आपला आहार पौष्टिक बनवता येतो. मैत्रिणींनो, 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू आहे. चला तर यानिमित्तानं आपलं जेवणाचं ताट विविध रंगी सजवूया, सुदृढ कुटुंब सुदृढ समाज बनवण्याचा प्रयत्न करूया. मैत्रिणींनो, श्रावण महिना म्हटलं की हमखास ठरलेली एक गोष्ट असते,

0: मी म्हणजे मंगळागौरीचे खेळ. ठिकठिकाणी हे खेळ रंगतात आणि साऱ्या जणी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी होतात. मैत्रिणींनो, हे खेळ देखील आपला पारंपरिक ठेवा आहे. खेळ खेळताना शारीरिक व्यायाम होतो, शिवाय अनेक जणी आपल्या सोबत असल्यानं खेळ खेळायला भरपूर मजा येते, शरीरही लवचिक राहतं. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत भेटूया आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांना. त्यांच्याशी संवाद साधला आहे मंजुषा वंजारी या मैत्रिणीनं.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आंतरराष्ट्रीय योगपटू आणि विश्व आशियाई योगासन क्रीडा विजेत्या धनश्री लेकुरवाळे यांच्याशी गप्पा करणार आहोत. त्या म्हणतात की निरोगी आरोग्यासाठी योग साधना ही फक्त एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभर रोज केली पाहिजे. भारतासाठी 23 पेक्षा जास्त पदकं जिंकलेल्या धनश्री लेकुरवाळे या आपल्या नागपूरकरांसाठी तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून योगाभ्यासाला सुरुवात करणाऱ्या धनश्री लेकुरवाळे यांनी योगामध्ये आपला ठसा उमटवत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करून अनेक पदकं त्यांनी जिंकलीत, पुरस्कारही त्यांना मिळालेत. मैत्रिणींनो, आज 200 पेक्षा जास्त मुलांना त्या योगाभ्यासाचे धडेही शिकवत आहेत. तर अशा या योगा इंटरनॅशनल खेळाडू असणाऱ्या धनश्री लेकुरवाळे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेले आहेत. तेव्हा सर्वात आधी धनश्री लेकुरवाळे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार.
1: धनश्रीताई, आज जिथे तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये अनेक पदकं जिंकलेली आहेत, अनेक पुरस्कारांच्या मानकरी तुम्ही आहात, खरंच आम्हा नागपूरकरांसाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे ही की तुम्ही एक योगा इंटरनॅशनल खेळाडू आहात. आणि आज तुमच्याशी गप्पा करताना खरंच खूप छान वाटतंय. तर धनश्रीताई, सुरुवात तुमच्या बालपणापासून करूया. योगाभ्यासाची सुरुवात तुम्ही अगदी वयाच्या लहानपणापासून केली आहे, तर इतक्या लहान वयात योगाकडे तुम्ही कशा वळलात? कशी प्रेरणा मिळाली की तुम्ही याकडे वळलात?
2: माझ्या घरी ना लहानपणापासून मी बघितलं होतं की स्पोर्ट्स एक कल्चर असतं ना प्रत्येक फॅमिलीचं, तर लाईक माझ्याकडे स्टडी प्लस स्पोर्ट्स असं दोन्ही पण मी कल्चर बघितलं होतं. सो पॅरेंट्स असं इच्छा होती की मुलांनी स्टडी बरोबर स्पोर्ट्स करावाच. तर आम्ही लहानपणापासून नेहमी आम्हाला म्हणजे मला वाटतं की आम्ही 2 वर्षाचं होतो तेव्हापासून व्हॉलीबॉल म्हणजे खेळायचं नाही पण ऍटलिस्ट तुम्ही ग्राउंडवर जायचं, कारण मुलांना सवय तेव्हाच लागते जेव्हा ते बघतील. माझ्या आई आणि बाबांचं नेहमी हे होतं की कंपल्सरी नाही की तुम्हाला खेळायचंच आहे, पण ऍटलिस्ट तुम्ही मैदानात उतरा, उतरून जेव्हा तुम्ही बघाल की बाकी सगळे कसे तेव्हा बरोबर तुमच्यामध्ये ती इच्छा निर्माण होईल. आणि असं करता करता मी बघितलं की व्हॉलीबॉल, मग त्याच्यानंतर स्विमिंग आणि नंतर मग योगा, असं करत करत मग ते बघता बघता योगामध्ये हे करिअर माझं आता बघता बघता 24 वर्ष झाले. अच्छा. आणि याच्यामध्ये मी 24 वर्षापासून आले.
1: साधारण किती वर्षांपासून असं वाटलं तुम्हाला की?
2: आम्हाला वाटतं मी 6 वर्षाची असेल, म्हणजे त्याच्यानंतर मी सुरुवात केली होती 6 वर्षाची असताना. आणि तेव्हा तर आपण बघतो की योगा म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं ऍज अ स्पोर्ट्स म्हणून. आणि अशा वेळी पॅरेंट्सचा इतका चांगला सपोर्ट मिळणं, कारण प्रत्येक जण पॅरेंट्सला योगामध्ये काय करिअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली व्हॉलीबॉल प्लेअर आहे, तुझी मुलगी इतकी चांगली स्विमर आहे, तू काय योगामध्ये टाकतोय, याच्यात काही फ्युचर नाहीये. पण मला आता सांगताना खूप प्राऊड वाटतं की बघा, जर तेव्हा जर मी हा जर करिअर चूज नसता केला तर आज धनश्री लेकुरवाळे हे मार्केटमध्ये नाव कोणाला माहितीच नसतं, कारण कुठल्या तरी डिफिकल्ट यांनी आपण सुरू करतो पण त्याचंच मला वाटतं की फळ जे असतं ते खूप छान मिळतं. आणि आज आपण योगाला पण बघतोय किती चांगला एक दर्जा मिळाला आहे आणि त्यामध्ये आपलं नाव असणं तर मला एक खूप प्राऊड फिलिंग वाटतं.
1: खरंच आहे. धनश्रीताई, रोजचा सराव कसा असायचा तुमचा मग जेव्हापासून तुम्ही योगाला सुरुवात केली तेव्हा?
2: स्टार्टिंगला कधी माझ्या आईने इतकं प्रेशर केलंच नाही की ठीक आहे, कारण योगा म्हटल्यानंतर हा पूर्ण फ्लेक्झिबिलिटीचा गेम आहे आणि माझं हे नॅचरली खूप फ्लेक्झिबिलिटी नव्हती, तर आर्टिफिशियल प्लस नॅचरल याचा युज करून माझ्या आईने मला काही टेक्निक शिकवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मी पुढे केलंय. तर त्याच्यानंतर डायट खूप इम्पॉर्टंट आहे. मी बघितलं कुठला पण तुम्ही स्पोर्ट्स खेळत आहे तुमचा स्टॅमिना चांगला असला पाहिजे, तुम्ही काय खात आहे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे हे पण खूप मॅटर करतं, कारण भरपूर प्लेयर्स असे आहे की त्यांना प्रॉपर डायट प्रोटीन्स हे नाही मिळत. तर आईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे खूप लक्ष ठेवलं होतं आणि मेन होतं की ज्या क्षेत्रात तुम्हाला जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अगदी तन मन यांनी तुम्हाला प्रॅक्टिस सराव करावा लागेल, कारण कुठलाच प्लेअर हा एका दिवशी प्रॅक्टिस करून पुढे जात नाही. तर माझे प्रोफेसर असल्यामुळे ती नेहमी आम्हाला सांगायची की नाही बघा, तुम्हाला जसं शाळे मध्ये

0: वर्षभर अभ्यास कराल तेव्हाच जाऊन त्याचा रिझल्ट चांगला भेटणार. सेम तुम्हाला स्पोर्ट्समध्ये पण, कारण लहान असताना कसं या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि जनरली असं फ्रेंड्सने सांगितलं तर पटकन कळतं. तर आमची आई आमचे फ्रेंड्स बनून, म्हणजे पॅरेंट्स मी बघितले आहे की प्रॉपर, कारण आता जर मी म्हंटल इथून जर 30 वर्ष आधीचे पॅरेंट्स, त्यांचं कधी होतच नाही की मुलांनी स्पोर्ट्स कडेच जायला पाहिजे. पण आमचे पॅरेंट्स हे आमचे पहिले फ्रेंड्स बनले आणि त्यांनी आम्हाला शिकवलं की जितके चांगली आपण प्रॅक्टिस करू किंवा जितकं चांगलं फोकस करून आपण या गोष्टीकडे जाऊ तेवढं तुम्हाला चांगला रिझल्ट त्याचा भेटणार आहे. आणि आईने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं शिकवलं होतं योगामध्ये.
1: अच्छा.
0: आणि ती सुरुवात झाली आणि मी बघते आहे की खूप गोष्टी या मॅटर करतात. या छोट्या छोट्या गोष्टी, आपण दिनचर्या आपली ही खूप मॅटर करते. तर आईने प्रॉपरली सकाळी उठण्यापासून रात्रीपर्यंत तुमचा आहार, तुम्ही झोप किती तासाची घ्यायची आणि सराव किती तासाचा करायचा हे सगळं आम्हाला प्रॉपरली शेड्यूल करून दिलं.
1: अच्छा. म्हणजे असं म्हणतात ना की यशस्वी माणसाच्या मागे एक मेंटॉर असतो, एक गुरु असतो. आईचा सर्वात मोठा हातभार आहे असं मला वाटतं.
0: हो, आई आणि बाबा डेफिनेटली, कारण त्या काळी मुलींना बाहेर पडू देणं आणि त्या काळी एक असं क्षेत्र निवडू देणं ज्याच्यात लोकांचा अपोज होता, तर मी म्हणेल सगळ्यात मोठी सुरुवात आहे घरच्यांनी एक चांगल्यानी केली होती, तर सगळ्यात महत्वाचे माझ्यासाठी ते आहे या क्षेत्रात.
1: खरंच आहे, म्हणजे घरच्यांची सोबत होती आज म्हणून तुम्ही इथवर पोहोचला आणि तुमची मेहनत सुद्धा हे खूप गरजेचं आहे. तर धनश्रीताई, भारतासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही पदकं जिंकलेली आहेत, तेव्हा या सर्वांमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी कामगिरी कोणती?
0: मी म्हणेल की प्रत्येक प्लेअरसाठी इंटरनॅशनल लेवल हे सगळ्यात महत्वाचं असतो. आणि मी तर 2013 पासून इंडियाला रिप्रेझेंट करते एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये. सो मला असं वाटतं की प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तितक्याच लेवलची होती. फक्त प्रत्येक कॉम्पिटिशन माझ्यासाठी टास्क खूप वेगवेगळे होते, कारण एक प्लेअर म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये इंजुरी होणारच आहे. कारण कुठलाच प्लेअर मला वाटत नाही विदाउट इंजुरी त्याला कधी तो डायरेक्ट मेडल घेऊन आला असेल. तर माझं आणि एक इंजुरीचं खूप मोठं एक मी म्हणेल आमचं खूप चांगली फ्रेंडशिप होती की जेव्हा जेव्हा माझी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन यायची तेव्हा माझ्याजवळ काहीतरी इंजुरी असायची, पण त्याला घेऊन पण एक नवीन कॉम्पिटिशन नवीन एक्सपिरियन्स होता. त्यामुळे प्रत्येक इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ही माझ्यासाठी तेवढीच महत्वाची होती.
1: अच्छा. पण तरी अशी एखादी आठवणीतली असेल ना की जी आजही आठवत असेल की नाही हे सर्वात मोठं काम होतं माझ्यासाठी, आठवतं का असं काही?
0: हो, जेव्हा मी 2014 मला एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे तो माझा. आणि डेफिनेटली एक दुसरा पण एक्सपिरियन्स आहे आफ्टर मॅरेज, कारण तो सपोर्ट पण खूप गरजेचा असतो आफ्टर मॅरेज. तर मी दोन्ही पण सांगेल. तर पहिला तर माझा एक्सपिरियन्स होता 2014 जेव्हा मी सेकंड टाइम इंटरनॅशनल चॅम्पियनशिप खेळायला गेले होते. तर त्यावेळी जेव्हा मी दिल्ली एअरपोर्ट पासून आम्ही सिओलला, आमचं साऊथ कोरियाला कॉम्पिटिशन होती, मी ज्यावेळी सिओलला जात होते त्यावेळी मला फक्त सगळेजण म्हणते धनश्री तुझ्यासाठी काहीतरी न्यूज आहे. आता मी त्यावेळी लहान होती आणि मला असं वाटायचं की 2013 मी थोडं शांत होती, पण 2014 कसं ना आपण आता सेकंड टाइम टीम मध्ये आहे तर लाईक असतं एक वेगळं काहीतरी असतं की ठीक आहे हम भी बॉस आहे लाईक असं असतं. तर मी खूप बदमाशी करायची, तर आय थॉट की पक्का मला तिथे गेल्यानंतर आता काहीतरी लाडू भेटणार आहे. पण तो तसं नव्हतं. मी जेव्हा एअरपोर्टच्या बाहेर उतरली तिथून तर व्हेन्यू पर्यंत प्रत्येक स्क्वेअर मध्ये धनश्री लेकरुवायचे बॅनर लागले होते. आणि मला वाटते खूप मोठी गोष्ट आहे की दुसऱ्या देशात आपले बॅनर्स लागणं आणि तो आनंद खूप वेगळा असतो. पण फॉरेन मध्ये गेल्यानंतर तुमचं सिम पण असं काम करत नाही लगेच की तुम्ही घरी जाऊन तो आनंद पहिले सांगावा फोनवर की नाही नाही माझे प्रत्येक ठिकाणी बॅनर्स लागले आहे. तर माझ्यासाठी ती खूप छान आणि एक म्हणजे खूपच चांगलं अभिमानास्पद म्हणेल मी त्याला, तो एक खूप चांगला हे होता. आणि सेकंड गोष्ट आहे ती बघा प्रत्येक ठिकाणी जसं मी म्हटलं आईबाबांचा असं सपोर्ट महत्वाचा आहे, तसंच मला वाटतं आफ्टर मॅरेज कुठल्या पण मुलीसाठी तिच्या लॉस फॅमिलीकडचा पण सपोर्ट खूप महत्वाचा आहे. गंमत तर माझी ही होती की माझं नोव्हेंबरला लग्न झालं आणि 3 दिवसांनंतरच लगेच माझी एक स्टेट कॉम्पिटिशन होती आणि ती खेळल्यानंतरच मला इंटरनॅशनलला चान्स मिळणार होता. सो ज्या दिवशी माझ्या आईच्या घरची कथा होती तर मी कथा फिनिश करून लगेच माझ्या कॉम्पिटिशनला निघणं. जनरली मुलीची मेहंदी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी बघितलं की जाऊ देत नाही. आणि मी कॉम्पिटिशन त्याच्यात खेळून पण मेडल घेऊन जेव्हा वापस आली आणि तिथून माझी ती एक नवीन नवीन फॅमिली सोबत जी सुरुवात होती ती खूप चांगली होती. आणि त्यांच्यासोबत मी आत्ता लास्ट इयर 2025 एशियामध्ये गोल्ड मेडल घेऊन आला. तर मला वाटतं जेवढे आई बाबा महत्वाचे आहेत तेवढे लॉज करचे फॅमिली किंवा हजबंडचा सपोर्ट हा सुद्धा मला 3 दिवसाच्या लग्नानंतरचा खूप महत्वाचा होता.
1: आणि खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ही की या सगळ्यांची साथ तुम्हाला वेळोवेळी मिळतीये. तर आता तुम्ही गोल्ड मेडल

0: बद्दल पण बोलला, तर जेव्हा तुम्ही आशियाई योगासन स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावला तेव्हाचा अनुभव काय सांगता येईल? कारण एक तो खूप प्राऊड फील होतं त्यावेळी ना, तो अनुभव वेगळा असतो.
1: हो, आपण बघितलंय की जसं आता एशियन गेम्स, कॉमनवेल्थ, ऑलिम्पिक्स या सगळ्यामध्ये प्रत्येक प्लेअरचं एक असतं की मेडल मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी खूप झटपटी करतो एक कुठला पण प्लेअर, कारण त्याचं ड्रीमच हे असतं की आपण ऑलिम्पिक्स पर्यंत जायला पाहिजे. तर सध्या आमच्या या योगामध्ये ऑलिम्पिक्स नाहीये, पण डेफिनेटली 2036 ऑलिम्पिकमध्ये योगा येणार आहे. तर प्रत्येकाचा एम डेफिनेटली 2036 राहणारच आहे. पण एक अनुभव, जेव्हा मला वाटते मेडलच्या आधी पण जे ब्लेझर भेटतं इंडियाचं, तो लोगो लागलेलं, आपण साधे किती पण ब्लेझर घालू पण तो एक म्हणजे स्पीचलेस आपण कधी होणार नाही, पण एका इंडिया लिहिलेलं ब्लेझर जेव्हा तुम्हाला कोणी घालून देतं ते खूप महत्वाचं होतं. कारण त्यानंतर तुम्ही फक्त नागपूरकर राहत नाही किंवा महाराष्ट्र राज्याचे राहत नाही, तुम्ही रिप्रेझेंट करता आपल्या देशाला. तर हे खूप एक वेगळं अभिमान होतं. आणि देशासाठी खेळणं म्हणजे एक आपलं एम असतं की नाही, कुठल्या पण देशात गेल्यानंतर आपण आपल्या देशासाठी मेडल घेऊन येणं. तर माझे प्रत्येक ठिकाणी हेच राहायचं की मी जेव्हा खेळते, आणि आईचं नेहमी असायचं की जो तुला चान्स मिळतोय ना तो लास्ट चान्स म्हणून युज करायचं आणि मेडल घेऊन यायचं. जितका तुझा 100% आहे ना ते देऊन ये, मग ते 2-3 दिवस तुझे चांगले गेले ना मग तुझं वर्षभर चांगलं जाईल. आणि डेफिनेटली या गोष्टी आई नेहमी मला असं, आई आणि बाबा चांगल्या चांगल्या गोष्टी अशा होत्या की ते सांगायचेच. आणि त्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा मला 2013 मी गोल्ड मेडल घेऊन आली, तो आनंद खूप जास्त वेगळा होता. कारण फर्स्ट टाइम इंडियाचं ब्लेझर, देन ती जिम्मेदारी, आणि त्याच्यानंतर बऱ्याच जण होते की तू पहिल्यांदा जाते होईल का तुझ्याकडनं, लाईक असतं
0: प्रेशर असतं का,
1: खूप प्रेशर होतं. पण मला वाटतं की योगाचा इतका बेनिफिट होतो ना आपल्याला, काही प्राणायाम किंवा आपल्या आजूबाजूला जे आपले कोचेस असतात ते चांगले पॉझिटिव्हिटी आपल्याला किती देतात हे पण एका प्लेअरसाठी खूप मॅटर करतं. तर सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आणि टाय होणं कुठल्या प्लेअर सोबत, जो आतापर्यंतचा एशियनचा मेडलिस्ट आहे अशा प्लेअर सोबत टाय होऊन जेव्हा तुम्हाला मेडल मिळतं, तर मला वाटतं फक्त डोळ्यातून अश्रू येतात, कारण तो खूप अविस्मरणीय क्षण आहे.
0: खरंच आहे, अभिमानाचा क्षण आमच्यासाठी पण असतो. आणि धनश्री, ते जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता दुसऱ्या देशांमध्ये, जेव्हा तुम्ही जाता देशाबाहेर किंवा देशात जेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवता तेव्हा, आणि योगासनांचं महत्व पटवून सांगता, तेव्हा एक भारताचा प्रतिनिधी म्हणून त्याच्याकडे कसं बघितलं जातं बाहेर?
1: मी तर म्हणेन भारतीय लोकांची बाहेर योगासनासाठी खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे जर आपण फॉरेनमध्ये जर आपण बघितलं ना, तर सगळ्यात जास्त आपले इंडियन लोक आहेत जे योगा शिकवतात. म्हणजे योगा म्हटल्यानंतर हा मूळ भारताचाच आहे. आणि इथली जे टीचिंग टेक्निक्स आहे किंवा इथल्या खूप सगळ्या ज्या टेक्निक्स आहे ना, ते फॉरेनरला अट्रॅक्ट करतात. आता बऱ्याचदा मी पण काही सेशनसाठी जाते किंवा काही, तर मी बघितलंय की त्यांना एक अट्रॅक्शन वेगळं आहे इंडियन्सचं. कारण योगा म्हटल्यानंतर आपल्याला त्याचं मूळ माहिती आहे, आपल्याला भरपूर गोष्टी त्याच्या माहिती आहे. आणि आपल्या इथलं म्हटल्यानंतर आपली ती जिम्मेदारी आहे की सगळीकडे म्हणजे त्याचा प्रसार करायला पाहिजे. तर एक खूप चांगल्या पद्धतीने ते लोक आपल्याला घेतात. आणि मी म्हणेल की यंगस्टरसाठी तर खूप चांगली करिअर अपॉर्च्युनिटी सध्या आहे या क्षेत्रामध्ये.
0: की आता सध्या म्हणजे तरुणांसाठी काय सांगणार, की तरुणांना सुद्धा योगा याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, त्यांनी एक करिअर म्हणून पण बघता येईल का त्यांना?
1: डेफिनेटली मी म्हणेल की बघा, योगामध्ये फक्त तुम्हाला प्रॉपर नॉलेज असायला पाहिजे, त्याच्यात प्रॉपर तुम्ही मास्टर की करा. कारण काय होतं ना, आपण बघतो की योगा तर हा आज गार्डनमध्ये पण आहे, ऑनलाईन बघून बरेच जण शिकतात. तर मला असं वाटतं की तसं न शिकता कुठून तरी आपण प्रॉपर त्या गोष्टीचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. कारण योगासनाचा जो कुठला तुमचा गाईड असेल तो एक डॉक्टर लाईकच आहे. कारण आता माझ्या इथे पण आमचे सेंटर्स आहे, तर आम्ही बघतो की आमच्या सेंटरमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहे, लाईक 4 वर्षापासून तर एजेड पण आहे. आणि आज बघितलं तर प्रत्येक लोकांना वेगवेगळे आजार आहे. तर या आजारांवरती जर तुम्हाला काम करायचं आहे किंवा तुम्हाला जर योगा स्टुडिओ करायचं आहे किंवा तुम्हाला परदेशाच्या बाहेर जायचं आहे, तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीचं नॉलेज असणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण बघतो की उठून जर कोणी पण योगा शिकवत त्याला प्रॉपर नॉलेज नाही राहणार. आणि अशा वेळी आपण मग काय म्हणतो की योगासनाने काहीच फायदा होत नाहीये. तर का होत नाहीये? कारण समोरच्याला तितकं नॉलेज नाही. म्हणून मी म्हणेल की जेवढे पण यंगस्टर्स आहे, तुम्हाला जर या क्षेत्रात करिअर करायचं आहे तर प्रॉपर ठिकाणी जाऊन तुम्ही गाईडलाईन घ्या, ते कसं शिकायला पाहिजे आणि कसं ते अप्लाय करायला पाहिजे, कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाचे डिसिजेस हे वेगवेगळे राहील, त्याचं एज सुद्धा मॅटर करतं, भरपूर गोष्टी मॅटर करतात. त्याचं प्रॉपर नॉलेज घेऊन जर तुम्ही बाहेर जाल तर मी म्हणेल तुम्हाला खूप जास्त स्कोप.

0: स्कोप आहे, अपॉर्च्युनिटीज खूप सगळ्या आहे, किंवा भरपूर ठिकाणी भरपूर चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटी यंगस्टरसाठी आहे.
1: खरंच. तर धनश्रीताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया. पण आपल्या या कार्यक्रमात आज कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला जे गाणं आवडतं ते आपण बघितलं केसरी मूवी, त्यामधलं वे माही.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया परत आपल्या या मुलाखतीकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर याविषयी धनश्री लेकुरवाळे यांच्याशी आज आपण गप्पा करतोय. तर धनश्री ताई, आता पुढचा प्रश्न असा आहे की आता आपण हल्ली बघतो की योगा फॉर्म मध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आजकाल लोक करतात आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने योगा करतात आहे. म्हणजे हल्ली आपण बघतो झुंबा आहे, आणखी बरेच प्रकार सध्या आलेले आहेत, तर ते कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं?
1: बघा, मला असं वाटतं कुठे पण जा, पण तुम्हाला बेस हा योगाचा करता यायला पाहिजे किंवा त्याबद्दल नॉलेज असलं पाहिजे. आता आपण बघतो की फॉरेनमध्ये कल्चर आहे बियर योगाचा, तर डेफिनेटली मला वाटत नाही ते इंडियामध्ये त्या पद्धतीने घेतलं जाईल, है ना. तर असे तर किती सगळे फॉर्म आपल्याला, मला जो वाटेल मी तो फॉर्म योगाचा आपण करू शकतो. पण मेन आहे तुम्हाला अष्टांग योग, हट योग याबद्दल प्रॉपर जर नॉलेज असेल तर तुम्ही कुठलं पण फॉर्म त्याला व्हेरिएशन करू शकता. पण झुंबा मध्ये पण ज्याला नी पेनिंग आहे तो करू शकणार नाही. पण योगा हा एक असा आहे की हा कोणी पण करू शकतो, फक्त टर्म्स अँड कंडिशन नुसार त्याचे वेगवेगळे टाईप्स आपण जसं तुम्ही बोलला तसं आपण त्याला करू शकतो.
0: अच्छा, तर यानंतर मला असं विचारायचं आहे धनश्री ताई की तुम्हाला अनेक पुरस्कार आता मिळालेले आहेत इतक्या तुमच्या या कारकिर्दीमध्ये, तर तुमच्या पुरस्कारांबद्दल काय सांगता येईल?
1: बघा, माझं कधी पुरस्कारासाठी नाही, माझं एक नेहमी असायचं आपण आपला 100% द्यायचा. पुरस्कार किंवा जे आपल्याला फेम असतं ते ओपअप मिळत असतं. मला वाटतं तुम्ही फक्त कर्म करा फळ मिळेल असं ज्याचं आपण म्हणतो. पण जेव्हा आपले लोक शाबासकी देतात किंवा त्याचा आशीर्वाद म्हणून पुरस्कार देतात तर त्याचा आनंद पण हा खूप वेगळा असतो. आणि फक्त आपल्याला नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या समाजाला, आपल्या पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला म्हणा, एक वेगळा अभिमान असतो की नाही माझी मुलगी आहे. तर एक त्याच्यामध्ये पण एक आनंद जो आपल्यासोबत दुसऱ्यांना पण मिळतो, तर मला वाटतं तो पण एक खूप चांगला एक्सपिरियन्स असतो.
0: खरंच आहे, कमी वयात एवढं मोठं यश बघताना कसं वाटतं?
1: मी तर म्हणे मी आता पण छोटीच आहे. कारण माणूस प्रत्येक याला शिकत असतो, मी प्रत्येक कॉम्पिटिशन मधनं काहीतरी नवीन शिकत असतोय.

0: आणि मला वाटतं तो शिकणं लाईफटाईम तुमच्या शिकण्याची जिद्द असणं हे खूप मॅटर करतं. माणूस तेव्हाच कुठल्या पण करिअरमध्ये पुढे जाईल. जर मी म्हणेल की नाही झालं मी सगळं काही आहे, तर मला वाटतं की आपण इम्प्रूव्ह नाही करू शकणार. आणि सध्याची जनरेशन अशी आहे की मी एक किंवा दोन वर्ष जरी गॅप घेईल आपल्या करिअरमध्ये, तर माझ्यानंतर कुठले तरी दुसरे येऊन तो पुढे चालला जाईल. तर सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: खरंच आहे. आता तुम्ही म्हणाले की सातत्याने आपल्या क्षेत्रात काम करणं अगदी गरजेचं आहे, तर तुम्ही 200 विद्यार्थ्यांना तयार करत असता स्पर्धेसाठी आणि तुम्ही अनेक मुलांना योगासनाचे धडे देतात, तर त्याबद्दल काय सांगणार?
0: बघा, आमचं योगा लाईफ सेंटर म्हणून आहे. आमच्या इथे आम्ही बघतोय की फॉरेनचे पण क्लायंट्स आहे किंवा फॉरेनचे पण लहान मुलं आमच्यासोबत कनेक्टेड आहे. एक माझं कनेक्शन ना लहान मुलांबरोबर किंवा मोठ्यांबरोबर खूप चांगलं आहे. आता इतक्या जणांना एका व्यक्तीने ट्रेन करणं डेफिनेटली शक्य नाही आहे. तर माझ्याकडे काही स्टाफ आहे जो आम्ही खूप वर्षांपासून जे माझ्यासोबत काम करतात आहे, ऑलमोस्ट त्यांना 10 जास्त झालाय. अशा सगळ्यांच्या हेल्पिंगमुळे मला असं वाटतं की 200 लोकांना डेली शिकवणं हे खूप महत्वाचं आहे, पण त्यांना पण प्रॉपर नॉलेज देऊन शिकवणं हे महत्वाचं आहे. तर या सगळ्यांसाठी मी म्हणेल की माझे जे सोबत जे आहे तर त्यांचं पण खूप खूप मी थँक्यू म्हणेल, कारण एक व्यक्ती कुठलाच पुढे जाऊ नाही शकत जोपर्यंत त्याला सगळ्यांची साथ मिळत नाही. तर माझा स्टाफ आणि आम्ही असं मिळून आम्ही डेली 200 लोकांना तयार करतो.
1: बरोबर. बरं, येणाऱ्या पिढीला आणि आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्याबद्दल काय संदेश देणार आणि योगाकडे एक करिअर म्हणून कसं बघता येईल?
0: बघा, मी म्हणेल की जनरली आपण योगा करतोय फक्त तो चांगल्याने करा, म्हणजे बरोबर पद्धतीने करा. आणि जी नवीन जनरेशन आहे, स्पेशली आता जी नवीन आपल्या नंतरची ज्या जनरेशन आहे, प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. लहान मुलांना आपण बघतो थायरॉइड आहे, गर्ल्समध्ये पीसीओडी पीसीओचं प्रमाण खूप जास्त वाढले आहे, लेडीजमध्ये पण खूप लवकर मोनोपॉज येतो आहे, किंवा जेंट्समध्ये पण थायरॉइड किंवा ओबेसिटी हार्ट अटॅक हे प्रमाण आपण बघतो की आता खूप जास्त कम्पेअर टू पहिलेपेक्षा. ही आपली सगळी लाईफस्टाईल आहे ज्याचे आपले साईड इफेक्ट आपल्याला होत आहे. मग तुम्हाला डेली लाईफमध्ये योगा किती महत्वाचा आहे आणि किती तुम्ही करून घेता. बघा, प्रत्येकाजवळ फोन आहे, आपण फोन बघण्यामध्ये एक तास प्रत्येकजण द्यायला तयार आहे आजच्या जनरेशनमध्ये, पण तोच एक तास आपण जर मैदानात किंवा स्वतःच्या हेल्थसाठी जर केला तर मला वाटेल त्याचा बेनिफिट हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुम्ही हेल्दी आहात ना तर तुमची फॅमिली हेल्दी आहे. त्याच्यामुळे सुरुवात ही दुसऱ्यांपासून नाही, सुरुवात ही स्वतःपासून आपण प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि स्पेशली मी मुलगी म्हणून मी एक सांगेल की प्रत्येक मुलीनी करायला पाहिजे, कारण जर मुलगी जर हेल्दी आहे ना तर ती आपली पूर्ण फॅमिली हेल्दी ठेवू शकते. त्याच्यामुळे प्रत्येक मुलीनी पहिले स्वतः डेली अर्धा तास का होईना, कारण ज्यांच्याकडून पॉसिबल नसेल आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये, पण मी म्हणेल अर्धा तास तरी प्रत्येकाने योगासाठी काढावा. आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः आपल्या बॉडीमध्ये चेंजेस बघाल, नंतर तुमच्याकडे बघून तुमची फॅमिली किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचे फ्रेंड्स हे सगळे कन्वर्ट होऊन जातील आपोआप योगामध्ये. आणि करिअर जर म्हटलं तर मी मगाशीच सांगितलं की खूप चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे, फक्त तुम्हाला प्रॉपर त्यातलं नॉलेज असलं पाहिजे.
1: अगदी बरोबर आहे. म्हणूनच म्हणतात की स्वस्थ जीवन जगणं हे जीवनाचं भांडवल आहे आणि रोज योगा करणं हे रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे. कितपत बरोबर आहे म्हणजे.
0: डेफिनेटली, मी तर ऍग्री या गोष्टीवर.
1: खरंच. तर आपण आपल्या मैत्रिणींना नियमित योग करण्यासाठी सुद्धा सांगूया. तेव्हा धनश्री लेकुरवाळे, आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपल्या योगाभ्यासाविषयी खूप छान माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: थँक्यू. नमस्कार.

आत्ताच आपण क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर ही मालिका ऐकलीत. आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांची ही मुलाखत मंजुषा वंजारी यांनी घेतली होती. सख्यांनो, दिवस

कोणताही असू दे, त्या दिवसाची सुरुवात होते ती स्वयंपाकघरातून. आपलं स्वयंपाकघर सुंदर असावं, स्वच्छ असावं, प्लास्टिक मुक्त असावं असं तर प्रत्येकीलाच वाटतं. आता तर पुष्कळ अंशी बदल होतोय. स्टीलचे डबे, काचेच्या बरण्या, काचेच्या बाटल्या, मातीची भांडी असे विविध पर्याय बहुतेक जण वापरू लागले आहेत. चला तर आज इंद्रधनू या मालिकेत प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत ऐकूया. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील या मैत्रिणीनं.

0: मैत्रिणींनो नमस्कार. इंद्रधनू या मालिकेतून एक महत्वपूर्ण असा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. विषय आहे प्लास्टिक फ्री किचन. आधुनिक जीवनशैलीत प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. हे प्लास्टिक आपण आपल्या दैनंदिन जीवनात कसं कमी करू शकू, त्याचे दुष्परिणाम काय होतात, कशी पर्यावरणाची काळजी आपण त्या अनुषंगाने घेऊ शकू यावर सविस्तरपणे प्रकाश टाकूया. आणि यासाठी स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे रेमेडियल थेरपिस्ट, इमोशनल थेरपिस्ट ज्योत्स्ना पंडित मॅडम यांना. स्वागत करूया. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: मॅडम. आपण बघतोय दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जातो, मग त्यामध्ये आपलं घर, आपलं स्वयंपाकखोली कुठे सुटलेली नाहीये. तर प्लास्टिकचा कसा वापर संपूर्ण घरात केला जातो यावर सांगा ना सुरुवातीला.
1: जे स्वयंपाकघर आणि आपलं घर, ह्या दोन गोष्टी आपल्या बायकांच्या फार जिव्हाळ्याच्या असतात. आणि असं म्हटलं जातं की बाईचं हृदय असतं किचनमध्ये स्वयंपाकघरात, तर पुरुषाचं डोकं असतं, त्याचा मेंदू तिथे असतो. त्यामुळे घर बांधताना आणि त्यात राहताना प्लास्टिक आहे किंवा नाही हा विचार ना आजपर्यंत होत नव्हता. कारण काय व्हायचं, घर सजवायचं म्हटल्यानंतर खूप सोपं पडतं. प्लास्टिकच्या फुलापानांपासून आज आपण नैसर्गिक जेवढं काही आपले झाडं, पानं, फुलं, वेली ह्या घरात सजवायला प्लास्टिकच्या आणायला लागलो, तिथपासून आपण घर सजवतो आहे. तर मग किचन पर्यंत तर जायला म्हणजे इतके ऑप्शन्स आहेत लोकांपाशी प्लास्टिकचे, कारण इझी टू यूज होतं. या पूर्वी जेव्हा घरं सजवली जायची किंवा संसार थाटला जायचा तेव्हा स्टील आणि त्याआधी लोखंड होतं, मग त्याला रस्टिंगचे प्रॉब्लेम, क्रॅकचे प्रॉब्लेम, साफ करायला डिटर्जंट्स किंवा हे फार लागतं, त्याआधी आपण राखेनी साफ करायचो. आता प्लॅस्टिकचं काय होतं की इझी टू कॅरी व्हायला लागलं, त्यामुळे त्याचा शिरकाव आपल्या घरात म्हणा आपल्या जीवनातच एवढा व्यापून आहे. सोपी काय झालं, प्रगती जेव्हा जेव्हा होत गेली ना तेव्हा तेव्हा नवीन गोष्टी अंतर्भाव सगळीकडे झाला. आणि सगळ्यात पहिले तो घरात होतो, कारण अजूनही सगळ्यात मोठं मार्केट हे आपण गृहिणी देतो.
0: हो
1: म्हणजे आपल्याला सगळं हवं असतं की डेकोरेटिव्ह वस्तू हव्या असतात, पडदे आहेत, चादरी आहेत, सोफे, म्हणजे तुम्ही काहीही घ्या, मायक्रोवेव्ह घ्या, म्हणजे आज प्लास्टिक जी कम्पॅटेबल भांडी बनवली जातात किती मायक्रोवेव्ह मध्ये राहतील, इतका विचार गृहिणींचाच केला जातो जगातल्या पूर्ण मार्केटमध्ये. तर तो अनायासी आला, इझी होता कॅरी करायला. मातीची भांडी म्हणजे वापरताना जपावी लागायची. दुसरं महत्वाचं कारण असं झालं की बाई नोकरी करायला लागली.
0: हो,
1: एक खूप मोठा वेळ जातो, म्हणजे तो खरं तर वेळ जातो म्हणण्यापेक्षा घर चालवायचं काही सोपं नाही. आणि मातीची भांडी जेव्हा होती तेव्हा ती सांभाळायला झालं माठ. म्हणजे आपण म्हणतो जल ही जीवन आहे, पण माठ हा नेहमी मातीचा होता. पण तुम्ही बघाल की जेव्हा खूप दुरून पाणी आणायला लागेल, म्हणजे लागायचं जिथून जिथून बायकांना, जेव्हा ज्या काळी तेव्हा मग ते प्लास्टिकचे मडके आले किंवा ते तुटत नाही काही नाही, है ना,
0: बरोबर.
1: तेव्हा एक्सपेन्स जसा आपला कमी, त्याची ड्युरेबिलिटी जास्त आहे प्लास्टिकची. तर म्हणून असा प्लास्टिकचा म्हणजे तो स्वयंपाकघरात इतका बेमालूमपणे आला.
0: हो,
1: आणि ट्रान्सपरंट आहेत, है ना, पटकन दिसतं. आज नोकरी पेशा ज्या बायका आहेत त्यांना प्रत्येक डबा हुडकायला खूप वेळ लागेल.
0: बरोबर.
1: त्यामुळे तो आपल्या अगदी घरातल्या एंट्रन्स पासून कुंड्या प्लास्टिकच्या आल्या, ज्यात आपली सजीव झाडं राहतात त्या कुंड्या सुद्धा प्लास्टिकच्या आहेत. का तर साफ करायला मोकळे असतात, फंगल प्रॉब्लेम्स होत नाही, किंवा मल्टिपल गोष्टी. म्हणजे आपण घरात शिरल्यापासून तर आपल्या स्वयंपाकघरापर्यंत प्लास्टिकने व्यापून टाकतो.
0: आणि प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी घातक असून हे माहीत असूनही आपण त्याचा सर्रास वापर करतो, तर याची ही मानसिकता अशी का वाढत चाललेली आहे?
1: कारण सोपं आणि स्वस्त पडतं. बजेटचा विचार होतो, रास्तही आहे तो. आणि कसं होतं ना, आपण प्रोग्राम

0: पण वापरायला हवं.
1: आणि कुठेतरी असं वाटलं की ठीक आहे, ट्रान्सपरंट आहे, छान दिसतं, साफ होतात पटकन, ही पण उपयोगिता आहे एक. आणि दिसायला छान दिसतं ना
0: हो,
1: पण त्यापूर्वी काच होती, काच सांभाळा, ती फुटते, मग त्याचं सगळं ते बाळंतपण करा, आवरा, कोणाला लागतं, इजा होते, तर बॅक ऑफ द माइंड बाईच्या हे सुद्धा चालू असतं की माझ्या माघारी. कारण अजूनही म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या मैत्रिणी आपल्या अग्री करतील की किचन तर अजूनही आपलं आहे.
0: हो,
1: तर त्या किचनमध्ये जेव्हा गोंधळ घातला जातो ना, तेव्हा बाई कुठून तरी हे असते, नेहमी दबकलेली असते की अरे बापरे आता हे कोण काय करेल. पूर्वी त्याच्यातही संसार घडले ना. होता होता काय झालं की ती मानसिकता अशी बदलते की आता ते फुटणं नको, त्या काचांचा पसारा नको, आणि किती घेणार ना, कम्पॅरेटिव्हली काच महाग पडते, म्हणून मग प्लास्टिक.
0: बरोबर,
1: दिसायला छान. मग फ्रीजच्या बाटल्या आल्या, कंटेनर्स आले, दिसायला सुंदर दिसतात.
0: हो,
1: एक दीड वर्ष वापरून, दोन तीन वर्ष वापरून फेकून दिले तर नवं घ्यायला मिळतं. म्हणजे ह्या तीन चार घटक आहेत की नाविन्याचा ध्यास असतो.
0: बरोबर,
1: ट्रान्सपरन्सी आहे, बजेट फ्रेंडली आहे, वापरायला सोपं, त्यामुळे ती मानसिकता आपोआप घडत गेली. किंवा पोर्टेबल आहेत ना, म्हणजे खूप पाणी मुरून मुरून जशी कुंडी हलकी होऊन जाते किंवा मग तुटते, क्रॅक होते, प्लास्टिक क्रॅक होण्याचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे मग असं होतं की चल बाबा, तीन चार वर्ष मला किचन पाहायचं नाही आहे, तो खर्च बाजूला होतो, महागाई वाढते. तर हे सगळं बघून माहिती आहे की प्लास्टिकचे दुष्परिणाम आहेत, पण माणसाला असं झालंय ना की दोघंही नोकरी करून सुद्धा अनेक गोष्टी लेफ्ट बिहाइंड असतात.
0: बरोबर,
1: त्या याच्यात कदाचित हा विचार इतका महत्वाचा
0: वाटत
1: मागे राहून
0: गेला. पण आता ही मानसिकता बदलायला हवी.
1: हो,
0: कारण अनेक धोके या प्लास्टिकमुळे झालेले आपल्याला दिसूनच येत आहेत, चांगलेच आरोग्यावर त्याचे परिणाम होतात. तर ह्या प्लास्टिक वापराचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
1: तुमच्या किचनमध्ये, तुमच्या घरामध्ये जेव्हापासून प्लास्टिक आलेलं आहे तेव्हापासून रोगराई वाढलेली आहे नकळतपणे.
0: हो,
1: कारण आपण नागपूर किंवा विदर्भाचा जर विचार केला तर आपल्याला एक्स्ट्रीम टेम्परेचर्स आहेत आपल्याकडे. अशा एक्स्ट्रीमिटीजमध्ये जेव्हा आपण वावरतो ना, तेव्हा ह्या ज्या रिॲक्टिव्ह गोष्टी आहेत, सगळ्यात पहिली प्लास्टिक, जी इतकी पटकन रिॲक्ट होते की आपण साधा आपला पाईप बघा, पाणी ज्यांनी घालतो झाडांना, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तो इतका मऊ आणि इतका असा सैल पडलेला, अगदी लुळा पडलेला दिसेल, तोच तुम्हाला थंडीत कडक झालेला दिसतो. इतका वेदरचा इफेक्ट प्लास्टिकवर होतो. आणि ते जेव्हा आपल्या किचनमध्ये आहे, तेव्हा विचार करा की आपली साखर आहे, मीठ आहे, जे पावसाळा लागल्याबरोबर सरदून जातं, ओलसर होतं, बेसन आहे, कणिक आहे, त्या ओलसरपणामुळे खूपदा सोंडे होतात त्याच्यात. ह्या वेदरचे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्लास्टिकमध्ये राहून जास्त होतात. प्लास्टिकचं वेदरिंग होत असतं, तो हीटला रिस्पॉन्ड करतो. आपल्या साध्या खुर्च्या बघा तुम्ही, प्लास्टिकच्या ज्या असतात बाहेर आपण ठेवतो, की सोपी पडतात साफ करायला, हँडल करायला, त्या पटकन वेदर होतात. तुम्ही नुसती उन्हात ठेवा आणि ते पसरून जातं.
0: बरोबर,
1: खुर्ची पसरते. एक साधी साधी उदाहरण आहेत की प्लास्टिकचा इतका पटकन हीटशी संबंध येतो. आणि किचनमध्ये जेव्हा प्लास्टिक असतं, आपण स्टोरेजमध्ये ठेवतो, गरम अन्नाचं तर आपण बोलूयाच नंतर, पण स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही दिवसांनी लक्षात येईल की त्याच्यामध्ये हवा जात नाही, एरिएशन होत नाही, त्यामुळे आतलं अन्न सुद्धा खराबच असतं. एअर टाईट असणं वेगळं, पण ज्याच्यामध्ये हवाच लागत नाही, आपण मग आधी गव्हाला, तांदळाला, डाळींना ऊन दाखवायचो.
0: हो,
1: कशासाठी? की जो सर्दपणा असतो ठेवल्यामुळे. मग प्लॅस्टिकमध्ये तर जातच नाही ना.
0: बरोबर,
1: पण मग प्लॅस्टिक वेदर होतं, कारण बाहेरून जे टेम्परेचर डिफरन्स त्याला झेलतं प्लॅस्टिक, तर त्याचा आतल्या अन्नावर परिणाम होतो. आणि बाकी जे आपण आता माठ, खूप जणांकडे सध्या मातीचे माठ आहेत.
0: हो,
1: किंवा ते असावेतच, पण ज्यांच्याकडे आपण ह्यात कूल केजेस असतात, फ्रीजच्या बाटल्या असतात, तुम्ही बघा काही दिवसांनी त्याला पांढरं पांढरं हे येतं, ते क्षार नसतात, ते प्लास्टिकचं वेदरिंग झालेलं असतं थंडीमुळे.
0: बरं,
1: हे जे धोके आहे, सगळ्यात मोठा धोका कॅन्सर. प्लास्टिकमध्ये कार्सिनोजेनिक ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्या प्रूव्ह झालेल्या आहेत. इतकं की टाइम्स ऑफ इंडियाचा एक सर्व्हे होता, त्याच्यामध्ये आईच्या दुधामध्ये मायक्रो प्लास्टिकचे ट्रेसेस आलेले आहेत.
0: बरं,
1: तर मला खरंच सांगा, आपण असं सरळ तर खात नाही ना की तोंडाने प्लास्टिक खाल्लं,
0: मग
1: हे कुठून येतं? तर हे जे फूड आहे ना, ज्यात आपण कंटेनर म्हणा ते एक आहे, त्याच्यानंतर इतक्या पेस्टिसाइड्स, इतके फर्टिलायझर्स आहेत की ते भाजी

0: फळं म्हणा धान्य, त्याला सगळ्याला अडल्ट्रेशन झालेलं आहे मुळातच. आणि दुसरं असं की आपण गरम अन्न आणतो प्लास्टिकच्या कंटेनर्स मध्ये ठेवतो, एकदा ते गरम असतं मग ते फ्रीजमध्ये आपण पुन्हा ठेवतो उरलेलं काहीतरी म्हणून. भाज्या ठेवतो ज्या प्लॅस्टिकमध्ये आपण ठेवतो ते जर डिस्कार्ड करण्याचे यूज अँड थ्रोचे डबे आहे तर प्रत्येक घरामध्ये तुम्ही आजही जाऊन बघा, आपल्याकडे शी चळत असते की चल मला वापर. पण जे मुळातच डिस्कार्ड करायचे आहे, जे वापरायचेच नाही आहे, कारण कोण तुम्हाला तुमच्या तब्येतीसाठी अगदी एक भाजी समजा द्यायची, विकत आणलेली भाजी तयार, तर ते कशाला देणार आहेत ना. चांगला 50-60 रुपयाचा डबा घेऊन,
1: किंवा तो डबा अडकेल माझ्या पुढे त्या व्यक्तीकडे, केव्हा येईल मी, केव्हा आणेल, ही भावना मध्ये येते ना,
0: ती मध्ये येते. त्यामुळे तो अक्षरशः फेकण्यासाठी केलेला डबा आपण घरामध्ये जपून ठेवतो आणि त्यातनं खात राहतो, कधी देत राहतो, ऑफिसमध्ये नेतो, कारण इझी टू कॅरी आहे. पण त्याचे परिणाम इतके खराब होतात की आता गेल्या 30 वर्षांमध्ये कॅन्सर जो जसा फोफावतो आहे, 50% कारण तर प्लास्टिक आहे. कारण इतकं प्लास्टिकचं एक्सपोजर आपल्या आयुष्यात कधीच नव्हतं, इतकं आपण वापरत नव्हतो. बाहेरून अगदी गरम रस्सा तुम्ही बघाल, हे जे ठेले लागलेले असतात अशी एक पन्नी असते, त्या पन्नीमध्ये सांबार म्हणा किंवा ती उसळी बिसळी ज्या आणतात, इतकं गरम भरल्यानंतर काहीच रिॲक्शन होत नसेल. जे प्लास्टिक एका विशिष्ट ह्याच्यावर जाळल्यानंतर जमा होऊन जातं, गोळा होऊन जातं, तर ते इतक्या टेम्परेचरवर आपण जेव्हा शिजवतो तेव्हा म्हणजे 50 डिग्रीच्या वरच त्याचं टेम्परेचर असतं, तर त्याला होणार नाही. जे 50 डिग्रीवर म्हणतात गवत जळतं, तर आपलं जे काही अन्न असेल आतलं त्याच्यावर डेफिनेटली त्यातले फ्युम्स त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ते मग आपल्या शरीरात जातात.
1: हो, आणि वर्षानुवर्ष या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे बारीक सारीक दुखण्यांचं प्रमाणही वाढत चाललेलं आहे. आणि मग जेव्हा पुढे आजार वाढतात तेव्हा मग तो त्रास जेव्हा खरा सुरू होतो,
0: त्रास व्हायला लागलेत. कारण तुम्ही ठीक आहे, आपण म्हणतो की हे खाल्लं की होतं, ते खाल्लं की होतं, खूप गोळ्या खाल्लं की होतात, पण आपण हे जे सर्रास खायला लागलोय. मग मला म्हणायचंय की समजा आपण काचेच्या वगैरे घेतल्या, थोडासा कष्ट पडतात, पण ह्यामुळे काय झालंय की आपले व्हायटल ऑर्गन्सला सुद्धा त्रास होतो.
1: हो,
0: अख्ख्या जगाचं फंडिंग कॅन्सरकडे येत आहे, कारण माहिती आहे.
1: आता आपण प्लास्टिकच्या अतिवापरामुळे होणारे धोके जाणून घेतले आहेत, पण आता आपल्याला आपलं घर प्लास्टिक फ्री करायचं आहे, खास करून किचन प्लास्टिक फ्री करायचं आहे. तर घरापासून सुरुवात करूया ना, की कशा पद्धतीने आपण प्लास्टिकचा वापर टाळू शकतो किंवा कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर करू शकतो.
0: मी तर म्हणते की टाळायची नाही, ही आयुष्यात पुन्हा कधीही न वापरायची शपथ घ्यायची वेळ आहे. कारण सर्व्हे असं म्हणतो की एव्हरी 10th हाऊस विल बी अ कॅन्सर. नाही, मी एक उदाहरण देते फक्त, की ज्या घरांमध्ये उत्तम सगळं अवेलेबल आहे, रिसोर्सफुल आहेत, सगळं चांगलं आहे, त्याही घरांमध्ये होतात, आणि अगदी पुअर कंडिशन किंवा म्हणजे हालाकीची परिस्थिती असेल त्यांनाही होतो. दोन कारण ही की आपण फॉरेन फूड खूप खातो, ते स्टोअर करायला त्रास होतो, म्हणजे आपल्याकडे काही फळं काही भाज्या अचानक आल्या आहेत, चांगलं आहे, ग्लोबलायझेशनमुळे खूप चांगल्या गोष्टी आल्या आहेत, पण असं म्हटलं जातं की भारताला वैविध्यपूर्णतेचं वरदान आहे, ज्या मातीत जे पिकतं ते आपल्यासाठी आहे. कारण आपण म्हणतो ना, वहा के आबोहवा का हम हिस्सा आहे, जे काही पाऊस पडतो जो मातीत जातो त्या मातीतनं जे उगवतं त्या हवेतनं आपण जे इनहेल करतो तेच घटक आपल्या पोटात जायला हवे. पण आपण काय करतोय की बारमाही आपल्याला सगळी फळं हवी आहेत, बारमाही सगळ्या भाज्या हव्या आहेत, सीझन्सचं महत्व आपण टाकून दिलेलं आहे. त्या त्या सीझनमध्ये काही ना काही प्रॉब्लेम होतो, म्हणूनच पूर्वी या भाज्या नाही यायच्या. आपण कोबीसाठी वाट पाहायचो थंडीची, आंब्यासाठी आपण उन्हाळ्याची वाट पाहतो, है ना, सोले जे म्हणजे काय म्हणतात ते चणे, हा हे सगळं जानेवारी मध्ये यायचं. तर ही वाट पाहणं फार जरुरी आहे, आपल्या शरीराला डिटॉक्स करायचं ते नॅचरली. आता काय होतंय, आपण इतकं अवेलेबल करून घेतलं मग ते स्टोअर करतो, त्यामुळे तुम्ही इन्व्हाइट करतोय आपण की ह्या सगळ्या गोष्टी बरं, ते बनवण्यासाठी तुमची जमीन तर तयार नाही, मग आपण पेस्टिसाइड्स, मग आपण त्याला इंजेक्ट करतो, आता तर फळं पिकवल्या जातात कार्बाइडनी, हे सगळे इन्व्हिटेशन आहेत कॅन्सरला. त्यामुळे घरात नजर करायचं तर सगळ्यात पहिले एक तर प्लास्टिक पूर्णपणे डिस्कार्ड करून टाकायचं, दुसरं ठरवून घ्यायचं की ज्या सीझनच्या ज्या भाज्या आहेत, जी फळं आहे, जी सुबत्ता आहे ना निसर्गाची, ती आपल्याला त्यांनी त्या त्या सीझनमध्ये दिलेली आहे ती घ्यायची. खूप सोप्या सोप्या उपायांनी आपण किचन प्लास्टिक फ्री करू शकतो. कारण ज्या भाज्या ज्या सीझनला येतात ना ऑर्गॅनिक,

0: बेबीक, तर त्यांना तुम्हाला खूप सांभाळायची गरज नसते. दोन दोन
1: बरोबर.
0: दिवसांनी आपण बाजार करू शकतो. किचनमध्ये प्लास्टिक नसेल तर काय असेल? आता इतकं अवेलेबल आहे, काच आहे, चिनी माती आहे, स्टील आहे, कास, पितळ, तांबं, इतके ऑप्शन्स आहेत. बरं, आपल्याला अजिनो मोटो म्हणा किंवा हे नको आहे ना खायला, तर आपल्याला स्टोरेज, आपलं किचन म्हणा किंवा आपलं जे फ्रीज आहे, खूप जणांना वाटतं की माझं फ्रीज पूर्ण लोडेड आहे, माझं किचन पूर्ण लोडेड आहे, पण पोटाला ताजं शिजलेलं अन्न हवंय आणि तेवढं स्टोअर करायला एक कपाट पुरेसं आहे. त्याचा फायदा असा होतो की मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल जी आहे ती तुम्हाला जैविकतेकडे घेऊन जाईल. म्हणजे आवरायचा, त्याला वेळ द्यायचा हे कमी, पॉकेट फ्रेंडली राहील. जे दर्शनी आपल्याला दाखवायचंय ती क्रॉकरी घेऊ शकतो. मल्टिपल चॉईसेस आहेत, आपलं किचन किती अपडेटेड आहे ते दिसू शकतं. आणि राहिला हा प्रश्न की ट्रान्सपरंट असलं तर दिसतं, तर तुम्ही काच ठेवू शकता. ज्यांच्याकडे मदतनीस असतात ते लोक काचेचं ठेवू शकतात, ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे आता तर स्टिकर्स सुद्धा मिळतात, ते तुम्हाला लिहायची गरज नाही.
1: हो,
0: त्या स्टीलच्या डब्यावर आपण लावू शकतो. लाखेची भांडी मिळतात, ज्याच्यामध्ये पूर्वी आपण चिंच, ज्याला वेदरिंग होतं ना, त्यात पूर्वी आपण लाखेच्या भांड्यांमध्ये ठेवायचो. लाकडी कॉर्कच्या बाटल्या मिळतात, चिनी मातीचे तुम्हाला कंटेनर्स मिळतील, ज्याला लाकडी असा कॉर्क नाही, दिसायला सुंदर दिसतं, तुम्ही अपडेटेड दिसता. प्लास्टिक पण वर कधीच नव्हतं.
1: हो,
0: आपण क्रूड ऑइल पासून ते करतो आहे, एक्स्ट्रॅक्ट करतो आहे, की गंजलेलं नको, रस्ट पण नको होता जायला, म्हणून तेव्हा एक सबस्टिट्यूट निघाला. पण आता असं झालंय की प्लास्टिकला दूर करणं जरुरी आहे, कारण ते क्रूड ऑइल पासून निर्माण झालंय.
1: हो,
0: आणि क्रूड ऑइल आपल्या शरीरात जायला नको. आता काचेची झाकणं पण आलेली आहेत, तर ते झाकू शकतो.
1: म्हणजे पर्याय बरेच,
0: पर्याय खूप आहेत.
1: आता गृहिणी घर सांभाळते, वर्किंग लेडी आहे, तिला तर खूपच घाई असते, तर अशा स्त्रीने काय मुद्दे लक्षात ठेवायला हवेत की आता प्लास्टिक ऐवजी मी हे पर्याय वापरते जे माझ्या दैनंदिन जीवनाच्या गतीला कमी नाही करणार, कुठे थांबवणार नाही.
0: जे आपले स्टोरेज आहेत फ्रीज मधल्या, तुम्ही भाज्या फळं, आता कॉटनच्या बॅग्स मिळतात आहे, 200 ग्रॅम पासून तर 2 किलो पर्यंतच्या पिशव्या आहेत, की ज्याला तुम्ही असं बंद करून फ्रीज मध्ये ठेवू शकता स्टोरेज साठी. फ्रीज मध्ये बॉटल वापरायच्या असतील तर स्टील आहे, तांबं आहे, कास आहे. कास फार उत्तम शरीरासाठी, काचेच्या आहेत. एवढे फ्रीज साठी आहेत की तुम्ही याच्यात, फ्रीजरमध्ये आपण डाळी ठेवतो, खूपदा पिठं ठेवतो, कारण लोळ लागतात. स्टीलचे डबे आहेत अवेलेबल, मल्टिपल साइजेसचे, ते तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता, कारण आता मोठे फ्रीज झालेले आहेत. कारण गृहिणीचा तुम्ही म्हणता तो खरंच हे आहे की आज जी बाई सकाळी 8, 8:30, 9 निघते, ती संध्याकाळी 7, 7:30 घरी जाते. तर ह्या खूप सुंदर हे आहेत. नंतर ह्याच ज्या पिशव्या आहेत, तुम्ही वन्स अ मंथ किंवा 15 दिवसात ज्या पिशव्या वापरताय फ्रीजमध्ये, त्या तुम्ही धुवू शकता. धुवून तुम्ही त्या वापरून, इव्हन किराण्यासाठी, आम्ही तर म्हणतो की किराण्यातनं पण प्लास्टिकच येतं ना. आजकाल सुपर शॉपीमध्ये जातो तर अशा पण सुपर शॉपीज आहेत काही, ती आपण शोधावे. नाही तर ऑन कॉल आपल्याला घरी किराणा आणून मिळतो. माझ्याकडे असे होते लोक की जे घरी आणून द्यायचे, आता तर आम्ही इतवारीत जाऊन म्हणा किंवा कुठून आणतो, आपल्या पिशव्या घेऊन जातो 200 ग्रॅम ते बर, किंवा आपल्याला 100 ग्रॅम हवं असेल तरी आपण 200 ग्रॅमच्या पिशवीमध्ये नेतो. उद्या जाऊन जर हवंय लोकांना तर आपण तशी डिमांड करू शकतो की आम्हाला 100 ग्रॅम मावेल एवढ्या सुद्धा पोटल्या करून द्या कॉटनच्या.
1: बरोबर,
0: होतं हे या आहेत. आणि किचन जर आवरलेलं असेल ना, कारण आता हळूहळू घर पण छोटं होत आहे ना, आपण फ्लॅट्समध्ये येतो आहे, आवरायला सोपं असतं. वरून तुम्ही स्टिकर्स लावा, स्टीलचे वापरा. साफ करायला प्लास्टिकपेक्षा स्टील उत्तम आहे.
1: बरोबर,
0: कारण सांगते की प्लास्टिकमध्ये तुम्ही समजा अन्न नेलं ना, तर त्याला कितीतरी दिवस वास असतो. तुम्ही स्टीलचा डबा रोज धुवू शकता, स्टीलमध्ये वास येत नाही, काही राहत नाही, चिकटून राहत नाही. खूपच आपल्याला जर लाईफस्टाईल अजून आपल्याला लॅविश किंवा अपग्रेडेड असावी तर काचेचं ठेवा. आणि इव्हन ज्या कबर्ड्स आहेत आपले, त्या कबर्ड्स मध्ये सुद्धा तुम्ही कापड ठेवा.
1: हो,
0: कारण कापड हे व्हेंटिलेटिंग असतं, ते आपल्याला महिन्यातनं 2 महिन्यातनं बदलता येतं.
1: एक थोडीशी सवय आपल्यात आणून घ्यायला हवी की सोबत बाहेर निघताना कापडी पिशवी असायला हवी. आणि आज आपण अशाचा विचार केला तर नक्कीच अनेक महिलांना त्यातून रोजगारी मिळेल ना.
0: हो,
1: बरं ज्योत्स्ना मॅडम, आजच्या तरुण पिढीबद्दल तुम्ही काय सांगाल, किती सजग?
0: 100 मार्क आहे तरुण पिढीला.
1: बरं,
0: एक कॅफे आहे, त्यांनी म्हटलंय की ब्रिंग युअर ओन कप. की तुम्ही तुमचा

0: पाना, आम्हाला माहिती आहे की आमची मशीन किती पोर करणार आहे कॉफी. इफ यू से 100 ml ती 100 होणार, ते कॅलिब्रेशन आहे मशीनवर. तर मग सो दॅट की वी आर नॉट द वन्स की आम्ही प्लास्टिक प्रमोट करतोय. तर मला ते खूप आवडलं.
1: आणि ज्योत्स्ना मॅडम, जसं आता ही तरुण पिढी आयटी सेक्टरमध्ये काम करणारी आहे, 2 वर्ष एका ठिकाणी नोकरी, पुन्हा पुढचं नवीन अपॉर्च्युनिटी त्यांना मिळते, दुसऱ्या सिटीमध्ये ते जातात, एखाद्या रूम मध्ये राहतात, इतकं सामान प्रत्येक वेळी नेणं जमणार नाही,
0: बरोबर,
1: हा एक विचार असतो मनात. अशा वेळी त्यांनी कशा पद्धतीने आपलं रूम ठेवावी, किचन ठेवावं जे किचन वापरत असतील,
0: जे बाहेर एकटे राहतात किंवा त्यांना माहितीये की दिस इज नॉट परमनंट थिंग, तर त्यांनी मला तरी असं वाटतं की पहिले ना त्यांची एक छोटीशी यादी करावी की मला काय हवंय, मला रोज काय लागणार आहे. जे वर्किंग असतात, जे 12-13 तास बाहेर असतात ना, त्यांच्या किचनमध्ये खूप लिमिटेड गोष्टी असल्या तरी चालतात. तर ज्या खरोखरी रोज लागतात, चहा, साखर, कॉफी, तुमचे स्पून्स म्हणजे कटलरी, तुमच्या 2 प्लेट्स, कारण मला असं वाटतं की त्याच्या वर जर खरंच कोणाला आपण घरी इतकं एंटरटेन करत नाही. सो गेट युअर किचन मिनिमलिस्टिक, पण 100% त्यात प्लास्टिक नको, कारण तुम्ही कुठल्या तरी गोष्टी ना 15-20 दिवसांनी वापरता, कधी कधी वापरतही नाही. तर पाहायचं महिनाभर फक्त एवढं करायचं की एक ड्रिल करायची की आता ह्या तारखेला माझ्याकडे किती वस्तू आहेत आणि मी पुढच्या तारखेला किती वापरणार आहे. 1 महिन्याने जी वस्तू तुम्ही 1 महिना नाही वापरली आहे ना, ती वस्तू तुम्हाला लागणार नाही आहे. त्यामुळे कट दॅट शॉर्ट, मिनिमलिस्टिक वे घ्यायचा. प्लास्टिकच्या ऐवजी इतकं सगळं अवेलेबल आहे, आणि ह्या मुलांनी स्मार्ट शॉपिंग करावं, कारण त्यांना याच्यावर अवेलेबल आहे. खूप चांगली एक मेड असते, आपलं माहितीये रुटीन बहुतेक जिमवाले आहेत सगळे, तर स्टीलचे कंटेनर्स मिळतात म्हणजे वॉटर बॉटल्स, तर त्या घेऊ शकतात ते आपल्यासोबत जायला. फ्रीजमध्ये सुद्धा, कारण क्लिनिंगला सोपं आहे,
1: बरोबर,
0: त्यामुळे स्टीलचा वापरा, काचेचा वापरा, पण थोडं घ्या. किचनमध्ये खूप आणून ठेवलं आहे, खूप किराणा आणून ठेवलेला आहे असं होत नाही, कारण आपण खूप अशा मोठ्या लेअर्ड डिशेस करत नाही की मला सगळेच मसाले हवे. वुडन हे मिळतात मसाला बॉक्सेस, अगदी किचनमध्ये स्वयंपाक करणार असतील तर ते वुडन बॉक्सेस वापरा. सो गो स्मार्ट, आणि ती वस्तू मला डिस्कार्ड करायची नाही अशा हिशोबाने जर घेतली, सो दॅट विल बी अ व्हॅल्यू फॉर मनी.
1: बरोबर.
0: सो गो फॉर इट, ती यादी बनवून आपल्याला जितकं मिनिमलिस्टिक करता येईल तितकं करायचं. कॉटन पडदे वापरा, कॉटनच्याच चादरी वापरा, कारण काय होतं की दिवसभर कोणी नसतं, एसी मध्ये राहतो आपण, है ना, घरात येणं पुन्हा मग चेंज. तर काय होतं की मला यंगस्टर्सच्या लाईफस्टाईल विषयी असं वाटतं की हे ट्रान्झिट मध्ये आहेत. हा इतका मोठा संक्रमण काळ आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे पासून सगळं सगळं, आणि सगळं फूड भेसळयुक्त आहे. तर त्या याच्यामध्ये मुलांनी निदान खूप टाईट म्हणजे स्किन हगिंग कपडे नका घालू, ज्याच्यामध्ये टेरिलिन आहे, LENE ज्याच्या मागे लागलेला आहे ते नका, कारण दॅट इज ऑल प्लास्टिक, ते सगळं केमिकल थ्रेड्स आहेत. ते यू कॅन सर्च, म्हणजे मुलं काय आपण बायकांनी सुद्धा हे सर्च केलं तर दिसेल आहे, आणि त्याचा वेदरिंगचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो,
1: बरोबर,
0: एकदम थंड याच्यातनं एकदम गरमीत आल्यानंतर. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे की ज्यांनी हे बाहेर राहणारी जी मुलं मुली आहेत ते आपलं लाईफस्टाईल सिक्युअर करू शकतील.
1: बरोबर. म्हणजे या बारीक सारी गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर नक्कीच आपण आपलं घर, आपलं खास करून किचन प्लास्टिक फ्री करू शकतो, आणि पर्यावरण सुद्धा. तर जाता जाता ज्योत्स्नाताई, जैविक जीवनशैली कशी असायला हवी, काय मुद्दे लक्षात घ्यायला हवेत?
0: किचन आहे ना हे आपलं पॉवर हाऊस आहे, हेल्थचं, आणि मला असं वाटतं की घरात तर निघाल्यानंतर मग समाज सुरू होतो. त्यामुळे आपण आपल्या घरात काय मागवतो त्यावर अख्ख्या समाजाचं भवितव्य, आणि तद्वतच पृथ्वीचंही वातावरण, पर्यावरण, सगळं सगळं आपण घरात कसे आहोत तसे आपली आपल्या, कारण सवयी आपल्या घरात ना. तर हे जे पॉवर हाऊस आहे हे तर सगळ्यात पहिले प्लास्टिक पासून दूर करायला हवं. तर तो मला असं वाटतं की जसं चॅरिटी बिगिन्स ॲट होम सो हेल्थ, आणि डिमांड सप्लाय रेशो असतो इकॉनॉमीचा, जर बायकांनी डिमांडच बंद केली ना प्लास्टिकची, तर मला असं वाटतं की प्लास्टिक पूर्ण पृथ्वीवरून नामशेष होण्यात बिलकुल दूर नाही. त्यामुळे मला वाटतं सगळ्या सुशिक्षित झाल्या आहेत बायका, तर हे सगळं डिस्कार्ड करून टाकलं तर उत्तम आहे.
1: आणि तुम्ही छान पर्याय सांगितले आहेत आमच्या मैत्रिणींना, तर नक्कीच आमच्या मैत्रिणी या बाबतीत विचार करतील. स्वयंपाकघरातील छोटासा बदल पर्यावरणाच्या भविष्यासाठी मोठी पाऊलवाट ठरू शकतो. प्रत्येक गृहिणीने आपल्या

0: पासून सुरुवात केली तर नक्कीच हा बदल दिसून येईल. तर ज्योत्स्ना पंडित आपण इथे आलात आणि प्लास्टिक फ्री किचन, प्लास्टिक फ्री घर कसं राहील याविषयी छान माहिती दिली. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: मला हेमंत कुमार यांचं ये नयन डरे डरे, जैविक जीवनशैलीतलं गाणं आहे.
0: ऐकूया.

मैत्रिणींना आपण ऐकत होतात इंद्रधनू या मालिकेमध्ये प्लास्टिक फ्री किचन याविषयी ज्योत्स्ना पंडित यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता राखी पाटील या मैत्रिणींनी. मैत्रिणींना आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. रचना आहे बालकवी यांची आणि संगीत पथ्य केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

मात्र बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. सख्यांनो, आताचे दिवस हे सणासुदीचे आहेत, तेव्हा हे सारे सण साजरे करताना निसर्गाचा पर्यावरणाचा कुठेही ऱ्हास होणार नाही, हानी होणार नाही, यासाठी काळजी घ्या. सोबतच आपल्या कुटुंबाची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची देखील काळजी घ्यायला विसरू नका. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरही दुपारचा 1:05 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

फुट चालली माया तू माझ्या टाकू वाजते कुई कुई आतात पाणी झुळझुळ आणि फुलवीत जाते जाई दुई अरे मोठ चालली माया तू माझ्या टाकू वाजते कुई कुई आणि पाटात पाणी झुळझुळ आणि फुलवीत जाते जाई

कोथमीर केवड़ा सुहास केवड़ा उत्तर लावलं ते

0: अंधळा मारतो डोळा या सिनेमातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं आत्ताचं हे गीत होतं. संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी.

माझे गुल्ला

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. श्रोते हो, काही माणसं येतात आणि जाताना आपल्या आठवणींच्या कप्प्यात कायमची जागा करून जातात. काही माणसं आपल्याला विचार करायला लावतात, काही माणसं डोळ्यात पाणी आणतात आणि काही माणसं ती येतात आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात आणि मग काळ कितीही पुढे गेला तरी ते हसू तसंच ठेवून जातात. मराठी माणसाला असंच मनापासून हसवणारं एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे दादा कोंडके.

दादा कोंडके यांच्या सिनेमाबद्दल बोलताना श्रोते हो, एक गोष्ट नक्कीच आहे की त्यांची भाषा, गावाकडची बोली, मुंबईची लय, शब्दांशी खेळ आणि त्या प्रसंगातून निर्माण होणारा विनोद, दादांच्या संवादामध्ये शब्दांपेक्षा टायमिंग हे खूप महत्वाचं होतं. त्यांच्या विनोदात द्वैरथी संवादाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला आणि त्यातून त्यांनी एक स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. आणि याच शैलीवरती अख्खा महाराष्ट्र ग्रामीण भाग हा खूप भारावून गेला, खुश झाला, तिकीटं काढली, थिएटर भरलं आणि प्रेक्षक मनमुराद हसले. प्रेक्षकांना आणखीन काय हवंय हे दादांना माहिती होतं आणि त्यांनी ओळखलं. म्हणूनच दादा कोंडके हे केवळ अभिनेता नव्हते, तर ते प्रेक्षकांच्या नाडीवर बोट ठेवणारे कलाकार होते.

आकाशवाणी मुंबई राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 4000 जास्त लोक अद्याप बेपत्ता. आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे. आणि भारताच्या किदांबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. चर्चेनंतर विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. बेल्जियमचे प्रधानमंत्री भारताच्या 3 दौऱ्यावर असून ते काल रात्री नवी दिल्लीत पोचले. आज सकाळी त्यांनी राजघाट इथं भेट दिली आणि महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांच्या या भेटीमुळे भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ होईल तसंच व्यापार गुंतवणूक संरक्षण आणि सुरक्षा तसंच नवीकरणीय ऊर्जा यासारख्या परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सीतारामन सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्या काल बँक ऑफ अमेरिकाच्या सहकार्यानं भारताच्या वाणिज्य दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेला संबोधित करत होत्या. भारताच्या सुधारणा केंद्रित विकासाचा प्रवास उलगडताना त्यांनी 2026-27 पहिल्या तिमाहीतल्या देशाचा आर्थिक विकास दर 7.8% राहिल्याचं तसंच देशात गुंतवणुकीचं वातावरण सकारात्मक राहिल्याचं नमूद केलं. ईओएस 05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 जीएसएलव्ही एफ 17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1250 पोचली असून 4800 जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथकं भोटेकोशी नदीजवळच्या बोगद्यांमध्ये आणि भूमिगत वीज निर्मिती केंद्रांमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये 583 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. नेपाळचं लष्कर आणि सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी आतापर्यंत 11993 जणांची सुटका केली. या आपत्तीचा हवामान बदलाशी असलेला संबंध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ठामपणे मांडण्याची गरज नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांनी व्यक्त केली. या आपत्तीची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेता हिमालयीन प्रदेशात राहणाऱ्या लोकांसमोरच्या हवामान बदलाशी

संचालनालयानं कोलकातामध्ये 11 ठिकाणी छापे टाकलेत. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं, मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा ईडीचा आरोप आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आले. दरम्यान ईडीनं अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकलेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चेक यूशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरासिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 20 देशांचे 100 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026च्या मालिकेतला हा 3रा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नोव्हे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा 4था म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियागो इथं होणार आहे. अमेरिकेत जन्माने नागरिकत्व देण्याच्या नियमावर मर्यादा घालण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या आदेशाला अमेरिकेतल्या न्यायालयानं स्थगिती दिली. हा आदेश अमेरिकेच्या संविधानाचं उल्लंघन करत असल्याचा युक्तिवाद स्थलांतरितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर न्यायालयानं हा तात्पुरता दिलासा दिला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं 30 जून रोजी दिलेल्या निकालानंतर हा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांचा 2025 मधला कार्यकारी आदेश संविधानाच्या 14व्या घटना दुरुस्तीचं उल्लंघन करणारा असल्याचं या निकालात म्हटलं होतं. ही घटना दुरुस्ती अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या मुलांना त्यांच्या पालकांच्या स्थलांतराच्या दर्जाचा विचार न करता नागरिकत्वाची हमी देते. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता सावंतवाडी रोड स्थानकावर पोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायालयामध्ये तमिळ भाषेचा मुख्य भाषा म्हणून वापर सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित आणि आवश्यक पावलं उचलावीत अशी विनंती करणारा ठराव तमिळनाडू विधानसभेमध्ये आज एकमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव मांडताना मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी सांगितलं की तमिळनाडू अधिकृत भाषा कायदा 1956च्या कलम 2 अन्वये तमिळ ही अधिकृत भाषा म्हणून घोषित करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 35 जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. त्यापैकी 23 जिल्हे सध्या बाधित आहेत. 16,784 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, तर पावसासंदर्भातल्या घटनांमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चा. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,250 वर 4,000पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता. आर्थिक फसवणूक आणि अंमली पदार्थांसंदर्भातल्या प्रकरणात ईडीचे आजही देशभरात छापे. आणि भारताच्या किदंबी श्रीकांतचा चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे दुपारचे 1:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचे वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचं वितरण आणि सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयं आणि शासकीय संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात झालं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करणाऱ्या शूर जवानांना अभिवादन करताना देशाच्या प्रगतीसोबत अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. मुख्य शासकीय ध्वजारोहण करून जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचं वितरण राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राव पवार यांच्या उपस्थितीत झालं. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि डॉ धनंजयराव गाडगीळ यांच्या कार्याची प्रेरणा महाराष्ट्राला सदैव मिळत असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. आयुष्यभर साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या लेखक आणि कलाकारांचा सन्मान होत असल्यामुळे या पुरस्काराची प्रतिष्ठा सुद्धा उंचावली असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल असं कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास पाटील यावेळी म्हणाले. खरा महाराष्ट्र कळायचा असेल तर मराठीसाठी धाडसानं काहीतरी करावं लागेल असं प्रतिपादन त्यांनी केलं. यंदाच्या वर्षी पुरस्कार निवड समितीनं पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार नाशिकच्या उत्तम कांबळे यांना देण्यात आला. याशिवाय राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार संहिता राजन, विशेष साहित्य पुरस्कार सुरेंद्र दरेकर, कलागौरव पुरस्कार तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार, नाट्यसेवा पुरस्कार सचिन शिंदे, समाज प्रबोधन पुरस्कार मराठी साहित्य परिषद या संस्थेला, जिल्हा साहित्य पुरस्कार निवृत्ती जोरी आणि डॉ विखे पाटील प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार संजय गोरडे यांना सन्मानित करण्यात आला. या साहित्य पुरस्कारामुळे साहित्यिकांना बळ मिळालं असून समाज अक्षरांच्या मागे उभा राहतो हे या पुरस्कारानं दाखवून दिल्याचं जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी सांगितलं. दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी जलसंधारण आणि सिंचन विकासाला शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सिंचन सुधारणा विशेष कार्यक्रमाअंतर्गत प्रवरा नदीच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी 150 कोटी रुपये, मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांच्या मजबूतीकरणासाठी 110 कोटी आणि गोदावरी धरण समूहातील कालव्यांसाठी 314 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसंच साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी 1,234 कोटी रुपये, कुकडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी 449 कोटी रुपये, कुकडी डाव्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 47 कोटी तर उजव्या कालव्यासाठी 14 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं श्रुती संगीत निकेतन या संस्थेच्या सहकार्यानं 3 दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी येथील संगीत नाट्य सादरकर्त्या संस्थांनी सहभाग घेतला. शासनाच्या वतीनं होत असलेल्या महोत्सवाचं हे 3रं वर्ष असून यंदा हा मान अहिल्यानगरला मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवण्यात आलं. एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य, व्यसनमुक्ती जिल्ह्याच्या दिशेनं एक सामूहिक पाऊल या संकल्पनेवर आधारित या अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीनं गेल्या महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा करत जिल्ह्यातील विविध विकासकामं, प्रकल्प आणि शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. समितीप्रमुख अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या दौऱ्यात समितीनं विविध विभागांच्या आढावा बैठका घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा याकरता संगमनेर तालुक्यातील 1,000 नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केलं. नागरिक, महिला आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. जिथे रेल्वेचं काम थांबलं तिथूनच सुरू करा असं आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारला केलं आहे. त्याबरोबरच संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा इथं सुद्धा नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर शांततेच्या मार्गानं आंदोलन झालं. तर श्रोते

0: हो हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. दुपारचं 1:45 झालेली आहे. सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया प्रभाकर सावंत यांना.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तक या मालेत ऐकूया रोमानियन साहित्यिक दुमित्री सेपेनिक यांच्या पिजन पोस्ट या कादंबरीचा निकिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
1: ग्रंथप्रेमी श्रोते हो, आपल्याला कधी असं एखादं स्वप्न पडलंय का की ज्यामध्ये आपण एकाच जागी पुन्हा पुन्हा अडकता, कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा तोच रस्ता, तीच माणसं आणि तेच प्रसंग आपल्यासमोर पुन्हा पुन्हा येत राहतात. स्वप्नातला हाच एक विचित्र आणि गूढ अनुभव जर एखाद्या पुस्तकात उतरवला तर काय होईल. तर आज अशाच एका अद्भुत आणि वेगळ्या साच्यातील कादंबरीची आपल्याला सफर घडवणार आहोत. या कादंबरीचं नाव आहे पिजन पोस्ट आणि लेखक आहे रोमानियाचा एक अत्यंत प्रयोगशील आणि बंडखोर साहित्यिक दुमित्रू सेपेनिक. हा रोमानियन साहित्यातल्या ओरिनिझम म्हणजेच स्वप्न वास्तववाद या चळवळीचा जनक मानला जातो. रोमानियातील निकोलाय चाउशेस्कूच्या हुकुमशाही राजवटीच्या काळात त्याच्या लेखनावर बंदी घालण्यात आली आणि त्याला देशातून हद्दपारही करण्यात आलं. पण या अन्यायाला त्यानं आपल्या अनोख्या लेखणीनं उत्तर दिलं. पिजन पोस्ट ही त्याची एक अत्यंत वेगळी आणि आधुनिकोत्तर कादंबरी आहे. या कादंबरीची रचना एका साध्या सरळ रेषेत चालणाऱ्या कथेसारखी अजिबात नाहीये. कादंबरीतला लेखक स्वतः एक कथा लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. त्या कथेत एक कबूतर आहे, काही संदेश आहेत, सायकलवरून जाणारी एक मुलगी आहे आणि एक रस्ता आहे. पण गंमत अशी की हीच दृश्य अगदी थोड्या फरकांसह पुस्तकात पुन्हा पुन्हा येतात. जसं स्वप्नात एकच प्रसंग निरनिराळ्या रूपात आपल्यासमोर येतो तसंच या कादंबरीतही घडतं. सेपेनिगनं या पुस्तकातून मेटाफिक्शनचा म्हणजेच कथेच्या निर्मिती प्रक्रियेवर आधारित कथेचा एक सुंदर प्रयोग केला आहे. तो वाचकाशी थेट संवाद साधतो. कादंबरीची रचना करताना त्याला नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत हे तो वाचकांना सांगतो. एखादं पात्र पुढे कसं न्यायचं किंवा कथेतलं कबूतर नेमका कसला गूढ संदेश घेऊन चाललंय याचा शोध लेखक आणि वाचक दोघंही एकत्रच घेतात. दिसायला ही जरी एक गमतीशीर स्वप्नवत सफर वाटत असली तरी त्यामागे एक अत्यंत खोल राजकीय आणि सामाजिक अर्थ दडला आहे. हुकुमशाही राजवटीत राहणाऱ्या माणसाला येणारी अस्वस्थता, त्याचं तुटलेपण आणि साचलेपण त्यानं या पुनरावृत्ती होणाऱ्या दृश्यांमधून दाखवलं आहे. जिथं काळ पुढे सरकत नाही आणि माणूस एकाच वर्तुळात गिरक्या घेत राहतो असा एक अस्वस्थ करणारा हा अनुभव आहे. तर श्रोते हो, पिजन पोस्ट ही कादंबरी लेखनाविषयीची कादंबरी आपल्याला वास्तव आणि कल्पित यांच्यामधल्या सीमारेषेचा पुन्हा विचार करायला भाग पाडते. पण फक्त गुंतागुंतीची रचना एवढंच तिचं बलस्थान नाहीये, ती एक अत्यंत रंजक आणि वाचनीय कादंबरी सुद्धा आहे. जगणं आणि लिहिण्याच्या अनेक पातळ्या एकत्र आणताना ही कादंबरी आपली वाचनीयता गमावत नाही हे तिचं मोठं यश आहे. गंभीर कादंबरी लिहिण्यासाठी वास्तववादाचं दडपण बाळगण्याची गरज नसते हे लेखक यातून दाखवून देतो. कादंबरीचं लेखन आणि वाचन हा एक उत्कंठावर्धक खेळ असू शकतो हे सुद्धा यातून लक्षात येतं. ही कादंबरी महत्वाची आहे ती यामुळेच.
0: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तक या मालेत आत्ताच आपण ऐकला रोमानियन साहित्यिक दुमित्री सेपेनिक यांच्या पिजन पोस्ट या कादंबरीचा निकिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अढावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. जनावरांमध्ये फाशी हा एक संसर्गजन्य साथीचा रोग बॅसिलस अँथ्यासिस या जीवाणूमुळे होतो. हा आजार अति

0: तीव्र स्वरूपाचा असून जनावरांना रोगाची लक्षणं दिसतात न दिसतात तोपर्यंत तडकाफडकी ती मरून पडतात, म्हणूनच याला फाशी असं म्हणतात. फाशी म्हणजे तत्काळ मरण. यामध्ये 106 ते 107 अंश ताप येतो, श्वसनाचा भयंकर त्रास होतो, जनावरांच्या डोळ्यातून लाल रंगाचे रक्तमिश्रित अश्रू येतात, जबरदस्त पोट दुखतं, एकाएकी कळ्या येतात, जनावरांच्या योनीभोवतालचा भाग, कासेच्या पुढचा आणि मागचा भाग, जबडा, कानाची पाळी आणि शरीराच्या खालच्या भागात पाणी साठल्यामुळे तो लिबलिबीत लागतो, शेणात रक्त आढळतं, शेण बाहेर टाकताना जनावर कळा देतं, पोटफुगी होते, जनावर आचके देऊन मृत्युमुखी पडतात, बैल शेतात काम करता करता किंवा चरता चरता रानात कोसळतो आणि मृत्युमुखी पडतो, मेल्यावर जनावराच्या शरीरावरच्या छिद्रांमधून म्हणजे नाक, तोंड, कान, योनीमार्ग, गुदद्वारातून काळपट रंगाचं रक्त वाहतं, रक्त साकळत अगर गोठत नाही. जनावरांमध्ये मृत्यूनंतरचा निसर्गत येणारा ताठरपणा दिसून येत नाही. सगळ्या प्रकारची लक्षणं एकवटून येऊन काही मिनिटात खेळ संपतो असा हा महाभयानक रोग आहे. या आजाराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या आणि कोणत्याही वयाच्या जनावरांना हा आजार उद्भवतो. विशेष म्हणजे हा महाभयंकर आजार जनावरांपासून माणसांना होऊ शकतो, म्हणून या आजाराबाबत फार सावधगिरीची दक्षता घ्यावी लागते. फाशीनं मेलेल्या गुरांच्या शरीरातून बाहेर पडलेले जंतू जमिनीत कवच करून राहतात, उबदार हवामान मिळाल्यानंतर जोमाने वाढतात, खाद्यावाटे पाण्यावाटे जखमेतून शरीरात प्रवेश करतात. वर्षानुवर्ष हा रोग एखाद्या ठराविक भागात पावसाळ्यात ठराविक काळात ठराविक ठिकाणी उद्भवलेला आढळून येतो. प्रतिबंधक उपाय म्हणून या आजारानं जनावर मेलं आहे अशी नुसती शंका जरी आली तरी कातडी न काढता खोल खड्ड्यात पुरून टाकावं, शवविच्छेदन अजिबात करू नये. पुरताना त्या खड्ड्यात जंतुनाशकाचं भरपूर द्रावण फवारावं, तसंच जनावराचं शव पुरताना चुना आणि मीठ यांचा भरपूर वापर करावा, अर्थात मेलेलं जनावर जाळून टाकणं हा सर्वात चांगला उपाय आहे. या आजारावर पेनिसिलिन उच्च मात्रेत देणं हा उपाय संधी मिळाली तर करावा, मात्र हे त्वरित होणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी हा आजार उद्भवतो त्या ठिकाणच्या जनावरांना दरवर्षी प्रतिबंधक लस नियमितपणे टोचून घ्यावी. आजारी जनावरं बांधलेली जागा जंतुनाशकाच्या द्रावणाने फवारून घ्यावी. जनावराच्या छिद्रातून काळपट रंगाचं रक्त येत असेल तर पुरण्या अगोदर त्वरित कार्बोलिक ऍसिडच्या द्रावणात कापसाचे बोळे बुडवून त्या बोळ्यांनी छिद्र बंद करावीत, म्हणजे इतर जनावरांमध्ये त्याचा प्रसार होणार नाही आणि त्वरित त्या शवाची विल्हेवाट लावावी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.

0: करते हो? नमस्कार। दूध बिस्किट हा एक नाश्ता आहे की सवय? सकाळची घाई उठायचं, कामाला जायचं आणि नाश्त्याची वेळ, मग काय करायचं तर एक कप चहा किंवा दूध आणि त्यासोबत 5-6 बिस्किटं, झाला आपला नाश्ता। पण श्रोते हो, जरा विचार करा, दूध आणि बिस्किट म्हणजे खरंच संतुलित नाश्ता आहे का? आज आपण याच रोजच्या आणि अगदी सामान्य सवयीबद्दल बोलणार आहोत। दूध हे पोषक अन्न आहे, त्यातून आपल्याला प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक मिळतात, त्यामुळे दूध हा आपल्या आहारात महत्त्वाचा भाग असू शकतो। पण त्यासोबत काय घ्यावे हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। आता वळूया बिस्किटांकडे। बिस्किट म्हणजे हलका पदार्थ असा आपला समज आहे, पण अनेक प्रकारची बिस्किटं ही मैदा, रिफाईन फूड, रिफाईन फ्लोअर, साखर, चरबी किंवा डालडा आणि मीठ किंवा बेकिंग पावडर यापासून बनलेले असतात। म्हणजेच बिस्किटमध्ये चारही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आरोग्यासाठी खूप काही पौष्टिक नाही आहेत, जसं मैदा, रिफाईंड फ्लोअर, साखर आणि डालडा। आता तुम्ही म्हणाल, पण मॅडम मी तर फक्त चारच बिस्किटं खाते। हो, पण प्रश्न फक्त चार बिस्किटांचा नाही, त्या चार बिस्किटांनी तुमच्या शरीराला आवश्यक पोषण किती मिळतं? दुसरा प्रश्न, 2 तासांनी तुम्हाला पुन्हा भूक लागते का? जर लागते तर कदाचित आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश करण्याची गरज आहे। दूध बिस्किट खाण्याऐवजी दूध, फळ आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स खाल्ले किंवा पोहे आणि वाफवलेली उसळ, दही खाल्लं तर पोट भरेलच, पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जेबरोबरच प्रथिनं आणि फायबरही मिळतील। अंडी खात असाल तर एखादं अंड, एखादी पोळी जरी खाल्ली तर तोही चांगला नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो। मुद्दा आहे बिस्किटांना नाश्त्याचा पर्याय बनवायचा की नाही। कधीतरी चहासोबत बिस्किटं खाल्ली तर हरकत नाही, पण रोजच जर तुम्ही बिस्किटांवर किंवा खारी टोस्ट, बटरवर अवलंबून राहत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण यामुळे तुमच्या शरीरामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्सची कमतरता दिसून येते। खास करून लहान मुलांमध्ये बरीचशी मुलं पहिलाच सकाळचा नाश्ता म्हणजे दूध बिस्किट, शाळेत घाईघाईने शाळेत जाताना दूध बिस्किट, लहान लहान मुलंसुद्धा प्रवासात वगैरे जाताना किंवा कुठे आई युजली दूध बिस्किट्स देते। अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळून आली आहे, आणि ही कशामुळे आढळली तर विटॅमिन्स आणि मिनरल्सचं पोषण कमी। आणि कसं आहे की जर आपल्याला जे जिभेला आवडतं तेच आपण सतत खायला लागतो, आणि मग अशी मुलं दूध बिस्किट पाहिजे म्हणून रडायला लागली की मग आई पण देते, ही सवय जर लागली तर मुलांमध्ये विटॅमिन डेफिशियन्सी घडून येते। तर याच्यासाठीच दूध बिस्किट ही सवय म्हणून नक्कीच चांगली नाही आहे। बिस्किट घेताना तुम्ही फक्त त्याचं ब्रँड न बघता त्याच्यामध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत हेही पाहायला शिका। सतत दूध बिस्किट खाण्यामुळे मिल्क बिस्किट सिंड्रोम नावाचा आजार असं म्हणता येणार नाही, पण विटॅमिन डेफिशियन्सी जी होते त्यालाच मिल्क बिस्किट सिंड्रोम असं म्हणतात। म्हणूनच सकाळच्या जेवणात शक्यतो प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट ह्या तिघांचाही समावेश असला पाहिजे। दूध पौष्टिक आहे, पण दुधासोबत बिस्किटं घेतली तर हा नाश्ता बॅलन्स होत नाही। आजपासून सकाळी चहा बिस्किट न घेता छोटासा बदल करा। बिस्किटांच्या जागी एखादं फळ किंवा मूठभर शेंगदाणे, बदाम, अक्रोड किंवा पोहे घालून दुधात तसंही तुम्ही खाऊ शकता, कारण चांगल्या दिवसाची सुरुवात फक्त पोट भरून होत नाही तर योग्य पोषणानेच होते। श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत पचन संस्थेशी निगडीत फायबर आणि पाणी याविषयी माहिती।
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात। उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, पर्यावरण पूरक आहार याविषयी सृष्टीज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। मॅडम, कालच्या भागामध्ये आपण आपल्या आहाराची निवड कसं करतो, याने आपण आपल्या स्थानिक जैवविविधतेचं संवर्धन कसं करतो याबद्दल जाणून घेतलं। आज थोडंसं आम्हाला सांगा की यामध्ये भरडधान्यांचा काय रोल आहे, किंवा तुम्ही एक अजून एक संकल्पना सांगितली आदिम धान्य, ते पण आम्हाला थोडं समजावून सांगा।
1: गेल्या भागामध्ये मी जे म्हटलं होतं की आपण गहू आणि तांदळाला जे पर्याय आपण निवडले पाहिजेत, तर ही जी सगळी धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, सावा, कुटकी, कोदो यासारखी ही जी धान्य आहेत, तर ही धान्य यांनाच इंग्रजीमध्ये मिलेट्स असं म्हटलं जातं. आपल्याकडे मराठीत त्यांना भरडधान्य, तृणधान्य किंवा आपल्या शासनामध्ये त्याला श्रीधान्य म्हणून असं ओळख करून देण्यात आलेली आहे. आणि ती अतिशय पौष्टिक धान्य आहेत. जर शास्त्रीय वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या म्हणायचं झालं तर हे C4 टाईप ग्रासेसचे हे प्रकार आहे हा. आणि कोणत्याही खताशिवाय, कोणत्याही त्याच्यावर काही कीड पडत नाही. स्थानिक धान्य आहेत. जरीही मी नावं घेतलेली असली तरी ज्वारीच्या भारतामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रत्येकाच्या अशा हजारो जाती आहेत, प्रत्येक ठिकाणच्या स्वतःच्या स्थानिक अशा. त्याच पद्धतीने बाजरीचं आहे, त्याच पद्धतीने नाचणीचं आहे. नाचणी तर हिमालयावर पण उगवली जाते आणि अगदी थेट कोकणामध्ये तिथपर्यंत खाली म्हणजे केरळपर्यंत अगदी गोव्यापर्यंत नाचणी उगवली जाते. पण प्रत्येक ठिकाणची नाचणी ही वेगळी वेगळी आहे. अर्थात जी हिमालयात उगवून येते ती आपल्याकडे येणार नाही आणि जी आपल्याकडची नाचणी आहे ती तिकडे रुजणार नाही, पण तिकडे आहे. आणि हे खूप पारंपरिकरित्या ही धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. इतकी वर्ष ती धान्य आपल्या आहारामध्ये असल्याने आपल्या शरीराला कुठेतरी त्याची एक काय म्हणता येईल सवय आहे, आपण ते खाल्लेलं आहे. जिभेला मे बी आता गेली 50 वर्ष वेगळं वळण जरी पडलेलं असलं तरी ही सगळी खायची सवय एक मानव जातीला अशा अर्थाने म्हटलं आपण तर गेली 10,000 वर्ष तरी मानव हे सर्व धान्य खातो आहे. विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडातील मानवजात जिथे असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीला सुरुवात झाली, मानवी वस्तीला सुरुवात ज्या भागांमध्ये झाली तर तिथे ही गेली इतकी हजारो वर्ष ही सर्व धान्य आपल्या आहारामध्ये आहेत. जसं सांगितलं की ह्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट प्रकारचं रासायनिक खत आणि कीटकनाशक लागत नाही, स्वतःच अतिशय मजबूत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आता हवामान बदलामुळे जे काही अचानक संकट येतात, मध्येच गारपीट काय होते, पावसाचं प्रमाण गेल्या वर्षी प्रचंड होतं, यावर्षी कदाचित असेल की नाही माहिती नाही, अशा प्रकारची जेव्हा तुमच्या आजूबाजूला परिस्थिती असते त्यावेळी तुम्हाला खात्रीशीर उत्पादन मिळवून देणारी अशी ही धान्य असतात. आणि ही धान्य केवळ तुम्हाला अन्न सुरक्षा देत नाहीत तर पोषण सुरक्षा देतात. आणि जेव्हा ही धान्य आपण जर एखाद्या डाळी किंवा कडधान्य यांच्याबरोबर जर ह्यांचा आपण संयोग घडवून आणला, म्हणजे साधी गोष्ट की आपली खिचडी, हा जर आपण प्रयोग असा आपल्या आहारामध्ये चालू ठेवला की ही आदिम धान्य त्याची खिचडी किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तर याचे आंबवलेले पदार्थ म्हणजे आपण इडली करतो जसं, मात्र तांदळाच्याऐवजी आपण ही धान्य घेतली, डाळ आहे, उडदाची डाळ आहे, आपण ते आंबवलं आहे, तर तेव्हा त्याच्यातली प्रथिनांची जी पातळी आहे ती मांसाहाराच्या जवळ जाईल इथपर्यंत ती मोठ्या प्रमाणावर वरती वाढते. तर इतकी पौष्टिक धान्य ही आहेत, म्हणजे केवळ नुसतं पोट भरतात असं नाही तर ते तुम्हाला पोषण सुरक्षा देतात, जे आपल्या भारतासमोरची खूप मोठी समस्या आहे कुपोषण, त्याच्यावर हे कुठेतरी उत्तर आहे.
0: श्रोते हो, आज आपण पर्यावरणाचं संवर्धन करत असताना भरड धान्य किंवा मॅडमांनी जसं सांगितलं आदिम धान्य यांचा काय रोल आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण पर्यावरण संवर्धनामध्ये रानभाज्यांचा काय रोल आहे याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.
2: आता थोड्याच वेळात दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनश्री आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित खेळाची बंदिश 3 तालात आणि द्रुतबंदिशही 3 तालात आहे. त्यानं तबल्याची साथ राजेंद्र अंतरकरी यांनी आणि सारंगीची साथ फारुक लतीफ खान यांनी केलेली आहे. ऐकूया वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनश्री.

वरदा गोडबोले यांनी गायलेला राग धनाश्री आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी आणि सारंगीची साथ फारुक लतीफ यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना. आणि भारताचा किदांबी श्रीकांत चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. भारत बेल्जियम संबंधाचं मूळ इतिहासात खोलवर रुजलं असून सामायिक लोकशाही मूल्य, बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था आणि परस्परांच्या जनतेमधले संबंध भारत आणि बेल्जियम यांना नैसर्गिक भागीदार बनवतात असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात आज अन्न, इंधन आणि पुरवठा साखळ्या यासारखी अनेक क्षेत्र प्रभावित झाली आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीतही भारताच्या अर्थव्यवस्थेने आपली गती कायम राखल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची विकासगाथा जगासाठी आत्मविश्वास आणि नवीन संधीचं स्रोत बनत असल्याचं ते म्हणाले. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. एका वीज निर्मिती कंपनीशी संबंधित 290 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं कोलकाता इथं 11 ठिकाणी छापे टाकले. झारखंडमध्ये 66 मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित कंपनीनं बँकांकडून कर्ज घेतलं होतं. मात्र ही रक्कम कंपनीने आपल्या समूहातल्या इतर कंपन्यांकडे वळवली आणि वैयक्तिक कारणांसाठी वापरली असा आरोप ईडीनं केला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदे लवादासमोर या कंपनीची दिवाळखोरी सिद्ध झाल्यानंतर तिचं अवसायन झालं. या प्रक्रियेत फक्त 7 कोटींची वसुली झाली. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान ईडीनं अंमली पदार्थांशी संबंधित विविध प्रकरणांच्या संदर्भात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमधल्या 30 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत ही कारवाई होत आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोकणात सावंतवाडी रोड स्थानकादरम्यान धावणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दूरस्थ पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 सीएसएमटी इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजता सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या प्रस्तावित पूर्व पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरबद्दलही त्यांनी माहिती दिली. हा कॉरिडॉर विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अशा भागांना जोडेल जिथे पूर्वी रेल्वे जोडणी नव्हती असं ते म्हणाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून या सेवेचा पहिला टप्पा 2027 सुरू करण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रस्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. बीड शहरातले व्यापारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. परभणी जिल्ह्यातही बंदची हाक देण्यात आली. धुळे जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा सकल मराठी समाजानं आज सकाळी जलसमाधी आंदोलन केलं. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना जलसमाधीच्या स्थळी रोखलं. यावेळी आंदोलकांनी सरकारनं मराठा आरक्षणाबाबत यापूर्वी दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करावीत तसंच हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेटसह आरक्षणाच्या सर्व

0: मागण्यांवर त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातही मराठा संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या व्हिक्टर लाईचा 21-18 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चूक यूशी होणार आहे, तर महिला एकेरीत तन्वी शर्माला मात्र जपानच्या टोमुका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. अहमदाबादमध्ये येत्या 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान हुंदाई वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज ही तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून 20 देशांचे 100 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेच्या 2026 मालिकेतला हा तिसरा टप्पा असून बँकॉक आणि चेक प्रजासत्ताकातल्या नुवे मेस्टो इथं यापूर्वीचे टप्पे पार पडले. स्पर्धेचा चौथा म्हणजेच अंतिम टप्पा ऑक्टोबरमध्ये चिलेमधल्या सॅन्टियोगो इथे होणार आहे. भारतात गुजरात सरकार, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गुजरात आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियानं ही स्पर्धा आयोजित केली आहे. EOS-05 हा भूनिरीक्षण उपग्रह उद्या प्रक्षेपित केला जाईल अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून उद्या पहाटे 2:55 GSLV F-17 या रॉकेटवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला जितका वेळ लागतो तेवढ्याच वेळात हा उपग्रह पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करेल. अशा कक्षेत त्याची स्थापना केली जाईल. या उपग्रहामुळे भूनिरीक्षणाची आपली क्षमता वाढेल असा विश्वास नारायणन यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 3.6 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सिरोंचा तालुक्यातल्या राखीव वनक्षेत्रात जमिनीखाली 10 किलोमीटरवर असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी तालुक्यात अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीत कांद्याची आवक कमी होऊन कांद्याचा दर 5,330 प्रतिक्विंटल इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या 4 दिवसात ठोक बाजारात कांद्याच्या दरात सरासरी 400 ते 450 रुपये वाढ झाल्यानं किरकोळ बाजारातही कांद्याचे दर वाढायची शक्यता आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतल्या संदर्भ रुग्णालयातल्या 3 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. हलगर्जी केल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एका रुग्णाला मुदत संपलेली सलाईन दिल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर त्या रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथं त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगानं भंडारा जिल्ह्यामध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची पाहणी केली. यावेळी आयोगानं जिल्ह्यातल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार स्वतः खाऊन तपासणी केली. आयोगाला तपासणीदरम्यान 2 शाळांच्या स्वयंपाकघरात उंदरांच्या लेंड्या आढळल्यानं संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. भारत आणि बेल्जियम यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड स्थानकादरम्यानची नवीन एक्सप्रेस गाडी रवाना आणि भारताचा किदांबी श्रीकांत या चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे

ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत होते हो। हवामान वृत्त। राज्यात सर्वत्र हवामान थोडंसं ढगाळलेलं होतं आणि बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। येत्या 48 तासातही राज्यात संपूर्ण राज्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हे होतं हवामान वृत्त। ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो। वनिता मंडळ।

श्रोते हो, आज आपण त्र्यंबकेश्वर जवळच्या ऐतिहासिक अंजनेरी गावची ओळख करून घेणार आहोत. नाशिकहून कोकणात उतरणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गापैकी एक म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर मोखाडा जव्हार मार्ग. मुंबई परिसरातील बंदरात उतरलेला व्यापारी माल गेली शेकडो वर्ष या मार्गाने नाशिकच्या बाजारपेठेत आणि तिथून पुढे इतर व्यापारी शहरात जात असे. याच मार्गावर नाशिक त्र्यंबक परिसरातील एक महत्वाचे वारसा स्थळ म्हणजे अंजनेरी. प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या जवळ डोंगरकुशीत वसलेल्या अनेक पौराणिक ऐतिहासिक स्थळांपैकी एक म्हणजे अंजनेरी. घाटवाटातून जाणाऱ्या पर्वतराजीत पसरलेल्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणाऱ्या गडकिल्ल्यांच्या कुशीत वसलेले प्राचीन नगर म्हणजे अंजनेरी. नाशिकच्या बौद्ध लेण्यांपासून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर डोंगरकुशीत अंजनेरी गाव वसलेले आहे. नाशिकला प्राचीन इतिहास आहे. अगदी अश्मयुगापर्यंत येथील मानव वसाहतींचा मागोवा घेता येतो. नाशिक परिसर हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मियांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून ज्ञात आहे. पुराकथांनी तर नाशिकचा संबंध थेट श्रीरामाशी जोडलाय. पंचवटी परिसरातील अनेक प्राचीन स्थळांचा या पुराकथांशी संबंध जोडला जातो. जैन परंपरेतील रामकथेत नाशिक परिसरातील अनेक स्थळांचा उल्लेख येतो. असेच एक गाव म्हणजे अंजनेरी. हनुमंताची

आई अंजनी हिने याच डोंगरातील एका गुहेत बसून सूर्योपासना केली असा विश्वास आहे. तिच्या नावावरून अंजनेरी हे नाव या गावाला मिळाले असं लोकपरंपरा सांगते. याच गावाजवळ असलेल्या डोंगरावर अंजनेयाचा म्हणजेच हनुमंताचा जन्म झाला अशी लोकमान्यता आहे. अर्थातच याला इतिहासाची साक्ष नाही. अंजनेरी हे गावच एक पुरातत्वीय टेकाड आहे. येथील प्राचीन मंदिरं, लेणी, मूर्ती, किल्ला आणि इतर पुरावशेष पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. या साऱ्यांना पुराकथांचे कोंदण आहे. हे एक प्राचीन नगर होते. यादव काळात येथे विभागीय प्रशासकीय मुख्यालय होते. प्रमुख बाजारपेठ असलेल्या या नगराला धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले होते. साधारण इसवी सनाच्या 7व्या शतकापासून अंजनेरीचे पुराभिलेखात उल्लेख पाहायला मिळतात. गावात शिरतानाच रस्त्याच्या दुतर्फा असलेले पुरावशेष प्राचीन खापरे आपलं लक्ष वेधून घेतात. परंतु या प्राचीन गावची खरी ओळख म्हणजे प्राचीन मंदिरांचे गाव. या गावात लहान मोठ्या 16 मंदिरांचं अस्तित्व दिसतं. अंजनेरी हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. 3 बाजूंनी डोंगर आणि समोर गोदावरीच्या डोहाकडे जाणारा नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला सुपीक प्रदेश अशी याची रचना आहे. या अंजनेरीच्या डोंगर रांगांवर अंजनेरीचा किल्ला आहे. या परिसरातील संरक्षित वनातून फिरताना अनेक पक्षी, विविध प्रकारच्या वनस्पती आपल्या भेटीला येतात. जलस्रोतांनी समृद्ध या भूप्रदेशाला जैववैविध्याचे वरदान आहे. या डोंगर माथ्यावर एकावर एक अशी 2 लहान पठारं आहेत. त्यापैकी खालच्या पठारावर पसरलेले तलाव, पाण्याची टाकी आणि एक छोटेसे देऊळ पाहायला मिळते. या पठारावर तुरळक झाडी आणि पसरलेला गवताळ प्रदेश आहे. या पठारापर्यंत पोहोचण्यासाठी दगडात कोरलेली फरसबंदी वाट आहे. ब्रिटिश काळात अनेक अधिकारी येथे विश्रांतीसाठी निवासाला येत असत. येथेच त्यांचे टुमदार बंगलेही होते. या डोंगराची चढण सोपी असली तरी दमवणारी आहे. याच परिसराला अंजनेरीचा किल्ला म्हणतात. या किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळा हा उत्तम ऋतू आहे. पठारावर अस्ताव्यस्त पसरलेली पायवाट आपल्याला आणखी उंचावर असलेल्या लहानशा पठाराकडे घेऊन जाते. बालेकिल्ल्यासारख्या उंचावर असलेल्या या साधारण त्रिकोणी पठारावर अंजनेयाचे एक चिरेबंदी मंदिर आहे. त्याचा निश्चित काळ सांगणे आज शक्य नसले तरी ते मध्ययुगात कधीतरी बांधले गेले असावे. याच ठिकाणी अंजनेयाचा म्हणजे हनुमानाचा जन्म झाला असे येथील लोकपरंपरा मानते. पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी इथं जाणं हा एक स्वर्गीय अनुभव आहे. ढग आणि धुक्यांच्या पडद्याआड लपलेलं अंजनेरी गाव आपल्या इतिहासाच्या खाणाखुणा जपत पायथ्याशी पसरलेले दिसते. याच डोंगराच्या कुशीत काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित गुहा आहेत, अगदी साध्या पण नेटक्या. डोंगराच्या कुशीत काही जैन लेणी कोरलेली आहेत. किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवरून डोंगर चढताना डावीकडे एक लहानसे नीटस असे दिगंबरांचे जैन लेणे दिसते. यात भगवान पार्श्वनाथांची मूर्ती प्रस्थापिलेली आहे. या लेण्याचा काळ साधारण 12व्या 13व्या शतकातला असावा. या परिसरातील जैन मंदिरे आणि लेणी यामुळे आजही जैन यात्रेकरू या परिसराला भेट देतात. अंजनेरी गावात ताम्रपटांचे 4 संच सापडले होते. अगदी 7व्या शतकापासून या परिसरातील गावांचे उल्लेख या पुराभिलेखात मिळतात. या ताम्रपटांमुळे हरिश्चंद्र राजवंशाचे राजे ज्ञात झाले. अंजनेरी येथील एका जैन मंदिरात सापडलेल्या यादव राजा सेऊण देवाच्या 11व्या शतकातील एका पुराभिलेखात अंजनेरीच्या जैन मंदिरांचा उल्लेख येतो. येथे त्या काळात मोठी नागरी वसाहत होती. या नगरातील दुकानांचा, व्यापारांचा येथे संदर्भ येतो. आजही हे देखणे जैन मंदिर अंजनेरीला उभे आहे. आज अंजनेरीची ओळख 16 देवळांचे गाव अशीच आहे. गावात अनेक देवळांचे अवशेष पाहायला मिळतात. या देवळांच्या परिसरात अनेक प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. यापैकी काही देवळे जैन तर काही हिंदू आहेत.
मूर्ती वैभवाने सजलेली ही

देवळं साधारण 800 ते 1000 वर्ष जुनी आहेत. हेमाडपंथी बांधणीची नागर आणि भूमिज शैलीतील देवळं प्रथमदर्शनीच पर्यटकांचा ठाव घेतात. त्यांचे अलंकरणही लोकातीत आहे. भग्नावशेषातूनही त्यांच्या गतवैभवाची साक्ष मिळते. यादवकालीन मंदिरांचे हे वैभव स्थापत्याचा एक आगळा आविष्कारच म्हणायला हवे. जणू ही एक मंदिर स्थापत्याची कार्यशाळाच असावी. जैन मंदिरांपासून थोड्या अंतरावर डौलाने उभे असलेले वैष्णव मंदिर व त्यावरील दिक्पालादी देवतांची शिल्पे विशेष आहेत. पर्यटकांनी या मंदिराला निश्चितच भेट द्यायला हवी. आजही या मंदिरांचे सांस्कृतिक महत्त्व अबाधित आहे. महानुभाव पंथांच्या अनुयायांसाठी हे एक महत्त्वाचे स्थान आहे. यादव काळात श्री चक्रधर स्वामी येथे राहून गेल्याने त्यांचे अनुयायी या स्थळी भेट द्यायला आवर्जून येतात. आजही या ठिकाणी महानुभाव संप्रदायाचे अनुयायी विविध धार्मिक विधी संपन्न करताना दिसतात. अंजनेरी गावाला साधारण 1400 वर्षाचा इतिहास आहे. याची साक्ष देणारा वारसा स्मारकांच्या स्वरूपात इथे पाहायला मिळतो. किल्ला, लेणी, मंदिरं आणि बरंच काही या गावी आहे. हे सारं कमी म्हणून प्राचीन भारतीय नाण्यांच्या अध्ययनासाठी झोकून दिलेली एक संस्था आणि त्यांचे प्रेक्षणीय संग्रहालय आज या गावाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज या संस्थेत भारतीय नाण्यांवर संशोधन होते. त्यांच्याकडील नाण्यांचा व प्राचीन वस्तूंचा संग्रह प्रचंड मोठा आहे. या संस्थेचे देखणे असे हे संग्रहालय आहे. भारतातील नाण्यांच्या उगमापासून आजपर्यंतच्या चलनाचा इतिहास इथे अतिशय रंजकपणे मांडलाय. तर मित्रांनो, नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर नाशिकपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या अंजनेरी गावची ही ओळख. पुढच्या वेळी नाशिकला जाल तेव्हा एक दिवस अंजनेरीसाठीही राखून नक्की ठेवा. इथला किल्ला, इथली मंदिरं, लेणी, मूर्ती आणि संग्रहालय सारं काही तुम्हाला खुणावतं आहे.

वनिता मंडळाचा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर पुन्हा प्रसारित करण्यात आला. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो.

0: वृक्ष म्हणतो कारण त्याच्या शेंड्यापासून ते मुळापर्यंत सर्वच गोष्टी उपयोगी असतात. एका नारळाचं झाड एका कुटुंबाला पोचतं असंही म्हटलं जातं. पण मग हाच नारळ वृक्ष अर्थवृक्ष पण बनू शकतो का? अनेकांच्या अर्थार्जनाचं ते साधन असू शकतं का? जाणून घेऊया कोकोनट मॅन म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती तुषार आग्रे यांच्याकडून. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार, मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.
0: तुषार आग्रे हे नारळाच्या व्यापारातील एक मोठं नाव आहे, पण महत्वाचं म्हणजे नारळ उत्पादन व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन या सर्वच दृष्टिकोनातून त्यांनी आपली प्रगती साध्य केली आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडून नारळ एक कल्पवृक्ष ते अर्थवृक्ष या प्रवासाविषयी. सर, आपण सगळेच जाणतो की कोकण म्हटलं की नारळाचा वृक्ष हे आलंच, पण आंब्याचं जितकं व्यावसायिकीकरण झालंय तितकं नारळाचं झालेलं दिसत नाही. यामागचं कारण काय असू शकतं?
1: यामागचं कारण म्हणजे मार्केटमधला जो सिनेरो जो आहे तो म्हणजे आंब्याचं झाड वर्षातनं एकदा उत्पन्न देतं आणि एक प्राईम अमाऊंट देऊन जातं. पण नारळाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं आहे की दर महिन्याला प्रोडक्शन देणारं झाड आहे, पण त्यातनं उत्पन्न कसं काढायचं किंवा त्याचा आर्थिकदृष्ट्या त्याचा वापर कसा करायचा हे अनेकांना माहिती नाही. बेस्ट आपण केरळचं बघितलं तर केरळचं आर्थिक गणित हे 30% जवळपास नारळाच्या पिकावरच आहे. म्हणजे एक हात राज्य नारळाच्या पिकावर अवलंबून राहू शकतं तर आपलं का नाही. मग आपल्याकडे तो दृष्टिकोन नारळाच्या बाबतीतला अजून तेवढा प्रभावशाली झालेला नाही की आपण नारळापासून काय करू शकतो का. कारण की आंब्याचा जो काय आज सिनेरो आहे, प्रभाव आहे, लोक त्याच्याकडे जास्त आकर्षले जातात आणि त्यांना इमिजिएट मोठी अमाऊंट मिळते, त्या अमाऊंट साठी ते जास्त प्रभावी ठरतात. पण तेच नारळाच्या झाडाकडून सुद्धाच मिळवता येऊ शकतं, फक्त त्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं असतं. तेच आपण आता इथे ह्या ह्याच्यात काही जणांना आपण सांगत असतो.
0: हो, तुम्ही आता म्हणालात ते खरं आहे. मग तुम्हाला असं का वाटलं की हे नारळाचं उत्पादन किंवा नारळाच्या शेतीकडे आपण वळावं?
1: मुळात मी मुंबईचाच आहे. 2011 मुंबई सोडून गावाकडे आलेलो आहे. म्हणजे जसं बोलतात की प्रगती करायची असेल तर खेड्याकडे चला, तर त्याच ह्याच्यातनं आपण हा विषय केलेला आहे. 2011 नंतर 2012 पासून नारळ पिकात काम करतोय. ज्यावेळेला नारळ पिकात काम करायची संधी सुरू झाली त्यावेळेला लक्षात आलं की जेवढ्या उद्योगाच्या संध्या एकट्या नारळामध्ये आहेत तेवढं बाकीच्या इतर पिकांमधनं उभे राहू शकत नाही. तर विचार केला की आपण ह्याच्यावर काम करूया, कारण की आपल्याकडे तेवढं नारळाच्या झाडाला एकदम वाईट टाकल्यासारखंच बरेच जण वागतात. त्याला त्याची काळजी घेतली जात नाही, त्याला व्यवस्थित खत पाणी केलं जात नाही, जे काय मिळेल तेच उत्पन्न घेतलं जाते. आणि होत कसं की लोक असे समजतात की झाडाने आधी मला द्यायला पाहिजे मग मी झाडाला देईन. उलट कोंबडी आधी की अंडा आधी ह्या प्रकारातला विषय आहे. पण जर का बागायतदाराने आधी झाडाला तयार केलं तर झाड उत्पन्नाला तयार होणार आणि झाडांना हवं तसं प्रोड्युशन घेता येऊ शकतं. हे लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी मग आपण इथे ह्या क्षेत्रामध्ये वळलो आणि लोकांना गाईड करतोय. आपण काही लोकांना सर्व्हिस देतोय ज्याच्याकडून अनेकांना त्याचं बेनिफिट झालेलं आहे. नारळाकडे वळण्यामागचा उद्देश असा की ह्याच्या नारळापासून अनेक उद्योग उभे करता येऊ शकतात. जसं तुम्ही सुरुवातीला बोललात की नारळाच्या शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत सगळ्या भागाचा वापर करता येतो आणि खरोखर खरं आहे. बस नारळाच्या झाडाला आयुर्वेदामध्ये महत्वाचं स्थान आहे तेही प्रमोट झालेलं नाहीये. म्हणजे नारळाचा गाभा जो आहे त्या गाभ्याचं पण औषधी आहे, नारळाच्या पोलनचे जे फुलोर आहे त्याचाही औषधी भाग आहे आणि मुळांचाही औषधी भाग आहे. ह्या लोकांपर्यंत पोहोचलेले नाही, त्याच्यावर आपण येणाऱ्या काळात बरंच काम करणार आहोत. संधी बरीच आहे नारळामध्ये, संधी बरीच आहे त्याच्यामध्ये. नारळ म्हणून नारळ या व्यवसायामध्ये मी इंटर केले. 2012 पासून नारळ पिकात काम करतोय.
0: अरे वा, खूप छान. आणि असंच म्हणतात की जो खरा उद्योजक असतो तो संधी शोधत असतो आणि तुम्ही ही नारळाच्या पिकात ही संधी शोधलीत ही खूप चांगली बाब आहे. खरं तर कित्येक वर्षापासून नारळ हा वृक्ष कोकणाशी संबंधित आहे किंवा आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश असतो. कोकणी माणसं

0: घरचं जेवण नारळाशिवाय पूर्ण होत नाही, पण तरीही तुम्ही म्हणता तसं त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे. पण मग तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान होतं की तुम्ही ते कसं मिळवलं?
1: मला त्याच्यातलं अजिबात ज्ञान नव्हतं. मी ज्या वेळेला 2012 रत्नागिरीमध्ये आल्यानंतर नारळ ह्या पिकाशी जेव्हा जोडला गेलो तेव्हा एक एक गोष्टी उलगडत गेल्या नारळासंदर्भातल्या. त्याच्याशी संबंध जोडत गेलो, त्याच्याशी संवाद साधत गेलो, तेव्हा लक्षात आलं की नारळ आपल्याला काय देऊ शकतं. कारण नारळ हा एकमेव असा पीक आहे ज्याच्यात ना श्रीमंत बनता येतं. त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट जर झालं, कारण आम्ही 2012 पासून नारळ जरी काम करत असलो तरी मी नारळाच्या झाडाची सर्व्हिस देण्याची एक प्रथा सुरू केलेली आहे. होतं कसं की लोक अजून त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात, की झाड एकदा उंच झालं की नारळ काढणारा माणूस मिळत नाही. आणि इथे आपलं काय नारळ काढणारा नारळ पाडपी म्हणून बोललं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा करिअर असतं हे आपल्याकडच्याच लोकांनी आपल्या मुलांना शिकवलं नाही. त्याच्यामुळे आपल्याकडचा तरुण वर्ग जो आहे त्या क्षेत्राकडे वळत नाही. नारळ काढणे हा कन्सेप्ट. आता माझा जो विषय करायचा झाला तर मी मुंबईत नारळ, बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा आहे, अॅग्रिकल्चरचा काहीही अनुभव नाही, माहिती नाही, पण मी सुद्धा इथे येऊन नारळ काढण्याचा व्यवसाय करतो आहे आणि बऱ्या चांगल्या प्रकारे लोकांना सर्व्हिस देते. म्हणजे वेगळ्या पद्धतीने रेग्युलर नाही, ह्याला आपण एक वेगळा ब्रँड दिला, वेगळा कल्चर निर्माण करून दिला, वेगळा वलय दिलेला आहे, जेणेकरून लोक आज आपल्याला ऍक्सेप्ट केलंय आणि 12 स्थिर आहोत हा आपला एक सक्सेस रेशिओ आहे.
0: खूप छान.
1: म्हणजे याच्याने कसं होईल की लोकांनी ह्याच्याकडे वळावं, नारळाच्या झाडाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन उत्पन्न कसं वाढेल याच्याकडे लक्ष केंद्रित जर केलं तर उत्पन्न नक्कीच वाढते.
0: नक्कीच.
1: नारळाचं झाड एक प्रामाणिक आहे, जेवढं द्याल तेवढं ते त्याच गतीने तुम्हाला परत देतं.
0: अरे वा, खूप छान सांगितलं. एका नारळाच्या वृक्षाचं आयुष्यमान किती असतं सर?
1: एक दोन प्रकार विषय असतो, एक भावनिक आणि एक कमर्शियल व्यापारी दृष्ट्या. जर भावनिक असेल तर बऱ्याच जणांचा गावाकडे आता जर बघितलं तर माझ्या आजोबांनी माझ्या पंचोबांनी झाड लावलंय, पण मग ते तसंच ठेवलं जातं, पण त्याच्यावर काळजी घेतली जात नाही. म्हणजे जसं पंजोबाची लावले पंजोबाने लावलेलं आहे तर त्या झाडाची काळजी घेतली गेली पाहिजे तर ती होत नाही. ते साधारण 100 80 वर्षापर्यंत जी झाडं असतात ते एकतर तोडतही नाहीत आणि काळजीही घेत नाहीत,
0: हा
1: एक भाग. कमर्शियलाइज मध्ये विषय असा असतो की त्याची प्रॉपर टेक्निकली लागवड केली जाते. 1 एकरी 70 झाडं बसतात, 2 झाडांमध्ये किमान 25 फुटाचं अंतर ठेवायचं असतं. आता ही 70 झाडं जर बसली, आता ह्याचं कमर्शियली आयुष्यमान हे 45 इयर्स.
0: अच्छा.
1: 45 वर्ष. ह्याच्यामध्ये विषय कसा असतो की मग 40 वर्षी नवीन लागवड तुला सुरुवात करणं आणि 45 वर्ष झाले की जुनी लागवड काढून टाकणं.
0: ओके.
1: हा, हे कमर्शियल आणि भावनिक ह्या दोन गोष्टी आपल्याकडे, आणि आपल्याकडे कोकणामध्ये भावनिक जास्त जप्त जास्त म्हणून प्रोडक्शन वाढत नाही.
0: खरंय खरंय. पण आता हा जो नारळाचा व्यवसाय आहे त्याच्यातून नारळ विक्री इतकंच आम्हाला माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा इतर काय काय दुसरं मूल्यवर्धन करता येतं त्याबद्दल काय सांगाल?
1: नक्कीच सांगेन. कारण अनफोल्ड द कोकोनट हा एक कन्सेप्ट आपण आहे, त्याची आर्थिक बाजू कशा पद्धतीने आपल्याला मांडता येईल. कारण जर मुंबईमधले काही आपले कोकणातली लोक आहेत त्यांनी सुद्धा जर ह्याला जास्त प्रभावशाली जर सहकार्य केलं कोकणातल्या नारळ बागायतदारांसोबत तर एक मोठे उद्योग उभे राहू शकतात. जसं की आता आपण वरणा शेंड्यापासून जर आपण विचार केला तर आपल्याला धावळी मिळते, धावळीकडनं हिर काढली तर झाडू बनते, पण त्याची पाती वेगळी केली तर पात्यांचा आता जो तुम्ही बघितला तर त्याची स्ट्रॉ बनवायला सुरुवात झालेली आहे.
0: अच्छा.
1: इको फ्रेंडली स्ट्रॉ जे आज गव्हर्नमेंटने प्लास्टिक स्ट्रॉ बंद केले त्याला रिप्लेसमेंटही करता येऊ शकतं. हा खूप मोठा मार्केट आहे. त्याच्यानंतर नारळ जो विषय काढला तर नारळाकडनं सोडणं मिळतं, तर आपण सोलला नारळ त्याला सोडणं किंवा त्याला हस म्हणतात, त्या हसला एक्स्ट्रॅक्ट केले तर 4 प्रोडक्ट मिळतात.
0: अच्छा.
1: मग चारही प्रोडक्टची ऍप्लिकेशन वेगळे, म्हणजे कॉयर मिळतो तो 3 प्रकारचा मिळतो, नंतर कोकोपीट मिळतं ते अॅग्रिकल्चरसाठी वापरलं जाऊ शकतं. म्हणजे नुसतं

0: कॉयर म्हटलं, आता पुढे जर नारळाचा विषय घेतला तर नारळाचं पाणी हे खूप औषधी गुणधर्मातलं पाणी आहे. म्हणजे एखाद्या आजारी माणसाला नारळाचं पाणी दिलं जातं,
1: हो ना,
0: कारण ते एक सलाईनचं काम करतं, एवढं प्रभावशाली आहे. मग ते पाण्याचं त्या पद्धतीने, पाण्याचे दोन विषय होतात, एक तर पाणी ऍज इट इज म्हणून विकता येतं किंवा त्याचं व्हिनेगर बनवता येतं.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे जसं आपण सफरचंदाचं व्हिनेगर, ऍपल व्हिनेगर असतात, बाकीचे इतर सिंथेटिक व्हिनेगर असतात, तसंच नारळाच्या पाण्याचंही व्हिनेगर बनवता येतं. तुम्हाला अजून एक आणखी गोष्ट सांगेन की हैदराबादमध्ये एक कपल आहे ज्यांनी या नारळाच्या पाण्यापासून वेगन लेदर पण बनवलंय, लक्झरी आयटम मध्ये जातं.
1: ओके.
0: आपण व्हॅल्युएटेशन कोणत्या दृष्टिकोनातून करणार त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानं तो खोबरं आलं की खोबरं आपल्या जेवणात वापरतो, आता जेवणात वापरल्यानंतर त्या खोबऱ्याचेही वेगळे स्वीट्स आणि या सगळ्या बनवता येतात. त्याच्या त्या खोबऱ्याचं दूध काढलं तर दुधाचे वेगळे प्रोडक्ट बनतात, त्याच दुधाचं तेलही काढलं जातं आणि त्याच दुधाचं क्रीमही काढलं जातं. जे क्रीम तुमचं कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं, तेल सुद्धा कॉस्मेटिक मध्ये वापरलं जातं, त्याला व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतात. जे केसाच्या शेंड्यापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ्या रोगांवर रामबाण उपाय आहे. ते पूर्वीच्या काळी वापरत होते, आपलं आपण ते थोडस कमी बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. आता हेच झालं नुसतं याच खोबऱ्याचं, करवंटीपासून जर आम्ही एक प्रोडक्ट बनतात, म्हणजे करवंटी जर एखादं हे केली तर त्याचं एक करवंटीचे आर्टिकल बनवता येऊ शकतात. ज्वेलरी आहे, कटलरी आहे, हे बनवता येऊ शकतात. पूर्वी जर तुम्ही माहिती असेल कोकणामध्ये पेच ढवळायला किंवा आंबेल ढवळायला डाव वापरली जायची. हा, ही डाव ही करवंटी पासून त्यांनी काठी लावून केलेली असायची. याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की नारळाच्या करवंटीमध्ये तेल आहे. तेलाचा प्रभावी असा विषय आहे की पूर्वी लोक, जर तुम्ही बघितलं आपले पूर्वजी आंबेल खात होते किंवा पेच करवंटीने ढवळत होती, लोक आजारी पडत नव्हते. एक महत्वाचा, कोणाला डायबिटीस किंवा हार्टचा रोग नव्हता, कारण त्या करवंटीमध्ये असलेल्या तेलाचा हा प्रभाव आहे.
1: बरोबर.
0: जो आपण हीटशी कनेक्ट झाला की तो आपल्याला आपल्या अंगाचा ते होतात. हा एक खूप मोठा बेनिफिट आहे, अनेकांना माहिती नाहीये. हे करवंटीचे प्रोडक्ट्स आहेत. करवंटीचा चारकोल बनवता येतो, चारकोल मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. चारकोल हा प्युरिफिकेशन इंडस्ट्रीतला हार्ट म्हटलं जातं. ह्याच्याशिवाय प्युरिफिकेशन होऊ शकत नाही. केमिकल असेल, औषध असेल, पाणी असेल, काही असेल, याला चारकोल, म्हणजे सिल्वर ऍक्टिवेटेड कार्बन सुद्धा या नावाने ओळखलं
1: जातं.
0: हे आहे. पोडापासून वेगळे प्रोडक्ट बनवता येऊ शकतात, त्याचे फर्निचर बनवता येऊ शकतं, आर्टिकल बनवता येऊ शकतात. मुळं आहे, मुळांचंही काही काही मुळं अशी आहेत जी आपल्याला आरोग्याला चांगली आहे. म्हणजे तेही औषधामध्ये, म्हणजे शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत जो मग पहिला वक्तव्य तुम्ही जे केलात त्याचं ह्या पद्धतीने बायोफिजिक्शन आहे, हे एवढं बनवता येऊ शकतं.
1: अरे वा, किती खूप मोठ्या प्रमाणात त्याचे वेगवेगळे पदार्थ बनू शकतात. आणि खरंच म्हणूनच त्याला कल्पवृक्ष असं म्हणत असतील. मग ही जी नारळाची बाजारपेठ आहे ती किती मोठी आहे?
0: बाजारपेठ खूप मोठी आहे. बरेच जण याच्यामध्ये चांगले पैसे कमवतात देखील आहेत. पण आपल्याकडे कोकणातला जो विषय बघितला तर तेवढे नारळाची झाडं आहेत, पण कमी प्रमाणात आहे. ज्या प्रमाणात हवी त्या प्रमाणात नाहीये.
1: व्यावसायिक दृष्ट्या त्याचं लागवड
0: एक्झॅक्टली, हा, व्यावसायिक दृष्ट्या तेवढी लागवड आपल्याकडे झालेली नाहीये. दुसरी गोष्ट की तरुण मंडळ याच्याकडे करिअर म्हणून बघत नाहीये. हा एक त्यातला आपल्याकडे भाग आहे. पण मार्केट खूप मोठा आहे. जर केरळचं जर उदाहरण समोर ठेवलं
1: तर खरं,
0: केरळ आणि महाराष्ट्र हा जो विषय केला तर महाराष्ट्र केरळपेक्षा नाही म्हटलं तर 8 पटीने मोठा आहे क्षेत्रफळामध्ये. पण ते जर फोकस करून जर काम केलं तर चांगल्या प्रकारची इंडस्ट्री आपल्या कोकणामध्ये सुद्धा उभी राहू शकते.
1: खरे. आणि मला वाटतं म्हणूनच म्हणतात की दृष्टी बदलली की जग बदलतं. नारळाचं पीक म्हणजे शेती, अधिक रोजगार, अधिक मूल्यवर्धन, अधिक ग्रामीण अर्थव्यवस्था, अशा सगळ्या वेगवेगळ्या आयामांबद्दल काय सांगाल?
0: मगाशी काही प्रोडक्ट मी नावं घेतली तर त्या हिशोबाने जर प्रत्येक गावात, आता किमान नाही म्हटलं तर जर रत्नागिरी मी जरी असं फोकस करत असलो तर प्रत्येक गावात किमान 2 ते 3 हजार नारळाची झाडं आहे. आता हे तर आता काय झालं, हे अनऑर्गनाइज आहे सगळं. आणि आम्ही प्रयत्न करतो ह्याला ऑर्गनाइज करण्याचा. हे जर ऑर्गनाइज झालं तर प्रत्येक गावामध्ये किमान एक उद्योग उभा राहू शकतो,
1: छान.
0: किमान एक. म्हणजे आता आम्ही इथे टार्गेट घेतलं की 50 गावांमध्ये 50 नारळावर आधारित प्रकल्प, जे आता काय संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही हा विषय झालेला नाही, त्याच्यावर आम्ही प्रयत्न चालू आहेत. लोकांचं सहकार्य मिळालं तर हे लवकरच पूर्ण होईल. म्हणजे कसं आहे की गावांची यादी करून तिथे झाडांची संख्या लक्षात घेता एक एक प्रोजेक्ट वेगळ्या प्रत्येक प्रोडक्टला कनेक्ट करता येईल. जसं की मगाशी मी म्हटलं की आपण नारळ घेतला तर नारळ सोलला, नारळ जर हवं असेल तर त्या नारळवाल्याला तर सोडणं हे वेस्टेज आहे,
1: हो ना,
0: पण तेच वेस्टेज कॉयर इंडस्ट्रीला रॉ मटेरियल आहे. ह्या कनेक्शन मध्ये आपण प्रोडक्शन साखळी तयार करणार, उत्पादन साखळी ज्याला आपण म्हणू शकतो, जे एकमेकांना कनेक्टेड असते, आणि त्यातनं एक रोजगार निर्मिती होईल. म्हणजे आज लोक बोलतात की गावात रोजगार नाही, गावात रोजगार नाही हे म्हणण्यापेक्षा गावात रोजगार निर्माण करता येऊ शकतो. जर मी मुंबईत नाही येऊन इथे एक कंपनी आणि त्या गोष्टी उभ्या करू शकतो, तर गावातल्या लोकांनी जर सहकार्य केलं तर गावातच उभं राहू शकेल. हा, म्हणजे जसं मगाशी स्ट्रॉ म्हटला, तर स्ट्रॉ बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या धावळ्यांच्या पात्या आहेत प्रत्येक गावात आहेत, प्रत्येकाच्या दारात आहेत, मग ती इंडस्ट्री उभी राहू शकते. नारळ त्याच गावातल्या 2000 झाडांचे किंवा जे काय असेल ते एकत्र केलं तर तिथे नारळाची संख्या लक्षात येता, तिथे एक इंडस्ट्री उभी राहू शकते. हा जो कम्युनिटी ऍक्शन जे आहे ते जर आपण घेऊ शकतो तर कोकणातला तरुण जो मुंबई पुण्याला जातोय तोच आपण कोकणात ठेवू शकतो, थांबवू शकतो. याच्यासाठी आमचे काही वर्किंग मध्ये आहोत. आम्ही विचार करतोय की कनेक्ट रुरल टू अर्बन बाय कोकोनट असा एक कन्सेप्ट सुद्धा आपला आहे, ज्याच्यामध्ये विषय असा आहे की जर गावातल्या लोकांना जर झाडाची काळजी घेता येत नसेल तर मुंबई किंवा मेट्रो मधल्या लोकांनी ती झाडं अडॉप्ट करून,
1: अरे वा,
0: त्यांची झाडं अडॉप्ट करायची, त्यांच्या झाडांची काळजी घ्यायची मुंबईतल्या लोकांनी, आणि त्या झाडाचे त्यांचे हक्काचे नारळ त्यांना मुंबईमध्ये पोहोचवू शकतात.
1: अरे वा, छान छान.
0: म्हणजे कसं होतं की मुंबईला आपण आता नारळचा रेट साधारण 60-70-80 रुपये, बरोबर आहे. आता तोच जर ताजा नारळ हवा असेल तर हक्काच्या स्वतःच्या झाडाचा नारळ आपण घेऊ शकतो. अशी कन्सेप्ट आपण येणाऱ्या काळातही करतोय. म्हणजे मुंबईकडच्या लोकांना कधी काळी काढलेला नारळ घेण्यापेक्षा आपल्या हक्काचा नारळ घेता येईल, आणि तोही स्वस्तात त्यांना मिळू शकतो आणि ताजा मिळू शकतो.
1: छान छान.
0: असा हे कन्सेप्ट आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला रोजगार कोकणातही उभा करता येईल मुंबईकडच्या माध्यमातून.
1: खूप छान, खरंच खूप छान आणि वेगळा विचार आहे, आणि तो खरं परिपूर्तीकडे गेला पाहिजे, आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरूच आहेत. इतरांनीही तुम्हाला तसंच सहकार्य करावं अशी सदिच्छा व्यक्त करते. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: आपलं कोकण खरोखर परिपूर्ण आहे, फक्त त्या परिपूर्णता साबूत ठेवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. कारण की मुंबईतली लोक मुंबईत आहेत, त्यांची त्या पद्धतीने त्यांच्या एफर्ट्स आहेत, तसंच गावाकडचे लोक आहेत ते एफर्ट घेत आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी कनेक्शन होणं गरजेचं आहे, म्हणजे वेगळेपणा करण्यापेक्षा. जसं मी मगाशी विषय सांगितला, कनेक्ट रुरल टू अर्बन बाय कोकोनट, जर ह्याला ह्या माध्यमातून जर कनेक्ट करता आलं, आपल्या जर श्रोत्यांनी जर हा विषय घेतला तर आपल्या कोकणाला सुद्धा एक वेगळ्या लेवलला घेऊन जाता येईल. कारण कसं होतं की रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये नाळाची झाड आहेत, पण खर्च करायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे तेवढा एफर्ट्स होत नाही.
1: हो ना.
0: हा, दुसरी गोष्ट जर आपण हा विचार केला की मुंबईमध्ये नारळ महाग मिळतो, मग त्याच्यापेक्षा तो जो महाग मिळणार नारळ त्याच्यापेक्षा त्या गावाकडच्या शेतकऱ्याला मदत केली अडॉप्ट करून, तर ते होऊ शकतं. हे एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांचा विकास करता येऊ शकतो.
1: वा, मला वाटतं की अशाच प्रकारे आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, आणि आपला जो उद्देश आहे की बलसागर भारत हो, तो सुद्धा याच मार्गांनी पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करते.
0: नक्कीच नक्कीच.
1: तुम्ही तुमचा मौलिक वेळ आम्हाला दिलात आणि खूप वेगळी आणि महत्वाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: थँक्यू. मला मुंबई आकाशवाणीवर बोलवल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे खरोखर आभारी आहे.
1: मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच

संपवण्याची. मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव. हो.

0: ಇದರೆ ಗೊಮು ಮಾಹೇರ್ಲಾದಾತೆ
1: ಹೋಶೆ
0: ಗೊಮು ಮಾಹೇರ್ಲಾದಾತೆ ಹೋ ನಾಥವಾ

बलसागर भारतो हो हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आणि आता गीतबहार चित्रपट संगीत.

0: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
1: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: जितकं जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्लीपासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे

0: लावण्य रंग, धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: लावण्यरंग कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अभिराम सराफचा नमस्कार। श्रोतेहो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा आज 16वा भाग आपण ऐकणार आहोत। श्रोतेहो, मराठी चित्रपटातल्या अनेक जोड्या गाजल्याचं आपल्याला माहिती आहे। त्यातली पहिली जोडी म्हणजे मास्टर विनायक आणि मीनाक्षी यांची होती, त्यानंतर सुलोचना आणि चंद्रकांत यांची होती। याशिवाय जयश्री गडकर आणि सूर्यकांत ही जोडी पण बरीच गाजली होती। त्याच्यापुढे दादा कोंडके आणि उषा चव्हाण ही जोडी मराठी प्रेक्षकांची सर्वात जास्त पसंतीची जोडी ठरली। 1972 साली राम कदम यांनी संगीतबद्ध केलेले 9 चित्रपट प्रदर्शित झाले। संपत्तीच्या आणि सत्तेच्या लोभानं संताचा देखील सैतान होतो हे दाखवणारा तमाशाच्या पार्श्वभूमीमधला एक पुढारी चित्रपट प्रदर्शित झाला होता। एकमेकांवर कुरघोड्या करत शेवटी सुडाऐवजी सन्मार्गाला येणाऱ्या सावकाराचा पाठराखीण हा चित्रपट त्या काळात खूप गाजला होता। आणि या दोन्ही चित्रपटातली सगळी गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिली होती। प्रेम आणि प्रतिष्ठाविरुद्ध अभिलाषा आणि पाप अशा संघर्षाची एका विधवेच्या जीवनावरची कथा असणारा चित्रपट होता कुंकू माझं भाग्याचं। तमाशाच्या पार्श्वभूमीवरची एक प्रेमकथा म्हणजेच कसं काय पाटील बरं आहे का हा राम कदम यांनी संगीतबद्ध केलेला आणि गाजलेला चित्रपट होता। संत तुलसीदास हा तुलसीदासांच्या जीवनावरचा हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये निघालेला चित्रपट त्यावेळेला खूप गाजला होता। यातल्या मराठी चित्रपटासाठी सुप्रसिद्ध हिंदी कवी भरत व्यास यांनी एक गाणं लिहिलं होतं। हिंदी तुलसीदास या चित्रपटाची गाणी ब्रिजमोहन व्यास आणि बी डी मिश्रा यांनी लिहिली होती। याच काळामध्ये सख्या सजना हा भालजींचा एक अतिशय आगळ्या वेगळ्या विषयावरचाही चित्रपट प्रदर्शित झाला होता। राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटांबद्दल अधिक बोलण्यापूर्वी आपण आणखीन एक गाणं ऐकणार आहोत, मला तुमची म्हणा या चित्रपटातलं। आपल्याला माहिती आहे की संगीतकार राम कदम हे वेगवेगळ्या गायिकांना संधी देत असत। असंच हे एक गाणं कृष्णा कल्ले आणि केसरबाई सोलापूरकर यांनी गायलेलं आहे, आपण ऐकूया। शब्द जगदीश खेबुडकरांचे।

श्रोते हो, भोळी भाबडी या चित्रपटातले उत्कृष्ट संवाद शंकर पाटील यांनी लिहिले होते, तर या चित्रपटातली सगळी गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली होती. 1973 11व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात एकटा जीव सदाशिव या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीताचं विशेष पारितोषिक राम कदम यांना मिळालं. या चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायकाचं बक्षीस जयवंत कुलकर्णी यांना, तर उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून उषा मंगेशकर यांना संगीताचं पारितोषिक मिळालं. दादा कोंडके यांनी सोंगाड्या चित्रपटापासून सुरुवात करून एकटा जीव सदाशिव या चित्रपटापर्यंत एक वेगळाच कळस गाठला आणि एक वेगळाच उच्चांक केला असं म्हणायलाही हरकत नाही. आता कृष्णा कल्ले यांनीच गायलेली मला तुमची म्हणा चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.

शांताराम बापूने 1965 साली ये मराठीची ये नगरी हा मराठी चित्रपट काढला होता. त्यानंतर तब्बल 7 वर्षांनी त्यांनी मराठी चित्रपट काढायचं ठरवलं, कारण मधल्या काळात मरगळ आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला संजीवनी देणारा एकच दिग्दर्शक त्या काळामध्ये होता, त्यांचं नाव अनंत माने. शांताराम बापू यांनी अनंत माने यांच्याकडून चित्रपट करून घ्यायचं ठरवलं. त्याचं कारण, थोड्या पैशात कमी वेळात हुकमी यश मिळवणारा चित्रपट निर्माण करणारा कलावंत म्हणून अनंत माने यांची खासियत होती. श्रोते हो, आता कार्यक्रमात यानंतर गणगवळण चित्रपटातले सवाल जबाब आपण ऐकूया.

0: ऐक, असा आहे आमचा पहिला प्रश्न. जमत असेल तर द्या उत्तर, नाहीतर आणा गाडी.
1: असं

0: श्रोते हो, संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार लावण्यांचा 16वा भाग आज आपण ऐकला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: मालिका विशेष या अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. सायंकालीन प्रसारणाला आता सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी दर्शना जोगदनकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या नवीन एक्सप्रेस गाडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दुरस्त पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही विशेष गाडी दुपारी 12:50 CSMT इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 2 सावंतवाडी रोड इथं पोहोचेल. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 मात केली होती. आज जर भारताने हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 417 अंकांची घसरण झाली आणि तो 76,153 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 41 अंकांची घसरण नोंदवत 23,873 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रणजित पाठक यांचं संतुरवादन राग पुरिया कल्याण. विलंबित तसंच द्रुतगत 3 तालात त्यांना तबला साथ अमित चौबे यांची. रणजित पाठक यांचं संतुरवादन राग पुरिया कल्याण.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रणजित पाठक यांचं संतूरवादन आपण ऐकलं. राग पुरिया कल्याण, त्यांना तबला साथ अमित चौबे यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. काय मग मित्रांनो, कसं चाललंय आयुष्य? धावपळ की निवांत? तुमचं कसंही सुरू असलं तरी एका गोष्टीला वेळ द्यायचा विसरू नका हं. अहो, म्हणजे गणेशोत्सव. बघा, आपण कितीही बिझी असलो तरी गणपती बाप्पा आपोआप आपल्याकडून वेळ काढून घेतोच. सुरुवातीचा गणेशोत्सव आठवतोय? म्हणजे साधारण 10 ते 15 वर्षाआधी गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर. त्या काळात बाप्पाचं जंगी 10 दिवसां पहिले स्वागत न होता मनोभावे जमेल त्या वस्तूंनी सजावट सुरू व्हायची. मंडप उभारण्यापासून ते रोषणाई पर्यंत सर्व कामे लहान मुले आणि मोठे मिळून करायचे. वर्गणी गोळा करणं, पावती पुस्तक सांभाळणं आणि एकत्र येऊन गप्पा मारणं, खरंच काय गंमत असायची ना त्यावेळी. त्या काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने होत असला तरी पवित्र सणामुळे निसर्गाला धक्का न लागता दरवर्षी

त्याच जोमाने गणेशोत्सव साजरा व्हायचा. मात्र आज वेगवेगळ्या मंडपांमध्ये आमचं मंडळ कसं मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करू याची स्पर्धा लागलेली असते. आणि हो, नैसर्गिक हानी तर आहेच. कुठे कागद, माती, बांबू, नैसर्गिक रंग आणि कुठे आजच्या कृत्रिम सजावटीच्या प्लास्टिकच्या वस्तू. बघा मित्रांनो, हे देखावे 10 दिवस फार आकर्षण वाटतात. ते नक्कीच डोळे दिपणारही असतात. मात्र खरी समस्या निर्माण होते ती 10 दिवसांनंतर. कारण मग या सगळ्या शोभेच्या वस्तूंची विल्हेवाट लावणं अत्यंत कठीण होऊन बसतं. त्यामुळे आपण जितक्या साधेपणाने निसर्गाला हातभार लावूनच जे शक्य आहे त्यात आपण नक्कीच करू शकतो. मात्र मला सांगा मित्रांनो, गणपती बाप्पा कधी आपल्याला म्हणतो का की माझी सजावट करा किंवा आणखी काही? शेवटी मनापासून केलेली पूजा आणि प्रार्थना हीच गणरायाला पुरेशी असते. बघा, वेळेनुसार काळानुसार गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या, भावना मात्र अजूनही त्याच आहेत. आपण धन्यवाद म्हणू शकतो त्या लोकमान्य टिळकांना ज्यांनी ही नवीन सुरुवात करून ती संस्कृती आपल्यात रुजवली आणि आज आपण अभिमानाने त्या संस्कृतीचे पालन करते म्हणून समाजात वावरतो. शेवटी बघा मित्रांनो, वेळेनुसार सण उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलली, मात्र आता अधिक काळजी घेऊन त्याची श्रद्धा आणि आदर आजच्या धावपळीच्या पिढीतही कायम आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झाली आहे पुढील मालिकांकडे वळण्याची. ऐकूयात वेद विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण संपदा शेळमारे हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराळा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेद विश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, आजच्या वेध विश्वाचा या मालेत मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, एखादं शांत स्तब्ध एकाच ठिकाणी थांबलेलं असं तळ पाहण्यापेक्षा दगड धुंड्यांतून वाट काढत आवाज करत झरझर वाहणारा आडव्या तिडव्या वाटेनं पुढे सरकणारा असा झरा पाहायला आपल्याला जास्त मजा येते, नाही का? कारण पाण्याच्या त्या स्थिर शांत अवस्थेपेक्षा त्याच्या त्या अस्थिर स्थितीत आपल्याला अधिक सौंदर्य अनुभवायला मिळतं. अगदी अशाच प्रकारे आपल्या जीवनमार्गातही येणारे अडथळे हे त्या प्रवासाचं सौंदर्य अधिक खुलवतच असतं. शांत स्थिर प्रवासापेक्षा अडथळ्यांतून मार्ग काढत पुढे जाण्यात खरा आनंद आणि खरं सौंदर्य लपलेलं असतं, नाही का? चला तर आता वेध घेऊया काही लक्षवेध घडामोडींचा आजच्या वेध विश्वाचा या मालेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव वरिष्ठ मुत्सद्दी विश्वेश नेगी यांची इराणमधील पुढील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील सद्य परिस्थिती आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती राजनैतिक आणि व्यापारी दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. भारत आणि इराणमधील धोरणात्मक संबंध सुधारण्यासाठी, विशेषतः चाबहार बंदराचा विकास आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची ठरेल. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी वरिष्ठ वकील प्रदीप राय यांची निवड झाली आहे. त्यांनी 822 मतं मिळवत वरिष्ठ वकील अनुपम लाल दास यांचा मोठ्या फरकानं पराभव केला. ते पुढील

हे भारतीय सशस्त्र दलांद्वारे उच्च उंचीवर तैनात करण्यासाठी वापरले जाणारे एक स्वदेशी पॅराशूट प्लॅटफॉर्म आहे. तर भारताचा तरुण बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं हंगेरीमधील नागी कानिझा येथे खेळल्या गेलेल्या कानिझा ओपन 2026 गट अ स्पर्धेत विजय मिळवला आहे. तमिळनाडू राज्यातील या 19 वर्षीय ग्रँडमास्टरनं 9 फेऱ्यांनंतर पहिल्या स्थानावर बरोबरी साधल्यानंतर श्रेष्ठ टाय ब्रेक गुणांच्या आधारावर विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्कीवर शानदार विजय मिळवून विजेतेपद आपल्या नावी केलंय. तर भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञाननं गतविजेत्या फॅबियानो कारुआना विरुद्ध तब्बल 6 गुणांची पिछाडी भरून काढत प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूरचं जेतेपद काबीज केलंय. पारंपरिक डावी अंती प्रज्ञानन 3-9 असा पिछाडीवर होता, मात्र जलद आणि अतिजलद डावांतील चमकदार कामगिरीच्या जोरावर त्यानं अमेरिकेचा ग्रँडमास्टर कारुआनाचा 14-12 असा पराभव करत ग्रँड चेस टूर जिंकणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरण्याचा मान मिळवलाय. मित्रांनो, जीवन यशाचं गुपित कुठल्याही चमत्कारिक सूत्रात नाही, ते आहे साधेपणा, सातत्य, नम्रता, वेळेचा सन्मान, आत्मपरीक्षण आणि लवचिकता या 6 साध्या पण खोल विचारां. या विचारासहच आजच्या वेधविश्वाचा या मालेतून या छानशा गाण्याच्या साथीनं मी संपदा आपली रजा घेते. नमस्कार.

0: मित्रांनो, आपण ऐकत होतात वेद विश्वासा ही मालिका. आपली मैत्रीण संपदा शेणमारे हिच्यासोबत आता ऐकूयात अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, खाण्याचे शौकीन तर आपण सगळेच आहोत, पण याच अन्नाच्या आणि स्वादाच्या दुनियेत स्वतःचं करिअर घडवणं आणि एक यशस्वी उद्योजक होणं कशी कल्पना आहे? आजकाल फूड इंडस्ट्री ही केवळ एक आवड राहिलेली नसून तरुणांसाठी प्रचंड संधी असणारं एक वेगाने वाढणारं क्षेत्र बनलेलं आहे. विशेषत बेकिंग आणि बेकरी प्रोडक्टच्या क्षेत्रात आजच्या तरुणाईला कल्पकता दाखवायला भरपूर वाव आहे. आणि याच पार्श्वभूमीवर फूड इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर कसं घडवायचं आणि स्वतःचा बेकरी उद्योग कसा उभारायचा हे समजून घेण्यासाठी कल्नरी जगात स्वतःची बेकरी प्रोडक्ट्स फॅक्टरी यशस्वीरित्या चालवणाऱ्या उद्योजिका कल्पिता काळे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, तुमचं युववाणीच्या अनुभवाचे बोल या मालेत खूप खूप स्वागत.
2: थँक्यू अंकिता.
1: मॅडम, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की फूड इंडस्ट्री

0: आणि विशेषतः बेकरी प्रॉडक्ट्सकडे आपण कशा वळलात?
1: अंकिता, खरं तर माझी सुरुवात ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या क्षेत्रातनं झाली. मला या क्षेत्रामध्ये जवळपास 21 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तेव्हा मी वेगवेगळ्या उद्योग आणि इथे सगळं काम करून माहिती भरपूर गोळा केली आणि हे डिसाईड नक्की केलं होतं की जेव्हा केव्हा स्वतःचा बिझनेस करायचा तो फूड इंडस्ट्रीमध्येच करायचा.
0: अच्छा.
1: हे तेव्हाच डिसाईड झालं होतं. सो 2019 जेव्हा मी माझा जॉब क्विट केला आणि विचार झाला की हे कुठलं क्षेत्र आपण निवडायचं की फूडमधनं कुठलं सेगमेंट घ्यायचं, त्यावेळेला कोविड सुरू होता. तेव्हा जेव्हा आम्ही एक थोडंसं डीप रिसर्च आणि स्टडी केली तेव्हा लक्षात आलं की नेसेसिटी किंवा डेली नीड्स प्रॉडक्ट्स जे आहे याची इंडस्ट्री बिलकुलच बंद नव्हती. सो मग हे त्यावेळेला डिसाईड झालं की आपल्याला बेकरी इंडस्ट्रीमध्येच काहीतरी करायचं आहे आणि त्यानुसार मग आम्ही पुढे त्याच्यात कसं प्लॅनिंग करायचं, काय करायचं, हे तेव्हा 2019 आमचं फाउंडेशन सुरू झालं.
0: अच्छा. आता जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच गोष्टींचा तुम्ही विचार केला, बऱ्याच कुठल्या क्षेत्रात किंवा कुठली फूड इंडस्ट्री तुम्ही चॉईस करायची, तर तसं आजच्या जर तरुण पिढीला प्रश्न जर पडला की नेमकं कुठल्या क्षेत्रात आपण गेलं पाहिजे, तर असे किती टाईप्स आहेत?
1: असे खूप आहेत. जसं कॅटरिंग इंडस्ट्री पण ते करू शकतात. त्याच्यानंतर बेकरी जे मी एक सांगितलं ते आहे, पॅकेज्ड फूड आहे. त्याच्यानंतर आपण घरनं क्लाउड किचन सुरू करू शकतो. फूड इंडस्ट्रीमध्ये खूप स्कोप आहे. म्हणजे नॉट ओनली कुकिंग, पण तुम्ही सप्लाय चेनमध्ये जाऊ शकता, त्याचे डिस्ट्रीब्युटरशिप घेऊ शकता. असे खूप सारे तिथे एन नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आहे जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. म्हणजे ज्याला कुकिंग आवडत नसेल पण रॉ मटेरियल आहे, त्याचं क्वालिटी कंट्रोल आहे, न्यूट्रिशनलिस्ट म्हणून आहे, असा एक खूप मोठा वास्ट स्कोप आहे या फूड इंडस्ट्रीसाठी. आणि फूड इंडस्ट्रीला मरण नाही, ही ग्रो होणारच होणार आहे.
0: नक्की नक्की, कारण महत्वाचाच तो विषय आहे अन्न, अन्न वस्त्र निवारामधनं अन्न आहे. तर मला असं विचारायला आवडेल, बेकरी प्रोडक्ट जसं तुमची फॅक्टरी आहे, पण कुठल्याही फूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कुठल्या विशेष शिक्षणाची आवश्यकता असते का?
1: हो, प्रत्येक शिक्षण म्हणजे घेतलंच पाहिजे. त्याचं आपल्याला एज्युकेशनल नॉलेज तर असणं मस्टच आहे. त्याच्यासाठी आपण हॉटेल मॅनेजमेंट करू शकतो. ऑनलाईन खूप कोर्सेस निघाले आहे आजकाल छोटे छोटे, ते पण तुम्ही करू शकता. छिनवाड्याला पण एक ITC कल्नरीचं खूप सुंदर सेंटर होतं, आता सुरू आहे की नाही मला नक्की माहिती नाही आहे, पण तिथे असं होतं की 6-6 महिने तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट CSR ऍक्टिव्हिटी होती ती टाटाची, त्याच्या अंडर तिथे मुलांना ट्रेनिंग दिल्या जायचे. मग त्यांच्यात डेव्हलप केलं जायचं की इंडियन कुझिन घेतात ते, रशियन कुझिन घेतात, एशियन कुझिन घेतात, बेकरी घेतात, असं सगळं त्यांना तिथे प्रॉपर ट्रेनिंग दिलं जायचं. आणि एंड टू एंड म्हणजे परचेसिंग पासून डिस्पोजल जे काही करायचं आहे तिथपर्यंतचं पूर्ण ट्रेनिंग त्याच्यात मिळायचं. याच्यात तुम्ही अजून स्कोप जर पाहिला तर न्यूट्रिशनलिस्ट म्हणून पण तुम्ही जाऊ शकता. म्हणजे नुसतं खाणंच नाही किंवा बनवणंच नाही तर न्यूट्रिशन वाईज पण आपण काय करू शकतो, याचे न्यूट्रिशनलिस्टचे कोर्सेस पण खूप सुंदर सुंदर आहेत ज्यांना इंटरेस्ट असेल. डायटिशियनचं पण करू शकतो आपण. जसं मी फूड सप्लाय चेन म्हटलं आहे तर सगळ्यात मोस्ट डिमांडिंग आहे सध्या. म्हणजे तुम्ही एक सुपर शॉपी सारखं सुरू करून तिथे सगळे ब्रँड्स डिस्प्लेला ठेवून हे तुम्ही होलसेल, रिटेल इथे सगळीकडे जाऊ शकता.
0: नक्कीच. पण आजकाल आपण जी यूथ जनरेशन बघतो आहे, हे लोक जॉब करणारे तर आहेतच काही, पण जास्त प्रमाणात बिझनेसकडे वळणाऱ्यांचं वाढलेलं आहे. तर कोणत्याही युथला, म्हणजे एखाद्या तरुणाला जर स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी काय बेसिक स्टेप्स असल्या पाहिजेत?
1: बेसिक स्टेप्स म्हणजे सगळ्यात मेन की त्याला हे कळलं पाहिजे की पुढचे 6 महिन्याचं वर्किंग कॅपिटल माझ्याजवळ राहील तरच मी तो बिझनेस सुरू करू शकेल. सगळ्यात मेन पॉईंट हा असतो. त्याच्यासाठी फंडिंग तो कुठून पण गव्हर्नमेंट स्कीम्स असतात, बँकेकडनं असतात, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून तिथे गेलं की त्यांना दाखवलं काही तुमच्याकडे त्यांना पोटेन्शियल दिसलं तर खूप सगळे लोक तुम्हाला सपोर्ट पण करतात या गोष्टीसाठी. बँकेमध्ये पण आहेत, गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या फूड इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी स्कीम्स आहेत. त्याच्यात लेडीज लोकांना तर खूप साऱ्या सबसिडी आहेत, म्हणजे 35% to 70% सबसिडीज पण मिळतात त्यांना. आणि हे सगळं गव्हर्नमेंट व्यवस्थित प्रोव्हाइड करते, कुठे काहीही त्रास होत नाही. म्हणजे मी पण माझा बिझनेस सुरू करताना याच अशा सबसिडीच्या मार्फतच सुरू केला होता. मला 3 वर्ष काहीही त्रास झाला नाही, व्यवस्थित सबसिडी आली, काही प्रॉब्लेम होत नाही. तर तुम्ही या गव्हर्नमेंट स्कीम्सचा पण यूज करून स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता. त्याच्यानंतर जे आहे, जे मेजर लायसन्सेस लागतात ते सगळे लायसन्सेस तुम्हाला घेणं गरजेचं आहे. प्रोडक्शनमध्ये तुम्ही करणार असाल तर तुम्हाला FSSAIचं लायसन्स घेणं मस्ट आहे, GST मस्ट आहे, गुमास्ता लागणार असेल तर ते मस्ट आहे, तर उद्यम आधारात आपल्या इथे कंपल्सरी केलेलं आहे ते मस्ट आहे. तर हे सगळे लायसन्सेस असणं पण तुमच्याकडे खूप गरजेचं आहे. हे सगळं असेल तर तुम्ही कुठलाही बिझनेस कधी पण सुरू करू शकता. सेकंडली मॅनपॉवर, तो पण तुम्हाला चांगला स्किल्ड घेणं गरजेचं आहे. तर तो तो पण तुम्हाला शोधावा लागणार. आणि तिसरं म्हणजे रॉ मटेरियल, ते तुम्ही कुठून परचेस करताय, कारण ते

0: पण त्या क्वालिटीचं हवं, तरच तुमचं एंड प्रॉडक्ट तसं येणार. तर या सगळ्या गोष्टींचा सगळा अभ्यास करून, आणि सगळ्यात मेन की त्या एरियाचं मार्केट काय आहे ते तुम्हाला काय सांगतं, हे सगळं स्टडी करूनच तुम्ही तो बिझनेस सुरू करावा.
1: पण जसं आता तुम्ही म्हटलं की लेडीजसाठी काही स्पेशल स्कीम्स असतात, म्हणजे गव्हर्नमेंटने ते सगळं योजना केलेल्या आहेत, पण एखादी जर स्त्री आहे जिला कदाचित याच्यात सगळ्यात आवड आहे, तिला करायचं आहे, बाहेर ती फॅक्टरी तो ओपन नाही करू शकत, ती घरून सुरुवात करू शकते.
0: घरून पण सुरुवात करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. घरनं तर उलट खूप जास्त सोपं झालेलं आहे आजकाल करणं, कारण क्लाउड किचन हा कन्सेप्टच त्याच्यामुळे आलेला आहे की तुम्ही घरनं सुद्धा या गोष्टीची सुरुवात करू शकता. मग त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटिंग हा एक खूप मोठा टास्क असतो की तो घरनं तुम्हाला बाहेरपर्यंत कसा पोहोचवायचा, तो एक मेजर त्याच्यावर काम करावं लागतं. पब्लिसिटी कशी करायची, नंतर पण सोशल मीडियावरनं त्याचं मार्केटिंग करू शकतो. तर इथून पण ते आपले छोटे छोटे रील्सद्वारे किंवा याच्या थ्रू सोशल मीडिया थ्रू टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतात.
1: पण जर कोणाला जर सुरुवातच करायची आहे तर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंटच आपण म्हणू, ते साधारण किती असायला हवं, म्हणजे किती भांडवलात आपण या गोष्टीची सुरुवात करू शकतो?
0: नाही, हे असं एक्झॅक्ट एक फिगर तर कोणीच सांगू शकणार नाही. हे डिपेंड करतं, जर एक गृहिणी स्वतःच्या घरनं करते आहे तर बेसिक तिच्याकडे केक म्हणा किंवा बेकरी मटेरियल तिच्याकडे ऑलरेडी राहणारच आहे, तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची अशी काहीच गरज नाही आहे. तिला जस्ट ऑर्डर जनरेट करायचा आहे आणि तो फुलफिल करायचा आहे. तर ही ते ऑन ऑर्डर पण करणार, असं नाही की ती सुरुवातीपासून बनवून ठेवेल आहे किंवा आहे. तर जर घरनंच तुम्हाला सुरू करायचं आहे तर माझ्या मते आजचं जशा भांडवलाची काही खूप गरज नाही आहे. ते मिनिमम टू मिनिमम तुमचं जसं बेस स्ट्रक्चर घरी बनलं असेल त्याच्यातही तुम्ही सुरू करू शकता. म्हणजे याच्यासाठी एक ऍडिशनल भांडवल घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू करावं याची अशी काही गरज नसते. त्यांच्या मिनिमम टू मिनिमम जे काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यात पण ते सुरू करू शकतात.
1: मॅडम मला एक सांगा की फूड इंडस्ट्रीमध्ये सध्या जो एक खूप महत्वाचा विषय सुरू आहे तो म्हणजे हायजीन. हायजीन सगळ्यांनी मेंटेन ठेवणं खूप आवश्यक आहे, आणि जे काही प्रोडक्ट आपण बनवतो आहे त्याचा दर्जा हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. तर तुम्ही याविषयी काय सांगाल की कसं ते आपण टिकवून ठेवू शकतो?
0: हायजीनसाठी बघा, पिरियॉडिकली तुम्हाला पेस्ट कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो स्टाफ काम करतो आहे त्याला हँड ग्लव्स, हेड कॅप्स हे सगळं घालणं मस्ट आहे. त्याच्यानंतर त्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप्स हे पण खूप मस्ट आहे. म्हणजे FSSAI गाईडलाईन्समध्येच दिलेलं आहे की तुम्हाला दर 6 महिन्यांनंतरचं त्यांचं हेल्थ चेकअपचे सर्टिफिकेट्स मेंटेन करावे लागतात. त्यांचे काही प्रॉपर व्हॅक्सिनेशन सांगितलेले आहे FSSAI, ते पण आपल्याला त्यांचे प्रत्येक वेळेला करून घ्यावे लागतात. आणि हे जर सगळं काही राहिलं तर माझ्या मते सगळ्यात पहिले हा ह्युमन एरर जो असतो हेल्थसाठी तो तिथे एलिमिनेट होतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हायजीनमध्ये पाळणं मस्ट आहे आणि ते करायलाच हवं. कारण हे जे बेकरी प्रॉडक्ट्स जर मी स्पेसिफिकली म्हटलं ना, तर याची रेंज कशी असते की लहान मुलांपासून एक एजेड पर्सन हे सगळेच खाणारे असतात याच्यामध्ये. हायजीन हे सगळ्यांनी मेंटेन ठेवलंच पाहिजे. हायजीन या विषयावर कॉम्प्रोमाइज कोणी एक्सपेक्ट पण नाही केलं पाहिजे आणि एक्सेप्ट पण नाही केलं पाहिजे.
1: पण या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी नवनवीन कला किंवा नवनवीन रेसिपीज शिकल्या पाहिजे का?
0: हो, त्या तर शिकल्याच पाहिजे. ट्रेडिशनल याला तर कोणी धक्का देऊ शकतच नाही, कारण टोस्ट ब्रेड हे आपण म्हटलं तरी लोक खाणार आहेतच आणि खातातही आहे. आता असं असतं की मिलेट्स हे सगळं आता ट्रेंडिंगमध्ये येत आहे, या येतील पण आणि त्यांच्याकडे गेलं पण पाहिजे आपण. पण त्याच्यासाठी त्याचे कॉम्बिनेशन समजणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं फूडचं जे केमिस्ट्री असते ती पण समजणं खूप गरजेचं आहे की कोणतं कशासोबत नीट जातं, कशाने कडवट टेस्ट येते, कशाची कुठली रिॲक्शन तर नाही होणार. तर ही पण स्टडी करणं खूप गरजेचं आहे. पण हो, नक्कीच आता ट्रेंड चेंज होतो आहे. लोक मैदा सोडून मिलेट्स किंवा आटा बिस्किट्स, आटा ब्रेड याच्याकडे जातात आहे, पण ते पण कॉन्शियसलीच गेलं पाहिजे. कुठलंही मिळतं आहे म्हणून न जाता चेक करायला पाहिजे की तुम्ही जे आटा ब्रेड घेता आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंट आटा आहे, किती पर्सेंट मैदा आहे, कलर तर नाही टाकलाय. तर या सगळ्या गोष्टी घेताना तुम्ही विचार करूनच घेतला पाहिजे. जस्ट मिलेट्स लिहिलं आहे असं नाही राहत. मिलेट्समध्ये कोणते मिलेट्स घेतलेले आहेत, कसं आहे त्याचं, आलेलं कुठून आहे ते मिलेट्स, हे सगळं चेक करून जर घेतलं तर जास्त बरं राहील.
1: म्हणजे कुठल्याही गोष्टीत अभ्यास हा तितकाच महत्वाचा आहे, बनवणाऱ्याचा पण आणि
0: वापरणाऱ्याचा पण. आणि आता तर वापरणाऱ्यांचाच जास्त असावा असं मला वाटतं.
1: पण या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही आलात आणि तुमची स्वतःची फॅक्टरी तुम्ही उभारली तेव्हा काय चॅलेंजेस होते, आणि तुम्ही आता तरुणांना काय सांगाल की हे चॅलेंजेस फेस करावेच लागतात?
0: चॅलेंजेस तर खूप असतात प्रत्येकच इंडस्ट्रीत, नॉट ओनली फूड इंडस्ट्री, पण प्रत्येकच इंडस्ट्रीत चॅलेंजेस खूप असतात. पण सगळ्यात पहिली गोष्ट, स्वतःचा अभ्यास पक्का असल्याशिवाय या इंडस्ट्रीत उतरू नये. दुसरी गोष्ट, जे काही

0: करताय ते समजून करा, कोणाच्या भरोश्यावर करू नका की यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिलाय तर चल मी असाच पाठवून देतो, कोणी सांगितलंय या बँकेत जातो तर मी असंच करतो, कोणी सांगितलंय की इथे मटेरियल चांगलं मिळतं इथून घे, असं कोणावरही विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट स्वतः पडताळून पाहावी, चेक करून पाहावी आणि नंतरच पुढे जावं. त्या एरियाचा R&D हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. R&D करून त्या एरियाचा स्टडी केल्याशिवाय तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट किंवा त्याचं मार्केटिंग किंवा त्याचं पॅकेजिंग करून त्याला लॉन्च करू नका. ही स्टडी पूर्ण करा, त्याच्यानंतरच तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये उतरा.
1: पण आजकालचा जो ग्राहक आहे तो फारच हेल्दी खाणारा म्हणा किंवा शुगर फ्रीज हवं आहे किंवा मैदा तर नकोय जसं आपण म्हटलंच किंवा ग्लुटेन फ्री वगैरे असं सगळं म्हणतात, तर या सगळ्यात तुम्ही कसं म्हणजे कसं काम करता?
0: हा आहे वर्ग, असा नाही आहे की असा वर्ग नाही आहे, पण तो एक खूप लिमिटेड वर्ग आहे. अजूनही ट्रॅडिशनल बेकरी खाणारे ट्रॅडिशनल बेकरी आयटम्स खाणारे लोकच खूप जास्त आहेत. म्हणजे असं नाकारता येणार नाही आपल्याला की तरुणाई पण हा ट्रॅडिशनल बेकरी वर्गच खाणारा जास्त आहे. कमी जे खूप जिममध्ये जाणारे आहेत किंवा जे फिटनेस फ्रीक आहेत त्यांचाच आजकाल कल खूप जास्त चाललेला आहे. पण मिलेट्स न घेता जर आपण जसं मी आत्ता सांगितलं की व्हीटचे बिस्किट आहे इन्स्टेड ऑफ मार्जरीन प्युअर घी हे यूज करून पण आपण करू शकतो, तर असे पण सबस्टिट्यूट्स आपण काढू शकतो त्याच्यामध्ये. प्रोटीन बार्स आहेत जे बाहेर प्रोटीन बार्स मिळतात ते आपण पण बनवू शकतो बेकरीमध्ये आणि ते हेल्दी आहेत, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतात. रिसेंटमध्ये आपण एक एक्सपेरिमेंट करतो आहे की शतावरीचा अर्क झाला, ब्राह्मीचा अर्क झाला, हे सगळे काही टाकून आपण चॉकलेट्स किंवा कुकीज बनवायचा प्रयत्न करतोय. त्याचं अजून लॅब टेस्टिंग वगैरे व्हायचं आहे, पण आपले ट्रायल्स सुरू झालेले आहेत की ते बनतात आहे का, खरंच जी क्वालिटी पाहिजे तशी मिळते आहे का, तर याच्यावर पण आपण काम करतोय. तर हेल्दी ऑप्शन्सकडे डेफिनेटली जाणं आहेच, पण हे ट्रेडिशनल बेकरी आयटम्स पण बंद होणारे नाही आहेत आणि ते हेल्दी आहेत, पण आपण असं रोज कन्झ्युम करतोय असं नाहीये. ब्रेड आपण रोज नाही खात, म्हणजे आपण जर इन जनरल पाहिलं तर टोस्ट खातो, पण टोस्ट तसं पण पाहिलं तर हेल्दी आहे कारण ती छान फर्मेंट होऊन व्यवस्थित प्रोसिजर वाईज बनवलेली असते. तर त्याच्या मागचं प्रोसिजर समजून घेतली आणि कोणतं आपल्यासाठी चांगलं आहे कोणतं नाही हे पाहिलं तर माझ्या मते बेकरी आयटम्स हे चांगलेच आहेत खायला.
1: एक महिला उद्योजिका म्हणून तुमचा काही वेगळा अनुभव आहे का? म्हणजे असे तर खूप बिझनेस मेन्स आहेत, बिझनेस वुमन्स आहे, पण एक प्रॉपर म्हणजे बिझनेस वुमन असा तुमचा काही वेगळा अनुभव आलाय का तुम्हाला?
0: वेगळे अनुभव खूप येतात, कारण जसं मी सांगितलं की प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते फायनल प्रॉडक्ट नेईपर्यंत प्रत्येक ठिकाणी एक डाऊटफुल नजरेनी पाहिलंच जातं की ही खरंच करू शकणार आहे का. मग तिथे तो जरा जी नजर येते ना ती जरा थोडस डिमोटिवेटिंग असते सगळ्या. हां, तिथे थोडा कॉन्फिडन्स आपला कमी होतो, पण तिथेच खरं चॅलेंज आहे की तेच सगळ्यांना आपण नाकारून समोर गेलं आणि प्रूफ करणं, त्याच्यात मजा वेगळी आहे.
1: पण ज्या तरुणांना या क्षेत्रात यायचं आहे त्यांच्याकडे कुठले महत्वाचे स्किल्स असणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं?
0: या क्षेत्रात यशस्वी होण्याकरता फक्त फूड कुकिंग येतं हे इतकं सफिशियंट नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक क्वालिटी माइंडसेट हवं, एक क्रिएटिव्ह डिसिप्लिन हवं स्वतःमध्ये, टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे, फायनान्शियल प्लॅनिंग करता आलं पाहिजे, टीम मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, कस्टमर्सशी बोलता आलं पाहिजे, कस्टमर्सला नीट सर्व्हिस देता आली पाहिजे, त्यांच्या प्रश्नाचं निवारण करता आलं पाहिजे, बेस्ट कम्युनिकेशन स्किल हवी आणि सोबतच नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज येतात आहेत त्याचा प्रॉपर तुम्हाला नॉलेज टाइम टू टाइम स्वतःला अपडेट करता आलं पाहिजे. या बेसिक स्किल असल्या तर तुम्ही तर बेकरी इंडस्ट्री बिलकुल गाजवू शकता.
1: तर आता आमच्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: बेकरी इंडस्ट्री किंवा फूड इंडस्ट्रीत खूप स्कोप आहे सध्या. तुम्ही जिथे हात टाकाल तिथे सोनं करू शकाल. त्याच्यासाठी मोठी स्वप्न पहा, पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या पावलांनी सातत्याने पुढे जा.
1: क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. खरं तर आवडीचं रुपांतर व्यवसायात कसं करायचं आणि त्यात यश कसं मिळवायचं याचं एक जिवंत उदाहरण तुम्ही तुमच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू सो मच इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
1: मित्रांनो, जर तुमच्याही कडे स्वाद, नवनिर्मिती आणि मेहनतीची आवड असेल तर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतात अनुभवाचे बोल या मालेत यशस्वी उद्योजिका कल्पिता काळे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. पुन्हा भेटूया युववाणी कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

संध्याकाळचे 6 वाजतात. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6 वाजून 5 मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

सुखी संसाराची बारा सूत्रे या चित्रपटातलं किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत आर डी बर्मन. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 6:20 होत आहेत.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या कामगार सभेत आपल्या भेटीला आलेल्या आहेत रोहिणी शिंदे. मंडळी, जवळजवळ 16 वर्षांहून अधिक काळ त्या कचरा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी सोहम इको सोल्युशन्स ही स्वतःची संस्थासुद्धा सुरू केली आहे आणि पर्यावरण जागरूकता करण्याबरोबरच कचऱ्याचं व्यवस्थापन करणं आणि इतरही अनेक गोष्टी ह्या सोहम इको सोल्युशन्स मार्फत केल्या जातात. तर आज कामगार सभेत आपण त्यांच्याकडून कचरा व्यवस्थापनामधल्या संधी कशा प्रकारच्या आहेत याबद्दल आणि त्या स्वतः अनेक ज्या गोष्टी करत आहेत, काम करत आहेत, पर्यावरणासाठी सुद्धा अनेक कामं त्यांची सुरू असतात, त्या सगळ्याबद्दल आज जाणून घेणार आहोत. तर रोहिणीजी, कामगार सभा या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सुरुवातीला तुम्ही जे सोहम इको सोल्युशन्स ही तुमची संस्था स्थापन केली आहे, तर ती सुरू करण्याची गरज तुम्हाला नेमकी का वाटली?
1: सोहम इको सोल्युशन, सोहम हे माझ्या मुलाचं नाव आहे आणि त्याचसोबत जे काय काम आतापर्यंत करत आलेली आहे पर्यावरणासोबत किंवा मुलांसोबत किंवा जागरूकता करण्याचे जे कार्यक्रम मी आतापर्यंत घेत आली, त्याच्यात मला जास्तीत जास्त खंत अशी वाटते की हा जो कचरा आहे या कचऱ्याची आपल्याला पाहिजे तशी जागरूकता हे लोकांमध्ये किंवा स्वतःमध्ये सुद्धा नाहीये. तर ह्याचं आपण जर का व्यवस्थित त्याबद्दल जर का प्रशिक्षण किंवा चांगली माहिती घेतली कोणाकडून, तर याचं आपण चांगल्या प्रकारे आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. या उद्देशाने मी हे सोहम इको सोल्युशन या नावाची संस्था मी ओपन केलेली आहे.
0: बरं.
1: आणि या संस्थेमार्फत मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त याची जनजागृती लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल किंवा लोकांना याच्यातून कसं मार्गदर्शन करता येईल आणि लोकांना याच्यातून कसं आपल्याला संधी उपलब्ध करून देता येईल या संदर्भातलं मी सोमिको सोल्युशन मार्फत कार्यक्रम घेते.
0: लोकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करताना तुम्हाला कोणत्या अडचणी जाणवतात?
1: तसं म्हणायला गेलं तर अडचणी तर आपण प्रत्येकांच्या मध्ये असतातच. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण हा प्रकार असतो. याच्यामध्ये कसं होतं, जेव्हा आपण वर्गीकरण हा शब्द वापरतो त्यावेळेस लोकांची एक दृष्टिकोन असते की ठीक आहे, आम्ही वर्गीकरण करून किंवा आम्ही वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो की तुम्ही या आणि घेऊन जा. म्हणजे त्यांचं असं एक समंजस असतं की ठीक आहे, ह्यांनी संस्था ओपन केली तर ह्यांचं काम आहे ते येऊन घेऊन जाणं, किंवा मग शासनाचं काम आहे किंवा जे कर्मचारी आहे शासनाचे त्यांचं काम आहे ते येऊन घेऊन जाणं. तर मला असं वाटतं की हे न करता जर का आपण आपला कचरा जे काही संस्था आहेत त्यांच्यापर्यंत जर का संस्था तुमच्यापर्यंत नाही पोहोचली, तर तुमचं काम आहे की मला या संस्थेचं पूर्ण डिटेल माहिती आहे किंवा ही व्यक्ती माहिती आहे, तर त्या व्यक्तीपर्यंत मी जमा केलेला कचरा कसा मला तिथपर्यंत पोहोचता येईल, तर हे थोडं जर का प्रत्येकाने जाणून घेतलं किंवा प्रत्येकाने समजून ह्या पद्धतीने काम केलं, तर आपण बऱ्याचपैकी घरातला कचरा किंवा जो बाहेर आपण फेकतोय तोही कचरा आपण कमी करू शकतो.
0: बरं.
1: तर मला असंच वाटतं की अडचणी म्हणजे हेच आहेत की बाबा तुम्ही घरी या आणि घेऊन जा. त्यापेक्षा नागरिकांना मी असं विनंती करते की त्यांनी असं करावं की बाबा तुमचा ऍड्रेस कुठे आहे काय आहे तिथपर्यंत आम्ही आमचा साठ

0: लाईक 15 दिवसांनी नेऊ किंवा 1 महिन्याने देऊ, जो काय कचरा आहे तो आम्ही तुमच्या इथपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तर तुमची गाडी कधी येईल ह्या पद्धतीचं थोडं केलं तर आपण नक्कीच याच्यावर सोल्युशन काढू शकतो.
1: म्हणजे माझा कचरा माझी
0: माझी जबाबदारी, राईट.
1: हे जर नागरिकांनी स्वीकारलं तर देश स्वच्छ होणार,
0: स्वच्छ होणार.
1: आणि त्यासाठी तुमचा प्रयत्न असतो की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि सोहम सोल्युशन्स मार्फे त्यासाठी मार्गदर्शन शिबिर अनेक प्रयत्न सुद्धा केले जातात. आता रोहिणी ताई, एक विचारा असं वाटतं की ई वेस्ट म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणं का महत्वाचं आहे?
0: ओके. आता जसं आपण आपल्याला तर प्रत्येकांच्या घरात दोन कचरे माहिती आहेत, मोस्टली ओला कचरा सुका कचरा.
1: बरोबर.
0: ई वेस्ट हा कचरा म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात, जसे की मोबाईल आहे, चार्जर आहे, आपले हेडफोन आहेत, किंवा छोट्या वायरी असतात, सेल असतात, बॅटरीचे सेल असतात, तर ते मोस्टली आपण काय करतो, घेतो, ओल्या कचऱ्यामध्ये टाकून देतो.
1: बरोबर.
0: किंवा मग सुक्या कचऱ्यामध्ये टाकून देतो. मग त्याचं काय होतं पुढे, काही आता जे कर्मचारी असतात ते वेगळेही करतात, त्यांच्या नजरेखरून नाही गेलं ते, तर ते ओल्या कचऱ्यामधले जे असतं ते तसं डम्पिंगला जातं, राईट. ते डम्पिंगला गेल्यानंतर त्याचा पाण्याशी संपर्क येऊन ऑलमोस्ट त्याच्यामध्ये जे काही केमिकल असतं ते बाहेर येऊन, जसं की डम्पिंगला आग लागणं, त्याच्यातून विषारी वायू बाहेर येणं, त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचे त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात.
1: बरं.
0: तर इलेक्ट्रॉनिक गोष्टी, ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टी, ह्या जर कचरा आपण सेपरेट एक वेगळा करून ठेवला आणि तो तसाच सुपूर्त केला एखाद्या एनजीओला किंवा एखाद्या जे काही कोणी तुमच्याकडे कर्मचारी येत आहेत शासनाचे, तर त्यांना तुम्ही डायरेक्ट जर दिलात भरून, तर तो एक वेगळा विशिष्ट कंपनी आहे त्यांच्या रिसायकलिंग करणारा, तर त्या योग्य त्याच्यावर कंपन्यांकडे दिल्या तर त्याची व्यवस्थित आपल्याला विल्हेवाट लावली जाते. तर माझं असंच आहे की ई वेस्ट म्हणजे काय, जो अतिशय घातक आहे आणि जो आपल्या सुक्या कचरा आणि प्लास्टिकच्या कचऱ्याप्रमाणेच हा सुद्धा घातकच आहे. आणि ह्याचं पुढे काय होतं हे मोस्टली काही जणांना याचं माहिती नसतं की हे काय, ठीक आहे थोडीशी केबलच आहे किंवा एक हेडफोनच आहे, पण सपोज मी एक हेडफोन असे जर का 10 जणांनी हेडफोन छोटे छोटे टाकले तर ते केवढा मोठा डोंगर तयार
1: होईल. बरोबर. एकदम बरोबर.
0: तर हे वाचवण्यासाठी आपण त्याचं एक वेगळ्या पद्धतीने संकलन करून एक विशिष्ट संस्था, जसं की आता माझी आहे किंवा तुम्हाला जे काही कर्मचारी येतात किंवा तुम्हाला माहिती असणारे एखादं जे कलेक्शन करणारं असेल त्यांच्याकडे तुम्ही डायरेक्ट जाऊन दिलं किंवा त्यांना कॉल करून सांगितलं की माझ्याकडे एवढं आहे तुम्ही हे घेऊन जा, त्यांच्या सोयीनुसार ते येतील घेऊन जातील, या पद्धतीने केलं तर आपला जो ई वेस्ट आहे तो सुद्धा आपला खूप कमी प्रमाणात कमी होईल. आणि याचं वर्गीकरण आणि याचं जे विल्हेवाट लावण्याची जी प्रक्रिया आहे ती रिसायकलिंग

0: वेगळं जर केलं, वर्गीकरण केलं,
1: बरोबर,
0: तर त्याचं व्यवस्थापन करण्यामध्ये खूप महत्वाचा आपल्यातर्फे हातभार
1: लागू शकतो. बरोबर.
0: ह्या सगळ्यामध्ये महिलांचा सहभाग कशा प्रकारचा असतो?
1: ओके. आता महिलांचा सहभाग असा आहे की आपल्या घरामध्ये बऱ्यापैकी प्लास्टिक हा खूप प्रमाणात जमा होतं. बरोबर आहे. तर प्लास्टिकच्या बॉटल आहेत, त्याच्यानंतर प्लास्टिकच्या बरण्या आहेत. तर महिलांनी काय करायला पाहिजे की आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी जमा होत आहेत, तर फावल्या वेळामध्ये याचपासून जर का आपण त्याच्यामध्ये ज्या कुंडा बाहेरून आणतो प्लास्टिकच्याच आणतो, तर त्याचाच वापर जर का आपण डेकोरेशन करून छानपैकी सजवून, तर त्याचा आपण वापर कुंडा प्लांटेशनसाठी करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला अजून पेन स्टँड वगैरे असे म्हणजे शोभेच्या वस्तू ह्या आपण बनवू शकतो, ज्या कुठेही आपल्याला सेल करता येतात. बाजारपेठ जसं की काही महिला असतात त्या बचत गटातून करतात, त्यांचे स्टॉल लागतात, त्या ठिकाणी जर का हे ठेवलं तर ह्याचं मला असं वाटतं की आपण टाकाऊतून टिकाऊ असा प्रकार केला तर ते महिलांसाठी खूप चांगली संधी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्याचं संकलन करून, या गोष्टीचं जास्तीत जास्त महिला बचत गटांनी संकलन करून जर का एक योग्य रिसायकलिंग वाल्यांकडे दिलं तर त्याचाही खूप मोठा फायदा महिला बचत गटालाही होतो आणि महिलालाही होतो. कारण की रिसायकलिंग वाले त्याचं जे काही मूल्य असतं ते त्या महिला बचत गटांना देतं, तर अशा पद्धतीने त्यांचं एक रोजगार पण होतो आणि त्यांना त्याची एक की पर्यावरणाला हेल्प केली, मदत केली, त्याच्याबद्दल त्यांना एक सर्टिफिकेट आणि ह्या गोष्टी त्यांना दिले जातात.
0: बरोबर. असं महिलांचा सहभाग तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांचा संबंध तुम्ही कसा बघता?
1: आता पर्यावरणाचा आपली घरामध्ये जो काही कचरा होतो तो सगळा लेडीजच आपण जमा करतो किंवा त्याची विल्हेवाट लावल्याचं हे मोठा मोलाचा भाग हा लेडीज कडेच असतो. तर पर्यावरण आणि रोजगार याच्यामध्ये कसं असतं की आपल्या घरामध्ये जो सेंद्रिय म्हणजे जसं ओला कचरा आहे, तर त्या ओल्या कचऱ्यामध्येच सुद्धा आपण घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करू शकतो. बरोबर. ते नंतर आपण बाजारपेठेमध्ये विकू शकतो किंवा आता बऱ्यापैकी त्याचं प्रशिक्षणही दिलं जातं की ओल्या कचऱ्यापासून आपल्याला कशाप्रकारे खत बनवता येतं किंवा त्याच्यापासून आपल्याला काय अजून दुसरं फर्टिलायझर करून करता येतं, ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंगही दिलं जातं. जर ते आपण थोडंसं महिलांना दिलं तर महिलांना त्याच्यातून रोजगारी मिळू शकतो आणि त्या स्वतः सक्षमही होऊ शकतो.
0: बरं. आता तुम्ही सुद्धा महिला बचत गटासोबत काम करता.
1: बरोबर.
0: तर तो अनुभव कशा प्रकारचा आहे?
1: माझा अनुभव असा आहे की माझ्याकडे ज्या लेडीज आहेत त्या मोस्टली मी आता सध्या आपल्याकडे कपडे असतात राईट, त्या कपड्यांपासून मी बॅगा बनवणं किंवा त्यांच्यापासून फुलं बनवणं ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण मी महिलांना देते. म्हणजे त्यांचेच कपडे आहेत आणि त्यांच्याच कपड्यापासून काय बनवता येईल, गोधडी बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाच करून त्यांनाच शिकायला द्यायचं आणि त्यांनाच द्यायच्या त्या गोष्टी. ज्या घरातल्या चांगल्या जसे की कपडे आहेत आपले बऱ्यापैकी चांगले असतात पण ते टाकून नाही द्यायचे असतात तर मग घरी आपण साठवून ठेवतो, मग त्याच कपड्यापासून आपल्याला रियूज कसा करता येईल तेही मी त्यांना प्रशिक्षण देते आणि त्यांचेच कपडे घेऊन यायचे आणि त्यांना शिकवायचं आणि तुम्हीच युज करा ते.
0: बरं.
1: या पद्धतीचं ट्रेनिंग आहे माझं.
0: अच्छा. म्हणजे असं तुम्ही मगाशी जे म्हटलं टाकाऊतून टिकाऊ.
1: बरोबर.
0: आणि अगदी सुंदर प्रकारे गोधडी वगैरे जर केली तर खरच छान उपयोगी पडू शकते. आता या सगळ्यामध्ये स्थानिक प्रशासनाची भूमिका तुम्हाला किती महत्वाची वाटते?
1: कसं असतं ना आपल्या ह्या आता सध्या कचरा याच्यावरती स्थानिक प्रशासन हे खूप मोठं पाऊल पण उचलत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीचं प्रचारही करत आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा आता संस्था आहेत संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा प्रसारही करत आहे आणि प्रशासन आहे म्हणून आपण बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींना आपण आळा घातलेला आहे. सुका कचरा ओला कचरा हा पूर्वी आपण एकत्र टाकत होतो.
0: बरोबर.
1: आता सध्या आपण त्या गोष्टीचं विलीनीकरण म्हणजे वेगवेगळं करून आपण तो देतोय प्रशासनात. म्हणजे ही कुठेतरी गोष्ट प्रशासनामुळेच या सगळ्या गोष्टी आपण
0: करायला
1: सुरुवात केली आहे त्यामुळे प्रशासनाचा खूप मोठा वाटा आहे याच्या आणि प्रशासनासोबतच जर का त्यांनी संस्थांना जे काही इन्व्हॉल्व्ह करून घेत आहेत की बाबा प्रशासन कुठे पोहोचू नाही शकत किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या संस्थांमार्फत केल्या तर जास्त काही नागरिकांना किंवा यांना समजतात किंवा प्रत्येक ठिकाणी प्रशासन पोहोचणं हे पण योग्य नाही म्हणजे त्यांचं काम असं सांगणं आणि शिकवणं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शिकवणं इन केस कसं की ओला कचरा सुका कचरा ह्याचं आपली तुम्ही गाडी पण बघता की त्याच्यावर छानपैकी म्युझिक लावलेलं असतं, गाणी लागलेली असतात, गाडीवाले आले, हे सगळ्या गाणी कशासाठी आहे की जागरूकता करण्यासाठी आहे.
0: बरोबर.
1: तर हे करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. प्रशासन आपल्याला त्याबद्दल खूप सपोर्ट करते हे खूप चांगलं आहे.

0: त्याच पद्धतीने नागरिकांनाही म्हणजे आपण स्वतःहूनही तेवढा सपोर्ट प्रशासनाला करावा असं माझी इच्छा आहे. म्हणजे जोपर्यंत आपण सपोर्ट नाही करणार तोपर्यंत प्रशासनही पुढे नाही काही करू शकत. त्यामुळे आपण आपली कचऱ्याची जबाबदारी घेऊन तो कचरा कसा आपल्याला प्रशासनापर्यंत व्यवस्थित देता येईल याची आपण प्रत्येकाने एक हमी घेतली पाहिजे आणि एक जबाबदारी घेतली पाहिजे.
1: वा, अगदी बरोबर. आता तुम्ही सुद्धा कचरा संकलनाचे उपक्रम आयोजित करता,
0: बरोबर,
1: तर त्यामागचा तुमचा उद्देश काय आहे?
0: माझ्याकडे जे संकलन केलं जातं
1: हो
0: ते जे आहे ते आपण महिला बचत गट आणि महिलांनी काही केलेले असतात संकलन ते मी घेते. आणि त्याचं जे आहे ते मी एक जसे की आता प्लास्टिक आहे कपडे आहेत ठीक आहे मग त्या कपड्यांपासूनच आपण काही कंपन्या आहेत रिसायकलिंगच्या त्या कंपन्यांना मी ते देते रिसायकलिंग करण्यासाठी. इथे तिथे पडलेलं असतं त्यापेक्षा मी डायरेक्ट त्या कंपन्यांना देते. म्हणजे आता प्लास्टिक जर असेल तर मी डायरेक्ट कंपन्यांना देऊन त्याच्यापासून जे काही येतं ते मी एका महिला आहेत किंवा बचत गटांनी दिलेल्या आहेत तर त्यांचं मूल्य जे आहे ते मी त्यांना पेड करते.
1: बरं
0: असं. आणि जे कपडे आहेत मग त्यांच्यापासून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचं प्रशिक्षण घेणार. ते आम्हाला सांगतात एकीने म्हणजे अगदी कपाटात छान इस्त्री बिस्त्री करून ठेवलेले कपडे दाखवले. मॅडम हे कपडे माझ्या मुलांचे आहेत आणि तो म्हणतोय की आता मला हे घालायचे नाही आहेत आता हे मी काय करू. म्हणजे ती व्यक्ती जी लेडीज आहे ती मला रोज सांगते मॅडम हे कपडे काय करायचं. मी म्हटलं आणि ते कपडे इतके चांगले आहेत की मग त्याचं पुढे काय करायचं. आणि ती अशी आहे की एजेड आहे थोडी त्याच्यामुळे ती स्वतः काही नाही करू शकत पण ती बोलली मॅडम हे घेऊन जा ज्यांना यूज असेल त्यांनी करा किंवा त्याच्यापासून तुम्हाला काय करायचं असेल ते तुमचं जो काय असेल ते लुकआउट तुम्ही करून घ्या पण माझ्याकडून घेऊन जा. मला फेकूनही नाही द्यायचे तर आणि कोणाला द्यायचे नाहीत. मला माहिती आहे की मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं त्यामुळे तुम्ही ह्याचं नक्कीच काहीतरी चांगल्या यूजसाठी वापर कराल. तर ते मी कपडे घेऊन आली आणि त्याच्यापासून फुलं बनवणं हे जे बॅग बनवणं पर्स बनवणं पाय पुसणं बनवणं या गोष्टीचं प्रशिक्षण मी महिलांना देते आणि मग महिला त्याच्यातून आपला स्वयंरोजगार करतात. आणि जिथे स्टॉल असतील तिथे आपले जे काही मीही त्यांना मदत करते. स्टॉल जिथे असेल तिथे त्यांना सांगणं इथे स्टॉल आहे तू इथे जाऊन तुझं जे काय आहे ते कलेक्शन ठेवून तू तिथून रोजगार मिळवू शकतेस या पद्धतीचं मी देते.
1: खरंच हे व्यवस्थापन करणं किंवा ही जी तुम्ही वेगवेगळी प्रशिक्षण देता त्या सगळ्यांचा महिलांना आणि सगळ्यांनाच एकूणच आपल्या समाजाला सुद्धा त्याचा खूप खरंच उपयोग होतो. रोहिणीताई आता हे तुम्ही जे करता ते आपल्या कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या श्रोत्यांना सुद्धा तुमचा संपर्क क्रमांक आपण कार्यक्रमाच्या शेवटी देऊया म्हणजे जर कोणाला काही शंका असतील की किंवा कशी प्रशिक्षण घेऊ शकतो किंवा तुम्ही त्यांच्यासाठी जर प्रशिक्षण घेऊ शकत असाल तर तुमच्याशी नक्कीच संपर्क त्यांना करता येऊ शकेल. तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुमचा संपर्क क्रमांक आमच्या श्रोत्यांना देऊया. आणि रोहिणीताई एक विचारावं आता वाटतं की तुमच्यामध्ये कचरा ही समस्या आहे की संधी आहे?
0: माझ्या मते बघितलं तर कचरा ही संधी आहे. कारण कचरा हा आपणच निर्माण करतो आणि संधी सुद्धा आपणच निर्माण करतो.
1: बरोबर.
0: कारण की कचऱ्यापासून संधी निर्माण करणं जसं की मी आता मला प्रत्येक जण म्हणतात कचऱ्यात काम करते म्हणलं हो मी कचऱ्यात काम करते म्हणजे मला त्याच्यात संधी आहे. मी नुसती काम नाही करत तर मी दुसऱ्यांना रोजगारही देते त्याच्यात. तर माझा असा दृष्टिकोन आहे मी फक्त माझ्यासाठी नाही काम करत आहे त्याच्यातून माझ्यामुळे चार जणांचं रोजगार निर्माण होऊ शकेल या दृष्टिकोनातून मी हे काम करते. जसं की आपल्याकडे कपडे आहेत मी कपड्यांचं उदाहरण का देते कारण मोस्टली त्या कपड्यांचं नक्की काय करायचं त्याचं कुठे द्यायचं आपण देतो फक्त डोनेशन टाइम मग पुढे त्याचं डोनेशन होतं नाही होतं ह्याचा आपल्याला काही अंदाज नसतो. त्यापेक्षा आपणच जर आपल्या कपड्यांची ह्याच पद्धतीने प्रशिक्षण घेऊन किंवा आपण थोडीशी आयडिया लावून तर ह्या गोष्टी केल्या तर आपणच आपले कपडे किंवा आपला कचरा आपण कमी करू शकतो. प्लास्टिकच्या आहेत दुधाच्या थैल्या आहेत याचंही तुम्ही बऱ्यापैकी बघितल्यात गजरे बनवणे हे करणं किंवा ह्याच्यापासून खूप काही गोष्टी बनू शकतात. तर हेच आपण घरी बसल्या ह्या गोष्टीपासून संधी नक्कीच निर्माण करू शकतो. त्यामुळे कचरा न म्हणता याला एक संधी म्हणून जर आपण बघितलं तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो.
1: वा, आजच्या तरुणांनी ह्या कचरा व्यवस्थापनाकडे करिअर म्हणून बघू शकतात का?
0: नक्कीच नक्कीच बघू शकतो आपण करिअर म्हणून. कारण की मोस्टली कसं आहे की आता कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रात इतकं वाढलेलं आहे की नोकरी नाही मिळत. मला तर रोज असे फोन येतात ना मॅडम मला तुमच्याकडे काही जॉब असेल तर सांगा. तुमच्याकडे अगदी कॉलेज ड्रॉपआउटचे स्टुडंट आहेत किंवा काही असे येतात ते बोलतात मॅडम जॉब आहे का. मी सांगते मी असं असं काम करते. अच्छा मी कचऱ्यामध्ये काम करते.
1: अरे बाप रे.
0: तर मला हे त्यांना सांगायचंय की कचरा नाही ती एक संधी आहे.

0: आपण कचऱ्यामध्ये काम करतो तर ती एक संधी आपल्याला आहे की बाबा आपण ह्या कचऱ्यातून आपण आपलं डोकं लावून काय करू शकतो. तुम्हाला खोटं वाटेल मॅडम, मी ना बीएमसी सोबत मुलांचं त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेतलं होतं, तर त्यांनी ताकावतून टिकाऊ इतके सुंदर त्यांनी मॉडेल्स बनवून आणले होते ना, म्हणजे आपण इमॅजिनही नाही करू शकत एवढे सुंदर त्यांनी ई वेस्ट पासून बनवून, ई वेस्ट पासून त्यांनी ड्रॅगन बनवून आणलं होतं, ई वेस्ट पासून त्यांनी बर्ड बनवून आणलं होतं, ई वेस्ट पासून त्यांनी फ्रेम बनवून आणलेले, क्लॉक बनवून आणलेले, म्हणजे आपण इमॅजिनच्या बाहेर एवढं त्यांनी सुंदर बनवून आणलं होतं. इवेस पासूनचे जे वायर येतात आपल्या कलरफुल वायर येतात त्याच्यापासून त्यांनी गणपती बनवले होते.
1: अरे बापरे,
0: म्हणजे इतकं सुंदर त्यांनी, म्हणजे आपण ह्या गोष्टीचा कसा वापर करू शकतो हे मला असं वाटतं मुलांकडनं जास्त शिकून घ्या.
1: म्हणजे पूर्ण क्रिएटिव्हिटी
0: त्यांनी वापरली स्वतःची. फक्त एक टॉपिक दिला की टाकाऊतून टिकाऊ करायचं आहे ई वेस्ट वापरून, पण मी असं विचार करत बसले की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे युएस्ट पासून बनवल्यात, मलाही थोडस चाट वाटली असं होऊ शकतं का. त्यांनी पीसीबी पासून, त्यांनी वायर पासून, त्यांनी कीबोर्ड पासून इतके सुंदर बनवलेत की आपण त्याचा विचारही करू शकत नाही की ह्याच्यापासून ह्या गोष्टी बनतील. मला असं म्हणायचंय की ह्या गोष्टीकडे फक्त कचरा न बघता संधी म्हणून आता जे युवक युवती आहेत त्यांनी जर बघितलं तर नक्कीच असा त्यांना पुढे फायदा होऊ शकेल.
1: वा, आणि तुमच्या ह्या सगळ्या कामातील असा कोणता अनुभव तुम्हाला एखादा लक्षात राहिला, असा एखादा अनुभव आमच्या कामगार सभेच्या श्रोत्यांना तुम्ही सांगू शकाल का?
0: अनुभव असं म्हणता आलं तर माझ्याकडे खूप अनुभव आहेत. आता शाळेमध्ये वगैरे वर्कशॉप घेते ई वेस्ट वरती, म्हणजे कचरा व्यवस्थापनावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसोबत. त्याच्यामध्ये असं आहे मुलांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या नसतात, त्यांना या गोष्टी माहिती नसतात, पण जर आपण ह्या गोष्टी तेथपर्यंत गेल्यात आणि त्या मुलांकडनं जर का खूप गोष्टी आपण करून घेऊ शकतो. ती मुलं अशी आहेत ना की त्यांच्यात खूप टॅलेंट दडलेलं असतं, खूप माहिती असतं, पण त्यांना ते बाहेर काढता येत नाही. काही त्यांचं आर्थिक असेल, काही त्यातल्या काही गोष्टी असतात, त्यामुळे त्या बाहेर नाही निघत. तर मला असं म्हणायचं आहे की आपण ह्या मुलांसाठी जर का काही करता आलं, त्यांचं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी काही वर्कशॉप ठेवले, काय केलं, तर ह्या ते कुठल्या कुठे जातील, म्हणजे आपण कधीच विचार नाही करू शकत एवढं छान आयडिया आणि एवढं छान गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतील. म्हणजे मी स्वतः कधी कधी त्यांच्याकडून शिकते, म्हणजे मी आता एवढे वर्कशॉप घेते ते मला अशा काही गोष्टी सांगायला येतात की मॅडम हा ह्या गोष्टीपासून हे पण होऊ शकतं, अरे हो मी नाही विचार केला पण ह्यांनी विचार केला. अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतात.
1: म्हणजे या अनुभवातून तुम्ही समृद्ध होत जाता.
0: खूप खूप खूप, म्हणजे मला खूप छान वाटतं हे गोष्ट.
1: बरोबर. आता तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून तुम्ही सर्व महत्वाची गोष्ट काय शिकलात?
0: माझा हा सगळा प्रवास आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की मला ह्या जो कचरा व्यवस्थापन किंवा कचरा संधी आहे ही मला जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माझा असा मानस आहे की माझी जी कंपनी आहे ती मोस्टली मी महिलांनी मला हे करायची भरायची आहे. म्हणजे मी असं म्हणेन की माझी जी गाडी चालवणारी गाडी एखादी असेल तर ती सुद्धा महिला ड्रायव्हर असेल, कलेक्शन महिला ड्रायव्हर करेल, जाऊन माझं जे काही लेक्चर घेण्याचं किंवा मुलांना समजून सांगण्याचं किंवा सोसायटीमधून घेण्याचं हेही काम, म्हणजे मला पूर्ण याच्यामध्ये महिलांना जास्त प्राधान्य द्यायचं आहे की जेणेकरून महिला ज्या करू शकतात स्वच्छतेवरती, तर ते मला असं वाटतं कुणी नाही करू शकत. कारण महिलांनी जे काही एखादं पण घेतलं की नाही मला हे करायचंच आहे, पुढे न्यायचंच आहे, तर ती गोष्ट महिला काहीही करून करते.
1: बरोबर.
0: तर माझं थोडंसं असं मानस आहे की मी याच्यातून म्हणजे सोहम इको सोल्युशनमध्ये मी जास्तीत जास्त महिलांना कसं सहभाग करून घेता येईल आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी आपल्याला कशा वेगळ्या करता येईल आणि ह्याच्यातून त्यांना रोजगार हे त्यांच्याकडनं मला करून घ्यायचं.
1: वा रोहिणीताई, आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय, तर मध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचा संपर्क क्रमांक आपण आपल्या श्रोत्यांना देऊया, म्हणजे जर कोणाला प्रशिक्षणाविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्ही कचरा व्यवस्थापन कसं करता याविषयी काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुमची मदत आणि मार्गदर्शन त्यांना खूप मोलाचं ठरू शकतं. तर तुमचा संपर्क क्रमांक आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: नक्कीच, माझा संपर्क क्रमांक आहे 7738601776. पुन्हा एकदा सांगते, 7738601776.
1: श्रोते हो, नक्कीच रोहिणीताईंचं जर मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर त्यांना संपर्क करून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि कचरा व्यवस्थापनातल्या संधी ज्या आहेत, सगळ्या कचरा व्यवस्थापनातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसाधारण

0: नागरिकांना माहिती नसतात, त्या तुम्ही अतिशय छान पद्धतीने आम्हाला त्यातले बारकावे समजावून सांगितले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
1: तुम्ही मला संधी दिलीत त्याबद्दल मीही तुमचे आणि आकाशवाणीचे खूप खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच कामगार सभेचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा, अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची

0: आणि उपयुक्त माहिती,
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी।
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर, प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा।

आकाशवाणी मुंबई, सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद, भंडारा, इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. याअंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल, फळं, सुकामेवा, पनीर, खवा, मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, अन्नपदार्थ वाटप, बेकऱ्या, ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी तपासणीकरता स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. ध्वनी नियंत्रणाच्या नियमांच्या वाढत्या उल्लंघनामुळे सामान्य पुणेकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवातला उत्साह कायम ठेवत ध्वनी मर्यादेचं काटेकोर पालन करायला हवं अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली आहे. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. प्रेशर मीड आणि प्लाझ्मा ध्वनी यंत्रणा न लावण्याची मंडळांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचं ते म्हणाले. 4 बेस आणि 4 टॉप ध्वनी यंत्रणा वापरूनही डेसिबलची मर्यादा पाळता येऊ शकते.

0: मात्र मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विसर्जन मिरवणूक वेळेआधी किंवा उशिरा संपण्यापेक्षा गर्दीचं नियंत्रण, कायदा सुव्यवस्था आणि शांततापूर्ण वातावरण अधिक महत्वाचं असल्याचं कुमार यांनी सांगितलं. विसर्जन मिरवणुकीचे पास डिजिटल करण्यासह टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरच्या मिरवणुकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. गणेश मंडळांनी अंमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीम राबवावी असंही त्यांनी सुचवलं. दरम्यान डीजेच्या वापराला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली. या प्रकरणी एका गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाला अटक झाली आहे. या मारहाणीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
1: अशा पद्धतीनं मारहाण करणं हे योग्य नाही. शेवटी प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या पद्धतीनं मत मांडत असताना हल्ला करणं हे योग्य नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे.
0: सणासुदीच्या काळात नागपूर पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणा, बीम्स आणि लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे. उद्या संध्याकाळी 4 पासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या नव्या एक्सप्रेसला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. रात्री 11:55 ही गाडी CSMTहून निघून दुपारी 2:15 सावंतवाडी रोडला पोहोचेल. सावंतवाडीहून संध्याकाळी 5:20 निघून ही गाडी सकाळी 7:15 CSMTला पोहोचणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वळीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबा घेईल. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील. तसंच आवश्यकतेनुसार जादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पश्चिम बंगालमधल्या डाकोनीपासून गुजरातमधल्या सुरतला जोडणाऱ्या पूर्व पश्चिम कॉरिडॉरमुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठी मदत होईल असं ते म्हणाले. मुंबईत सध्या लोकलच्या 3,200 फेऱ्या होत आहेत. त्यांची संख्या 2030 पर्यंत 3,500 होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी राज्यातल्या रेल्वेच्या विविध पायाभूत सुविधांच्या कामांचीही माहिती दिली. यंदा मुंबई गोवा महामार्गावरचे आणखी काही उड्डाणपूल सुरू झाले आहेत. त्यामुळे यंदा वाहतूक कोंडी होणार नाही असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यानंतर महाडमध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. पावसामुळे महामार्गावरचे काही स्लॅब विस्कळीत झाले असून गणेशोत्सवानंतर दुरुस्त करावे लागतील. महामार्गांवरच्या खड्ड्यांची तपासणी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई होईल असं आश्वासनही भोसले यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
2: हमने ये भी फैसला किया कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.
0: येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10,00,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1,00,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 6वा दिवस असून या आंदोलनाच्या

0: समर्थनार्थ जालना जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळाला. बदनापूर, मंठा, जाफराबाद, बोकरदन, परतूर, अंबड, घनसावंगी तालुक्यासह अनेक गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली. हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी व्यापारपेठा बंद राहिल्या. वसमत तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर कुरुंदा इथून वसमत तहसील कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. काही ठिकाणी मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं. इतर जिल्ह्यांमध्येही जरांगे यांच्या समर्थनार्थ बंद पाळण्यात आला. दरम्यान राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी आंदोलनस्थळी मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. प्रधानमंत्री सिल्वर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या रेड्स अॅप संकल्पनेला देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या अॅपच्या सहाय्यानं बेवारस मृतदेह तसंच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात मोठी मदत होत आहे. सध्या या अॅपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलापुरता केला जात असून डेटाबेस तयार झाला तर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्याला या अॅपचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो अशी माहिती बगाटे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. धुळे जिल्ह्यात पोलीस आणि वनविभागानं संयुक्त कारवाई करत सुमारे 7.5 कोटी रुपयांची गांजाची रोपं उद्ध्वस्त केली. शिरपूर तालुक्यातल्या जगण्यापाडा आणि रोहिणी या दुर्गम भागात ही कारवाई झाली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एफडीएचे अधिकारी महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. सणासुदीच्या काळात पालन करायच्या उपाययोजनांचे कायमस्वरूपी आदेश जारी. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वे गाडी सुरू. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांचं आश्वासन. आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये बंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, राज्यात मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गणना प्रपत्र टप्पा पार पडल्यावर नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रकाशित झाली आहे. त्यात अनेकांच्या नावाचा समावेश झालाय, तर काहींचा समावेश होऊ शकलेला नाही. आणि याच पार्श्वभूमीवर ही प्रारूप मतदार यादी, नवमतदारांची नोंदणी, मतदार तपशिलातल्या दुरुस्त्या आणि त्यासंबंधीचं नियोजन अशा अनेक मुद्द्यांबद्दल जाणून घ्यायला तुम्ही सगळेच उत्सुक आहात. आणि त्यासाठीच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार, आपल्या सर्वांना नमस्कार.
0: सर, राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत गणना प्रपत्र टप्प्यानंतर नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झाली. यात अनेकांची नावं आहेत, काही जणांची नावं नाही आहेत. त्यासोबतच मतदार केंद्रांच्या संख्येत देखील बदल झालाय. आकडेवारीच्या संदर्भात हे सगळे तपशील आपल्या श्रोत्यांना या मुलाखतीच्या सुरुवातीला कसे समजावून सांगाल?
1: विशेष सखोल पुनरीक्षणापूर्वी मतदार यादीमध्ये 9,78,00,000 मतदार होते. पुनरीक्षणाच्या पहिला टप्पा पार पडल्यानंतर त्यांची संख्या 7,71,00,000 झालेली आहे. म्हणजे 2,06,00,000 मतदारांचे नाव कमी झालेले आहेत. त्यांचं कारण विस्तृत मी सांगतो. दुसरा प्रश्न आहे की मतदान केंद्र पुनरीक्षणापूर्वी 1,02,53 मतदान केंद्र होते, ते आता 1,02,16 झालेले आहे. काही ठिकाणी मतदान केंद्र कमी होऊन त्यांच्यामध्ये शिल्लक असलेले मतदार त्या ठिकाणी बाजूमध्ये असलेले मतदान केंद्रामध्ये समावेश झालेले आहेत. म्हणजे 300 कमी मतदारसंख्या असेल तर दुसऱ्यामध्ये समावेश झालेला आहे. तसेच त्या मतदान केंद्रामध्ये 1,300 जास्त मतदार होते, त्या ठिकाणी जास्त असलेले मतदारसाठी नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. हे दोन कारणामुळे काही ठिकाणी मतदान केंद्र वाढलेलं आहे, काही ठिकाणी मतदान केंद्र कमी झाले. या सर्व होऊन आता सध्या 1,02,16 मतदान केंद्र आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे.
0: सर, प्रारूप यादी प्रकाशित झाल्यानंतर

0: नंतर मतदारांच्या मनात प्रश्न आहेत की या यादीत नेमका कोणाचा समावेश होऊ शकलेला नाहीये, त्यामागची कारणं काय आहेत, पुन्हा त्यांचा मतदार यादीत समावेश होणार आहे की नाही, आणि मतदार यादीत येण्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे, याबाबत आपल्या श्रोत्यांना काय मार्गदर्शन कराल?
1: 2 कोटी मतदारांचं नाव वगळलेलं आहे, त्यांच्यामध्ये 17 लाख मतदाराचं नाव 2 ठिकाणी असल्यामुळे 1 ठिकाणी त्यांचं नाव वगळलेलं आहे. म्हणजे थोडक्यात 17 लाख नाव वगळले असं म्हणता येणार नाही, कारण त्यांचं नाव राज्यामध्ये इतर कुठल्याही ठिकाणी आहेतच. या वितरित 34 लाख मतदार मयत झालेले असं नोंद आहे. म्हणजे थोडक्यात 2 कोटीमध्ये 50 लाख मतदार आता नवीन अर्ज करण्यासाठी पात्र नाही किंवा उपलब्ध नाही आहे. आता 1.5 कोटी लोक आहेत ते ॲबसेंट आणि शिफ्टेड, गैरहजर किंवा स्थलांतरित झालेले या कारणामुळे वगळलेले आहेत. यांच्यामध्ये काही लोक स्थलांतरित झालेले आहेत परंतु आता कुठे त्यांच्या पत्त्यामध्ये उपलब्ध नाही म्हणून वगळलेले आहेत. नवीन स्थलांतरित झालेले ठिकाणी त्यांनी फॉर्म नंबर 6 भरू शकतात. तसेच गैरहजर होते आता उपलब्ध असेल तर फॉर्म नंबर 6 भरू शकतात. थोडक्यात हे गैरहजर किंवा स्थलांतरित कारणामुळे त्यांचं नाव नवीन यादीमध्ये नाही त्यांनी आता पात्र असेल फॉर्म नंबर 6 भरून मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी डिक्लेरेशनसुद्धा द्यावं लागेल, ते दिलं तर तपासणी करून त्यांचं नाव समाविष्ट करण्यात येईल.
0: सर, तुम्ही फार सोप्या शब्दात सांगितलं की नावं वगळणं म्हणजे मतदार म्हणून अधिकार नाकारणं असं नाहीये, तर अनेक जण आधीच कुठे ना कुठेतरी मतदार म्हणून नोंदले गेलेले आहेत आणि त्यासोबतच ज्यांची नावं वगळली गेली आहेत त्यातल्या पात्र मतदारांना अजूनही नाव नोंदणीची संधी आहे आणि ते सुद्धा आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचलंय. सर, आता या सगळ्याबरोबरच नुकतीच 18 वर्ष पूर्ण झालेले नवीन मतदार देखील आहेत, त्यांना आता नोंदणी करता येणार आहे का आणि यासाठीचं पुढचं नियोजन कसं असणार आहे?
1: नवीन मतदार म्हणजे त्यांचं वय 18 आत्ता पूर्ण झालेले आहे, म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 मध्ये 18 वय पूर्ण होणार आहे. ते सर्वांनी आता फॉर्म नंबर 6 भरू शकतात. थोडक्यात 2024 पासून त्यांच्यानंतर आजपर्यंत त्यांचं वय 18 पूर्ण झाले या सर्व युवकांना अर्ज करून मतदार होण्याच्या संधी आहे. यासाठी आम्ही विशेष मोहीमसुद्धा राबवणार आहे. प्रत्येक ज्युनियर कॉलेज आणि कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही विनंती करणार, कॉलेज प्रशासनामार्फत सुद्धा फॉर्म भरून घेणार आहेत, आमच्या BLO आणि आमच्या अधिकारी तिथेपर्यंत पोहोचणार आहेत. थोडक्यात नवीन मतदार मागच्या 2-3 वर्षांमध्ये युवक 18 वय पूर्ण झालेले आहेत, त्यांच्यासाठी विशेष मोहीम घेण्यात येतील. आपण सर्वांनी यांच्यासाठी फॉर्म नंबर 6 भरून द्यावे.
0: सर, या नव्या नोंदणीसोबतच अनेक मतदारांच्या तपशिलातल्या दुरुस्त्याही असतील, नावात झालेले बदल असतील, अनेकांना आपले बदललेले पत्ते देखील अपडेट करायचे असतील, तर त्यांना हे तपशील कसे दुरुस्त करून घेता येणार आहेत आणि त्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे याविषयी काय सांगाल?
1: मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेले माहितीमध्ये कुठलीही दुरुस्ती करायची असेल फॉर्म 8 भरू शकतात. त्यांच्यामध्ये आपल्या नावामध्ये काही बदल झाला असेल, वयामध्ये काही चुकीचं असेल, फोटो बदलायचा असेल, नवीन फोटो घेतला असेल तर, तसेच पत्ता बदललेला असेल तर, किंवा पत्ता बदलताना एक मतदारसंघमधून दुसरा मतदारसंघामध्ये सुद्धा आले असेल तर, कुठल्याही बदलासाठी फॉर्म नंबर 8 भरावा लागेल. ते 8 भरून देऊ शकतात, त्याच्या चौकशी करून ते माहिती व्यवस्थित अपडेट करण्यात येईल.
0: सर, हे सगळं करण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्षात कुठे जावं लागणार आहे का की त्यांच्यासाठी काही ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत?
1: फॉर्म नंबर 6, 8, 7 कुठले फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पर्याय उपलब्ध आहे. आता नवीन मतदार आहे त्यांना ऑनलाईन करण्यासाठी फार इंटरेस्ट असते, डिजिटल लिटरेट असतात, त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाईन फॉर्म भरून ई साईन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेला आहे, तसा ऑनलाईन करू शकतात. समजा ऑनलाईन करायला काही अडचण येत आहे किंवा कसा करायचं माहिती नसेल तर आपण 2-3 पर्याय उपलब्ध आहे. आपण BLO कडे आपल्या फॉर्म देऊ शकतात, मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन

0: ऑफिसर ERO म्हणतो, ग्रामीण भागामध्ये ते प्रांत कार्यालय म्हणतो किंवा तहसील कार्यालय म्हणतो, तिथे आपण आपल्या फॉर्म देऊ शकतात. या व्यतिरिक्त आम्ही असा विचार करत आहे की या महिन्यामध्ये विशेष कॅम्प बूथमध्ये आम्ही आयोजित करणार आहोत. त्या दिवस आपण कुठेही न जाता फक्त आपण कुठे मतदान करत होते किंवा आता मतदान केंद्र नवीन झालं असेल किंवा सुधारित ठिकाणी बदल झाला असेल त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून त्या दिवस संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारीकडे आपण BLO कडे देऊ शकतात. ही सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात येतील. ऑनलाईन करण्यासाठी 2-3 पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्यामध्ये पहिला आहे की आपल्या वेबसाईटवर आपण फॉर्म नंबर 6 भरू शकता. या व्यतिरिक्त ECI नेटचा ॲप आहे, त्यांच्यामध्ये भरपूर सुविधा आहे, म्हणजे फॉर्म नंबर 6 पाहू शकतात, आपल्या EPIC डाउनलोड करू शकतात, बदलचं ॲप्लिकेशन करू शकतात, आपले नाव आत्ता सध्या कुठे आहे शोधू शकतात. हे फार उपयोगीचे आहे. या ECI नेटचा ॲपसुद्धा डाउनलोड करून आपण अर्ज करू शकतात.
1: सर, म्हणजे एकूणच अजूनही या प्रक्रियेतले अनेक टप्पे शिल्लक आहेत असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार आहे. मग अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार आहे आणि त्यात कुणाची नावं असतील कुणाची नसतील आणि मग या यादीचा अर्थ काय असणार आहे?
0: सखोल पुनरीक्षणाचा फक्त पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. त्यांच्यामध्ये आपण घरोघरी जाऊन एन्युमरेशन फॉर्म ग्रहणपत्र भरून घेतले, ते कोण उपस्थित होते त्यांचं प्रारूप मतदार यादीमध्ये आपण आणलेलं आहे. परंतु एक इंटरिम स्टेजच आहे, पूर्ण झालेले नाही आहे. प्रारूप मतदार यादीमध्ये काही चुकीचं असेल काही कारणामुळे, उदाहरण त्यावेळ गैरहजर होते म्हणून नाव त्यांचं नाव नाही आहे, स्थलांतरित नाव म्हणून नाही आहे, ते सर्व करण्यासाठी आपल्याला या एक महिन्यामध्ये September 30 अर्ज करू शकतात आणि ऑक्टोबर शेवटच्या तारीखपर्यंत आम्ही कोणाच्या नावाचं मॅपिंग झालेले नाही किंवा मॅपिंग झाले त्यांच्यामध्ये काही चुकीच्या माहिती आहे याला व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याकडून डॉक्युमेंट घेणार आहोत. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर November 4 आपल्याला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. अंतिम यादीमध्ये कुणाचे नाव आहे ते या सखोल पुनरीक्षणासाठी अंतिम असं म्हणण्यात जाईल. परंतु आपल्याला एकसुद्धा सांगायला उद्देश आहे की आपल्याकडे तात्काळ काही मोठा निवडणूक प्रक्रिया नसल्यामुळे अंतिम मतदार यादीच्या नंतरसुद्धा आपण ऑनगोईंग अपडेशनमध्ये अर्ज करू शकतात. परंतु त्यासाठी वार्ड न बघता प्रारूप मतदार यादीमध्ये आपल्या नाव नसेल किंवा काही बदलायचं असेल तर फॉर्म नंबर 6 किंवा 8 भरावे.
1: सर, मतदार याद्या अद्ययावत करण्याची ही प्रक्रिया किती व्यापक आहे हे तुमच्या उत्तरातून आपल्या श्रोत्यांनाही जाणवत आहे. स्वाभाविकपणे यासाठी तितकंच मोठं मनुष्यबळ लागलं असेल, त्यांची मेहनत देखील आहे, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: फार मोठा मनुष्यबळ या कामासाठी लागलेलं आहे. सुरुवातीला आपल्या 1,00,000 जास्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLOचं मोठा काम झालेलं आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक BLOला आम्ही मदत करण्यासाठी आणखीन 2-3 लाख मनुष्यबळ त्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. आता पुढे सुरू होणार आहेत नोटीस इश्यू करून त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यायचे आहेत. आमच्याकडे उपलब्ध असले 288 आपल्या मतदार नोंदणी अधिकारी वितरित 7,000 अडिशनल ERO नियमणूक केलेलं आहे या मोहिमासाठी, त्यांनीसुद्धा काम करणार आहे. या वितरित या वेळामध्ये मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पुणे, नागपूर आणि राज्यामध्ये असलेले सर्व महानगरपालिका, नगरपालिका, महसूल विभाग हे सर्वांचे लोकसुद्धा या वेळावर कामावर लागलेले आहेत. यांच्यामुळे मी असा म्हणू शकतो अंदाजित 5,00,000 मनुष्यबळ हे कामावर लागलेलं आहेत. हे सर्व आपल्यासाठी कामावर लागले. आता एक टप्पा पार पडले, पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा आपण सहभाग घ्यावे, या सर्व मनुष्यबळाला मदत करावे. या मनुष्यबळाला सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनी पहिला टप्पा व्यवस्थित पूर्ण केले, दुसरा टप्पासाठी सुद्धा तयारी आहे.
1: सर, एवढी मोठी यंत्रणा या प्रक्रियेसाठी मेहनत घेते आहे, अशा वेळी ती यशस्वी व्हावी म्हणून लोकसहभाग देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. त्या दृष्टीनं आकाशवाणीच्या माध्यमातून आपण काय आवाहन करू इच्छिता?
0: या सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे प्रत्येक पात्र नागरिक मतदार यादीमध्ये समाविष्ट व्हावे, कुठलेही अपात्र व्यक्ती मतदार यादीमध्ये येऊ नये या उद्देशाने हे पुनरीक्षण आपण राबवत आहोत. प्रत्येक पात्र नागरिक प्रारूप यादी

0: तपासावे, आपले नाव नसेल तर कृपया आपल्या फॉर्म भरून नाव समाविष्ट करून घ्यावे. मतदार यादीमध्ये बरोबर माहिती असणे अपेक्षित आहे. वय असो, आपले नाव असो, आपले फोटो असो, आपले मोबाईल नंबर असो, हे सर्व व्यवस्थित असणे अपेक्षित आहे. त्यांच्यामध्ये बदल असेल तर आपण फॉर्म 8 भरून अपडेट करून घ्यावे. विशेष विनंती आहे, नवीन 18 झालेले युव मतदारांना विनंती आहे, आपण सर्व आपल्या कॉलेजमार्फत किंवा आमच्या BLO मार्फत अर्ज करून आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे. आपण सर्व पात्र मतदार मतदार यादीमध्ये येणेच आमचा मोठा प्रयत्न आहे. आपण प्रत्येकाने आपले अधिकार आणि कर्तव्य बजावण्यासाठी यादीमध्ये आपले नाव समावून घ्यावे.
1: सर, इतक्या मोठ्या या व्यापक प्रक्रियेबद्दल, आपल्या मतदारांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोप्या भाषेत आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोकृपामृत, जैव संवर्धन, संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
7: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गोकृपामृत, जैव संवर्धन, संस्कृती आणि उपयोग। आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
8: धन्यवाद मॅडम।
7: सर, गोकृपामृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा।
8: गोकृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गोकृपा अमृत हे नाव दिलेलं आहे। ऍक्च्युली गोकृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत, जे हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीने मध्ये केला जातो।
7: अच्छा, आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
8: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे। प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, पण कालांतरानं वाढतं लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं। त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय। सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक, बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत, त्याचा पर्यावरण पूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण। आणि या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये। आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो। आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो।
7: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात?
8: येस येस, गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे, देशी गायी आहे, त्याच्या पंचगव्यापासून आपण हे गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं। आता पंचगव्य म्हणजे देशी गायीचं प्रत्येक प्रॉडक्ट, ती देणारं शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप, ह्या पंचगव्यापासून जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून तिला गोकृपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो।
7: आणि हे तयार कोणी केलं?
8: 2006 गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालभाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिर गाय गोशाळा सुरू केली। आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण म्हणतो।
7: अच्छा, आणि ते तयार कसं करायचं?
8: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे। हे गोकृपा अमृत बन्सी गिर गायच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे। त्याचं एक जे कल्चर उपलब्ध होतं त्याला मदर कल्चर म्हणतो आपण आणि ते कल्चर आपल्याला 1 लिटर कल्चरची त्याची आवश्यकता आहे। एका शेतकऱ्यानं 1 लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे। एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे। त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ ऑर्गॅनिक गूळ आहे तो 2 किलो गूळ वापरायचा आहे. त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गाईचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो. आणि 200 लिटरच्या ड्रममध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. त्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचा, मदर कल्चर, 2 किलो गूळ टाकलेला आपण आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे. आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे आणि एक 7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे.
7: रोज करायचं,
8: हा रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा त्याचं ढवळायचं आहे. आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून, फक्त हे झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोणपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्याने ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे. आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या दावणाचं तयार होतं आणि 8व्या दिवशी हे

0: त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, त्यांना मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मग त्यांना 7 दिवसामध्ये खाण्यासाठी काहीतरी खाद्य म्हणून देण्यासाठी ह्या गुळाचा वापर केला जातो. कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्त्रोत्र म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं, आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक ह्याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो, त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं.
1: अच्छा,
0: असं 8व्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
1: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
0: हा, आता हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अहमदाबाद मधील बन्सी गीर गोशाळा यांनी कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईट वरती त्यांचा आहे, फोन नंबर आहे, सगळं आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काही शासकीय कृषी कार्यालय आहेत त्यांच्या मार्फत ही हे मोफतपणे गोकृपा कल्चर, मदर कल्चर हे तुम्हाला 1 लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतो. तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळतं, तर कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची आता कार्यवाही चालू आहे.
1: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला 1 लिटर कल्चर आणावं लागतं का, की त्याचं प्रमाण बदलतं?
0: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी, मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप बस नाही, किंवा मग प्रत्येक शेतकऱ्यानं हे मदर कल्चर आणणं तसा अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्यानं हे कल्चर तयार केलं 200 लिटरचं, आणि 7 दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि 8व्या दिवशी ते तयार होतं. हे 200 लिटर द्रावण तयार झालेलं म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर 1 लिटरचं आणलंय तेच 200 लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे 200 लिटर तयार होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं 1 लिटरचं, एकदा 200 लिटरचं त्यांनी तयार केलं, त्याचा वापर केला, त्यातलं 1 लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट 200 लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं, 1-200 लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर 8व्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून 1 लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःच 200 लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असं मल्टिप्लिकेशनची सायकल आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच 1 लिटरचं कल्चर आणायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःही असं त्याचं मल्टिप्लिकेशन 200 लिटर 400 लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी 200 लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात
0: 1 लिटर कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं तुमचं 150-200-180 लिटर तुम्ही वापरलं, राहिलेल्या 10 लिटरमध्ये पुन्हा तुम्ही ताक गुळ हे टाकून पुन्हा 7 दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंटसाठी ठेवू शकता.
1: बरं,
0: असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला 1-2 लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचं तो 200 लिटर तयार करू शकतो.
1: अच्छा, शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा, समजा हे 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे 1 लिटर कल्चरपासून 200 लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा? शेतकऱ्याने ह्या द्रावणाचा वापर 2 पद्धतीनं करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1-2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल म्हणजे ड्रीप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रीपमधून हे तुम्ही देऊ शकतात. मग ह्याचा फायदा काय होतो, गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काही शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी?
0: प्रत्येक पिकासाठी हे गुरुकृपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल, तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर हे जे तयार केलेलं द्रावण आहे एका गुंट्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादीवाप्यावरती तो शिंपडू शकतो. हे शिंपडल्यामुळे काय होते, जी काय नर्सरीची जी रोपं आहेत त्यांची मुलांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुलांचा तूट होणार नाही किंवा मुलांना इजा होणार नाही. अशा पद्धतीने रोपवाटिका

0: मध्ये याचा वापर करू
1: आणि
0: शकतो.
1: ते नुसतं द्रावण घालायचंय की पाण्यामध्ये मिसळून घालायचं
0: नाही नाही
1: असतं?
0: तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर तयार केले, तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंठ्याला तुम्ही शिंपडू शकता.
1: अच्छा,
0: आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला, त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो, त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं, असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे. म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं, आता चिखलणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ऍप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिकलणी करतो, भाताचं पडलिंग करतो, त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिकलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता. हा म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिकलणीचे वापरू शकतात. आणि समजा हेही पुढे गेलं, आपण समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा, लावणीच्या वेळी वापरा आणि चिकलण्याची वापरा, पण याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं, जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला. आपल्याला 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं याचा फायदा म्हणजे समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला आपण हे वापरतो, आता फवारणीला वापरलं आपण तर त्याच्यामध्ये करपा कडा परपा हा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं आणि तांदळाचा दाणा हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला आपण, गोकुपा अमृतचा असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: बरं, जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया ऍक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रोकुपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे, त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: आता मग अशी तुम्हाला बोलताना सांगितले तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे, किंवा सेंद्रिय कर्बाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुळांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुळांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्च रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकुपा अमृत कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते, त्यामुळे ऍडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं, त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो. आणि हे दिल्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण काळाची जी गरज आहे पर्यायपूरक शेतीची गरज आहे.

0: आहे. ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं, पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे ह्या कल्चर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते. आणि हे सर्वात महत्त्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेलं आहे गोकुपा अमृतचा ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: अच्छा, गोकृपा अमृत एखादा शेतकरी वापरत असेल मग रासायनिक खतं वापरण्याची गरज नसते की त्याचं प्रमाण कमी होतं कसं?
0: हा, ज्याला पूर्णपणे सेंद्रिय शेतीच करायची आहे, सेंद्रिय शेतीचा कन्सेप्ट हाच आहे की विषमुक्त शेती, रासायनिक खतं आणि कीटकनाशके पूर्णपणे आपण अवॉइड करतो आणि सेंद्रिय पद्धतीनं आपण जी शेती करतो त्याला विषमुक्त शेती म्हणते. त्याच्यामध्ये हे गोकुपा अमृत जर वापरत असेल तर त्याच्यासाठी वरदान आहे की त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक शेतीच करतोय त्यामुळे त्यातच रासायनिक खतं कीटकनाशक वापरायचा विषयच येत नाही. पण जो मिक्स शेती करतो की बाबा चांगल्या प्रकारे मला शेती करायची आहे, माझ्या जमिनीचं आरोग्य मला चांगलं ठेवायचं आहे आणि माझ्या जमिनीचं आरोग्य चांगलं राहिलं तर माझी पिकं चांगली येतील, तर त्या ठिकाणी हा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात महत्वाचं गोकुपा अमृत आहे. आणि ते गोकुपा अमृत जमिनीचं आरोग्य सुधारबरोबरच पिकासाठी खताची उपलब्धता नॅचरली करून देते.
1: अच्छा,
0: 100% जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणात तुम्हाला नैसर्गिकरित्या तुम्हाला मूलद्रव्य पिकाला उपलब्ध होतात, त्यामुळे एक 50% रासायनिक खताचा खर्च तो वाचवू शकतो.
1: बरं, कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: हा, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक घटक आपण वापरलो होतो. आता गोकुपा अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग गाझियाबाद येथे आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ट ह्या प्रमाणित केलेल्या आहे सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ट आहे प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ट वापरल्या तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केल्या, शेतकरी वापरू शकतो. आता याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्टा प्रमाणित केलेल्या आहेत. त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे आणि जीवामृत आहे. ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीजसाठी जे अमृत दिलं जातं, लहान मुलांना कसं आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते बीजामृत म्हटलेलं आहे. ह्या बीजामृत मध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती कापडामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कापडामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो, म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा ह्या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होते, बियाण्याची जैव विविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात. म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहेत. या जीवामृत मध्ये काय होतं, देशी गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ऍसच ठेवतो, अधूनमधून आपण त्याला ढवळतो. आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं, त्यामुळे काय होतं पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा, निमास्त्र या शब्दातच आहे की नीम, कडुलिंब. कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे. कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे, प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो, तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाहीत. पण पीक तर वाढवायचं आहे, पण तर आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे. त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनो, निमास्त्र तयार कसं करायचं, तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून किंवा सुकलेल्या लिंबोळी आहेत त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय, जे कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली निंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो. पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 5 किलो देशी गायचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गायचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ऍसच ठेवायचं. आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्ताचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्ताचा वापर करू शकतो फवारणीसाठी. त्यामुळे रस शोषक कीटक आहेत जे पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: बरं सर, आता तुम्ही एवढ्या वेगवेगळ्या घटकांविषयी आम्हाला सांगितलं, गोकृपा अमृताबद्दल सांगितलं, तर भविष्यात जर याचा वापर वाढवला तर काय फायदे दिसू शकतील, काय वाटतं तुम्हाला?
0: हा, आताच तुम्हाला सांगितलं सेंद्रिय शेती ही आता प्रकर्षानं करण्याची गरज भासत आहे. तर सेंद्रिय शेती करण्यासाठी तुम्हाला रासायनिक खतं आणि कीटकनाशक वापरायचे नाहीत, परंतु उत्पन्न तर घ्यायचं आहे. मग ह्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य बरोबर आलेल्या पिकाचं कीटकापासून रोगापासून बचाव करणे हे दोन मोठे टास्क आहेत. त्यासाठी जे आता तुम्हाला सांगितलं जीवामृत, बीजामृत, परत निमास्त्र, त्याच्यानंतर ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, हे प्रमाणित इनपुट्स आहेत. त्याचबरोबर हे जे गोकृपा अमृत आहे हे सुद्धा इनपुट एक चांगल्या प्रकारचे इनपुट आहे. त्याचा वापर जमिनीमध्ये वापरू शकतात, फोलियर स्प्रेमध्ये वापरू शकतात आणि त्यामुळे जमिनीचं आरोग्यही चांगलं राहील आणि तुमचं सशक्त चांगलं पीक जोमदारपणे तुम्ही ह्या अमृत कल्चरचा वापर केल्यानंतर तुम्हाला निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या गायीचं शेण आणि गोमूत्र यांचा वापर करून गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण गोकृपामृत जैवसंवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: प्रधानमंत्री किसान मान

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: रात्रीचे 8 वाजतायत। आता महिला T20 आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि हाँगकाँग यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेटवर आपण ऐकणार आहोत। अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मोबाईल ॲपवर प्रसारित केले जातील।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. एफडीएचे अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. भारत आणि बेल्जियमनं पुढच्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेवर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं. याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
1: क्रिटिकल मिनरल्स में हमने प्रोसेसिंग और रिसायकलिंग में सहयोग बढ़ाने का निर्णय लिया है. सेमीकंडक्टर्स में बेल्जियम की एक्सपर्टाइज और भारत का स्केल एक दूसरे के पूरक है. इस दिशा में हम बेल्जियम के आईमेक इंस्टीट्यूट को भारत के सेमीकंडक्टर इकोसिस्टम से जोड़ने के लिए मिलकर काम करेंगे. बेल्जियम की कंपनीज के लिए हमने भारत में इन्वेस्टमेंट फास्ट ट्रैक मैकेनिज्म का गठन किया है. हमने इंडिया बेल्जियम बिजनेस फोरम को एक रेगुलर मैकेनिज्म बनाने का निर्णय लिया है. हम दोनों देशों की फाइनेंशियल फिनटेक और रेगुलेटरी संस्थाओं के बीच तालमेल बढ़ाएंगे और इन सभी पहलों से हम अगले 5 वर्षों में द्विपक्षीय व्यापार को डबल करने का लक्ष्य साकार कर लेंगे.
0: भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करारावरच्या वाटाघाटी यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्याची वेळेवर अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. तसंच भारत युरोपीय संघ गुंतवणूक सुरक्षा करार आणि भौगोलिक संकेत कराराबाबतच्या वाटाघाटीही लवकर पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचं समर्थन होऊ शकत नाही आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठीच्या सर्वसमावेशक आणि जागतिक दृष्टिकोनाप्रती आपण वचनबद्ध होत असा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला. परस्पर विश्वास, लोकशाही, कायद्याचं राज्य आणि शांतता, समृद्धी आणि विकासाप्रती सामायिक दृष्टिकोन स्वीकारून भारत बेल्जियम भागीदारी अधिक दृढ करण्याची वचनबद्धता दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं आहे. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते.
2: हमने ये भी फैसला किया की कि एक दीदियों की सहायता के लिए हेल्पलाइन बनाई जाएगी. जिनको बैंक से लोन लेने में तकलीफ होती है, कोई दिक्कत आती है, और उस हेल्पलाइन पर दीदी अगर अपनी समस्याएं बताएंगी तो उसका समाधान करने का तत्काल प्रयास किया जाएगा.

येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते यावेळी म्हणाले. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष्य पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असंही ते म्हणाले. हिमालयातल्या संवेदनशील हिमनद्या आणि हिमस्खलन प्रवण क्षेत्राकडे सातत्याने आणि सक्रियपणे देखरेख ठेवण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी म्हटलं आहे. हिमनद्या वितळल्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी हिमालयीन क्षेत्रातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली इथं आयोजित बैठकीत ते आज बोलत होते. सणासुदीच्या काळात पाळायच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांसाठी कायमस्वरूपी सर्वसमावेशक आदेश महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं आज जारी केला. या अंतर्गत विभागाचे अधिकारी अन्नछत्र, महाप्रसाद, इफ्तारी, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतील. सणासुदीच्या काळात खाद्यतेल, फळं, सुकामेवा, पनीर, खवा, मांस अशा खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचवेळी कमी दर्जाच्या किंवा भेसळयुक्त पदार्थांचा धोकाही वाढतो. तो टाळण्यासाठी हे आदेश दिल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. यादृष्टीनं उपवासाचे पदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, पाणी आणि बर्फ, खाद्यतेल, फळं, सुकामेवा, अन्न पदार्थ वाटप, बेकऱ्या, ई कॉमर्स आणि आयात केलेलं अन्न या जास्त जोखमीच्या 11 खाद्यपदार्थांसाठी स्वतंत्र प्रक्रिया ठरवून दिली आहे. या अंतर्गत सर्व धर्मांच्या सणांचं राज्यव्यापी, प्रादेशिक आणि स्थानिक सण असं वर्गीकरण केलं असून अन्न सुरक्षेच्या दृष्टीनं 4 टप्प्यांची अंमलबजावणी यंत्रणा आखून दिली आहे. हे करताना कोणत्याही उपाहारगृह चालकांना विनाकारण त्रास दिला जाणार नाही, असं आश्वासनही मुंढे यांनी दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट PG 2026 फेरपरीक्षा घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्याला 25,000 रुपयांचा दंड ठोठावला. कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल याचिकाकर्त्याच्या वकिलाविरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियानं कारवाई करावी अशी विनंती करणार असल्याचं न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. मेटा संचालित समाज माध्यमांवर प्रदर्शित झालेल्या सशुल्क जाहिरातींमुळे भारतात बाल लैंगिक शोषणाला प्रोत्साहन मिळत असल्याच्या आरोपांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणी आयोगानं माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दिल्ली पोलीस आयुक्तांकडून 2 आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल मागवला आहे. देशाच्या विविध भागांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून उत्तर प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. चित्रकूट जिल्ह्यात 1 मातीचं घर कोसळून 3 जण ठार झाले. अमेठी आणि बाराबंकी इथं 2 स्वतंत्र घटनांमध्ये मातीच्या भिंती कोसळून 2 ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. पूरबाधितांना तत्काळ मदत द्यावी असे निर्देश त्यांनी दिले. बिहारमध्ये गंगा नदी पूर पातळीच्या जवळ पोहोचली आहे. हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि रस्ते बंद झाले आहेत, तर पश्चिम बंगालमध्ये रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष एकेरीत भारताचा किदांबी श्रीकांत यानं कॅनडाच्या व्हिक्टर लाय याला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत गाठली. उपांत्यपूर्व फेरीत उद्या त्याचा सामना हाँगकाँगच्या ली चेक यू याच्याशी होईल. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं फ्रान्सच्या जोडीवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत तन्वी शर्मा हिला जपानच्या टोमोका मियाझाकी हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्टो या जोडीचं आव्हानही संपुष्टात आलं. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँगशी सुरू आहे. हाँगकाँगनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 19 धावा झाल्या होत्या. भारतीय महिला संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आजचा सामना जिंकला

उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज व्हायब्रंट गुजरात रोड शोचा एक भाग म्हणून मुंबईत विविध उद्योगपतींची भेट घेतली आणि गुजरातच्या विकासाच्या प्रवासात भागीदार व्हायचं निमंत्रण त्यांना दिलं. जानेवारीत ही परिषद होणार आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी सर्व प्रकारची मदत करायला भारत नेहमीच तयार आहे याचा पुनरुच्चार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज केला. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अँड्री सिबिहा यांची कीव्हमध्ये भेट घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सध्याचा काळ युद्धाचा नाही, त्यामुळे युद्धभूमीवरून कोणत्याही समस्येवर तोडगा मिळणार नाही असं जयशंकर यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचीही भेट घेतली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 5 वर्षात व्यापार दुप्पट करण्याचं भारत आणि बेल्जियमचं लक्ष. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं आश्वासन. एफडीएचे अधिकारी राज्यातल्या महाप्रसाद भंडारा इफ्तारी आणि लंगरची तपासणी करणार. आणि किदंबी श्रीकांत तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. मुंबई आणि उपनगरात वातावरण अंशतः ढगाळलेलं असेल, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असेल.

भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांच्या आवाजातलं गीत. गीतकार ज्योती बलिगा, संगीतकार यशवंत देव.

श्रुतीय भावधारा यानंतरचं गीत आहे, सौमित्र यांनी लिहिलेलं. संगीतकार मिलिंद इंगळे आणि गायक अरुण धाते.

श्रोते हो, भावधारा कार्यक्रमात यानंतरचं गीत अरुण दाते यांच्या आवाजात, गीतकार मंगेश फाडगावकर, संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो, याबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा इथेच समाप्त होत आहे. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे 11:30 वाजत आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात ऐकूया शंकर अभ्यंकर यांचं सतार वादन, राग वसंत, विलंबित ताल झपताल, द्रुतताल एकताल. त्यांना तबल्यावर साथ केली आहे राजकुमार नायगम यांनी. ऐकूया शंकर अभ्यंकर यांचं सतारवादन, राग वसंत.

श्रोत्या, याचबरोबर नादब्रह्म कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. कार्यक्रमात आपण ऐकलं शंकर अभ्यंकर यांचं सतारवादन, राग वसंत. त्यांना तबल्यावर साथ केली होती राजकुमार नायगम यांनी. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपण आमचे प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे 12 वाजत आहेत. यानंतर ऐकूया आकाशवाणीच्या संग्रहातून कार्यक्रम सुगम रियाज, भाग 3.

Denna, den, denna, denna, den, denna, denna, den, denna, denna, den, takket, den, takket, den, takket, den, takket, den. श्रोतेहो, ही आहे भजनी ठेक्यातली तोड. तोड हा मूळ ठेका प्रस्थापित झाल्यावर गाण्यातील अथवा संगीतातील ठराविक आवर्तन अथवा आवर्तने झाल्यावर वाजवण्यात येणारा एक तुकडा असतो, जो कधी तिहाई सारखा वाटतो तर तो कधी तालाचं चक्र

0: सुद्धा तोडू शकतो. उदाहरणार्थ धिन ना धिन दिना धिन ना तिन तिना धिन धिन धिन दि धिन धिन धिन ना धिन दिना धिन ना तिन तिना. मुळात तोड असण्याची गरजच काय असा प्रश्न उपस्थित होईल. फेका थांबून ठराविक मात्रांनंतर पुन्हा सुरू होणं हा पॉजचा गाण्यातील वापर आपण पाहिला. याहून वेगळ्या तऱ्हेने मूळ ठेक्याला प्रस्थापित करून त्याला एक निर्गम देणे, त्याला एक एक्झिट देणे, किंवा मूळ ठेक्यापेक्षा काहीतरी वेगळी फ्रेज वाजवून मूळ ठेक्याकडे परत येणे, जेणेकरून गाण्याच्या आलेखाशी ठेका त्याचं सख्य सांगू शकेल आणि मूळ ठेक्याला आगम व निर्गम याची एक शिस्त लागेल, हे किंवा असे काही हेतू तोड असण्यामागे आहेत. पिकअप घेऊन मूळ ठेका वाजतो आणि त्यानंतर एखादी लग्गी किंवा किस्म वाजू शकतो. साधारणपणे हा त्या ठेक्याचा पीक पॉइंट असतो. पूर्णपणे बहर आलेलं झाड किंवा पूर्ण फुललेलं फूल अशी उपमा याला आपण देऊ शकतो. आणि तोड म्हणजेच तो ठेका त्या तोडीमुळे मावळत जातो असं आपण म्हणू शकतो. परंतु हे मावळणं परत उदयाकडे नेणारही असू शकतो. त्यामुळे यामध्ये काहीतरी दिवस रात्र, व्हाईट अँड ब्लॅक किंवा उदय असतं असं काहीतरी नैसर्गिक तत्व आहे, ज्याचा आपण अजून विकसित अशा अंगानी विचार पूर्णतः केलेला नाही. परंतु तालात आणि संगीतात अशी अनेक तत्व दडलेली आहेत जी शोधून काढल्यास संगीत कलेचं इंटरप्रिटेशन करण्यातल्या काही अजून शक्यता, काही अजून पॉसिबिलिटीज आपल्याला मिळू शकतात. श्रोते हो, मला वाटतं आजचा विषय तोड आणि त्याच्या संबंधित इतर काही गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ किस्मे किंवा रेले असं आहे आणि यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत युवा तबलावादक श्री विनायक नेटके. श्री विनायक नेटके हे तबल्यातील एक उभरते कलाकार आहेत आणि त्यांचं तबल्याचं प्राथमिक शिक्षण श्री सुरेश वाडकर यांच्या आजीवासन या गुरुकुल पद्धतीच्या संगीत विद्यालयात झालेलं आहे. या पुढील शिक्षण पंडित अरविंद मुळगावकर यांच्याकडे त्यांचं सध्या सुरू आहे. गुलाम अली, लता मंगेशकर अशा दिग्गजांबरोबर यांनी तबला साथ केलेली आहे आणि त्यांची वाहवा मिळवलेली आहे. याशिवाय संगीता शंकर, एन राजम या ज्येष्ठ वादकांबरोबर, तर देवकी पंडित आणि सुरेश वाडकर यासारख्या ज्येष्ठ गायकांबरोबर ते नेहमी तबल्याची साथही करतात. स्वतः चांगले तालवाद्य संयोजक आहेत आणि संगीत दिग्दर्शन देखील करतात. नमस्कार विनायक.
1: नमस्कार श्रोते.
0: सर्वप्रथम तोड या प्रकाराबद्दल आम्हाला अजून विस्तृतपणे सांग.
1: तोड ज्या प्रकारे तू म्हणालास मिथिलेश, की एखाद्या ठेक्यासाठी प्रस्थापित व्हायला किंवा त्यातून बाहेर यायला किंवा त्यात परत जायला वापरण्यात आलेला एक सुंदर बोलांचा प्रकार आहे आणि तो कधीही असा रटाळ किंवा असा नाही वाटत. त्याच्यातनं नेहमी आपल्याला नेहमी दुसरं काहीतरी येणार आहे अशी एक उत्सुकता असते, किंवा आता यातून आपण जातोय ही जाणीव नेहमी असते. त्यामुळे आणि तोड जसं तो शब्दच आहे की ते त्या तिथे तुटतं. जे काही गोष्ट आपण सतत करत आलेलो असतो, एखादं गाणं आपण तिथपर्यंत म्हणत आलेलो असतो, त्याचं एक आवर्तन पूर्ण होत असतं, ते आवर्तन तुटतं आणि त्यातून नवीन आवर्तन सुरू होतं. ते तुटणं आणि परत सुरू होणं या संधीला जोडण्यासाठी तोड वापरली जाते.
0: आम्हाला काही प्रचलित ठेक्यांमधल्या तोडी तू दाखवल्यास तर मला वाटतं हा मुद्दा अजून स्पष्ट होईल.
1: बरोबर, मी भजनी ठेका वाजवून दाखवतो आणि त्यात येणारी तोड दाखवतो.
0: जरूर.

0: ಹೌದಾ? ಠೀಕ. ಅಚ್ಚ ಮತ್ತೆ ದಿನ್ ದಾ ತಿಟ್ಟ ದಿನ್ ದಾ ತಿಟ್ಟ ದಿನ್ ದಾ ತಿಟ್ಟ ದಿನ್ ನಾ ದಿನ್ ದಿನ ದಿನ್ ನಾ ದಿನ್ ದಿನ असं तोडीत ना परत मी ठेक्यात आलो.
1: मला वाटतं हेच जास्त महत्वाचं तोडीमधलं तत्व आहे की ठेक्यातनं, ठेक्याच्या सर्कलमधनं तुटणं आणि परत ठेक्याकडे जाणं.
0: एक्झॅक्टली.
1: यातला दुवा तोड ही असू शकते. ढोलकच्या अंगाने काही ठेके वाजतात आपण नेहमी बघतो तबल्यावर, तर अशा ढोलकच्या अंगाचा एखादा ठेका आणि त्याची तोड आम्हाला दाखवशील?
0: बरं, ढोलकच्या अंगाचा एक ठेका दाखवतो मी.
1: हां,

0: हा एक आमच्या ढोलक ठेक्यांमधला प्रचलित ठेका आहे. त्याच्यामध्ये धिंग दाता छिक धाना धिंग दाता छिक धाना हा जर ठेका असेल तर तिट ता ता तिट ता ता तिट ता तिकड ता तिकड धिंग दाता छिक धाना अशी तोड येते सुंदर.
1: वा श्रोते हो, आपण मनभावन के घर हे शंकर जय किशन यांनी संगीत दिलेलं गाणं आपल्याला आठवत असेल. या गाण्यामध्ये अंतरा झाल्यानंतर एक अतिशय सुंदर तोड येते. मला वाटतं आपण हे गाणं ऐकूया, त्यातनं वाजणारी तोड आपल्या लक्षात येईल आणि आपण त्याला नक्कीच दाद द्याल.

0: गरबा ठेका आणि त्याची तोड आता आपण ऐकणार आहोत विनायक नेटके यांच्याकडून. विनायक, आम्हाला आधी सांग की गरबा ठेका कशा अंगाने वाजतो, किंवा तो खेमट्याच्या वजनानेच वाजतो की खेमट्यापेक्षा थोडासा वेगळा वाजतो, आणि यातली तोड कशी असते?
1: माझ्या मते मला गरबा दादरा अंगाचा जास्त वाटतो. मला त्यात तिसरं जाती अशी दिसते, तिप्पटीचा एक असं सारखा सातत्यानं अनुभव येत असल्यामुळे मला तो दादरा जास्त वाटतो. आणि मी जरा वाजून दाखवतो, त्याची एक तोड फार मजेदार आहे, मी दाखवतो.

0: वा, यातली तोड कशी होते आम्हाला जरा म्हणून दाखवशील?
1: हां, मी आधी ठेका दाखवतो, त्याची तोड म्हणून दाखवतो. धिंदा धिंदा तिकडदा ते ताक, धिंदा धिंदा तिकडदा ते ताक, धिधे ताक धिधे ताक धिधे ताक, धिंदा धिंदा तिकडदा ते ताक. याच्यामध्ये सारखा असा एक लईचा झोल चालल्यासारखा वाटतो आणि त्यात ती तोड जी येते ती अगदी तिहाई आल्यासारखी वाटते, पण त्यातल्या त्यात ती तोडच आहे हेही जाणवतं आणि परत ठेक्यात यायची त्यातनं जी मजा येते ती वेगळीच आहे.
0: वा.

0: विनायक, अजून कुठल्या कायद्यात वाजणाऱ्या तोडी किंवा अशा काही अनवट तोडी तुला माहीत असतील तर आमच्या श्रोत्यांसाठी कृपया सांग.
1: बरं मिथिलेश, कधी कधी तबला वादनामध्ये अशी एखादी तोड घेऊन लोक आपण आपलं वादन असं कंटिन्यू करतात, तर ती मी तुला म्हणून दाखवतो. मला थोडा नगमा दे. तात्रक धिन धिन्ना धा धिन धिंदा धिन धिन्ना तिन तिन तात्रक धिन धा धिन ताक्रतकता धिन त्रिकट तक धिन त्रिकट तक त्रिकट धाती धा त्रिकट धाती धा त्रिकट धाती धा त्रिकट धाती धा त्रिकट धाती धा त्रिकट धाती धा त्रिकट धाती धा त्रिकट धाती धा त्रिकट धाती धा धा धिन धिन धा.

0: वाह
1: श्रोते हो, ह्या तोडी लाईट गाण्यांमध्ये जेव्हा येतात तेव्हा छान वाटतात हे आपण पाहिलेलं आहे. आता विनायक आम्हाला सांग की किस्मे म्हणजे नक्की काय. किस्म हा शब्द आपण हिंदी भाषेत ऐकलेला आहे, परंतु तबल्यामध्ये जेव्हा किस्म आपण म्हणतो किंवा तालाच्या बाबतीत नेहमी आपण वेगवेगळे किस्मे असा शब्द ऐकतो तेव्हा नक्की त्याचा अर्थ काय, किंवा या किस्मे शब्दाचा अर्थ आणि त्याचे प्रकार, त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आमच्या श्रोत्यांसाठी दे.
2: बघ मिथिलेश, किस्मे हा एक हिंदी उर्दूतला शब्दच आहे. किस्मे म्हणजे प्रकार. एखाद्या ठेक्याचे वेगवेगळे प्रकार वाजवले जातील तर त्या प्रकारांना किस्मे असं पूर्वीच्या लोकांनी म्हटलेलं आहे. समज तीन ताल आपला साधा ठेका असेल, ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, ना तिन तिन ना, ना धिन धिन ना, दा धिन धिन दा, तर याला दा धिन धिन धन नाक धिन धिन धन नाक तिन तिन ताकत रक धिन ना धिन धाक धिन धिन ना. तर हे जे मी त्याची वेगवेगळी प्रकारे उकल ठेवली वाजवताना ट्रम म्हणताना पण, तर ह्या प्रकाराला किस्मे असं म्हणतात. तुम्ही किती प्रकारे वाजवू शकता.
0: वा,
2: हे ठेक्यांमध्ये येतं आणि आपल्या स्पेशली सुगम संगीतात वाजणारे लाईट म्युझिकचे ठेके जे आहेत त्यांच्यात सारखे हे बदल प्रत्ययाने येतच असतात, किंवा यानंतर तो ठेका त्यानंतर परत हाच ठेका,
0: ओके,
2: असंही चालूच असतं.
1: श्रोते हो, झपताल हा ताल आपण जास्त करून ऐकत नाही, हा ताल आपल्याला कमी ऐकायला मिळतो, पण हिंदी चित्रपट संगीतात झपतालातली काही गाणी प्रचलित आहेत. तर ह्या झपताल गाण्यातलं एक उदाहरण आपण त्याचा वेगळा किस्म कशा पद्धतीने वाजवलेला आहे त्यासाठी आपण गाणं ऐकूया. गाणं आहे आवाज दे के, संगीतकार आहेत शंकर जयकिशन.

0: दादरा आणि केरवा या ठेक्यांमधले काही किस्मे तू आम्हाला वाजून दाखव.
1: मी दादरा ठेका दाखवतो आणि त्याचे काही प्रकार किस्मे दाखवतो त्याच्यामध्ये.

0: वा श्रोतेहो, आपण पाहिलं की दादरा सहाच मात्र आहेत, परंतु किती वेगवेगळ्या पद्धतीने वाचतो. विनायक, आता आम्हाला केरव्यातला काही प्रकार किंवा केरव्यातले किस्मे थोडेसे दाखव.
1: बरं, मी किस्मे प्रकाराला थोडं अशा प्रकारे दाखवतो, म्हणजे ठेका, त्याच्यातले वेगवेगळे येणारे बदल आणि थोडंसं लग्गीचा त्याला अंदाज देऊन छोटीशी तोड किंवा तिहाई घेऊन संपवतो.

0: वा वा वा, फार सुंदर. विनायक, आम्हाला वेगवेगळ्या तोडी आणि किस्मे तर तू दाखवल्यास, परंतु रेला हा प्रकारसुद्धा एक अतिशय सुंदर प्रकार आहे तालातला, आणि आपण या सगळ्या मालिकेमध्ये तालतत्व आणि सुराशी निगडीत असलेली तत्व ही जास्त करून पाहतो आहोत. तर मला वाटतं रेला हे एक अतिशय सुंदर गोष्ट आहे जी गाण्यामध्ये येऊन जाते पटकन, पण अतिशय प्रभावी त्याचा वापर काही लोकांनी केलेला आहे. तर मुळात तो मला सांग की रेला हा कधी ठाय लयत वाचतो का की तो नेहमी द्रुत गतीतच वाचतो?
1: रेला द्रुत गतीतच वाचतो, मुख्यत्वे तो चौपटीत किंवा आठपटीत वगैरे वाचतो. जर तिसर लयला असेल तर तो सहा गुण किंवा बारा गुण वगैरे अशा लयीत वाचतो. आणि त्याचं पहिलं तत्वच आहे की ते जर असं लव लागल्यासारखी वाजत राहिलं पाहिजे, कंटिन्यू साऊंड येत राहिला पाहिजे त्यात ना.
0: वा,
1: असं रेलाचं
0: मग याचे प्राथमिक अगदी ठाय लयीतले बोल कसे असतात आणि मग अगदी द्रुत लयीत तो कसा वाजतो, याचं थोडंसं आम्हाला उदाहरण दे.
1: एक सोपा रेला वाजून दाखवतो.

0: वा वा वा, अतिशय सुंदर हा रेला प्रकार आपल्याला विनायकने दाखवला. विनायक, आम्हाला आता असं सांग की हल्लीच्या काळात आपण बघतो की अतिशय पाश्चात्य पद्धतीचे ठेके गाण्यांमध्ये वापरण्यात येतात. सुगम संगीतात सुद्धा खूप पाश्चात्य अंगाने तालसंयोजन केलं जातं. तर मला असं सांग की पाश्चात्य पद्धतीचे ठेके तबल्यावर वाजवता येणं शक्य आहे की अजिबातच शक्य नाही? तुम्ही आता बऱ्याच अरेंजर्सकडे कामं करता किंवा संगीतकारांकडे कामं करता, तर वेस्टर्न ठेके तुम्ही तबल्यावर कशा पद्धतीने वाजवता ह्याचं आम्हाला थोडंसं उदाहरण दे.
1: बघ, आजकाल एक असा वेगळा प्रकार चाललेला आहे की तबल्याला ऑलमोस्ट साईड रिदम सारखं वगैरे वापरतात लोक. तर एखादं वेस्टर्न बीट असेल किंवा प्रॉपर त्यांचं ग्रूव असेल, एक नेमका ठेका असेल, तर त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या ठेक्यावर कधी कधी तबला नको असतो, पण त्या ठेक्याच्या ऐवजीच्या जागा असतात त्या ठिकाणी तबल्याचे बोल त्यांना असे वाटतात की यावेत, साऊंड जावेत, तबल्यासारखं काहीतरी ता पडावा, कुठे गे वाजावा किंवा नुसतं डग्याचा घुमारा राहावा असं त्यांना वाटतं.
0: आम्हाला बोसानोवा, R&B, सोल बीट किंवा वॉल्ट्स अशा पद्धतीचे जे इंग्लिश ठेके आहेत, वेस्टर्न ठेके आहेत, हे तबल्यावर तुम्ही ह्या वजनाने, या अंगाने कशा पद्धतीने वाजवता हे थोडंसं दाखव.
1: आता एक पॅटर्न आहे बोसानोवा नावाचा, तो असा आहे.

0: वा
1: असा याचा एखादा काहीही होऊ शकतं हे सध्या ही वेळ आहे म्हणून असं वाटतं की हा ठेका असेल आणि याला असं वाजवलं जाऊ शकेल.
0: वा सोल बीट हा शब्द खूप हल्ली ऐकण्यात येतो. तर सोल बीट हा इंग्लिश पॅटर्न कशा पद्धतीने वाजतो आणि त्याचं तबल्यावर वाजणारं रूप कसं असतं थोडंसं आम्हाला दाखव.
1: सोल बीट

0: असं मला वाटतं की सोलबीट असावा.
1: विनायक, आज तू इथे आलास आणि आमच्या श्रोत्यांना एक तालाची छोटीशी मेजवानीच दिलीस, याबद्दल तुझे आकाशवाणीतर्फे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद मिथिलेश.
1: श्रोते हो, ही मालिका आपण यापुढेही याच वेळी ऐकत राहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.

0: याचबरोबर आकाशवाणीच्या संग्रहातून कार्यक्रम सुगम रियाज भाग 3 इथेच समाप्त होत आहे. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण आमचे प्रसारण यावर ऐकत आहात. रात्रीची 12:22 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
1: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
2: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
3: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
1: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
4: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
5: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
4: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
5: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
4: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 KHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
5: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
4: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स.

0: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे. कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूब वर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वरही आली.
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
3: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
4: मी सुखदा.
5: आणि मी रेवा.
6: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
7: आम्ही गप्पाही मारतो,
8: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
9: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
10: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
11: आपुलकी या घरात.

0: श्रोतहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा
0: क्रीडा विश्व।

श्रोतेहो, हे प्रसन्न सूर आणि पाठोपाठ येणारे तरल ललित लेख पुन्हा आपल्या भेटीला येणार आहेत. होय, ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम पुन्हा सुरू झालाय. वेळ तीच, दररोज सकाळी 7 वाजता आपल्या अस्मिता वाहिनीवर आणि मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके.

श्रोते, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील आमचं प्रसारण. रात्रीचे 12:30 वाजले आहेत. ऐकूया चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया माहेरची माणसं चित्रपटातलं गीत, देवकी पंडित आणि

श्रोते, आताच आपण ऐकलं माहेरची माणसं या चित्रपटातलं गीत. गायक होते देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत परगावकर आणि अरुण इंगळे. यानंतर कार्यक्रमात ऐकूया प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटातलं गीत. विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि अरुण पांगे यांच्या आवाजात. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर आणि संगीतकार आहेत अशोक पत्की.

कृतिवाही आनंद ऐकूया पोस्टर गर्ल या चित्रपटातले गीत मृण्मयी दाळ मृण्मयी दडके, प्रगती मुकुंद जोशी आणि रसिका गणू यांच्या आवाजात. गीतकार आहेत वैभव जोशी आणि संगीतकार अमित राज.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया आई तुळजाभवानी या चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. संगीतकार आहेत सदाशिव गुजर.

तेव्हा याचबरोबर गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपण आमचे प्रसारण ऐकत आहात. रात्रीची 1:02 झाली आहेत. यानंतर ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात ऐकूया राजेश्री पाठक यांचं गायन. त्यांनी गायलेली माज खमाज ठुमरी आणि मिश्र कलिंगडा चैती दादरा. त्यांना तबल्यावर साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे अभिषेक काठे यांनी. ऐकूया राजेश्री पाठक यांचं गायन.

0: याचबरोबर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकलं राजेश्री पाठक यांचं गायन मांज खमाज ठुमरी आणि मिश्र कलिंगडा चैती दादरा. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती अभिषेक काठे यांनी. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपण आमचे प्रसारण ऐकत आहात. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. ऐकूया मालिका विशेष. त्यात ऐकूया लावण्य रंग भाग 29. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोत्यांनो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. संगीतकार राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या ढंगदार आणि बहारदार अशा लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा आज 17वा भाग आपण ऐकूया.
3: दादा कोंडके यांनी जे विक्रम केले चित्रपट काढण्याचे, त्यातला पहिला चित्रपट जो होता तो 1971 साली आलेला सोंगाड्या हा चित्रपट. आणि अर्थातच राम कदम यांचं संगीत या चित्रपटाला लाभल्यामुळं

0: या चित्रपटातली गाणी सगळीच गाजली होती. त्या काळामध्ये विच्छा माझी पुरी कराचे प्रयोग दादा कुणकेंचे खूप चालत होते. सतत कुठं ना कुठेतरी दौरे असायचे, त्यामुळं दादांच्या हातामध्ये पैसा बऱ्यापैकी खेळायला लागला होता. आणि पुढच्या आयुष्यासाठी काहीतरी व्यवस्थित बेगमी करावी असाही त्यांच्या डोक्यामध्ये विचार घोळत होता. कोल्हापूरला एकदा मुक्कामी असताना भालजी पेंढारकरांना दादांनी विचारलं की आता विच्छा माझी पुरी करामुळं पैसा बऱ्यापैकी आपल्याला मिळतोय, तर हा कुठं गुंतवावा? पुन्हा ते बाबांना म्हणाले की या जमलेल्याच पैशातून काहीतरी उद्योगधंदा उभा करावा असाही माझा विचार आहे. मग भालजी पेंढारकरांनी दादा कोंडकेंना विचारलं, कसला व्यवसाय करणार? लॉजिंग बोर्डिंग काढावा म्हणतो. भालजी एकदम हसले, म्हणाले, अरे स्वतःला कलाकार म्हणवतोय आणि कुठं खानावळ काढ, कुठं काय कर, असं कशाला करायचं? मग काय करू, एखादा झकास चित्रपट काढ, भालजींनी सुचवलं. दादा कोंडके म्हणाले, हो पण मला जमेल का? अरे हो, सगळं जमेल. मन लावून आणि कंबर कसून प्रयत्न करा, बघा कसं जमत नाही ते. आणि मी आहे ना तुझ्या पाठीशी, असं वचनही भालजींनी दादांना दिलं. या दोघांचे संवाद राम कदम ऐकतच होते. विच्छा माझी पुरी करा याचे लेखक वसंत सबनीस यांच्याकडून त्यांनी कथा, पटकथा आणि संवाद तयार करून घेतले. आणि भालजींनीच दादा कोंडकेंना चित्रसंस्थेचं नावही सुचवलं, सदिच्छा चित्र. आणि यावरूनच दादांनी पहिला चित्रपट काढला, सोंगाड्या, ज्याचं संगीत राम कदम यांनीच दिलं होतं. राम कदम यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी सोंगाड्या चित्रपटातलं एक धमाल असं गाणं ऐकूया.
1: रात अशी

दादा कोंडके यांनी काढलेल्या या चित्रपटात अनेक गाणे होती. काय ग सखू, माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राया मला पावसात नेऊ नका, राया चला घोड्यावरती बसू, अशी अनेक गाणी. दादा कोंडके आणि राम कदम यांचं चांगलंच सूत त्या काळामध्ये जमलं होतं. चित्रपट ग्रामीण ढंगाचा असल्यामुळं भालजींनीच या चित्रपटाचं नाव दादा कोंडकेंना सुचवलं होतं, सोंगाड्या. राम कदम हेही पूर्वी बँड पथकामध्ये गाणी वाजवत होते क्लॅरोनेटवर, आणि दादा कोंडके हे देखील बँड पथकामध्ये होते हे आपण जाणतोच. दादा कोंडके स्वभावाने फारच मिश्किल स्वभावाचे होते. कुणाचीही आणि केव्हाही ते टर उडवायचे. मुंबईच्या एका मोठ्या पोलीस ऑफिसरच्या मुलीच्या लग्नामध्ये दादा कोंडके यांचा बँड बोलवला होता. छान छान गाणी वाजवायला त्यांनी सांगितली होती. पण दादांचा स्वभाव थोडा वेगळा असल्यामुळं त्यांना त्यावेळेलाही थोडी गंमत करण्याची लहर आली. त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीच्या वरातीच्या लग्नाच्या वेळेला त्या काळात गाजलेलं पण एक विचित्र गाणं बँडवरती वाजवलं. आन चित्रपटातलं ते गाणं होतं, हम आज अपनी मौत का सामान ले चले. झालं, हे ऐकून त्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आणि दादा कोंडकेमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अर्थात ही आठवण दादा कोंडके यांनीच राम कदमांना सांगितली होती.

यायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लता दीदी आल्या देखील, पण घसा खाकरून थोडंसं त्या म्हणायला, रामभाऊ आज घसा काही माझा बरोबर नाहीये, आज रेकॉर्डिंग नको. बस एवढं बोलून लता दीदी निघून गेल्या. पण त्या दिवशी राम कदम यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सोंगाड्या चित्रपटातलं ते गाणं ध्वनिमुद्रित करून कोल्हापूरला पाठवायचंच होतं. कारण रेकॉर्डिंग कॅन्सल करणं हे मराठी निर्मात्यांना त्या काळात परवडत नव्हतं. आणि दादा कोंडके तर त्या काळामध्ये नवीन निर्माते होते. मग राम कदमांनी ठरवलं, आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हे गाणं रेकॉर्डिंग करायचंच. मग ताबडतोब त्यांनी पंडित विधाते यांना फोन केला आणि आत्ताच्या आत्ता टॅक्सीनं पुष्पा पागधरे यांना घेऊन या असं सांगितलं. पंडित विधाते टॅक्सीनं गेले. पुष्पा पागधरे जवळच माहीमच्या मच्छीमार कॉलनीमध्ये राहत होत्या. तिथे जाऊन त्यांना त्या अर्ध्या तासात घेऊन आल्या. 3-4 रिहर्सलमध्ये ते गाणं ओके झालं आणि ते गाणं ध्वनिमुद्रित झालं. पुष्पा पागधरे यांनी देखील हे गाणं एवढं छान म्हटलंय की सगळ्यांचीच तब्येत खुश झाली. चला आपणही तेच गाणं ऐकूया.

राया मला पावसात नेऊ नका हे गाणं ध्वनिमुद्रित तर झालं आणि ते गाणं त्यांनी दुपारीच कोल्हापूरला पाठवूनही दिलं. मग एक दोन दिवसांनी रामकदम कोल्हापूरला गेले. कोल्हापूरजवळच्या रेंदाळ नावाच्या एका छोट्याशा खेड्यामध्ये सोंगाड्या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. तिथे सोंगाड्याच्या सेटवर रामकदम गेले आणि गेल्या गेल्या दादा कोंडके यांनी रामकदमांना मिठीच मारली. ते म्हणाले, रामभाऊ अहो काय सुरेख गाणं केलंय तुम्ही, आपल्या युनिटमधले सगळेजण या गाण्यावर एकदम खुश आहेत. आणि मग हे ऐकल्यानंतर रामकदमांनी थोडा वेळ जाऊ दिला आणि मग दादा कोंडके यांना त्या रेकॉर्डिंगचा किस्सा सांगितला. दादा कोंडकेही आश्चर्यचकित झाले. आणि पुढं मग सोंगाड्या चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटातली आणि मग पुढं त्या चित्रपटात

सोंगाड्या चित्रपट पूर्ण झाला खरा, पण त्याचं वितरण करणार कोण हाही प्रश्न उभा राहिला. दादा कोंडके स्वतः नायक म्हटल्यावर कुणी ट्रायल बघायला देखील तयार होईना. एक वितरक ट्रायल न बघताच चित्रपट घ्यायला तयार झाले. ते वितरक त्या चित्रपटाचे 65,000 रुपये देणार होते आणि चित्रपटावर आतापर्यंत जवळपास 2.5 लाख खर्च झाला होता. शेवटी दादा कोंडके यांनीच कामाक्षी चित्र या नावाखाली वितरण करायचं ठरवलं. होते नव्हते ते सगळे पैसे दादा कोंडके यांनी आधीच निर्मितीमध्ये घालवले होते, पण आता वितरणाला पैसे आणायचे कुठून? दादा कोंडके यांची ही अडचण ओळखून त्यांच्या विच्छा माझी पुरी करा मधल्या नायिका नीला कडवाडकर यांनी आपले दागिने गहाण ठेवले आणि दादा कोंडकेंसाठी पैसे उभा केले. आता सोंगाड्या चित्रपटासाठी आणखीन एक सत्व परीक्षा उरली होती. सोंगाड्या चित्रपटासाठी चित्रपटगृह मिळवणं हे एक महत्वाचं काम होतं. नाज बिल्डिंगमधल्या एका प्रदर्शकानं दादा कोंडके यांना जवळपास 3-4 तास ताटकळत ठेवून नंतर त्यांची भेट घेतली आणि पुन्हा त्यांना ऐकवलं की इथं रंगीत चित्रपटांना थिएटर मिळत नाही, तुमच्या कृष्णधवल चित्रपटांना आणि मराठी चित्रपटांना थिएटर कुठून आणायचं? पण शेवटी सोंगाड्या चित्रपटाला दादरचं कोहिनूर थिएटर केवळ 2 आठवड्यांकरता मिळालं.

0: पुण्यातही तसाच प्रकार झाला, पण चित्रपट सुरू झाला. आणखीन एक गाणं आपण ऐकूया सोंगाड्या चित्रपटातलं.
1: बिब्ब घ्या बिब्ब शिक.

0: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो, याच बरोबर मालिका विशेष कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आमचे प्रसारण. रात्रीचे 2 वाजत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कामगार सभा.
1: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या कामगार सभेत आपल्या भेटीला आलेल्या आहेत रोहिणी शिंदे. मंडळी, जवळजवळ 16 वर्षाहून अधिक काळ त्या कचरा व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी सोहम इको सोल्युशन्स ही स्वतःची संस्थासुद्धा सुरू केली आहे आणि पर्यावरण जागरूकता करण्याबरोबरच कचऱ्याचं व्यवस्थापन करणं आणि इतरही अनेक गोष्टी ह्या सोहम इको सोल्युशन्स मार्फत केल्या जातात. तर आज कामगार सभेत आपण त्यांच्याकडून कचरा व्यवस्थापनामधल्या संधी कशा प्रकारच्या आहेत याबद्दल आणि त्या स्वतः अनेक ज्या गोष्टी करत आहेत, काम करत आहेत, पर्यावरणासाठी सुद्धा अनेक कामं त्यांची सुरू असतात, त्या सगळ्याबद्दल आज जाणून घेणार आहोत. तर रोहिणीजी, कामगार सभा या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद मॅडम.
1: सुरुवातीला तुम्ही जे सोहम इको सोल्युशन्स ही तुमची संस्था स्थापन केली आहे, तर ती सुरू करण्याची गरज तुम्हाला नेमकी का वाटली?
3: सोहम इको सोल्युशन, सोहम हे माझ्या मुलाचं नाव आहे आणि त्याचसोबत जे काही काम आतापर्यंत करत आलेली आहे पर्यावरणासोबत किंवा मुलांसोबत किंवा जागरूकता करण्याचे जे कार्यक्रम मी आतापर्यंत घेत आली, त्याच्यात मला जास्तीत जास्त खंत अशी वाटते की हा जो कचरा आहे या कचऱ्याची आपल्याला पाहिजे तशी जागरूकता हे लोकांमध्ये किंवा स्वतःमध्ये सुद्धा नाहीये. तर ह्याचं आपण जर का व्यवस्थित त्याबद्दल जर का प्रशिक्षण किंवा चांगली माहिती घेतली कोणाकडून, तर ह्याचं आपण चांगल्या प्रकारे आपण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. या उद्देशाने मी हे सोहम इको सोल्युशन या नावाची संस्था मी ओपन केलेली आहे.
1: बर.
3: आणि या संस्थेमार्फत मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त याची जनजागृती लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल किंवा लोकांना याच्यातून कसं मार्गदर्शन करता येईल आणि लोकांना याच्यातून कसं आपल्याला संधी उपलब्ध करून देता येईल या संदर्भातलं मी सोमिको सोल्युशन मार्फत कार्यक्रम घेते.
1: लोकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करताना तुम्हाला कोणत्या अडचणी जाणवतात?
3: तसं म्हणायला गेलं तर अडचणी तर आपण

0: प्रत्येकांच्या मध्ये असतातच. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण हा प्रकार असतो. याच्यामध्ये कसं होतं, जेव्हा आपण वर्गीकरण हा शब्द वापरतो त्यावेळेस लोकांची एक दृष्टिकोन असते की ठीक आहे, आम्ही वर्गीकरण करून किंवा आम्ही वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न असा असतो की तुम्ही या आणि घेऊन जा.
1: बर,
0: म्हणजे त्यांचं असं एक समंजस असतं की ठीक आहे, ह्यांनी संस्था ओपन केली आहे तर ह्यांचं काम आहे ते येऊन घेऊन जाणं, किंवा मग शासनाचं काम आहे किंवा जे कर्मचारी आहे शासनाचे त्यांचं काम आहे ते येऊन घेऊन जाणं. तर मला असं वाटतं की हे न करता जर का आपण आपला कचरा जे काही संस्था आहेत त्यांच्यापर्यंत जर का संस्था तुमच्यापर्यंत नाही पोहोचली तर तुमचं काम आहे की मला या संस्थेचं पूर्ण डिटेल माहिती आहे किंवा ही व्यक्ती माहिती आहे तर त्या व्यक्तीपर्यंत मी जमा केलेला कचरा कसा मला तिथपर्यंत पोहोचता येईल. तर हे थोडं जर का प्रत्येकाने जाणून घेतलं किंवा प्रत्येकाने समजून ह्या पद्धतीने काम केलं तर आपण बऱ्याचपैकी घरातला कचरा किंवा जो बाहेर आपण फेकतोय तोही कचरा आपण कमी करू शकतो.
1: बरं,
0: तर मला असंच वाटतं की अडचणी म्हणजे हेच आहेत की बाबा तुम्ही घरी या आणि घेऊन जा. त्यापेक्षा नागरिकांना मी असं विनंती करते की त्यांनी असं करावं की बाबा तुमचा ऍड्रेस कुठे आहे काय आहे तिथपर्यंत आम्ही आमचा साठलेला एक 15 दिवसांनी देऊ किंवा 1 महिन्यानी देऊ, जो काय कचरा आहे तो आम्ही तुमच्या इथपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू, किंवा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तर तुमची गाडी कधी येईल या पद्धतीचं थोडं केलं तर आपण नक्कीच याच्यावर सोल्युशन काढू शकतो.
1: म्हणजे माझा कचरा माझी जबाबदारी
0: राईट.
1: हे जर नागरिकांनी स्वीकारलं तर देश स्वच्छ होणार. आणि त्यासाठी तुमचा प्रयत्न असतो की लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि सोहम सोल्युशन्स मार्फे त्यासाठी मार्गदर्शन शिबिर अनेक प्रयत्न सुद्धा केले जातात. आता रोहिणी ताई, एक विचार असं वाटतं की ई वेस्ट म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याचं योग्य व्यवस्थापन करणं का महत्वाचं आहे?
0: ओके, आता जसं आपण आपल्याला तर प्रत्येकांच्या घरात दोन कचरे माहिती आहेत, मोस्टली ओला कचरा सुका कचरा.
1: बरोबर.
0: ई वेस्ट हा कचरा म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात जसे की मोबाईल आहे, चार्जर आहे, आपले हेडफोन आहेत किंवा छोट्या वायरी असतात, सेल असतात, बॅटरीचे सेल असतात, तर ते मोस्टली आपण काय करतो, घेतो ओल्या कचऱ्यामध्ये टाकून देतो.
1: बरोबर.
0: किंवा मग सुक्या कचऱ्यामध्ये टाकून देतो. मग त्याचं काय होतं पुढे, काही आता जे कर्मचारी असतात ते वेगळेही करतात, त्यांच्या नजरेखरून नाही गेलं ते, तर ते ओल्या कचऱ्यामधले जे असतं ते तसं डम्पिंगला जातं. राईट. ते डम्पिंगला गेल्यानंतर त्याचा पाण्याशी संपर्क येऊन ऑलमोस्ट त्याच्यामध्ये जे काही केमिकल असतं ते बाहेर येऊन, जसं की डम्पिंगला आग लागणं, त्याच्यातून विषारी वायू बाहेर येणं, त्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचे त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात.
1: बरं.
0: तर इलेक्ट्रॉनिक गोष्टी, ई कचरा म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टी, ह्या जर कचरा आपण सेपरेट एक वेगळा करून ठेवला आणि तो तसाच सुपूर्त केला एखाद्या एनजीओला किंवा एखाद्या जे काही कोणी तुमच्याकडे कर्मचारी येत आहेत शासनाचे, तर त्यांना तुम्ही डायरेक्ट जर दिलात भरून, तर तो एक वेगळा विशिष्ट कंपनी आहे त्यांच्या रिसायकलिंग करणारा, तर त्या योग्य त्याच्यावर कंपन्यांकडे दिला तर त्याची व्यवस्थित आपल्याला विल्हेवाट लावली जाते. तर माझं असंच आहे की ई वेस्ट म्हणजे काय, जो अतिशय घातक आहे आणि जो आपल्या सुक्या कचरा आणि प्लास्टिकच्या कचऱ्याप्रमाणेच हा सुद्धा घातकच आहे. आणि ह्याचं पुढे काय होतं हे मोस्टली काही जणांना याचं माहिती नसतं की हे काय, ठीक आहे थोडीशी केबलच आहे किंवा एक हेडफोनच आहे, पण सपोज मी एक हेडफोन असे जर का 10 जणांनी हेडफोन छोटे छोटे टाकले तर ते केवढा मोठा डोंगर तयार होतो.
1: बरोबर.
0: तर हे वाचवण्यासाठी आपण त्याचं एक वेगळ्या पद्धतीने संकलन करून एक विशिष्ट संस्था, जसं की आता माझी आहे किंवा तुम्हाला जे काही कर्मचारी येतात किंवा तुम्हाला माहिती असणारे एखादं जे कलेक्शन करणारं असेल त्यांच्याकडे तुम्ही डायरेक्ट जाऊन दिलं किंवा त्यांना कॉल करून सांगितलं की माझ्याकडे एवढं आहे तुम्ही हे घेऊन जा, त्यांच्या सोयीनुसार ते येतील घेऊन जातील, या पद्धतीने केलं तर आपला जो ई वेस्ट आहे तो सुद्धा आपला खूप कमी प्रमाणात कमी होईल. आणि याचं वर्गीकरण आणि याचं जे विल्हेवाट लावण्याची जी प्रक्रिया आहे ती रिसायकलिंग कंपनीवालेच करतात. तर या पद्धतीने त्याचं रिसायकलिंग केलं तर मोस्टली आपल्याला ते जास्तीत जास्त आपलं पर्यावरणही चांगलं होईल, आपल्याकडचा जो कचरा आहे तोही कमी होईल. तर ई वेस्ट या पद्धतीने आपण संकलन करावं आणि एखाद्या एनजीओला किंवा जे काही कर्मचारी येतात तुमच्याकडे साफसफाई वाले तर त्यांना व्यवस्थित हाताळून द्यावे की त्यांना सांगावं की बाबा याच्यामध्ये ई कचरा आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी आहेत.
1: बरं. म्हणजे सुक्या कचऱ्याबरोबर हे ई वेस्ट असतं ते मिक्स न करता वेगळं जर केलं, वर्गीकरण केलं,
0: बरोबर,
1: तर त्याचं व्यवस्थापन करण्यामध्ये खूप महत्वाचा आपल्यातर्फे हातभार
0: लागू शकतो.
1: ह्या सगळ्यामध्ये महिलांचा सहभाग कशा प्रकारचा असतो?
0: ओके,

0: आता महिलांचा सहभाग असा आहे की आपल्या घरामध्ये बऱ्यापैकी प्लॅस्टिक हा खूप प्रमाणात जमा होतं. बरोबर आहे. तर प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत, त्याच्यानंतर प्लॅस्टिकच्या बरण्या आहेत. तर महिलांनी काय करायला पाहिजे की आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी जमा होत आहेत, तर फावल्या वेळामध्ये याचपासून जर का आपण त्याच्यामध्ये ज्या कुंडा बाहेरून आणतो प्लॅस्टिकच्याच आणतो, तर त्याचाच वापर जर का आपण डेकोरेशन करून छानपैकी सजवून तर त्याचा आपण वापर कुंडा प्लांटेशनसाठी करू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला अजून पेन स्टँड वगैरे असे म्हणजे शोभेच्या वस्तू ह्या आपण बनवू शकतो, ज्या कुठेही आपल्याला सेल करता येतात. बाजारपेठ जसं की काही महिला असतात त्या बचत गटातून करतात, त्यांचे स्टॉल लागतात, त्या ठिकाणी जर का हे ठेवलं तर ह्याचं मला असं वाटतं की आपण टाकाऊतून टिकाऊ असा प्रकार केला तर ते महिलांसाठी खूप चांगली संधी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ह्याचं संकलन करून, या गोष्टीचं जास्तीत जास्त महिला बचत गटांनी संकलन करून जर का एक योग्य रिसायकलिंग वाल्यांकडे दिलं तर त्याचाही खूप मोठा फायदा महिला बचत गटालाही होतो आणि महिलालाही होतो. कारण की रिसायकलिंग वाले त्याचं जे काही मूल्य असतं ते त्या महिला बचत गटांना देतं, तर अशा पद्धतीने त्यांचं एक रोजगार पण होतो आणि त्यांना त्याची एक की पर्यावरणाला हेल्प केली, मदत केली, त्याच्याबद्दल त्यांना एक सर्टिफिकेट आणि ह्या गोष्टी त्यांना दिले जातात.
1: बरोबर. महिलांचा सहभाग तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण यांचा संबंध तुम्ही कसा बघता?
0: आता पर्यावरणाचा आपली घरामध्ये जो काही कचरा होतो तो सगळ्या लेडीजच आपण जमा करतो किंवा त्याची विल्हेवाट लावल्याचं हे मोठा मोलाचा भाग हा लेडीज कडेच असतो. तर पर्यावरण आणि रोजगार याच्यामध्ये कसं असतं की आपल्या घरामध्ये जो सेंद्रिय म्हणजे जसं ओला कचरा आहे तर त्या ओल्या कचऱ्यामध्येच सुद्धा आपण घरच्या घरी सेंद्रिय खत तयार करू शकतो.
1: बरोबर.
0: ते नंतर आपण बाजारपेठेमध्ये विकू शकतो किंवा आता बऱ्यापैकी त्याचं प्रशिक्षणही दिलं जातं की ओल्या कचऱ्यापासून आपल्याला कशा प्रकारे खत बनवता येतं किंवा त्याच्यापासून आपल्याला काय अजून दुसरं फर्टिलायझर करून करता येतं, ह्या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंगही दिलं जातं. जर ते आपण थोडंसं महिलांना दिलं तर महिलांना त्याच्यातून रोजगारी मिळू शकतो आणि त्या स्वतः सक्षमही होऊ शकतो.
1: बरं. आता तुम्ही सुद्धा महिला बचत गटासोबत काम करता.
0: बरोबर आहे.
1: तर तो अनुभव कशा प्रकारचा आहे?
0: माझा अनुभव असा आहे की माझ्याकडे ज्या लेडीज आहेत त्या मोस्टली मी आता सध्या आपल्याकडे कपडे असतात राईट, त्या कपड्यांपासून मी बॅगा बनवणं किंवा त्यांच्यापासून फुलं बनवणं ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण मी महिलांना देते. म्हणजे त्यांचेच कपडे आहेत आणि त्यांच्याच कपड्यापासून काय बनवता येईल, गोधडी बनवणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाच करून त्यांनाच शिकायला द्यायचं आणि त्यांनाच द्यायच्या त्या गोष्टी. ज्या घरातल्या चांगल्या जसे की कपडे आहेत आपले बऱ्यापैकी चांगले असतात पण ते टाकून नाही द्यायचे असतात तर मग घरी आपण साठवून ठेवतो, मग त्याच कपड्यापासून आपल्याला रियूज कसा करता येईल तेही मी त्यांना प्रशिक्षण देते आणि त्यांचेच कपडे घेऊन यायचे आणि त्यांना शिकवायचं आणि तुम्हीच युज करा ते.
1: बरं.
0: या पद्धतीचं ट्रेनिंग आहे माझं.
1: अच्छा. म्हणजे असं तुम्ही मगाशी जे म्हटलं टाकाऊतून
0: टिकाऊ. बरोबर.
1: आणि अगदी सुंदर प्रकारे गोधडी वगैरे जर केली तर खरच छान उपयोगी पडू शकते. आता या सगळ्यामध्ये स्थानिक प्रशासनाची भूमिका तुम्हाला किती महत्वाची वाटते?
0: कसं असतं ना आपल्या हे आता सध्या कचरा याच्यावरती स्थानिक प्रशासन हे खूप मोठं पाऊल पण उचलत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्या गोष्टीचं प्रचारही करत आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा आता संस्था आहेत संस्थेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा प्रसारही करत आहे आणि प्रशासन आहे म्हणून आपण बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टींना आपण आळा घातलेला आहे. सुका कचरा ओला कचरा हा पूर्वी आपण एकत्र टाकत होतो, आता सध्या आपण त्या गोष्टीचं विलीनीकरण म्हणजे वेगवेगळं करून आपण तो देतोय प्रशासनात. म्हणजे ही कुठेतरी गोष्ट प्रशासनामुळेच या सगळ्या गोष्टी आपण करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे प्रशासनाचा खूप मोठा वाटा आहे याच्या आणि प्रशासनासोबतच जर का त्यांनी संस्थांना जे काही इन्व्हॉल्व्ह करून घेत आहेत की बाबा प्रशासन कुठे पोहोचू नाही शकत किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या संस्थांमार्फत केल्या तर जास्त काही नागरिकांना किंवा यांना समजतात किंवा प्रत्येक ठिकाणी प्रशासन पोहोचणं हे पण योग्य नाही, म्हणजे त्यांचं काम असं सांगणं आणि शिकवणं ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे शिकवणं इन केस कसं की ओला कचरा सुका कचरा ह्याचं आपण तुम्ही गाडी पण बघता की त्याच्यावर छानपैकी म्युझिक लावलेलं असतं, गाणी लागलेली असतात, गाडीवाले आले, हे सगळ्या गाणी कशासाठी आहे की जागरूकता करण्यासाठी आहे.
1: बरोबर.
0: तर हे करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, प्रशासन आपल्याला त्याबद्दल खूप सपोर्ट करते हे खूप चांगलं आणि त्याच पद्धतीने नागरिकांनाही म्हणजे आपण स्वतःहूनही तेवढा सपोर्ट प्रशासनाला करावा असं माझी इच्छा आहे. म्हणजे जोपर्यंत आपण सपोर्ट नाही करणार तोपर्यंत प्रशासनही पुढे नाही काही करू शकत, त्यामुळे आपण

0: आपली कचऱ्याची जबाबदारी घेऊन तो कचरा कसा आपल्याला प्रशासनापर्यंत व्यवस्थित देता येईल याची आपण प्रत्येकाने एक हमी घेतली पाहिजे आणि एक जबाबदारी घेतली पाहिजे.
1: वा, अगदी बरोबर. आता तुम्ही सुद्धा कचरा संकलनाचे उपक्रम आयोजित करता,
0: बरोबर आहे.
1: तर त्यामागचा तुमचा उद्देश काय आहे?
0: माझ्याकडे जे संकलन केलं जातं
1: हो,
0: ते जे आहे ते आपण महिला बचत गट आणि महिलांनी काही केलेले असतात संकलन ते मी घेते.
1: बर.
0: आणि त्याचं जे आहे ते मी एक जसे की आता प्लास्टिक आहे, कपडे आहेत, ठीक आहे, मग त्या कपड्यांपासूनच आपण काही कंपन्या आहेत रिसायकलिंगच्या, त्या कंपन्यांना मी ते देते रिसायकलिंग करण्यासाठी. जे इथे तिथे पडलेलं असतं त्यापेक्षा मी डायरेक्ट त्या कंपन्यांना देते. म्हणजे आता प्लास्टिक जर असेल तर मी डायरेक्ट कंपन्यांना देऊन त्याच्यापासून जे काही येतं ते मी एका महिला आहेत किंवा बचत गटांनी दिलेलं आहेत तर त्यांचं मूल्य जे आहे ते मी त्यांना पेड करते.
1: बरं.
0: असं. आणि जे कपडे आहेत मग त्यांच्यापासून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचं प्रशिक्षण घेणार. ते आम्हाला सांगतात एकीने म्हणजे अगदी कपाटात छान इस्त्री बिस्त्री करून ठेवलेले कपडे दाखवले, मॅडम हे कपडे माझ्या मुलांचे आहेत आणि तो म्हणतोय की आता मला हे घालायचे नाही आहेत, आता हे मी काय करू. म्हणजे ती व्यक्ती जी लेडीज आहे ती मला रोज सांगते मॅडम हे कपडे काय करायचं. मी म्हटलं आणि ते कपडे इतके चांगले आहेत की मग त्याचं पुढे काय करायचं. आणि ती अशी आहे की एजेड आहे थोडी त्याच्यामुळे ती स्वतः काही नाही करू शकत, पण ती बोलली मॅडम हे घेऊन जा, ज्यांना यूज असेल त्यांनी करा किंवा त्याच्यापासून तुम्हाला काय करायचं असेल ते तुमचं जो काय असेल ते लुकआउट तुम्ही करून घ्या, पण माझ्याकडून घेऊन जा. मला फेकूनही नाही द्यायचे ते आणि कोणाला द्यायचे नाहीत. मला माहिती आहे की मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं त्यामुळे तुम्ही ह्याचं नक्कीच काहीतरी चांगल्या यूज वापर कराल. तर ते मी कपडे घेऊन आली आणि त्याच्यापासून फुलं बनवणं, हे जे बॅग बनवणं, पर्स बनवणं, पाय पुसणं बनवणं, या गोष्टीचं प्रशिक्षण मी महिलांना देते. आणि मग महिला त्याच्यातून आपला स्वयंरोजगार करतात. आणि जिथे स्टॉल असतील तिथे आपले जे काही मीही त्यांना मदत करते. स्टॉल जिथे असेल तिथे त्यांना सांगणं इथे स्टॉल आहे तू इथे जाऊन तुझं जे काय आहे ते कलेक्शन ठेवून तू तिथून रोजगार मिळवू शकतेस. या पद्धतीचं मी देते.
1: खरंच हे व्यवस्थापन करणं किंवा ही जी तुम्ही वेगवेगळी प्रशिक्षण देता त्या सगळ्यांचा महिलांना आणि सगळ्यांनाच एकूणच आपल्या समाजाला सुद्धा त्याचा खूप खरंच उपयोग होतो. रोहिणीताई, आता हे तुम्ही जे करता ते आपल्या कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या श्रोत्यांना सुद्धा तुमचा संपर्क क्रमांक आपण कार्यक्रमाच्या शेवटी देऊया, म्हणजे जर कोणाला काही शंका असतील की किंवा कशी प्रशिक्षण घेऊ शकतो किंवा तुम्ही त्यांच्यासाठी जर प्रशिक्षण घेऊ शकत असाल तर तुमच्याशी नक्कीच संपर्क त्यांना करता येऊ शकेल. तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुमचा संपर्क क्रमांक आमच्या श्रोत्यांना देऊया. आणि रोहिणीताई, एक विचारावंसं आता वाटतं की तुमच्यामध्ये कचरा ही समस्या आहे की संधी आहे?
0: माझ्या मते बघितलं तर कचरा ही संधी आहे. कारण कचरा हा आपणच निर्माण करतो आणि संधी सुद्धा आपणच निर्माण करतो.
1: बरोबर.
0: कारण की कचऱ्यापासून संधी निर्माण करणं, जसं की मी आता मला प्रत्येक जण म्हणतात कचऱ्यात काम करते, म्हणलं हो मी कचऱ्यात काम करते म्हणजे मला त्याच्यात संधी आहे. मी नुसती काम नाही करत तर मी दुसऱ्यांना रोजगारही देते त्याच्यात. तर माझा असा दृष्टिकोन आहे मी फक्त माझ्यासाठी नाही काम करत आहे त्याच्यातून माझ्यामुळे चार जणांचं रोजगार निर्माण होऊ शकेल या दृष्टिकोनातून मी हे काम करते. जसं की आपल्याकडे कपडे आहेत, मी कपड्यांचं उदाहरण का देते कारण मोस्टली त्या कपड्यांचं नक्की काय करायचं, त्याचं कुठे द्यायचं. आपण देतो फक्त डोनेशन टाइम, मग पुढे त्याचं डोनेशन होतं नाही होतं ह्याचा आपल्याला काही अंदाज नसतो. त्यापेक्षा आपणच जर आपल्या कपड्यांची ह्याच पद्धतीने प्रशिक्षण घेऊन किंवा आपण थोडीशी आयडिया लावून तर ह्या गोष्टी केल्या तर आपणच आपले कपडे किंवा आपला कचरा आपण कमी करू शकतो. प्लास्टिकच्या आहेत, दुधाच्या थैल्या आहेत, याचंही तुम्ही बऱ्यापैकी बघितल्यात गजरे बनवणे हे करणं किंवा ह्याच्यापासून खूप काही गोष्टी बनू शकतात. तर हेच आपण घरी बसल्या ह्या गोष्टीपासून संधी नक्कीच निर्माण करू शकतो. त्यामुळे कचरा न म्हणता याला एक संधी म्हणून जर आपण बघितलं तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो.
1: वा, आजच्या तरुणांनी ह्या कचरा व्यवस्थापनाकडे करिअर म्हणून बघू शकतात का?
0: नक्कीच नक्कीच बघू शकतो आपण करिअर म्हणून. कारण की मोस्टली कसं आहे की आता कॉम्पिटिशन प्रत्येक क्षेत्रात इतकं वाढलेलं आहे की नोकरी नाही मिळत. मला तर रोज असे फोन येतात ना, मॅडम मला तुमच्याकडे काही जॉब असेल तर सांगा. तुमच्याकडे अगदी कॉलेज ड्रॉपआउटचे स्टुडंट आहेत किंवा काय असे येतात, ते बोलतात मॅडम जॉब आहे का? मी सांगते मी असं असं काम करते. अच्छा, मी कचऱ्यामध्ये काम करते.
1: अरे बाप रे.
0: तर मला हे त्यांना सांगायचंय की कचरा नाही, ती एक संधी आहे. आपण कचऱ्यामध्ये ते काम करतो तर ती एक संधी आपल्याला आहे की बाबा आपण ह्या कचऱ्यातून आपण आपलं डोकं लावून काय करू शकतो. तुम्हाला खोटं वाटेल मॅडम, मी ना बीएमसी सोबत मुलांचं त्यांच्यासोबत

0: प्रशिक्षण घेतलं होतं, तर त्यांनी ताकावतून टिकाऊ इतके सुंदर त्यांनी मॉडेल्स बनवून आणले होते ना, म्हणजे आपण इमॅजिनही नाही करू शकत एवढे सुंदर त्यांनी ई वेस्ट पासून बनवून, ई वेस्ट पासून त्यांनी ड्रॅगन बनवून आणलं होतं, ई वेस्ट पासून त्यांनी बर्ड बनवून आणलं होतं, ई वेस्ट पासून त्यांनी फ्रेम बनवून आणलेले, क्लॉक बनवून आणलेले, म्हणजे आपण इमॅजिनच्या बाहेर एवढं त्यांनी सुंदर बनवून आणलं होतं. ई वेस्ट पासूनचे जे वायर येतात आपल्या, कलरफुल वायर येतात, त्याच्यापासून त्यांनी गणपती बनवले होते.
1: अरे बापरे,
0: म्हणजे इतकं सुंदर त्यांनी, म्हणजे आपण ह्या गोष्टीचा कसा वापर करू शकतो हे मला असं वाटतं मुलांकडनं जास्त शिकून घ्या.
1: म्हणजे पूर्ण क्रिएटिव्हिटी
0: त्यांनी वापरली स्वतःची. फक्त एक टॉपिक दिला की टाकाऊतून टिकाऊ करायचं आहे ई वेस्ट वापरून, पण मी असं विचार करत बसले की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे युएस्ट पासून बनवलेत, मलाही थोडस चाट वाटली असं होऊ शकतं का. त्यांनी पीसीबी पासून, त्यांनी वायर पासून, त्यांनी कीबोर्ड पासून इतके सुंदर बनवलेत की आपण त्याचा विचारही करू शकत नाही की ह्याच्यापासून ह्या गोष्टी बनतील. मला असं म्हणायचंय की ह्या गोष्टीकडे फक्त कचरा न बघता संधी म्हणून आता जे युवक युवती आहेत त्यांनी जर बघितलं तर नक्कीच असा त्यांना पुढे फायदा होऊ शकेल.
1: वा, आणि तुमच्या ह्या सगळ्या कामातील असा कोणता अनुभव तुम्हाला एखादा लक्षात राहिला, असा एखादा अनुभव आमच्या कामगार सभेच्या श्रोत्यांना तुम्ही सांगू शकाल का?
0: अनुभव असं म्हणता आलं तर माझ्याकडे खूप अनुभव आहेत. आता शाळेंमध्ये वगैरे वर्कशॉप घेते ई वेस्ट वरती, म्हणजे कचरा व्यवस्थापनावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसोबत. त्याच्यामध्ये असं आहे मुलांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या नसतात, त्यांना या गोष्टी माहिती नसतात, पण जर आपण ह्या गोष्टी तेथपर्यंत गेल्यात आणि त्या मुलांकडनं जर का खूप गोष्टी आपण करून घेऊ शकतो, ती मुलं अशी आहेत ना की त्यांच्यात खूप टॅलेंट दडलेलं असतं, खूप माहिती असतं, पण त्यांना ते बाहेर काढता येत नाही. काही त्यांचं आर्थिक असेल, काही त्यातल्या काही गोष्टी असतात, त्यामुळे त्या बाहेर नाही निघत. तर मला असं म्हणायचं आहे की आपण ह्या मुलांसाठी जर का काही करता आलं, त्यांचं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी काही वर्कशॉप ठेवले, काय केलं, तर ह्या ते कुठल्या कुठे जातील, म्हणजे आपण कधीच विचार नाही करू शकत एवढं छान आयडिया आणि एवढं छान गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतील. म्हणजे मी स्वतः कधी कधी त्यांच्याकडून शिकते, म्हणजे मी आता एवढे वर्कशॉप घेते ते मला अशा काही गोष्टी सांगायला येतात की मॅडम हा ह्या गोष्टीपासून हे पण होऊ शकतं, अरे हो मी नाही विचार केला पण ह्यांनी विचार केला. अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला त्यांच्याकडून शिकायला मिळतात.
1: म्हणजे या अनुभवातून तुम्ही समृद्ध होत जाता.
0: खूप खूप खूप, म्हणजे मला खूप छान वाटतं हे गोष्ट.
1: बरोबर. आता तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून तुम्ही सर्व महत्वाची गोष्ट काय शिकलात?
0: माझा हा सगळा प्रवास आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की मला ह्या जो कचरा व्यवस्थापन किंवा कचरा संधी आहे ही मला जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माझा असा मानस आहे की माझी जी कंपनी आहे ती मोस्टली मी महिलांनी मला हे करायची भरायची आहे. म्हणजे मी असं म्हणेन की माझी जी गाडी चालवणारी गाडी एखादी असेल तर ती सुद्धा महिला ड्रायव्हर असेल, कलेक्शन महिला ड्रायव्हर करेल, जाऊन माझं जे काही लेक्चर घेण्याचं किंवा मुलांना समजून सांगण्याचं किंवा सोसायटीमधून घेण्याचं हेही काम, म्हणजे मला पूर्ण याच्यामध्ये महिलांना जास्त प्राधान्य द्यायचं आहे की जेणेकरून महिला ज्या करू शकतात स्वच्छतेवरती, तर ते मला असं वाटतं कुणी नाही करू शकत. कारण महिलांनी जे काही एखादं पण घेतलं की नाही मला हे करायचंच आहे, पुढे न्यायचंच आहे, तर ती गोष्ट महिला काहीही करून करते. तर माझं थोडंसं असं मानस आहे की मी याच्यातून म्हणजे सोहम इको सोल्युशन मध्ये मी जास्तीत जास्त महिलांना कसं सहभाग करून घेता येईल आणि त्यांच्याकडून ह्या गोष्टी आपल्याला कशा वेगळ्या करता येईल आणि ह्याच्यातून त्यांना रोजगार हे त्यांच्याकडनं मला करून घ्यायचं.
1: वा रोहिणीताई, आता आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय, तर मध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचा संपर्क क्रमांक आपण आपल्या श्रोत्यांना देऊया, म्हणजे जर कोणाला प्रशिक्षणाविषयी जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्ही कचरा व्यवस्थापन कसं करता याविषयी काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुमची मदत आणि मार्गदर्शन त्यांना खूप मोलाचं ठरू शकतं. तर तुमचा संपर्क क्रमांक आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: नक्कीच, माझा संपर्क क्रमांक आहे 7 7 3 8 6 0 1 7 7 6. पुन्हा एकदा सांगते, 7 7 3 8 6 0 1 7 7 6.
1: श्रोते हो, नक्कीच रोहिणी ताईंचं जर मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर त्यांना संपर्क करून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि कचरा व्यवस्थापनातल्या संधी ज्या आहेत, सगळ्या कचरा व्यवस्थापनातल्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या सर्वसाधारण नागरिकांना माहिती नसतात, त्या तुम्ही अतिशय छान पद्धतीने आम्हाला त्यातले बारकावे समजावून सांगितले, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: तुम्ही मला संधी दिलीत त्याबद्दल मीही तुमचे आणि आकाशवाणीचे खूप

0: खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच कामगार सभेचा हा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, याचबरोबर कामगार सभा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
3: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगडच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
4: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
5: कुठल्याही वनवास विभागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही, तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेने त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत.
3: हा खडतर प्रवास, अथांग माणुसकी आणि न डगमगणारी जिद्द जाणून घेण्यासाठी नक्की ऐका ही प्रेरणादायी मुलाखत अरण्यातील सेवाव्रती. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट आणि रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता न्यूज ऑन AIR ऍप सह FM गोल्ड 100.1 MHz वर.
6: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
7: नाही रे, राहिलच बघ.
6: मग ऐकायचंय?
7: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
6: अगं युट्यूब वर.
7: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले.
6: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
7: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर.
6: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपण आमचे प्रसारण ऐकत आहात. रात्रीची 2:25 झालेली आहे. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बाळा गावकशी अंगाई या चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत N दत्ता.

आता ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया अकृत या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत पंढरी भक्त, संगीतकार आहेत भास्कर चंदावरकर, गायलं आहे केशव बडगे आणि सहकारी यांनी.

0: यानंतरचं गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, चित्रपट आहे पिंजरा, गायला आहे लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलं आहे राम कदम यांनी.
1: अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी.
2: बर
1: किसनानं भुलवल्या.

गीतबहार कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे एक फूल चार हाफ या चित्रपटातलं, सुरेश वाडकर यांनी गायलेलं. गीतकार आहेत विवेक आपटे आणि संगीतकार आहेत अनिल मोहिले.

आत्ताच आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि अलका याग्निक यांच्या आवाजातलं गीत. यानंतरचं गीत आहे अनुपमा मराठे यांच्या आवाजातलं आभाळाची सावली या चित्रपटातलं. गीतकार आहेत शांता शेळके आणि संगीतकार आहेत श्रीधर फडके.

तर याचबरोबर चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आमचे प्रसारण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर. पहाटेचे 3 वाजत आहेत. यानंतर ऐकूया अरे कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोतेहो, वर्तमानपत्रातलं नाटकाच्या जाहिरातींचं पान तुम्ही उघडा आणि त्यातल्या 7-8 नाटकांच्या जाहिरातीत संगीतकार म्हणून ज्यांचं नाव छापलेलं असतं किंवा टीव्हीवर येणाऱ्या जाहिराती ऐका, त्यातल्या 50% जाहिरातींचं संगीत ज्यांनी बनवलेलं असतं ते संगीतकार अशोक पत्की यावेळच्या आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आहेत. पत्की साहेब, मनपूर्वक स्वागत आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. तुमचा 50-55 वर्षांचा सांगीतिक प्रवास जाणून घेण्यासाठी हा आम्ही तुम्हाला दिलेला वेळ अत्यंत अल्प आहे याची मला नम्र जाणीव आहे, तरी प्रयत्न करूया. वेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव आज सुपरिचित असं आहे, पण याच क्षेत्रात म्हणजे संगीताच्या क्षेत्रात आपण यावं असं कुठलं वातावरण त्यावेळेला होतं की तुम्ही ठरवत की हे क्षेत्र आपलं?
1: तसं बघितलं तर वातावरण काही नव्हतं. आमच्या घरात गाणार असं कोणीच नव्हतं. अभ्यास करायचा, शाळा करायची, कॉलेज करायचं आणि चांगली कुठेतरी नोकरी बघायची आणि तिकडे कामाला लागायचं असं ठरलेलं आहे.
0: सरळ छान आयुष्य.
1: हा, तर त्या हिशोबाने माझाही सगळ्यांचे प्रयत्न होते माझ्या बाबतीत. मला संगीताची आवड असल्यामुळे मी जरा तिकडे लक्ष कमी द्यायचो, म्हणजे कोणी काका मामा दिसला रया की मला कळायचं की हा नोकरी घेऊन आलेला आहे, म्हणजे कुठेतरी पाठवणार इंटरव्ह्यूसाठी. आणि तेव्हा चिकटवणं हा एक प्रकार होता, याला कुठेतरी चिकटवून टाकूया आपण, बँकेत म्हणा,
0: पोस्टात
1: म्हणा, कुठे
0: सरकारी खात्यात.
1: तर काका मामा दिसला रे दिसला की मी, आमचा तळ मजल्यावर घर होतं दांड्याला, म्हणजे खार दांडा.
0: बर.
1: तर बसमधनं उतरलं किंवा टॅक्सीतून उतरलं की समोर दिसायचा, अरे आला रे काका, म्हणजे हा नोकरी घेऊन आलेला असणार. तर छू मी भूल व्हायचं, म्हणजे तो घरात शिरायच्या अगोदर बाहेर आणि तास 2 तासांनी परत यायचं, तोपर्यंत तो कंटाळून जायचा. एक दोनदा गेलोही इंटरव्ह्यूसाठी आणि मला काही प्रश्न विचारले पण त्याची मला उत्तरं नीट देता आली नाहीत, कारण लक्षच नव्हतं माझं म्हणजे तिकडे. संगीताबद्दल तुम्ही काही विचारलं तर

0: पटकन म्हणजे त्याच्यात रस पण घ्यायचो आणि उत्तरं बितरं द्यायचो, पण बाकीच्या ह्याच्यात इंटरेस्ट नव्हता मला. तर दोन तीन ठिकाणी गेलो, तिकडे त्या माणसाने सांगितलं कोणचा आदमी भेजा तुमने वगैरे, काका मामाला उत्तर मिळायचे. तर तोही कंटाळला होता बिचारा. तर मागवून असं दोन तीनदा हे झालं पळणं मिळणं. पण मला संगीताची आवड असल्यामुळे मी काय करायचो शाळेत शिकताना सुद्धा, की शाळेला दांडी मारून सिनेमा बघायचो, आणि किती वेळा 30-30, 40 वेळा.
1: हो, श्री 420 तुम्ही 30-40 वेळा बघितलेलं आहे.
0: किंवा अनारकली म्हणा, अशी ती त्या काळातली, म्हणजे संगीत पाहिजे त्याच्यामध्ये, सगळं कोणतंही नाही.
1: पण हे जे तुम्ही 40-40 चित्रपट पाहिलेत शाळेला दांडी मारून, पण पैसे
0: पैसे म्हणजे तेव्हा 5 आणि तिकीट होतो, 5 आणि 10.5 आणि आणि बाल्कनी म्हणजे 1 रुपया 20 पैसे. तर ते 1 रुपया तेही महाग होता, 1 रुपया 20 पैसे म्हणजे 5 आणि सुद्धा महाग होतं.
1: हो, म्हणजे
0: कमी म्हणजे 1-1 पैसा गोळा करायचो आणि 5 आणि झाले की चला आता हा हलाकू लागलाय, अनारकली लागलाय, काय सीआयडी लागलाय, म्हणजे गाणी मस्त आहेत या पिक्चरचे, की मी तिकडे. तर 4-4, 5-5 वेळा जाऊन बघायचो. कधी कधी अति चांगला असला तर 30-25 वेळा अशी चित्रपट बघितलेले.
1: म्हणजे डोक्यामध्ये तेच पैसा जमवायचा आणि तिकडे
0: बस, आणि गाण्यासाठी, फक्त गाण्यासाठी. म्हणजे त्याच्यातलं काय कळायचं मला हेही माहिती नाही, पण आवड इतकी गाण्याची. आणि बाहेर जाताना मला असं वाटलं की मोठा झालं की आपण डोअर किपर बनायचं.
1: बर
0: का? तर डोअर किपर किती सुखी. एक तर त्याला त्यावेळी काळी कसं असायचं, 12-3-6-9 म्हणजे 4 शो एकाच चित्रपटाचे असायचे.
1: बरोबर.
0: आता कसं 12 वाजता वेगळा असतो, 1 वाजता, हा असं सगळं असतं. तर तेव्हा एकच असायचं. तर ह्या माणसाला परत परत बघायला ऐकायला मिळती गाणी आणि परत वरती पगार मिळतो.
1: दुहेरी फायदा.
0: हा, तर म्हटलं मोठा झालं की आपण डोअर किपर बनायचं की बस सुखी.
1: बरोबर.
0: तर असं ते तेव्हाच म्हणजे बालिश बुद्धी म्हणतात तसं होतं ते प्रकार.
1: पण अतिशय मेलोडियस गाणी, त्या तुम्ही ज्या चित्रपटांची नावं घेत आहे, अतिशय सुमधुर संगीत, कर्णमधुर चांगल्या गायकांनी गायलेली. पण मग आपण या याच्यामध्ये काही करावं, ढोलक घेतलात तुम्ही, पेटी घेतलीत.
0: पण काय, बहीण गायची माझी, तिच्यावर मला फक्त सुरुवातीला म्हणजे वडील बॉडी गार्ड म्हणून पाठवायचे, की आज हिचा इकडे प्रोग्राम आहे ठाण्याला, तर तिच्यावर जा आणि रात्री 11 वाजतील 12 वाजतील काही, तर तू कोणतरी पुरुष माणूस पाहिजे. पुरुष माणूस म्हणजे कसा, तिचं वय 13 माझं 16.
1: बर, एवढंच
0: एवढं. पण एक पुरुष आहे बाबा, बरोबर, म्हणजे म्हणून फक्त मला पाठवायचे. पण तेव्हा बघताना माझं निरीक्षण असायचं, कारण मी समोर बसलेलं असायचो, हा अकॉर्डियन कसा वाजवतो, हा ढोलक कसा वाजवतो, हा पेटी कसा वाजवतो, काही कळायचं नाही काय, पण हा असं वाजवतो, हा असं काहीतरी करतात, म्हणजे असं साऊंड निघतो, एवढंच फक्त निरीक्षणच आहे. आणि त्या निरीक्षणातून मी शिकत गेलो.
1: पण मग जेव्हा तुम्ही पंडित जितेंद्र अभिषेकींकडे मत्स्यगंधाच्या निमित्ताने तुमची निवड झाली पेटी वाजवण्याची,
0: हा ते आता सांगत होतो, ते बहिणीचे, मग बहिणीला 10 रुपये बिदागी होती तेव्हा, तेव्हाची 10 रुपये. तर त्याच्यातला 8 आणि 4 आणि मी बाजूला काढून ठेवायचं मागून, म्हणजे की मला जरा 4 आणि कशाला दे, मला चॉकलेट घ्यायचं काय म्हणजे. आणि ते 4 आणि 8 आणि एका डब्यात गोळा करून 25-30 रुपये झाले. आणि मी हरिभाऊंकडे गेलो, 1 25 रुपयाला ढोलक विकत घेतलं, 30 रुपयाला काही दिवसांनी पेटी विकत घेतली, म्हणजे तेव्हाची. आणि मग आता शिकवायला परिस्थिती बेताची होती आमची, म्हणजे वडील गिरणीमध्ये होते, त्याच्यामुळे मास्तर ठेवा, त्याला पगार द्या असं वगैरे नव्हतं. तर आवड तर होती, आता काय करायचं. तर मी आपलं स्वतः शिकलो बिकलो. तर माझं पेटीवर म्हणजे शोधून काढलेलं गाणं म्हणजे तेरा मेरा प्यार अमर,
1: पेटी आहे,
0: पेटी आहे.

0: ते सगळ्यात सोप्पं गाणं म्हणून मी शोधत शोधत ते गाणं
1: तयार. कोलंबस मेथडने तुम्ही शोधून काढलं पेटीतून गाणं. आणि मग
0: हळूहळू बोटं फिरायला लागली माझी. मग कोणाची ओळखी व्हायला लागल्या शो प्रोग्रामच्या निमित्ताने. बहिणीला भेटायला कोण यायचे तर त्याच्यातून मग तुम्ही आता एक अरेंजर आहात समजा किंवा पेटी चांगले वाजवतो तुम्हाला विचारून अहो जरा मला हे सांगा ना मी असं असं वाजवतो हे बरोबर आहे की चूक आहे. करत करत माझी प्रगती करत गेलो मी.
1: म्हणजे एकलव्याचीच संपूर्ण तुमची शिकण्याची पद्धत मला दिसते. पण वसंत प्रभू आणि शंकर जयकिशन ही

0: दोन तुमची दैवत आहेत
1: दैवत
0: आणि
1: दैवत
0: त्यांची तुम्ही
1: अगदी
0: एकलव्यासारखी भक्ती केलीत. मग पहिलं गाणं जे तुम्ही कंपोज केलं
1: हो
0: स्वतः स्वतंत्रपणे,
1: नाही सुमन कल्याणपूरकडे कोणतरी पेटीवाला पाहिजे म्हणून त्यांच्या प्रोग्राम मध्ये त्या प्रोग्राम करायच्या लाईव्ह प्रोग्राम, तर बाळ पार्टे म्हणून त्यांच्याकडे होता पेटी वाजवायला,
0: बरोबर
1: मोठा अरेंजर मोठा म्युझिशियन, तर त्याला कल्याणजीकडे बोलवलं. कल्याणजीकडे कोण होतं, लक्ष्मीकांत पॅरेला अरेंजर.
0: बापरे,
1: म्हणजे कसं घडायचं असलं तर कसं घडतं, तर त्यांना पहिलं पिक्चर मिळालं पारसमणी म्हणून ते कल्याणजीचं काम सोडून तिकडे गेले. ती जागा खाली झाली तिकडे बाळ पार्टेला बोलवलं म्हणून सुमन कल्याणपूरची जागा खाली झाली पेटीवाल्याची. तर माझं नाव कोणीतरी त्यांना सांगितलं की अशोक छान पेटी वाजव त्याला बोलवा, ऑडिशन तरी घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. आणि मी गेलो, ऑडिशन झाली आणि त्यांना इतकं आवडलं ते पेटी वाजवणं, म्हणजे कोणीतरी बोटानी गाणं गातोय इतकं त्यांनी बोलून दाखवलं होतं मला. तर हे झालं आणि तिकडून माझी सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर वेस्ट इंडिजला मी पहिल्या 6 महिन्याचं ओळख होऊन असं ठरलं की दौरा आहे आपला वेस्ट इंडिजचा, 69 गोष्ट आहे.
0: बर.
1: आणि त्याची रिहर्सल चालली होती आमची 1 महिना जवळजवळ इकडे मुंबईमध्ये जायच्या अगोदर. तर तेव्हा शिवाजी पार्कला एका ठिकाणी बसायचं होतं, शरू बर्वे म्हणून त्यांचा सेक्रेटरी त्याच्या घरी. तर तो म्हणाला अरे तू पेटी छान वाजवतोस, गुणगुणतोही चांगलं, नोटेशन करतो, हळूहळू मी सगळं करायला लागलो होतो. तर म्हणाला तू गाणं कंपोज का करत नाहीस, तर म्हटलं नाही रे ते त्याला वेगळी प्रतिभा लागते, ते एवढं आत्ता माझी सुरुवात आहे. अरे तू सुरुवात सगळ्यांचीच असते, तर तू केलंच तर होणार ना म्हणून मग. आणि माझ्या योगायोग बघा की अशोकजी परांजपे कवी त्याच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून आले होते, तेही मुंबईमध्ये काहीतरी आपलं जमतं काय म्हणून बघायला आले होते. आणि कवी आपल्या घरात आहे तर तू ते तुला गाणी देतील
0: बघतो,
1: तू त्याला चाल लाव किंवा तू काय गुणगुण ते चाल, त्याच्यावर शब्द लिहितील वगैरे गोष्टी झाल्या. तर त्यांनी मला पहिलं गाणं दिलं, तर ते हे गाणं होतं.

0: वा.
1: आणि अशी गाणी केली त्याच्यामध्ये नाविका होतं, केतकिशाबनी होतं, अशी चार गाणी, गाणी त्यावेळी ईपी ने गायची रेकॉर्ड,
2: एकेका बाजूला दोन दोन
1: दोन दोन गाणी अशी, तर ती चार गाणी तरी पाहिजे म्हणून सांगितलं, म्हणून चार गाणी तयार केली आणि सुमनताईनं ऐकवली. सुमनताई एवढ्या खुश झाल्या म्हणजे, पण त्याच्यात सुद्धा म्हणजे माझा भिडस्त स्वभाव असल्यामुळे मी 15 दिवस काढले, आज सांगेन उद्या सांगेन आज सांगेन. शेवटी शरू बर्वे म्हणाल तू बोललास का रे त्यांना, म्हटलं नाही रे, त्या रिहर्सल झाल्या की बॅग खाकेला मारता निघून जातात, तर बसा गाणं का एवढी ताकद नाही म्हटलं माझ्यात सांगायची, तुला काही जमणार नाही. म्हणून एक दिवस तो आला रिहर्सलला, रिहर्सल संपला बाई उठल्या तशा नेहमीसारख्या की बरं चला बाई उद्या भेटूया. तो म्हणाला नाही नाही उद्या भेटूया उठ्या ते ठीक आहे, पण अशोकने काही गाणी कंपोज केली आहे तर ती ऐका आणि मग निघा. परत बसल्या बिचाऱ्या आणि ही सगळी गाणी ऐकली आणि त्या एवढ्या खुश झाल्या. त्यांनी तिथल्या तिथे कामेरकर, वसंतराव कामेरकर एचएमएचे मुख्य होते, तर त्यांना फोन केला आणि सांगितलं की अशोक पत्की एक नवीन मुलगा आले आहे आणि काय गाणी केली आहे तो, तर त्याची मला गाणी करायची. वेस्ट इंडिजहून दौऱ्यावरून परत आलो आम्ही आणि ती रेकॉर्ड झाली आणि 72 झाली माझी पहिली रेकॉर्ड बाजारात आली. आणि तेव्हा अशोक पत्की हा संगीतकार नवीन एक जन्माला आला,
2: भावसंगीताचे संगीतकार म्हणून तुमचा हा जन्म झाला त्यावेळेला. आणि मग सुमन कल्याणपूर आणि अशोक पत्की या दोघांच्या कॉम्बिनेशननी इतकी सुंदर गाणी मराठी रसिकांना ऐकायला मिळाली की तो एक नवीन इतिहास म्हणूया घडला असं.

0: या संदर्भात मला पत्के साहेब तुम्हाला विचारायचं की इंटरल्यूड जे मधलं संगीत असतं गाण्याचं, तर त्याचं ते बांधणी कशी असते? म्हणजे एक सुरुवातीच्या सुरावरून पुढच्या सुरापर्यंत मधलं जे असतं तो प्रवास कसा असतो इंटरल्यूडचा?
1: प्रवास म्हणजे काय असतं, तेव्हा 3 किंवा 3.25 मिनिट पाहिजे असतं ते
0: गाणं असतं.
1: गाणं असं होतं त्यांचं असायचं, एचएमईची अटत होती 3 किंवा 3.25 मिनिट.
0: त्याच्या
1: गाणं अगोदर आम्ही बघायचो किती होतं, वा 2.5 मिनिटं गाणं होतं, म्हणजे अस्थायी पहिला अंतरा दुसरा अंतरा, तेव्हा 3-3 अंतराची पण गाणी म्हणायची, त्या सगळे म्हणून 2.5 मिनिटं बनतं. तर आपल्याकडे वाचले किती आता, 30 सेकंद किंवा 45 सेकंद. तर त्या 45 सेकंदमध्ये आता किती म्युझिक पाहिजे, तर पहिले इंट्रोला 4 बार द्यायचे फक्त, झालं. फर्स्ट म्युझिक किती, 8 बार समजा, म्हणजे सगळे रिहर्सल झाले की कळायचं बाबा बरोबर बसताय, किंवा वाटलं तर आम्ही त्याच्यात परत कमी करायचो, एक 4 बार 2 बार कमी करायचं की त्याच्यात बसलं पाहिजे. आणि हे काय असतं की गाण्याचा एक मूड असतो प्रत्येक गाण्याचा, एक दुःखी आहे, हॅपी आहे, किंवा आनंदी आहे, आणखीन आनंदी आहे, एखादा सोहळा चालला, हा त्या हिशोबाने ते म्युझिक कंपोज होतं. आणि आता गाणं सहाला सुरू झालं तर आपण म्युझिक काय तयार करून आणि कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरायचं तेव्हा ह्याची एक जाण असावी लागते संगीतकाराला.
0: बरोबर.
1: की याच्यामध्ये सितार वापरूया आपण, फ्ल्यूट वापरूया, जे काय असेल तर ते करत आणि सहावर आणून म्युझिक सोडायचं की गाणं सहापासून उठणार. अंतरा आता मध्यमातून उठतोय किंवा पंचमातून उठतोय तर ते तसं म्युझिक कंपोज करून, म्हणजे 4 बार सितारला दिले आणि 4 बार फ्ल्यूटला, आणि फ्ल्यूटचा शेवटचा नोट पंचमवर आला पाहिजे की गाणं पंचमपासून. हे एक कला असते. आणि याच्या बाबतीत मला, म्हणजे अरेंजरच्या बाबतीत मला शामराव कांबळे म्हणून एक होते अरेंजर, म्हणजे फडके साहेबांची त्यांनी गाणी केली आहे, प्रभाकर जोग साहेबांची केली आहे, लक्ष्मीकांत पेरेलाल,
0: श्रीधर फडके,
1: नंतर रोशनजी, जयदेवजी, म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांकडे. तर माझ्या नशिबाने त्यांची ओळख झाली आणि त्यांनी मला इतकं शिकवलं, म्हणजे ते म्हणाले गाणं सजवायचं म्हणजे काय असतं किंवा

0: बॉडी बँड. ही गाणं जे आहे त्याला मारायचं नसतं. हल्लीची गाणी तुम्ही ऐका की त्याला मारक ठरतात ते अरेंजमेंट, त्याचे त्याचा रिदम म्हणा, त्याचं ऑर्केस्ट्रेशन म्हणा, की गाणं मरतं म्हणजे त्याच्यातली मेलोडीच मरते. पण गाणं जीवन ठेवायचं असेल तर काय करायचं, त्याला हलकं फुलकं असं बॅकग्राऊंड त्याला द्यायचं आणि ते गाणं असं सजलं पाहिजे, त्याला उठाव मिळाला पाहिजे. त्यांनी मला शिकवलं.
1: शामराव कांबळेंकडे तुम्ही कॉर्ड्स जे असतं ते काय कसं असतं प्रकरण जरा दाखवा ना आम्हाला.
0: कॉर्ड्स म्हणजे इतकं
1: पूरक स्वर द्यायचं का त्याला?
0: नाही नाही, सागप हे तीन नोट एकत्र वाजवले तुम्ही आता. सागप हा एक सबंध डा डा रा रे रा रा. आता मी सबंध डा डा डा डा वाजवलं नाही, एकच कॉर्ड दिला, पण त्यात तुम्ही सबंध गाऊ
1: भरा
0: भरा. डा रा रा रे रा रा तर सागप हा ग शुद्ध होता, मग ह्याला काय म्हणतात मेजर कॉर्ड, म्हणजे कोणताही असू शकतो तो. सी शार्प मेजर, सी मेजर, तुमचा जो सूर आहे त्याची इंग्लिश परत नाव आहेत. म्हणजे सफेद एकला काय म्हणतात, सी म्हणतात. सफेद दोनला काय म्हणतात, डी म्हणतात. हे सगळं शिकून घेतलं मग मेजर कॉर्ड म्हणजे गंधार शुद्ध झालं. आता मायनर म्हणजे काय, फक्त गंधार कोमल करायचा. ड हा गंधार कोमल, सग प हा गंधार कोमल आहे. ड डा डा डा डा डा दा रा रा रा रा रा रा दा रा रि रा. तर शुद्ध गंधार आणि कोमल गंधार झाला की मेजर आणि मायनर होतो. एवढं साधं होतं ते करत करत मग सेवन्थ म्हणजे काय, ऑगुमेंटेड म्हणजे काय, डिमिनिश म्हणजे काय, असं त्यांनीच मला शिकवलं. मग गाण्याला कसा कॉर्ड द्यायचा
1: बर,
0: जसं आता सांगितलं म्हणजे मी सबंध गाणं वाजवत नाही, पण नुसतं एवढं वाजवलं तरी सबंध गाण्याचा फील येतो, फील येतो त्याच्या. ला डा डा डा डा रा रे रा रे रा रा रा रा. तर एक तो भराव मिळतो सुरांचा तुम्हाला आणि सबंध गाणं असं भरीव वाटतं. ते
1: म्हणजे शामराव कांबळे आणि तुम्ही करत असलेली मेहनत या सगळ्यातून जी गाणी तयार झाली, तुम्ही म्हणलात तसं की त्या सगळ्याला भराव आला, एक फुलोरा आला आणि भावसंगीताला आवश्यक भावानुकूल संगीत जे म्हणतात त्याची निर्मिती झाली. पण याच्या उलट नाटकांचं जे संगीत असतं, जे तुम्ही मत्स्यगंधाच्या त्या टप्प्यापासून जर आपण सुरुवात केली, तर काय जितेंद्र अभिषेकेंची काय पद्धत होती किंवा त्यांच्याकडे तुम्ही काय वेगळं शिकलात नाटकाचं संगीत म्हणून?
0: अभिषेकेंची माझी ओळख मत्स्यगंधेपासून झाली. त्यांनाही कोणतरी पेटीवाला पाहिजे होता, म्हणजे त्यांचं रेकॉर्डिंग ऑलरेडी चालू होतं एचएमव्हीला
1: बर,
0: फिरोजशाह मेहता रोडवर. आणि ऑर्गन तर होतात, म्हणजे नाट्यगीत म्हटलं की ऑर्गन पाहिजे, तर प्रभाकर पेडणेकर म्हणून होते. पण त्यांच्या डोक्यात एक कल्पना होती की ऑर्गन कसा बेस असतो, साऊंड त्याचा दोन हाताने वाजवत असल्यामुळे तो बेस साऊंड मिळतो. ते म्हणाल काहीतरी शार्प पाहिजे ना मला इन्स्ट्रुमेंट, तर पेटीसाठी कोण चांगला मिळेल. तर माझं नाव कोणीतरी सांगितलं परत त्यांना की अशोकला बोलवा, मस्त वाजवतो. आणि मला डायरेक्ट एचएमव्हीला घेऊन गेले, रिहर्सल नाही काय नाही काय नाही,
1: बापरे.
0: आणि देवाघरचे ज्ञात चालू होतं रामदास कामतांचं. तर म्हणाले बस, माझी ओळख करून दिली आणि म्हणाले बस. अहो म्हटलो, मला तू बस ना, म्हणजे त्यांना इतका कॉन्फिडन्स होता किंवा की हा हे करेल.
1: आणि बुवांचं खातं काय वेगळंच होतं.
0: हा तर बसलो बसलो आणि एक दोन याच्यात मध्ये मला मस्त वाजवता आलं आणि इतके खुश. त्याविषयी आम्ही चार गाणी केली मत्स्यगंधेतली, आशालताचं, रामदास कामतांचं आणि सगळं. आणि संध्याकाळी जाताना माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले अतिशय सुंदर वाजवलंस तू, म्हणजे काही रिहर्सल नसताना. तर तू एक काम करशील का, माझ्यावर सहाय्यक असिस्टंट राहशील का? तर हा योगायोग की नाही, म्हणजे
1: अगदी
0: म्हणजे न मागता देव देतो तसं तशातलं झालं. आणि तेव्हापासून मी त्यांचं शेवटचं नाटक होतं तू तर चाफेकळी, म्हणजे त्याच्यामध्ये लेकुरी उदण झाली, ययाती देवानी कट्यार काळजात घुसली, म्हणजे एकापेक्षा एक नाटकं. आणि इतकं शिकायला, म्हणजे गंडा बिंडा बांधून नाही किंवा मला गाणं शिकवा असं नाही, त्यांच्या बाजूला परत बसून ते कसं कंपोज करतात किंवा काय करतात, ते वसंतराव देशपांडेंना कसं शिकवतात, फय्याजींना कसं शिकवतात, हे सगळं आत्मसात केलं आणि त्याचा आज मला फायदा होतो.
1: पण या सगळ्या पदांना मूळ पेटी तुम्ही वाजवलेली आहे, देवाघरचे ज्ञात
0: होय होय होय,
1: कट्यारबदली गाण्याचं सगळं.

0: पण बुवांचं कसं असायचं, रागज्ञान त्यांच्याकडे तुम्हाला झालं, शब्दांची फेक कशी करायची, शब्दोच्चार कसे करायचे,
1: हे सगळं शिकायला मिळालं. बरं, वसंतराव देशपांडे कधी कधी मोठी ताण घ्यायचे कधी, तर ते म्हणाले नाही एवढी नको, मला एवढीच पाहिजे.
0: बर,
1: तर म्हटलं काय फरक, मी मनात विचार करतो, त्यांना विचारायचं धाडसच नव्हतं म्हणा, पण मी मना समजा घेतली आणि बरं वाटतं ना, कोणी एखादा मोठा गायकाने लांब लसं ताण घेतले किंवा काय, आहा क्या बात आहे, आपण करतो
0: टाळीची ताण
1: ते, हा तर ते नाही म्हणायचे, एवढीच पाहिजे मला, 8-12चीच पाहिजे किंवा, तर काय फरक पडतो म्हणजे विचार कर, तर ते सांगायचे बघ एवढं घे म्हणजे बघ आणखीन गाणं खुलेल. हा जो भाग होता तोही मला त्याच्यातून शिकायला मिळाला. आणि मला सांगितलं होतं, अशोक एक लक्षात ठेव, गाणं कंपोज करताना नेहमी मोकळा असा तगडा झाला पाहिजे, अंतरे आपोआप होतात मग,
0: बर,
1: पण मोकळा असा झाला पाहिजे की इकडे जाऊन पोचला पाहिजे. तर हे एक त्यांच्या आज माझं त्याच्यामुळे टायटल सॉन्ग बघा तुम्ही, 1 मिनिटाचं असतं ते, पण ते लागलं रे लागलं की 3-4 दिवसापासून माणूस गुणगुणायला लागतो, कारण काय त्याच्यात मेलोडी असते आणि पॉवरफुल असतं त्याच्यात.
0: खरं सांगू का पत्की साहेब, हल्ली मालिकांच्या लांबीचं भय वाटतं, पण तुमच्या शीर्षक येताना त्याला अभय मिळालाय असं मी म्हणतो.
1: थँक्यू.

0: तुम्ही जी स्वतंत्र नाटकं त्यांना संगीत दिलं, दि गोवा हिंदू असोसिएशनच्या नाटकाला तुम्ही संगीत दिलं, दुर्गीला दिलं, पण तुमची जी खासियत आहे ती नवीन जी नाटकं आली नवीन रंगरूपामध्ये त्याला जे तुम्ही संगीत दिलं म्हणजे टांगटिंग टिंगा वगैरे जी, तर त्याचा कसा स्वतंत्रपणे विचार केलात? मग या सगळ्या पठडीतून तुम्ही आल्यानंतर म्हणजे वसंतराव फैयाज, रामदास कामत यांच्या संगीत शैलीतून नाट्य पण
1: त्यांनी एक नाटक केलं होतं, आता बोललो मी, लेकुरे उदंड झाले, हाही त्यांचाच प्रयोग होता,
0: म्युझिकल प्रयोग होता,
1: म्हणजे माय फेअर लेडी म्हणा, साऊंड ऑफ म्युझिक, हे तेव्हाचे चित्रपटावरून वसंत कानेटकरांनी ते नाटक लिहिले होते. तर त्या पद्धतीचं म्युझिक पाहिजे असं होतं. तर आता काय करायचं, तर अभिषेकने विचार केला की आपण ट्रॅक इकडे लावायचा म्हणजे खाली साऊंड मधून, आणि नट जो असेल तो स्टेजवरून लाईव्ह गाणार त्या ट्रॅक बरोबर,
0: फक्त म्युझिक ट्रॅक खाली,
1: म्युझिक ट्रॅक खाली. तर हा जो प्रकार होता तोच मी पुढे कंटिन्यू केला असं मी म्हणेन, कारण आता गायक कलाकार फार कमी झाले, नाहीच आहे म्हटलं तरी चालेल, संगीत नाटक आहे कुठे हल्ली, पण लाईट गाणारे म्हणजे आता प्रशांत दामले सारखे किंवा श्रीकांत मोघे होते, हे म्हणजे लाईट गाणारे, म्हणजे बोलता बोलता कधी गाणं येतं, गाता गाता कधी डायलॉग सुरू होतं हे कळायचं नाही. तर तो जो प्रकार होता तो लेकुरेमुळे सुरू झाला, आणि तोच मी कंटिन्यू केला प्रशांत दामलेच्या बाबतीत, कारण ते गाणं त्याचंही गाणं बेताचं होतं की असं अर्धा तास गाईल असं नव्हतंच, तर भावगीत आणि याच्या मधलं होतं, पण तो एक देखणा नट, त्याचं कॉमेडीचा सेन्स हे सगळं ध्यानात घेऊन, आणि एक आम्हाला संगीतकाराला अभ्यास करावा लागतो की समोरचा माणूस गाणारा म्हणजे आता सुरेश वाडकर असेल तर त्याचं कम्पोजिशन कितपत असावं, कारण तो तयारीचा आहे, त्याला काही दिलं तरी तो हे करतो. प्रशांत दामले आहे तर त्याला कितपत कम्पोजिशन असावं, त्याची रेंज काय असावी, तर हे संगीतकाराला विचार करावा लागतो करताना. आता हरिहरण सारखा मिळाला, शंकर महादेवन सारखा मिळाला माणूस,
0: तर काय वेगळंच
1: वेगळाच प्रकार होतो तो. तर असा तो संगीतकारांनी विचार केला की, आणि ते माझं आणि गणित प्रशांत दामले तर इतकं जमलं. बरं, टांगटिंग टेंगा म्हणता तुम्ही, तर त्याच्यात विजय चव्हाणचा गाणारच नव्हता बिलकुल, म्हणजे त्याला आवाज म्हणून काहीच नाही, पण त्याच्याकडे जो रिदमचा सेन्स आहे आणि शब्द फेक म्हणा
0: दोन्ही गोष्टी,
1: तर ते इतकं छान करायचं तो त्या मुरूच्या मावशीमध्ये
0: ती साडी आणि त्याचा सगळा,
1: आणि त्यामध्ये आम्ही एक बेस गीताचा टूम करून एक इफेक्ट दिला होता, तेव्हा तो आपला पदर असा करून खोचायचा, ते लोकांना इतकं आवडायचं, त्याच्यावर वंशमोर मिळायचा त्याला, म्हणजे मला आठवतं वसंतराव देशपांडे, बालगंधर्व हे जे काळ होतं त्यांना वंशमोर मिळायचंय, म्हणून पहाटेचे 5 वाजायचे प्रयोगचा, पण विजय चव्हाणला वंशमोर बघून मी स्वतः चकित व्हायचं कशाला, तर ते साडीचा तो पल्लू हे करून
0: त्याचं टायमिंग
1: टायमिंग जे करायचं ना, आणि हे कॉमेडीला ते लागतं.
0: पण हे टांगटिंग टिंगा कसं जरा आम्हाला थोडं
2: श्रोते, याचबरोबर वनिता मंडळ हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आमचं प्रसारण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर. पहाटेचे 3:30 झालेले आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातलं गीत
3: बदले.

श्रोते हो, मिश्र संगीत कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे आनंदी गोपाळ या चित्रपटातलं. गायला आहे प्रियंका बर्वे यांनी. गीतकार आहेत वैभव जोशी आणि संगीतकार आहेत ऋषिकेश सौरभ जसराज.

आता ऐकूया ललिता फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

मिश्र संगीत कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या आवाजातलं हे गीत. गीतकार आहेत अनंत खेळकर आणि संगीतकार आहेत अशोक पत्की.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुमन कल्याणपुरी यांच्या आवाजातलं हे गीत. गीतकार आहेत वसंत निनावे, संगीतकार आहेत कमलाकर भागवत.

श्रोते हो, याच गीताबरोबर मिश्र संगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. पहाटेचे 4:01 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात ऐकूया लक्ष्मीकांत दोशी यांचं सरोदवादन, राग चारुकेशी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे खादिम हुसेन खा यांनी. ऐकूया लक्ष्मीकांत दोशी यांचं सरोदवादन, राग चारुकेशी.

याचबरोबर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकलं लक्ष्मीकांत दोशी यांचं सरोदवादन, राग चारुकेशी, त्यांना तबल्यावर साथ केली होती खादिम हुसेन खा यांनी. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आमचे कार्यक्रम. पहाटेचे 4:31 झालेली आहेत. यानंतर ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यात ऐकूया स्वरदा मराठे यांचं गायन, राग हिंडोल, मध्यलय झपताल, धृतताल, 3 ताल आणि 1 ताल. त्यांना तबल्यावर साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली आहे अतुल फडके यांनी. ऐकूया स्वरदा साठे यांचं गायन, राग हिंडोल.

श्रोते हो, याचबरोबर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकलं स्वरदा साठे यांचं गायन राग हिंडोल. त्यांना तबल्यावर साथ केली होती संतोष मिश्रा यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती अतुल फडके यांनी. आपण ऐकत आहात एअर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आमचे प्रसारण. सकाळचे 5 वाजत आहेत. यानंतर ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बालगंधर्व चित्रपटातलं गीत आनंद भाटे आणि सहकारी यांच्या आवाजात. गीतकार आहेत स्वानंद किरकिरे, संगीतकार आहेत कौशल इनामदार.

यानंतरचं गीत आहे सुंबरान चित्रपटातलं, आवाज आहे नंदेश उमप यांचा, गीतकार गजेंद्र हिरे आणि संगीतकार आहेत राहुल रानडे.

यानंतरचं गीत आहे अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं अगं बाई अरेच्छा या चित्रपटातलं. गीतकार आहेत शाहीर साबळे, गायलं आहे शाहीर साबळे आणि अजय यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे संत गोरा कुंभार चित्रपटातलं. गायक आणि संगीतकार सुधीर फडके, गीतकार आहेत गदी माडगुळकर.

0: धरपकड या चित्रपटातले गीत आता ऐकूया अनुपमा देशपांडे, सुरेश वाडकर आणि सुरेश भोसले यांच्या आवाजात.
1: फोर.

Who's that?

यानंतरचं गीत ऐकूया ओ टी कृष्णामाईची या चित्रपटातलं उत्तरा केळकर आणि सहकारी यांच्या आवाजात. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत रामचंद्र.

ओटी कृष्णामाईची या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.